श्रोते हो, प्रसार माध्यमात सदैव अग्रेसर असणाऱ्या आकाशवाणी सांगली केंद्राच्या कार्यक्रमांचे अपडेट्स आता मिळवा समाज माध्यमावर, अर्थात इंस्टाग्रामवर। इंस्टाग्रामवरील AKASHWANISANGLI अर्थात आकाशवाणी सांगली हे ऑफिशियल अकाउंट फॉलो।

0: वंदे मातरम।
1: वंदे मातरम सुजलां सुफलां मलयज शीतलां शस्य

मध्यम लहरी 239 अंश 8 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्स वरती 100.6 मेगा हर्ट्स या आमच्या FM वाहिनीवरती आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲप वरती तसंच आकाशवाणी

मध्यम लहरी 249 अंश 8 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्स वरती 100.6 मेगा हर्ट्स या आमच्या FM वाहिनीवरती आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲप वरती तसंच आकाशवाणी .gov.in या वेबसाईट वरती आकाशवाणीचं हे आहे सांगली केंद्र. श्रोतेहो, याबरोबरच आम्ही आता प्रसार भारतीच्या वेव्ज OTT वरही उपलब्ध आहोत. रसिकहो, आज रविवार, भारतीय सौर दिनांक 18 श्रावण, शके 1948 अर्थात 9 ऑगस्ट 2026, सकाळचे 5:56 झाली आहेत. आमची आजची प्रातकालीन प्रसारण सभा आता सुरू करीत आहोत. सुप्रभात रसिक श्रोते हो. सभेची सुरुवात मंगलध्वनीने.

नमस्कार सांगली, या प्रातकालीन प्रसारण सभेमध्ये आपल्या सोबत आहे मी तुमची रेडिओ मैत्रीण प्रेरणा साठे। नमस्कार रसिक हो, नमस्कार। जगभरात काय काय घडले, काय काय घडतंय हे जाणून घेण्यासाठी ऐकणार आहोत बातमीपत्र। हिंदीतून बातम्या ऐकण्यासाठी जाणार आहोत आमच्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्राकडे।

लेखन आणि भावार्थ लेखन सुधा कुलकर्णी यांचं, श्लोक गायन केलंय ऋषिकेश बोडस यांनी, तर वाचक स्वर आहे श्यामल औक्षणकर यांचा. ऐकूया कार्यक्रम प्रकाश किरण.

समुद्ररूपी वस्त्र नेसलेल्या पर्वतरूपी स्तनमंडल असणाऱ्या हे विष्णू पत्नी, तुला नमस्कार असो. पादस्पर्शाबद्दल मला क्षमा कर. पृथ्वी ही मातेसमान, ती धान्य आणि औषधी निर्माण करते, त्यामुळं मानवाचं सर्व प्राणीमात्रांचं भरणपोषण होतं. एक माता प्रत्यक्ष जन्म देते, तर ही भूमाता अजन्म आपल्या बालकांचं पोषण करते, म्हणून ती देवस्वरूप. विष्णू सृष्टीचा पालनकर्ता आणि पृथ्वी त्याची पत्नी. विष्णूच्या एका अंगी श्रीदेवी आणि दुसऱ्या अंगी भूदेवी असते. चहूबाजूनी सागरांनी वेढलेली ही भूमाता आपलं उदरभरण तर करतेच, परंतु आपल्या या बालकांचा भारही आपल्या डोक्यावर ती सतत धारण करते. आणि आपण दिवसभर तिला पायलावत असतो. तिला, या मातेला, पायदळी तुडवण्याचं हे कृतघ्न काम आपल्याकडून दिवसभर होणार याची बोच टोचणी कुठेतरी मानवाला अस्वस्थ करते. म्हणून उठल्याबरोबर प्रातस्मरणातच तो तिची क्षमायाचना करतो.

0: सर्व अपराध यातना सहन करणाऱ्या हे देवी, मी तुला पुन्हा पुन्हा नमस्कार करतो। मानवाचा हा प्रचंड भार तू सहन करतेस, परंतु त्याचं तुला वाईट वाटत नाही। बालकाला जन्म देणारी माता त्याचं ओझं 9 महिने वागवते, तर ही भूमाता आपल्या सर्व मुलांचं ओझं सतत 24 तास वाहत असते, आणि तेही अतिशय आनंदानं। तिला त्यात अपमान वाटत नाही, वाईट तर नाहीच नाही। बालकांचे 100 अपराध पोटात घालून वर त्यांना खाऊ पिऊ घालते आणि त्यांच्यावर उदंड प्रेम करते। म्हणून तर ती क्षमा याची मानवाला जाणीव होते, म्हणून तो तिला पुन्हा पुन्हा शतवार नमस्कार करतो।
1: श्लोक संकलन आणि भावार्थ लेखन केलं होतं सुधा कुलकर्णी यांनी। श्लोक गायन होतं ऋषिकेश बोडस यांचं, तर वाचक स्वर होता श्यामल औक्षणकर यांचा। प्रकाश किरण हा कार्यक्रम आकाशवाणी सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला। सकाळचे 6:10 झालेत। प्रातःकालीन भक्तिसंगीताचा कार्यक्रम ऐकणार आहोत प्रभात वंदन। कार्यक्रमाच्या सुरुवातीला जगदीश खेबुडकर यांच्या रचनेला संगीत

सुधीर फडके यांच्या स्वरातील या सुंदर भूपाळी नंतर कार्यक्रमात ऐकणार आहोत शौनक अभिषेकी यांच्या स्वरातील अरविंद आगाशे यांची रचना, संगीतबद्ध केली आशुतोष कुलकर्णी यांनी.

प्रभात वंदन प्रातःकालीन भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. यानंतर किशोर कुलकर्णी यांनी संगीतबद्ध केलेली संत तुकाराम यांची रचना अपर्णा पाटील यांच्या स्वरामध्ये.

संगीतबद्ध केलेली संत ज्ञानेश्वर यांची रचना आपण ऐकलीत अनुराधा पौडवाल यांच्या स्वरामध्ये. कार्यक्रमात यानंतर गुरु नानक यांची रचना ऐकणार आहोत पंडित जसराज यांच्या स्वरामध्ये. ऐकूया ही हिंदी भक्ती रचना.

पंडित जसराज यांच्या स्वरातील या हिंदी भक्ती रचनेनंतर कार्यक्रमात शेवटी ऐकणार आहोत पंडित वसंतराव देशपांडे आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील व्ही एम कुलकर्णी यांची देशभक्तीपर रचना.

या देशभक्तीपर रचनेबरोबरच प्रातकालीन भक्ती संगीताचा कार्यक्रम प्रभात वंदन समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी सांगली केंद्रावरून.

0: कमी वेळात मोजक्या शब्दात शेतीसाठी उपयुक्त आणि महत्त्वाची माहिती सांगणारा कार्यक्रम अर्थातच कृषी वार्ता, तेव्हा ऐकायला विसरू नका दररोज सकाळी 6:40 फक्त आकाशवाणी सांगली केंद्रावर।
1: आत्ताची ही वेळ शेतीविषयक काही महत्त्वपूर्ण टिप्स जाणून घेण्याची। ऐकूया आंतर मशागत याविषयीची संकलित माहिती महेश इनामदार यांच्याकडून कृषी वार्ता या कार्यक्रमामधून।
2: मंडळी, पीक पेरल्यापासून ते पीक काढेपर्यंत पिकांच्या अवस्था आणि गरजेनुसार आपल्याला जी वेगवेगळी कामं करावी लागतात त्या सर्व मशागतीच्या कामांना आंतर मशागत असं म्हटलं जातं। आंतर मशागतीमध्ये नांग्या भरणं, विरळणी करणं, कोळपणी करणं, खुरपणी करणं, तणनाशकांचा वापर, खंदणी करणं, भर लावणं, आच्छादनाचा वापर किंवा वरखताचे हप्ते देणं, कीड रोग व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन अशा अनेक प्रकारच्या कामांचा आंतर मशागतीमध्ये समावेश होतो। एकरी रोपांची संख्या योग्य प्रमाणात ठेवणं हे आवश्यक असतं। त्यासाठी उगवण विरळ झाल्यानंतर त्वरित नांग्या भरून घ्याव्यात। तसेच पीक दाट उगवण्यास 10-12 दिवसांनी विरळणी करणं आवश्यक आहे। विरळणी करत असताना रोगट आणि खुजे रोपे उपटून काढून टाकावीत। आंतर मशागतीमध्ये कोळपणी हे काम फार महत्त्वाचं आहे। पीक साधारणतः महिनाभराचं झाल्यानंतर कोळपणीचं काम सुरू करावं। कोळपणी केल्यामुळं जमिनी भुसभुशीत होते, तणांचा नाश होतो, पिकांची अवास्तव वाढलेली मुळं आणि उपमुळं यांची छाटणी झाल्यामुळं पीक जोमानं वाढतं। याशिवाय कोळपणीमुळं जमिनीच्या पृष्ठभागावरून होणाऱ्या पाण्याचं बाष्पीभवन हे केशाकर्षणाच्या नळ्या तुटल्यामुळं थांबलं जातं। 2 ते 3 कोळपणी केल्यामुळं पिकं जोमानं वाढतात। मंडळी, अधिक उत्पादनाच्या दृष्टीने पीक तणविरहित ठेवणं हे गरजेचं असतं। एकात्मिक तण नियंत्रणामध्ये खुरपण आणि तणनाशकांचा वापर करावा लागतो। कोणत्या पिकासाठी कोणतं तणनाशक उपयुक्त असतं याचा तंतोतंत सल्ला घेऊन त्या तणनाशकाचा योग्य वेळी वापर करणं हे उपयुक्त असतं। त्यानंतर महिनाभरानं कोळपणी आणि खुरपणी करून राहिलेलं तण आपण काढून टाकावं। ज्वारी, बाजरी, मका इत्यादी पिकं पेरल्यानंतर लगेच उगवणीपूर्वी ॲट्रेझिन तणनाशक, तर सोयाबीन, सूर्यफूल, तूर, उडीद, मूग ही पिकं पेरल्यानंतर त्याच ओळीवर लगेच पेंडीमिथेलिन हे तणनाशक फवारावं। पावसानं ताण दिल्यास आणि पाणी देण्याची योग्य सोय नसेल तर अशा वेळी आच्छादन करावं। आच्छादनामुळे जमिनीची मूळची ओल जास्त काळ टिकते। दिलेल्या पाण्याची अगर पावसाची ओल भरपूर दिवस टिकून पिकं जोमदार येतात। आच्छादनासाठी पाचट, भुसकट, काडी कचरा, पालापाचोळा, उष्टावळ इत्यादी सेंद्रिय पदार्थांचा वापर आपण करायला हवा। फळपिकांच्या बाबतीत आच्छादन हे फारच उपयुक्त ठरतं। भुईमूग, बटाटा यांना भर देण्याचं काम आपल्याला करावं लागतं। ऊसासारख्या पिकात दातेरी अवजारांच्या साह्यानं 3 ते 4 वेळा चाळणी करावी लागते, बाळ बांधणी करावी लागते, त्यानंतर शेवटच्या खताचा डोस देऊनही मुठ्ठी बांधणी करून घेतली जाते। त्याशिवाय रासायनिक खतांचे राहिलेले हप्ते हे शिफारसीनुसार द्यावे लागतात। द्रवरूप खतांच्या फवारण्या कराव्या लागतात। केळी रोगांच्या नियंत्रणासाठी मित्र कीटक, कामगंध सापळे, रासायनिक औषधांच्या फवारण्या इत्यादी आपण शिफारसीनुसार करायला हव्यात। पिकांच्या वाढीच्या योग्य अवस्थेत आणि गरजेनुसार पाण्याच्या पाळ्या देणं हे आंतर मशागतीतील एक महत्त्वाचं काम आहे। संरक्षित पाण्याचे योग्य नियोजन करावं। उभ्या पिकात जास्त पाणी साचलं असल्यास ते त्वरित काढून टाकण्याचा प्रयत्न करावा। याशिवाय पिकांचं उन्हापासून, थंडीपासून, वाऱ्यापासून संरक्षण करावं। मोकाट जनावरापासून देखील संरक्षण करावं। आंतरमशागतीचे जी जी कामं करायची असतात ती ती वेळेवर केली तर संबंधित पिकांपासून आपल्याला अपेक्षित उत्पादन नक्कीच मिळू शकेल।
1: आंतरमशागत याविषयीची संकलित माहिती आपण ऐकलीत। संकलक आणि वाचक स्वर होता महेश इनामदार यांचा। शेतीविषयक काही महत्त्वपूर्ण टिप्स आत्ताच आपण जाणून घेतल्या कृषी वार्ता या कार्यक्रमामधून। श्रोतहो, आरोग्याची काळजी कशी घ्यायची बरं, छोट्या छोट्या गोष्टी सांभाळून हे जाणून घेण्यासाठी ऐकूया कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा।

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोतेहो, आज आपण श्वसन नलिकेशी संबंधित आजार याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध श्वसन रोगतज्ञ डॉक्टर समीर अर्बट. नमस्कार डॉक्टर.
1: नमस्कार
0: डॉक्टर. आता श्वसन नलिकेशी संबंधित आजार या विषयावर आज आपण बातचीत करणार आहोत, तर एकंदरीत आमच्या श्रोत्यांना सांगाल की श्वसन नलिका नेमकी काय असते?
1: श्वसन नलिका किंवा आपण ज्याला रेस्पिरेटरी सिस्टीम म्हणतो, याची सुरुवात आपल्या नाकापासून होते. तर आपला नाक, घसा, वोकल कॉर्ड्स किंवा स्वर यंत्रिका, त्यानंतर एअरवे किंवा ट्रकिया, ती आपली मुख्य श्वासनलिका, त्याचे दोन फांद्या ज्यांना आम्ही ब्रॉन्काय म्हणतो, जे आपल्या उजव्या आणि डाव्या फुफ्फुसाला हवा सप्लाय करतात, याचे छोट्या छोट्या फांद्या असतात जसे झाडाचे फांदे असतात, त्यांना आम्ही स्मॉलर एअरवेज म्हणतो. यासोबत दोन्ही लंग्स आणि श्वास घेताना जे ॲक्सेसरी मसल्स आहे, डायफ्राम, रेस्पिरेटरी मसल्स, हे सगळे मिळून एक श्वसन नलिका बनवतात.
0: मग डॉक्टर, आता श्वसन नलिकेशी संबंधित कुठले आजार आहेत जे सर्वसाधारणपणे दिसून येतात?
1: सगळ्यात कॉमन जे लोकांना ज्याबद्दल माहिती आहे तो आहे दमा. तर दमा स्वतः दोन प्रकारचा असतो, ज्याला आम्ही अस्थमा किंवा सीओपीडी म्हणतो. यासोबत बरेचसे आजार असतात लोकांना इन्फेक्शन, जसं बॅक्टेरियल इन्फेक्शन, व्हायरल इन्फेक्शन, हे पण श्वसननलिकेचे आजार आहे. बरेच लोकांना ॲलर्जीचा त्रास असतो, वातावरण बदलल्याने धूळ मातीच्या संपर्कात खोकला किंवा शिंका येणे, हा पण एक श्वसननलिकेचा आजार आहे. ILD किंवा लंग्सचं फायब्रोसिस हे एक प्रकार आहे, ज्याच्यामध्ये लंग्स जे आहे ते कडक होऊन जातात. आणि मग निमोनिया म्हणजे लंग्सचं इन्फेक्शन किंवा लंग कॅन्सर, हे बरेचसे आजार आहे जे श्वसननलिकेशी संबंधित आहेत.
0: डॉक्टर, इतक्या सगळ्या आजारांचा आपण उल्लेख केला, एक सर्वसाधारण याची लक्षणं काय असतात?
1: बरेचदा श्वसननलिकेचे जे आजार असतात त्याचे लक्षणं ओव्हरलॅप करतात, कधी कधी कार्डियक डिझिजेस सोबत, कधी कधी ॲलर्जीज सोबत. तर खोकला, सतत खोकला राहणे, खोकल्यात ठसा पडणे, शिंका, सर्दी येणे, कधी कधी खोकल्यात रक्त पडणे, हे काही सिम्पटम्स आहे. यासोबत एक मुख्य लक्षण जे आहे ते आहे दम भरून येणे. आता दम भरून येणे एक असा सिम्पटम आहे जे वेगवेगळ्या लोकांना वेगळ्या प्रकारे परसेप्ट करता येतो. काही लोकांना छाती भरून येते, काही लोकांना छातीमध्ये जकडण असं ते म्हणतात, किंवा चालल्यावर श्वास भरून येणे, हे वेगवेगळे प्रकारे दम भरणं एक त्रास आहे. यासोबत सतत ताप येणे, वजन कमी होणे, हे पण श्वासनलिकेचे लक्षण असू शकतात.
0: आता आपण ज्या आजारांचा उल्लेख केला त्यातला एक आजार म्हणजे अस्थमा, तर अस्थमा काय असतो नेमका?
1: अस्थमा म्हणजे एका प्रकारचा दमा आहे. हा एक अशा प्रकारे आजार असतो ज्याच्यात आपली जी श्वासनलिका असते ही श्वासनलिका रुंदीला लहान होऊन जाते. तर आपल्या फुफ्फुसांमध्ये झाडाच्या फांद्यासारखे लाखो श्वासनलिके असतात, जे जेव्हा केव्हा पेशंट ट्रिगरच्या संपर्कात येतो, पेशंटच्या आजूबाजू काही बदल होतो, वातावरण बदल होणे किंवा धूळ मातीच्या संपर्कात येणे, तर या श्वासनलिका रुंदीला लहान होतात. यामुळे पेशंटला श्वास घेण्यात त्रास होतो, दम भरून येतो, आणि कधी कधी यासोबत खोकलाही वाढू शकतो. तर अस्थमा एक आजार आहे ज्याच्यात श्वासनलिका रुंदीला लहान होते. हा आजार बरेच लोकांना लहानपणीही दिसून येतो, म्हणजे पहिले 6 महिने ते 1 वर्षात ही लहान बाळाला अस्थमा असू शकतो. काही लोकांना हा आजार पहिले 5 वर्षात असतो, मग कमी होऊन जातो, मग परत कधी दिसून येतो. आणि काही काही लोकांना तरुण वयात किंवा 50-60 वयामध्ये हा आजार दिसून येतो.
0: डॉक्टर, या व्यतिरिक्त इतर आजारांविषयी आपण पुढील भागात जाणून घेणार आहोत. डॉक्टर समीर अर्बट आपण इथे आलात आणि श्वसन नलिकेशी संबंधित आजार याविषयी आमच्या सर्व श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
1: धन्यवाद.
0: नमस्कार. श्रोते हो, श्वसन नलिकेशी संबंधित आजार या विषयावर सुप्रसिद्ध श्वसन रोगतज्ञ डॉक्टर समीर अर्बट यांची वैद्यही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामधून श्रोते हो, हाच कार्यक्रम आज दुपारी 2:05 आपण पुन्हा ऐकू शकाल. आता पर्यावरणातील काही बदलत्या घडामोडींचा आढावा घेणार आहोत परिसर या कार्यक्रमामधून.
1: श्रोते हो नमस्कार. परिसर कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी रोहिणी सूर्यवंशी अगदी मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो परिसर या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात जलसंवर्धन काळाची गरज या विषयावर माहिती, आणि ही माहिती देतील गौरव अंबारे. या कार्यक्रमाचा भाग पहिला आपण ऐकणार आहात.
2: नमस्कार मित्रांनो, आजचा आपला विषय आहे जलसंवर्धन. या विषयाअंतर्गत पहिल्या भागात आपण जाणून घेऊया आपल्या पाण्याचं गणित आणि आजची परिस्थिती. आज आपण एका अत्यंत महत्वाच्या आणि आपल्या अगदी जवळच्या विषयावर चर्चा करण्यासाठी जमलो आहोत. हा विषय असा आहे ज्याचा थेट संबंध आपल्या प्रत्येकाच्या रोजच्या आयुष्याशी आणि आपल्या भविष्याशी आहे, तो म्हणजे जलसंवर्धन. म्हणजेच सोप्या भाषेत सांगायचं तर पाणी वाचवणं, पाण्याचा योग्य वापर करणं आणि पावसाचं पाणी जतन करणं. पाणी हेच जीवन आहे हे वाक्य आपण अगदी प्राथमिक शाळेत असल्यापासूनच ऐकत आलोय, वाचत आलोय आणि निबंधात लिहितही आलोय. पण आज खरंच वेळ आलीय आपण या वाक्याचा अर्थ खोलवर जाणून समजून घेतला पाहिजे आणि आपल्या परिसराच्या पाण्याचे नेमके गणित काय आहे हे तपासून पाहिलं पाहिजे. आणि सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे हे पाणी आपल्याला अजून किती दिवस आणि किती वर्ष असंच पुरणार आहे. आज आपल्या परिसराची परिस्थिती काय आहे, जसा जसा उन्हाळा जवळ येतो तसतशी आपल्या सर्वांच्या मनात एक अज्ञात भीती निर्माण होते. विहिरी कोरड्या पडू लागल्यात, बोरवेलचे पाणी खूप खोल निघून जाते आणि पूर्ण बंद होते. अनेक सोसायट्यांमध्ये आणि गल्लीबोळ्यांमध्ये पाण्याचे टँकर येऊ लागतात. पाण्यासाठी महिलांना, वृद्धांना आणि लहान मुलांना तासनतास रांगेत उभं राहावं लागतं. पण गंमत बघा, याच परिसरात जेव्हा पावसाळा येतो तेव्हा चित्र पूर्ण वेगळं असतं. नद्या नाले भरभरून वाहतात, रस्त्यांवर पाणी साचतं, सखल भागात पाणी भरून वाहतूक ठप्प होते. पावसाळ्यात आपल्याकडे पाऊस भरपूर पडतो, निसर्ग आपल्याला मुबलक पाणी देतो, पण तरीही उन्हाळा आला की आपण पाण्यासाठी का सुचलेले असतो. याचं एकमेव कारण म्हणजे निसर्गाने दिलेलं पावसाचं पाणी आपण सुरक्षितपणे साठवून ठेवण्याऐवजी ते नालीतून, ओढ्यातून, समुद्रात जाऊन मिळू देतो. आपण ते पाणी जमिनीत जिरवतच नाही. आपण सर्वजण हे विसरत चाललोय की पाणी कधीही न संपणारी गोष्ट नाहीये. कारखान्यात जशी एखादी वस्तू बनते तसं पाणी कारखान्यात बनवता येत नाही. निसर्गाने आपल्याला जे मर्यादित गोड पाणी दिलंय ना, त्याचा वापर जर आपण असाच बेजबाबदारपणे करत राहिलो तर येणारा काळ आपल्यासाठी, आपल्या परिसरासाठी आणि विशेषत आपल्या पुढच्या पिढीसाठी खूप कठीण असणार आहे. त्यामुळे आजच आपल्याला जागं व्हावं लागेल आणि आपल्या परिसरातील पाण्याच्या प्रत्येक थेंबाचं गणित समजून घ्यावं लागेल. तर मित्रांनो, आज आपण जाणून घेतलंय जलसंवर्धन या विषयाअंतर्गतच्या पहिल्या भागात आपल्या पाण्याचं गणित आणि आजची परिस्थिती. धन्यवाद
1: श्रोते हो. आताच आपण जलसंवर्धन काळाची गरज या विषयावर जाणून घेतलं गौरव अंबारे यांनी दिलेल्या या माहितीतून. आज या कार्यक्रमाचा भाग पहिला आपण ऐकलात. श्रोते हो, आजच्या आपल्या परिसर कार्यक्रमाचा विषय होता जलसंवर्धन. या विषयाबरोबरच आजच्या परिसर कार्यक्रमात आज इथेच रजा घेतोय. नमस्कार. आजच्या या कार्यक्रमाचं निवेदन केलेलं होतं रोहिणी सूर्यवंशी यांनी. सादर करते सतीश रेवे.

पर्यावरणातील काही बदलत्या घडामोडींचा आढावा आपण घेतला परिसर या कार्यक्रमामधून. श्रोतहो, हा कार्यक्रम आज दुपारी 2:10 वाजून 10 मिनिटांनी आपण पुन्हा ऐकू शकाल.

प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या काही ठळक कार्यक्रमांविषयी सकाळी 7 वाजता आज दिनांक मध्ये आजचा सुविचार आणि काही निवेदन 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून 7:20 आणि रात्री 8 वाजता एक गाणे ताजे तवाने अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून 7:25 7:40 GS चहा प्रायोजित विचार पुष्प सार्थ अहिल्यागाथा या कार्यक्रम मालिकेचा भाग 11 वा

वरून 7:25 7:40 जीएस चहा प्रायोजित विचार पुष्प सार्थ अहिल्या गाथा या कार्यक्रम मालिकेचा भाग 11 गाणी मनातली 7:45 सकाळी 8 समाचार प्रभात 8:15 मॉर्निंग न्यूज ही दोन्ही बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून तर 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातम्या पुणे केंद्रावरून चिंतन हाच चिंतामणी प्रायोजित कार्यक्रम 8:40 सकाळी 8:55 जागतिक आदिवासी दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम आपण ऐकू शकाल सकाळी 9:15 आणि संध्याकाळी 6:30 श्रोत्यांच्या पत्रांना पोहोच देणारा पत्रोत्तरांचा साप्ताहिक कार्यक्रम सप्रेम नमस्कार बालदोस्तांचा लाडका कार्यक्रम बालसभा सकाळी 9:30 आणि रात्री 8:15 मराठी चित्रपट संगीताचा आस्वाद आपण घेणार आहात सकाळी 10 10:30 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमामध्ये विदुषी वीणा सहस्त्रबुद्धे यांच्या शास्त्रीय गायनामध्ये राग भूपाली तोडी आपण ऐकू शकाल 11 हॅलो आपकी पसंद हा श्रोत्यांनी फोनवरून कळवलेला हिंदी चित्रपट गीतांवर आधारित फोन इन कार्यक्रम 11:40 आज का शब्द और आज की सुक्ती आणि त्यानंतर सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा दुपारी 12 आकाशवाणी मुंबई केंद्राचे कार्यक्रम यामध्ये सुरुवातीला वनिता मंडळ हा मैत्रिणींसाठी कार्यक्रम हिंदीतून बातम्या दुपारी 1:05 मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार मराठी राष्ट्रीय बातमीपत्र 1:30 1:40 जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र भावधारा 1:45 1:55 ऐसी अक्षरे रसिके यामध्ये पत्रानुबंध महात्मा गांधी आणि कस्तुरबा गांधी यांच्यातील पत्रव्यवहाराचा साहित्यिक वेध कृषी वार्ता दुपारी 2:05 आरोग्यम धनसंपदा आणि 2:10 परिसर या दोन्ही कार्यक्रमांचं पुनःप्रसारण दोपहर समाचार 2:15 दिल्ली केंद्रावरून 2:30 शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म यामध्ये विद्यानंदी गोपाल अय्यर यांचं वीणावादन आपण ऐकू शकाल प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून दुपारी 3 आमची सायंकालीन प्रसारण सभा सुरू होईल संध्याकाळी ठीक 5 मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाने 5:30 युवक मित्र मैत्रिणींसाठी कार्यक्रम युववाणी आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून यामध्ये IIT जम्मू येथे आयोजित राष्ट्रीय संशोधन स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावलेल्या उर्जित प्रसन्न भावसार यांची मुलाखत आपण ऐकू शकाल हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून संध्याकाळी 6:05 लोकसंगीताच्या कार्यक्रमामध्ये ज्ञानेश्वर शिंदे आणि सहकाऱ्यांनी सादर केलेलं संगीत भजन आपण ऐकू शकाल संस्कृत वार्ता 6:20 दिल्ली केंद्रावरून 6:50 कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल संध्याकाळी 7 प्रादेशिक बातम्या 7:15 वृत्त विशेष 7:30 माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमामध्ये स्वातंत्र्यासाठी लढा याविषयीचं ज्ञानेश्वर कमला यांनी सादर केलेलं कीर्तन रात्री 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातम्या हे सर्व कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून रात्री 8:45 समाचार संध्या 9 न्यूज ॲट 9 ही दोन्ही बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून 9:15 स्पॉटलाईट 9:30 नॅशनल प्रोग्राम ऑफ फीचर्स तर रात्री 10 अखिल भारतीय संगीताचा कार्यक्रम अखिल भारतीय रविवासरीय संगीत सभा आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून कलाकार सात्विक मोहन यांचं कर्नाटकी शैलीतील गायन आपण ऐकणार आहात रात्री 11 हिंदीतून बातम्या तर 11:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून दिल्या जातील आम्ही त्या सहक्षेपित करू असे असतील आमचे आजचे काही ठळक कार्यक्रम

0: एस चहा प्रायोजित सार्थ अहिल्या गाथा हा कार्यक्रम आज सकाळी 7:40 प्रायोजक कडक लज्जतदार उत्साही जीएस चहा।
1: पाटाचं पाणी झुळझुळ वाणी रांगत कस पळत झालया गार हिरवरान खुजू खुजू गाली हसतया।
2: श्रुतीहो सांडगेवाडी येथील रानकवी म्हणून प्रसिद्ध असलेले नामदेव जाधव यांची रेवा देवरस यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल अमृत कलश या कार्यक्रमात मंगळवारी सकाळी 9:10 आणि याच कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण आपण ऐकू शकाल संध्याकाळी 6:30 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून। आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास वर्तमान आणि भविष्यातही।

आमच्या आज दिवसभरात प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांविषयी आपण आता जाणून घेतलं. श्रोतेहो, आज रविवार, दिनांक 9 ऑगस्ट

अभिजात शास्त्रीय संगीताची आवड जोपासण्यासाठी आणि उपशास्त्रीय संगीताची नजाकत अनुभवण्यासाठी ऐकत रहा फक्त आणि फक्त आकाशवाणी सांगली. मध्यम लहरी 239.18 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्ज वर आणि FM वाहिनीच्या 100.6 मेगा हर्ट्ज वर. आकाशवाणी सांगली पहिल्या

एक छानसा सुविचार ऐकूया. शांती तेव्हा सुरू होते जेव्हा अपेक्षा संपतात. मन तेव्हाच हलकं वाटतं जेव्हा तुलना थांबतात. आणि आनंद तेव्हाच सापडतो जेव्हा आपण स्वतःला स्वीकारतो. म्हणूनच जीवन सुंदर बनवण्यासाठी इतरांसारखं होण्याची गरज नसते, तर स्वतःला स्वतःसारखंच राहण्याची खूप गरज असते.

0: छानसा सुविचार आपण ऐकलात.
1: रसिक श्रोते हो, आजचे पाहुणे जरूर ऐका दर शुक्रवारी सकाळी 9:30 आणि याचं पुनःप्रसारण शुक्रवारीच रात्री 10:00. आजचे पाहुणे मध्यम लहरी 239.81 अर्थात 1251 kHz वर, FM वाहिनीच्या 100.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून सांगली.
2: बालसभा.

0: बालसभेच्या कार्यक्रमात छान छान गोष्टी, गाणी, बालनाट्य आणि बरंच काही, तेव्हा नक्की ऐका बालसभेचा कार्यक्रम दर रविवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या हिरक महोत्सवी सांगली केंद्रावरून.
1: रविवारची मस्त सकाळ, सुट्टीचा दिवस आणि सकाळी 11 वाजता गाण्यांची मेजवानी आकाशवाणी सांगली केंद्रावरील हॅलो आपकी पसंत

0: या कार्यक्रमामध्ये आणखी मग काय हवंय तेव्हा श्रोते हो जरूर ऐका हॅलो आपकी पसंत हा फोन इन कार्यक्रम दर रविवारी सकाळी 11 वाजता मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्स वर 100.6 मेगा हर्ट्स FM वाहिनीवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर आपल्या हिरक महोत्सवी सांगली केंद्रावर.
1: क्रीडांगण विविध क्रीडा विश्वातील प्रत्येक घडामोडींचा
2: जुन्या नव्या खेळाडू प्रशिक्षकांच्या अनुभवांचा
1: आपल्यातल्याच खेळाडू वृत्तीला जागरूक करणारा कार्यक्रम
2: क्रीडांगण जरूर ऐका दर बुधवारी सकाळी 9:10 मिनिटांनी
1: आणि याचं पुन्हा प्रसारण त्याच दिवशी संध्याकाळी 6:35 मिनिटांनी
2: फक्त आणि फक्त
1: आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. आकाशवाणी एक असं माध्यम
2: जे इतिहास
1: वर्तमान
2: आणि भविष्यातही. सकाळचे 7:07 होत आहेत. यानंतर ठीक 7:10 मिनिटांनी प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून दिल्या जातील. आम्ही त्या सहक्षेपित करीत आहोत.

0: ऑल इंडिया रेडिओ, वेळेचं भान ठेवायला शिकवणारा तुमचा आमचा खरा मित्र.
1: काटीन घोंगड घेऊन द्या की रे मला बी जत्रेला येऊन द्या की काटीन घोंगड घेऊन द्या.
2: का रे शिरप्या, तुझा आवाज कवा धरला इतका सुधारला रे?
3: अरे गणप्या, यो आवाज माझा ना माझ्या खिशातल्या रेडिओचा.
2: रेडू आम खिशा
3: होय की? अरे जग सुधारत चाललं बाबा, खिशातले रेडिओ बी भेटायला लागल्यात आजकाल.
2: हा असं म्हणतोस
3: तर काय, यो रेडिओ दिसभर माझ्या खिशातच असतो ना. वा गाणी बी ऐकायची, माहिती बी व्हायची, आणि काम बी
2: निपटायचं.
3: अक्षी रेडिओ गत
2: म्हणजे अगदी टाइम शिरच म्हणणं.
1: अरे तुमच्यात सामील होऊन द्या की रे मला बी

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोहोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाशवाणी,
2: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
3: आकाशवाणी,
2: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
3: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी।

आकाशवाणी पुणे प्रशांत जाधव प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। विद्यार्थ्यांनी निर्णय घेताना राष्ट्रहिताला केंद्रस्थानी ठेवावं, पंतप्रधानांचं विद्यार्थ्यांना आवाहन। राष्ट्रीय शहरी सहकारी वित्त आणि विकास महामंडळाचं मुख्यालय दिल्लीहून महाराष्ट्रात हलवण्यात येईल, केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांची घोषणा। हर घर तिरंगा।

0: अभियानाला आजपासून देशभरात सुरुवात. नाशिक जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे धक्के. घाबरून न जाता सतर्क राहण्याचं जिल्हा प्रशासनाचं नागरिकांना आवाहन. आणि जागतिक अथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या आशिष यादवची रौप्य कामगिरी. आता सविस्तर बातम्या. विद्यार्थ्यांनी निर्णय घेताना राष्ट्रहिताला केंद्रस्थानी ठेवावं आणि आपल्या कृतीतून देशाला कसा फायदा होऊ शकेल, देशाच्या गरजा कशा पूर्ण करता येतील याचा विचार करावा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते काल भारतीय तंत्रशिक्षण संस्था आयआयटी दिल्लीच्या 57व्या दीक्षांत समारंभामध्ये बोलत होते. विकसित भारत घडवण्याच्या दिशेनं काम देशात सेमीकंडक्टर, अंतराळ आणि ड्रोन यांसारख्या नवीन क्षेत्रे उदयास येत असून त्यातून तरुणांसाठी नवनवीन संधी उपलब्ध होत आहेत. विद्यार्थ्यांनी भविष्यासाठी तयार होताना कशी विचारसरणी बाळगावी याबद्दल बोलताना ते म्हणाले,
1: लाईफ में क्युरियोसिटी बनाए रखिए, अपनी लर्निंग इंस्टिंक्ट को जगाए रखिए, जगाए रखिए, चेतना बनाए रखिए. जो बातें बिना सोचे समझे स्वीकार कर ली जाती हैं, जरा उन्हें परखिए, उन पर सवाल उठाइए. लेकिन सिर्फ सवाल पूछकर मत रुकिए, उनका समाधान खोजने का साहस भी रखिए.
0: केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी, आयआयटी दिल्लीच्या संचालक मंडळाचे सदस्य आणि इतर मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. राष्ट्रीय शहरी सहकारी वित्त आणि विकास महामंडळाचे मुख्यालय दिल्लीहून महाराष्ट्रात हलवण्यात येईल अशी घोषणा केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांनी काल मुंबईत केली. या माध्यमातून देशातील प्रत्येक तहसीलपर्यंत नागरी सहकारी बँकिंगचं जाळं विस्तारण्याला मोठी चालना मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. फोर्ट भागात राष्ट्रीय शहरी सहकारी आर्थिक आणि विकास महामंडळाच्या नवीन कार्यालय संकुलाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं, तसंच बॉम्बे स्टॉक एक्सचेंज इथं सहकार नवक्रांती मेळाव्याला त्यांनी संबोधित केलं. नागरी सहकारी बँकिंग क्षेत्राला अधिक मजबूत बनवण्यासाठी ही संस्था महत्वाची भूमिका बजावणार असल्याचं ते म्हणाले. यावेळी राष्ट्रीय नागरी सहकारी वित्त आणि विकास महामंडळ आणि राष्ट्रीय जैववैद्यक विज्ञान विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. याबाबत माहिती देताना ते म्हणाले,
2: हमारे अमरेला ऑर्गेनाइजेशन और एनएफएसयू फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटी के साथ जो समझौता हुआ, इससे हमारी छोटी सी छोटी बैंक की हर ब्रांच में भी ये सारी सुविधाएं बहुत कम लागत में देने का काम अमरेला ऑर्गेनाइजेशन करेगा. इससे साइबर सुरक्षा, डिजिटल फॉरेंसिक, कर्मचारियों का इस दोनों क्षेत्र में प्रशिक्षण और अनुसंधान, ये सभी व्यवस्था एक साथ बैंक इन बॉक्स से हो जाएगी. और दूसरा, आज सिक्योरिटी ऑपरेशन सेंटर भी चालू हुआ है, जो हमारी अर्बन कोऑपरेटिव बैंकों के लिए 2400 घंटा साइबर निगरानी, त्वरित मार्गदर्शन और सुरक्षा भी उपलब्ध कराएगा.
0: या कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय सहकार राज्यमंत्री कृष्णपाल गुर्जर, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आदी मान्यवर उपस्थित होते. आजपासून 17 ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या हर घर तिरंगा अभियानाला आजपासून सुरुवात होत आहे. देशातील प्रत्येक नागरिकाला आपल्या घरावर राष्ट्रध्वज फडकवण्यास प्रोत्साहन देऊन देशप्रेम, राष्ट्रीय एकता आणि भारताच्या सांस्कृतिक वारशाच्या गौरव सोहळ्यात त्यांना सहभागी करून घेण्याच्या उद्देशानं 2022 पासून दरवर्षी हे अभियान राबवण्यात येत आहे. वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला यंदा 150 वर्ष पूर्ण होत असल्यानं या अभियानाला विशेष महत्व प्राप्त झालं आहे. महाराष्ट्रातील नांदेड इथले तख्त श्री हुजूर साहिब हे महाराष्ट्र आणि पंजाब दोन्ही राज्यांमधील या अनोख्या सांस्कृतिक बंधाची साक्ष आहे. महाराष्ट्र आणि पंजाब ही समान मूल्ये, आदर्श आणि धैर्याची जपणूक करणारी जुळी राज्य असल्याचं प्रतिपादन राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी काल नवी मुंबईत केलं. श्री गुरु तेग बहादूरजी यांच्या 350व्या शहादत दिनाचं औचित्य साधून नवी मुंबईतील सीबीडी बेलापूर इथं श्री गुरु तेग बहादूरजी यांचा वारसा या विषयावरील एकदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र आयोजित करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. महाराष्ट्र आणि ईशान्य भारतातील मेघालय ही केवळ दोन राज्य नसून एक भारत श्रेष्ठ भारत या संकल्पनेला मूर्त रूप देणारी सहोदर राज्य असून दोन्ही राज्यातील सांस्कृतिक आणि आर्थिक नाते अधिक दृढ होत असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केलं. खारघर इथं आयोजित मेघालय सदनच्या जमीन हस्तांतरण आणि भूमिपूजन सोहळ्यात मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते. यावेळी मेघालयचे मुख्यमंत्री कॉनराड के संगमा, मेघालय राज्याचे उपमुख्यमंत्री प्रेस्टोन टिनसोंग यांच्यासह खासदार मिलिंद देवरा आदी मान्यवर उपस्थित होते. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.

0: नाशिक शहरासह दिंडोरी त्र्यंबकेश्वर पेठ तालुक्यांमधल्या विविध गावांमध्ये काल रात्री भूकंपाचा सौम्य झटका जाणवला. रिक्टर स्केलवर 4.3 क्षमतेच्या या भूकंपाचा केंद्रबिंदू दिंडोरी तालुक्यातील भनवड शिंदपाडा या ठिकाणी होता. भनवड इथं रस्त्याला चीर गेल्याची तसंच काही ठिकाणी घरांना तडे गेल्याचं वृत्त असून जिल्हा प्रशासनानं नागरिकांना अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन केलं आहे. नाशिक जिल्ह्यातील भूकंपाच्या हालचालींवर अधिक प्रभावी आणि अचूक पद्धतीने लक्ष ठेवण्यासाठी पृथ्वी विज्ञान मंत्रालयांतर्गत कार्यरत राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने सुरगाणा इथं अत्याधुनिक ब्रॉडबँड सिस्मोग्राफ आधारित भूकंप मापन केंद्र कार्यान्वित करण्यात आलं आहे. या माध्यमातून मिळणारी भूकंपविषयक माहिती त्याचवेळी नवी दिल्लीतील राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या केंद्रीय नियंत्रण कक्षाकडे पाठवली जाणार आहे. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने तांत्रिक निकषांच्या आधारे नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा बागलाण तालुक्यातील हरणबारी वडेदिगर आणि मालेगाव या ठिकाणांची भूकंप मापन केंद्रासाठी निवड केली आहे. पोलिसांनी पारंपरिक तपास पद्धतीसह आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा असं आवाहन राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी केलं आहे. पुण्यात काल झालेल्या एका कार्यक्रमात राज्य पोलीस दलातील सर्वोत्कृष्ट अन्वेषण पदकाचे मानकरी ठरलेल्या कर्मचाऱ्यांना दाते यांच्या हस्ते पदक प्रदान करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते. साखर उद्योगाकडे केवळ साखर उत्पादन करणारा उद्योग म्हणून न पाहता त्यातून अनेक उपपदार्थांचीही निर्मिती होते असं प्रतिपादन राज्याचे माजी मंत्री जयंत पाटील यांनी काल पुण्यात व्यक्त केलं. दी डेक्कन शुगर टेक्नॉलॉजीज असोसिएशनच्या 71व्या वार्षिक अधिवेशनाचं तसंच साखर प्रदर्शनाचं उद्घाटन जयंत पाटील यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. कृत्रिम बुद्धिमत्तेसह आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार आणि कार्यक्षमता वाढवण्यावर भर द्यावा असंही पाटील यावेळी म्हणाले. अहिल्यानगर जिल्ह्यातील पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करावेत. कृषी पर्यटन केंद्रांची निर्मिती करावी. शासकीय योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवावा अशा सूचना समितीनं दिल्या. राज्य विधानमंडळ अंदाज समितीने 3 दिवसांचा दौरा करून जिल्ह्यातील विविध विकासकामे प्रकल्प आणि शासकीय योजनांचा सविस्तर आढावा घेतला. केंद्र सरकारच्या आयुष्मान भारत डिजिटल मिशन अंतर्गत छत्रपती संभाजीनगर परिमंडळामधून हिंगोली जिल्ह्याची प्रकल्प जिल्हा म्हणून निवड करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर विविध संबंधित घटकांसाठी विशेष प्रशिक्षणाचं आयोजन करण्यात आलं होतं. राज्यातील सर्व शासकीय आणि खासगी आरोग्य संस्थांचं डिजिटायझेशन करणं आरोग्य सेवा अधिक पारदर्शक आणि गतिमान करणं हा या उपक्रमाचा उद्देश आहे. जालन्यातल्या आर्थिक अडचणीत असलेल्या मोतीराम अग्रवाल जालना मर्चंट बँकेच्या नाशिकमधल्या नाशिक मर्चंट को ऑपरेटिव्ह बँकेमध्ये विलिनीकरणास काल नाशिक मर्चंट बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मान्यता देण्यात आली. अमेरिकेतील युजीन इथं सुरू असलेल्या 20 वर्षांखालील जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या आशिष यादवनं पुरुषांच्या भालाफेक प्रकारात काल रौप्यपदक पटकावलं. या स्पर्धेत पदक जिंकणारा नीरज चोप्रानंतरचा तो दुसरा खेळाडू ठरला आहे. पुणे जिल्ह्यातील 26 पैकी 10 धरणं पूर्ण क्षमतेनं भरली आहेत. यामध्ये पुणे शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या 4 धरणांचा समावेश आहे. याशिवाय अन्य 12 धरणांमधील उपयुक्त पाणीसाठा 95%हून अधिक झाला आहे. दरम्यान पुणे जिल्ह्यातील माणिकडोह हे एकमेव धरण मात्र अद्याप 25%हून अधिक रिकाम आहे. हवामान. कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भात विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचे वारे वाहण्याचा इशारा देण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विद्यार्थ्यांनी निर्णय घेताना राष्ट्रहिताला केंद्रस्थानी ठेवावं पंतप्रधानांचं विद्यार्थ्यांना आवाहन. राष्ट्रीय शहरी सहकारी वित्त आणि विकास महामंडळाचे मुख्यालय दिल्लीहून महाराष्ट्रात हलवण्यात येईल केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांची घोषणा. हर घर तिरंगा अभियानाला आजपासून देशभरात सुरुवात. नाशिक जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे धक्के. घाबरून न जाता सतर्क राहण्याचं जिल्हा प्रशासनाचं नागरिकांना आवाहन. आणि जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या आशिष यादवची रौप्य कामगिरी. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. सकाळचे 7:20 झाली आहेत. ऐकूया कार्यक्रम एक गाणे ताजे तवाने.

सायली महाडिक आणि स्वप्नील बांदोडकर यांच्या युगलस्वरातील हे गीत आपण ऐकलं, अनुराधा नेरूरकर यांचं. या गीताला संगीत साज होता भगवंत नार्वेकर आणि सोमेश नार्वेकर यांचा. एक गाणे ताजे तवाने कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी सांगली केंद्रावरून. हाच कार्यक्रम आज रात्री 8 वाजता आपण पुन्हा ऐकू शकाल. सकाळचे 7:25 होतात. अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम ऐकण्यासाठी जाणार आहोत आमच्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्राकडे.

0: श्रोते हो नमस्कार. अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात मी वासंती काळे आपलं मनापासून स्वागत करते. श्रोते हो मराठी भाषा विभागांतर्गत मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ हे कार्यालय विश्वकोशाचे खंड संपादित करून प्रकाशित करतं. आत्तापर्यंत आपण 1 ते 20 विश्वकोशाचे खंड, त्यांचा परिचय खंड, कुमार विश्वकोश, जीवसृष्टी व पर्यावरण, ज्ञान मंडळ, त्यामध्ये मानव व विद्या याबाबत माहिती जाणून घेतली. आजच्या या कार्यक्रमात आपण मराठी विश्वकोशाची उपयुक्तता नेमकी काय आहे याविषयी जाणून घेणार आहोत. त्यासाठी आज आपल्याकडे मराठी विश्वकोश कार्यालय वाई जिल्हा सातारा इथून संतोष गेडाम विद्या व्यासंगी सहाय्यक हे उपस्थित आहेत. आणि सर या कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत.
1: नमस्कार मॅडम.
0: सर मराठी विश्वकोश हा सर्व विषय संग्राहक असा आहे, त्यामध्ये आता काय होतंय की निश्चित सर्व विषयांचा समावेश झालेला आहे, तरी मराठी विश्वकोशाची उपयुक्तता कोणकोणत्या क्षेत्रांमध्ये आपल्याला जास्त महत्वाची आहे असं वाटतं?
1: आज संपूर्ण जगामध्ये लाखो ग्रंथ किंवा कोश उपलब्ध आहेत.
0: हा,
1: आणि प्रत्येक ग्रंथ हा थोड्या अधिक प्रमाणात समाजासाठी नक्कीच उपयुक्त असतोच. महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाचा मराठी विश्वकोश हा सुद्धा अतिशय महत्वपूर्ण आणि उपयुक्त असा ग्रंथ आहे. कारण ज्ञानाची निर्मिती करणे आणि ज्ञान समाजापर्यंत पोहोचविणे हे महत्वाचे काम विश्वकोश मागील 60 दशकांपासून करत आहे. म्हणून मराठी विश्वकोशाची उपयुक्तता ही सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक, भौगोलिक अशा विविधांगी स्वरूपाची आहे. मात्र येथे सर्वसामान्यपणे मराठी विश्वकोशाची सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि शैक्षणिक या 4 विषयांसंदर्भातल्या उपयुक्तता महत्वाच्या आहेत असं मला वाटतं.
0: सर आपण आत्ता म्हणालात की मराठी विश्वकोशाची सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि शैक्षणिक उपयुक्तता या 4 महत्वाच्या उपयुक्तता आहेत. मग आम्हाला या 4ही उपयुक्ततेबद्दल थोडक्यात सांगा.
1: आपल्याला माहीतच आहे की मानव हा समाजशील प्राणी आहे आणि तो समाजाशिवाय जगू शकत नाही. मग जेव्हा माणूस समाजामध्ये राहतो तेव्हा त्याला समाजामध्ये काय काय घडत आहे, त्याच्या आजूबाजूला दररोज कोणकोणत्या संकल्पना जन्म घेत आहेत या सर्वांची माहिती त्याला असणे गरजेचे आहे. याकरता त्याला अभ्यास करावा लागेल, स्वतःला अद्ययावत ठेवावं लागेल. यासाठी त्याला मराठी विश्वकोशाचा उपयोग होऊ शकतो. कारण विश्वकोशामध्ये घडणाऱ्या सर्व घडामोडींची माहिती घेतली जाते, जी वाचकांसाठी म्हणजेच समाजासाठी निश्चितच उपयुक्त ठरत आहे. सामाजिक उपयुक्ततेबाबत मी काही मुद्दे मांडू इच्छितो इथे. पहिला, विश्वकोशातील संपादक रोजच्या रोज विविध विषयांतील नवनवीन संकल्पना, सिद्धांत इत्यादी माहितीचे संकलन करून ती माहिती संकेतस्थळावर प्रकाशित करत आहेत, ज्यामुळे समाजाला नवनवीन विषयाचे ज्ञान मिळून त्यांची बौद्धिक क्षमता विकसित होत आहे. दुसरं, विश्वकोश समाजातील विविध विषयांतील आणि विविध क्षेत्रांतील अनेक तज्ज्ञांना लेखक, समीक्षक, भाषांतरकार, समन्वयक म्हणून जोडून घेतो. हे सुद्धा विश्वकोशाची एक सामाजिक उपयुक्तताच म्हणावी लागेल. सामाजिक शास्त्रातलं ज्ञान झपाट्याने वाढत आहे आणि त्या ज्ञानाचे आपल्यावर व्यापक व दूरगामी परिणाम होत आहेत. म्हणून झपाट्याने बदलत असलेल्या सामाजिक परिस्थितीमध्ये मराठी माणसाला आपली कार्यक्षमता टिकून ठेवण्यासाठी त्याला अनेक विषयांतील प्राथमिक स्वरूपाची माहिती असणे आवश्यक आहे आणि त्यासाठीच आज मराठी विश्वकोशाची समाजाला गरज आहे. तसंच आंतरराष्ट्रीय संबंधासाठी आणि नवनवीन संकल्पनाच्या देवघेवीसाठी इंग्रजी भाषा सर्वमान्य आहे, आपल्याला माहितच आहेत. मात्र एखादा मराठी माणूस जिज्ञासू आहे पण त्याला इंग्रजी येतच नसेल तर अशा वेळी त्याची मुस्कटदाबी होणार हे आपल्याला सांगू इच्छितो. अशा वेळी मराठी भाषकाला सर्व विषयातले सूक्ष्म, प्रगल्भ आणि अधिग्राह्य ज्ञान मराठीतून मिळवून देण्याचे काम मराठी विश्वकोश करू शकते, याला सुद्धा विश्वकोशाची सामाजिक उपयुक्तता म्हणता येईल. मराठी विश्वकोश हा शासनाचा

0: एक अधिग्राह्य असा मराठीतला दस्तऐवज आहे, त्यामुळे समाज या कोशाकडे त्यामधील माहितीकडे अतिशय विश्वासाने बघत असतो. एवढेच नाही तर शेतजमिनीवरून कुटुंबामध्ये असलेला वाद माननीय न्यायालयाने मराठी विश्वकोशाच्या संदर्भाने निकाली लावल्याचे उदाहरण आहे. ही मराठी विश्वकोशाची एक सामाजिक उपयुक्तताच म्हणावी लागेल.
1: नक्कीच
0: मराठी विश्वकोशाच्या वाचनाने निश्चितच वाचकांची बुद्धी सुपीक होत आहे आणि त्यातून त्यांना समाजाच्या हितासाठी नवनवीन युक्त्या देखील सुचतील ज्याचा वापर ते समाजासाठी करू शकतात. म्हणून विश्वकोश वाचल्याने निश्चितच मराठी समाज वैचारिक दृष्ट्या सुदृढ होईल असा हा विश्वकोश सामाजिक दृष्ट्या उपयुक्त आहे.
1: अगदी बरोबर सर. आता मराठी विश्वकोशाच्या सामाजिक उपयुक्ततेबाबत आपण बोललात, पण अर्थस्य पुरुषोदासा म्हणजे सगळ्याचं मूळ हे अर्थ असतं, तर आर्थिक उपयुक्ततेबाबत आपण काय सांगाल?
0: मराठी विश्वकोशामध्ये विविध विषयांतील विविध नोंदींचे लेखन, समीक्षण, भाषांतर केले जाते. हे करण्यासाठी मराठी विश्वकोश त्या त्या विषयातील अनेक तज्ज्ञांची निवड करत असते आणि त्यांच्यामार्फत नोंदीचे लेखन, समीक्षण, भाषांतर करून घेतले जाते. मुळात मराठी विश्वकोशात लेखन करणे म्हणजेच एक प्रतिष्ठेचे काम मानले जाते. पण असे जरी असले तरी मराठी विश्वकोशाद्वारे लेखक, समीक्षक, भाषांतरकार यांना त्यांच्या श्रमाचा, त्यांनी दिलेल्या बहुमूल्य वेळेचा मोबदला म्हणून त्यांना मानधन दिलं जातं आणि ते थेट त्यांच्या खात्यामध्ये जमा केलं जाते. आज आपण सगळीकडे बघतो आहोत की नोकऱ्या अभावी अनेक उच्च शिक्षित तरुण तरुणी बेरोजगार आहेत. त्यांनी जर विश्वकोशाशी जुळून आपल्या ज्ञानाचा उपयोग विश्वकोशामध्ये लेखन, समीक्षण, भाषांतर यांसाठी केला तर त्यांना प्रतिष्ठा तर मिळेलच, परंतु त्यांचा आर्थिकदृष्ट्याही फायदा होईल. यावरून आपल्याला लक्षात येईल की मराठी विश्वकोश हा जसा सामाजिकदृष्ट्या उपयुक्त आहे तसाच तो आर्थिकदृष्ट्या सुद्धा उपयुक्त आहे. या मुलाखतीच्या माध्यमातून मी सर्वांना आवाहन करू इच्छितो की ज्यांना ज्यांना विश्वकोशाशी लेखक, समीक्षक, भाषांतरकार अशा विविध भूमिकांतून जोडावे असे वाटत असेल त्यांच्यासाठी विश्वकोशाचे एम पॅनल ही प्रणाली लवकरच मराठी विश्वकोशाच्या www.marathiviswakosh.org या संकेतस्थळावर सुरू करण्यात येणार आहे. काही दिवसांतच त्याबाबत विश्वकोशाचा विस्तारित शासन निर्णय सुद्धा येणार आहे. इच्छुकांनी आपली नोंदणी विश्वकोशाच्या एम पॅनलवर करावी अशी मी परत विनंती करतो.
1: अरे वा सर, म्हणजे प्रतिष्ठेसोबतच आर्थिक लाभ सुद्धा आपल्या हा श्रोत्यांना मिळणार आहे. खरंच आपण छान माहिती देत आहात सर. आपण राजकीय उपयुक्तता सुद्धा मगाशी म्हणालात, तर विश्वकोशाची राजकीय उपयुक्तता ही कशी आहे हे आम्हाला थोडक्यात सांगा.
0: मराठी विश्वकोशाला अगदी सुरुवातीपासूनच राजकीय परंपरा लाभल्याचे दिसते. म्हणजे विश्वकोशाच्या कार्याचे महत्व आणि इतिहास पाहता विश्वकोशाच्या वाई येथील वास्तूच्या पायाभरणीचे काम तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या हस्ते झाली आहे. त्यानंतर माजी राष्ट्रपती शंकरदयाल शर्मा, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतरावजी चव्हाण साहेब, विलासराव देशमुख, पृथ्वीराज चव्हाण, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, विनोदजी तावडे साहेब, दीपकजी केसरकर साहेब, आत्ताचे मराठी भाषा मंत्री माननीय उदयजी सामंत साहेब, अशा अनेक अभ्यासू राजकीय दिग्गजांनी मराठी विश्वकोशाच्या वाई येथील कार्यालयाला भेट दिलेल्या आहेत. यावरून आपल्याला मराठी विश्वकोशाची राजकीय उपयुक्तताही लक्षात येऊ शकते. दुसरं म्हणजे अधिवेशन काळात अनेक विषयांसंदर्भातील तारांकित प्रश्नांवर विधानसभेत विचार विनिमय संभाषण होत असतात. या अधिवेशन काळात सभागृहातले सर्व तारांकित प्रश्न आणि मराठी भाषेशी संबंधित प्रश्न संपेपर्यंत मराठी विश्वकोशाचे कार्यालय सुरू असते. कारण अधिवेशन काळामध्ये एखादी माहिती तत्काळपणे मराठी विश्वकोशाला विचारली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. यावरून आपल्याला विश्वकोशाची राजकीय उपयुक्तता लक्षात येईल. मराठी भाषेला शासन व्यवहाराची भाषा म्हणून महाराष्ट्र शासनाने मान्यता दिली आहे, त्यामुळे मराठी विश्वकोशाची राजकीय जबाबदारी आणि उपयुक्तता तेवढीच वाढलेली आहे असे मला वाटते.
1: सर, मराठी विश्वकोशाची उपयुक्तता खरंच विविधांगी स्वरूपाची असल्याचं आत्ता आपल्या बोलण्यावरून नक्कीच कळलंय. पण शैक्षणिक उपयुक्तता सुद्धा आपण म्हणालात, तर विश्वकोशाच्या शैक्षणिक उपयुक्ततेबाबत आपण नेमकं काय सांगाल?
0: आपल्याला माहितच आहे की महाराष्ट्र शासनाद्वारे उच्च शिक्षणाचे माध्यम हे मराठी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. विशेषतः वैद्यकीय आणि अभियांत्रिकीचे शिक्षण. जर असे झाले तर मराठी विश्वकोश हा शैक्षणिकदृष्ट्या अतिशय उपयुक्त असा कोश ठरणार आहे. कारण मराठी विश्वकोशाने वैद्यकशास्त्र, अभियांत्रिकी, अब्जांश तंत्रज्ञान, धातुविज्ञान आणि

0: अंतर विज्ञानाच्या संबंधित विषयांतले अनेक महत्त्वपूर्ण संकल्पना संज्ञा मराठीमध्ये तयार करून प्रकाशित केल्या आहेत आणि आजही ते काम अविरहितपणे सुरू आहे. जर वैद्यकीय आणि अभियांत्रिकी सारखे उच्च शिक्षण मराठी माध्यमातून झाले तर विश्वकोशाचा खूप मोठा फायदा विद्यार्थ्यांना आणि शासनाच्या शिक्षण विभागाला होणार आहे. ही मराठी विश्वकोशाची एक खूप मोठी शैक्षणिक उपयुक्तता आपल्याला लक्षात येईल. दुसरं, शिक्षणात मराठी माध्यमाच्या वापरामुळे मराठी संदर्भ ग्रंथाची आवश्यकता मोठ्या प्रमाणात भासत आहे, त्यामुळे शैक्षणिक दृष्ट्या मराठी विश्वकोशाचे महत्व वाढतच आहे. मराठी विश्वकोशाद्वारे महाराष्ट्रातील सर्व विद्यालयांतील इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांकरता दर वर्षी राज्यस्तरीय विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धा घेतली जाते. या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना मराठी विश्वकोशाची प्राथमिक स्वरूपात ओळख होऊन त्याला स्पर्धा परीक्षेकरता प्रोत्साहन मिळत आहे. या परीक्षेतून त्यांच्या बुद्धीला चालना मिळत आहे. यावर्षी सुद्धा ही परीक्षा डिसेंबरमध्ये होण्याचे प्रस्तावित आहे.
1: म्हणजे डिसेंबरमध्ये ही परीक्षा
0: होणार आहे. तर मराठी विश्वकोश आणि कुमार विश्वकोश यांचा वापर करून शालेय विद्यार्थी विविध प्रकारचे शालेय प्रकल्प तयार करू शकतात आणि वर्गात आपली एक वेगळी ओळख निर्माण करू शकतात. ही सुद्धा विश्वकोशाची एक शैक्षणिक उपयुक्तताच म्हणावी लागेल. अनेक PhD करणारे संशोधक आपल्या संशोधनाकरिता मराठी विश्वकोशाचा वापर संदर्भ म्हणून करून यशस्वीपणे आपली PhD ही उच्च पदवी संपादन करत आहे. ही सुद्धा एक उपयुक्तता आहे. त्याचप्रमाणे अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचे अध्ययन करतात, मराठी विश्वकोशाचा वापर करत आहेत आणि नोकरी मिळवत आहेत, कारण मराठी विश्वकोशामध्ये सर्व विषयांच्या ज्ञानाची निर्मिती अविरतपणे सुरू आहे. ज्या ज्ञानाचा उपयोग स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी सतत करत आहेत. मराठी माणूस कोणत्याही माध्यमातून शिक्षण घेतला असला तरी त्याच्या ज्ञानविषयक गरजा या मराठीतून भागण्यासाठी मराठी विश्वकोशाची निश्चितच उपयुक्त ठरणार आहे. म्हणून मला असं वाटते की मराठी विश्वकोश हा शिक्षक विद्यार्थी विद्यालये महाविद्यालये विद्यापीठे संशोधन संस्था आणि ग्रंथालय अशा अनेक संस्थांना फार उपयुक्त असून शैक्षणिकदृष्ट्या सर्वांनी त्याचा वापर करावा आणि तो केला पाहिजे असे एकंदरीत मला इथं वाटते. आणि मराठी विश्वकोश हा सर्वांना ज्ञान देण्याचे काम करत असल्यामुळे सर्व विषयांच्या अंगाने त्याची उपयुक्तता आजच्या घडीला फार आहे असे इथे मला वाटतं.
1: आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे विश्वकोश आपण संकेतस्थळावर मोफत उपलब्ध करून दिलेले आहेत. विश्वकोशाचे खंड हवे असले तर ते आपण विकत घेऊ शकतो.
0: बरोबर.
1: आणि आपल्याला पेन ड्राईव्हवर सुद्धा ते आपल्याला मिळू
0: शकतात.
1: तर हे खूप छान कार्य विश्वकोशाच्या खंडांबाबत महाराष्ट्र शासनाने आणि मराठी भाषा विभागाने केलेलं आहे. सर, आज आपण इथं आलात आणि आम्हाला मराठी विश्वकोशाची उपयुक्तता याविषयी खूप छान माहिती सांगितलीत. आपले खूप खूप आभार.
0: धन्यवाद मॅडम.
1: श्रोते हो, आपली मतं सूचना अभिप्राय यासाठी आम्ही आपल्याला ईमेल उपलब्ध करून दिलेला आहे. त्यावर आपण आपले अभिप्राय सूचना मतं आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. aaplimarathi210@gmail.com हा तो आमचा ईमेल आहे. तेव्हा पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25 वासंती काळे. तोपर्यंत आपला निरोप घेते. नमस्कार.
2: अभिजात मराठी, आपली मराठी.

0: अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आणि आता प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम.
1: अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. सकाळचे 7:40 आणि 26 सेकंद झाली आहेत. आपण ऐकताय आकाशवाणी सांगली केंद्र. ऐकणार आहोत GS चहा प्रायोजित विचारपुष्प सार्थ अहिल्यागाथा या कार्यक्रम मालिकेचा भाग 11.

0: Samsa Golden Citizen Chaha GS Chaha.
1: GS Chaha Prayojit Sarth Ahilya Gatha. Ya Karyakramache Prayojak Kadak Lajjatdar Utsahi GS Chaha.
2: विचार पुष्प कार्यक्रमात आज आपण ऐकूया सार्थ अहिल्या गाथा. लेखन आणि निवेदन गोविंद काळे यांचं आणि ओवी गायन योजनगंधा जोशी यांचं आहे.

0: स्त्रीपणाचा।
1: निसर्ग कोणासाठी कधी थांबला नाही, आज बाल असणारा उद्या तरुण होणारच, आजची मुलगी उद्या स्त्री होणारच आहे, या निसर्ग नियमानुसार अहिल्या ऋतुमती झालेली आहे, ती पूर्ण स्त्री बनलेली आहे, या गोष्टीचा आनंद सासर माहेर दोन्हीकडे होत असतो। माहेर

0: तुमती।
1: ही आनंदाची बातमी अहिल्येच्या माहेराला म्हणजे चौंडीला कळविण्याची व्यवस्था केली आहे। प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यामध्ये मुलगी ऋतुमती होणं ही घटना आनंददायी मानली जाते। खेड्यातील लोक याला मुलगी शहाणी झाली असे म्हणतात। अहिल्या ऋतुमती झाल्याचा त्यांच्या माहेराला निरोप पाठवला आहे। संसार

जोपर्यंत मुलगी ऋतुमती होत नाही तोपर्यंत तिला लहानच समजलं जात, पण एकदा का ती ऋतुमती झाली की तिच्याकडे स्त्री म्हणून पाहिले जाते। खेड्यामध्ये मुलगी शहाणी झाली म्हणतात ते अगदी यथार्थ आहे। मुलगी शहाणी झाल्यानंतर तिच्या संपूर्ण शरीरात बदल घडलेला असतो, त्याबरोबर काही भावनांचाही जन्म झालेला असतो। झाडाला मोहर येण्याच्या क्रियेसारखीच ही क्रिया असल्याने तिला फार महत्व आहे। मुलीमध्ये अंगभूत शहाणपण आलेलं असतं।

0: लव करी।
1: निसर्गाचा हा नियमच आहे, मुलगी शहाणी झाल्यानंतर ती प्रजोत्पादनास योग्य झाली असे म्हणतात आणि त्यामुळेच अहिल्या देवींच्या सासवा अहिल्या देवीस म्हणतात आता लवकरात लवकर वंशाला दिवा द्यावा, गादीला वारस हवा।

अहिल्या हजर जबाबी असूनही वंशाला लवकरच वारस द्यावा या सासवानी केलेल्या विनंतीला त्यांना उत्तर देता आलं नाही. काय उत्तर द्यावं हे त्यांना सुचेना. अशा वेळी मुद्दाम असे काहीतरी विचारलं जातं तेव्हा यावर काय उत्तर द्यावं म्हणून जे संकोचलेपण येते त्याचाही सर्वांना आनंदच वाटतो.

0: सेवा।
1: सासरी जाणाऱ्या आपल्या मुलीस प्रत्येकाई काही सूचना देत असते। सासरी गेल्यावर सासरकडील प्रत्येक नातं कसं जपायचं, त्यांचा आदर कसा करायचा, सर्वांचा आदर करून घरामध्ये आनंद निर्माण करणं, ते घर प्रगतीपथावर कसं जाईल याचा प्रयत्न करणं हे स्त्रीच्या वाट्याला आलेलं कर्म आहे। पण याशिवाय अत्यंत महत्त्वाचे म्हणजे पतीची सेवा करणं हा स्त्रीचा धर्म आहे। स्त्रियांनी पतीची सेवा करायची असते याचा अर्थ पुरुषांनी काहीच करायचं नसतं असं नाही, तर आपल्या पत्नीचं रक्षण करणं हे अत्यंत महत्त्वाचं कार्य पतीला करावे।

0: लागते हे या निमित्ताने सांगावेसे वाटते.
1: विचारपुष्प कार्यक्रमात आज आपण सार्थ अहिल्या गाथा हा कार्यक्रम ऐकला. लेखन आणि निवेदन गोविंद काळे यांचं होतं. ओवी गायन योजनगंधा जोशी यांचं होतं.
2: जीएस चहा प्रायोजित सार्थ अहिल्या गाथा हा कार्यक्रम आपण ऐकलात. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते कडक लज्जतदार उत्साही जीएस चहा.
3: जीएस चहा प्रायोजित विचारपुष्प सार्थ अहिल्या गाथा या कार्यक्रम मालिकेचा भाग 11 आपण ऐकला. श्रोतेहो, छान छान गाण्यांचा आनंद घेऊया गाणी मनातली या कार्यक्रमामधून. काय एक एक माणसं असतात ना, खरंच सहज वाचनात आलं म्हणून तुमच्या बरोबर बोलावं असं वाटलं. माग असंच एकदा सज्जनगडावरील ग्रंथ चाळत होतो. अचानक एका पुस्तकानं लक्ष वेधून घेतलं. संस्कृत दासबोध. अरे बापरे, प्राकृत दासबोधाचा संस्कृत अनुवाद कसं शक्य? हातात घेऊन पुस्तक चाळलं तर खरंच तो एक अतिउत्कृष्ट संस्कृत अनुवाद होता ग्रंथराजाचा. त्वरित गडावरून आज्ञा मिळवून घेऊन ग्रंथ खाली आणला आणि स्कॅन करवला. लेखकांचा क्रमांक दिलेला होता पण संपर्क नाही होऊ शकला. आता आली का पंचायत? त्यांच्या अनुज्ञेशिवाय ग्रंथ साईटवर टाकावा तरी कसा? समर्थांची प्रार्थना केली मनोमन आणि दिवस पुढे सरले. नाव पक्के लक्षात होते लेखकांचे. राम वेळापुरे, रामशास्त्री असो, समर्थेच्छा. सांगणार आहे श्रोते हो तुम्हाला अजूनही. ऐकूया हे सुंदर गाणं.

0: प्रभाकर पंडित यांचा संगीत साज असलेली प्रवीण दमणे यांची गीतरचना आपण ऐकलीत सुरेश वाडकर यांच्या स्वरामध्ये.
1: बाय कोण शिवल्यागत का बंधाय
2: दाढ लावून खालिया मंजन लावून बसलोय.
1: बाळे साळी पिरून घेऊ येतात वय उठा दी आणि माधव मिशनला जा फास्ट टॅग.
2: वय दातासाठी एक नंबर.
3: माधव मिशन देवल क्लब तळमजला कोल्हापूर.
0: रसिक हो वर्षभरानं असाच एक दिवस शिवथर घळीत गेलो असताना एक विक्षिप्त वाटावा असा म्हातारा मनुष्य भेटला. विस्कटलेले मळकट पांढरे केस, अस्ताव्यस्त वाढलेली दाढी, बेरकी डोळे, पाय गोल झालेले, त्यामुळं वजन काट्यासारखी डौलदार चाल, त्यात संघाची चड्डी घातलेली, त्यामुळं काड्या मोड्या झालेले पाय अधिकच नजरेत भरणारे. म्हातारा घर झाडीत होता. उत्कंठेनं त्यांच्याकडे पाहत पाहत जवळ जाताच डोकं खाजवत उभा राहिला. एक डोळा जवळपास मिटलेला आणि एक डोळा भिवई वर ताणून उघडा धरलेला. अशा अवस्थेमध्ये तो खेकसला. कोण रे तू? इथं कुठं वाट चुकलास? मी माझा लौकिक परिचय दिला. चांगलाय म्हणाला. जा पळ घरी, इथं काय मिळणार तुला? जा लग्न कर, संसार कर, पोरं बाळ होऊ देत, गाडी बंगला घे, आई बापाला सुख दे. इथं काय ठेवलंय? दगड आणि माती? मी म्हणालो, इथंच तर खरं सुख आहे बाबा. हे सर्व असूनही इथं काय यावंस वाटतं मग? बेरकी नजर टाकीत म्हातारा उभा राहिला. आता मात्र हातातला झाडू टाकून देत माझ्याकडं वरपासून खालपर्यंत त्यानं पाहिलं आणि म्हणाला, अस बरं मग जात. मी दर्शन घेऊन परत आलो. म्हाताऱ्याबद्दल माझी उत्कंठा शिगेला पोहोचली होती. मी परतून विचारलं, बाबा आपलं नाव काय? या शेणाला राम वेळापुरे म्हणतात. वेळापुरे? श्याम? अरे श्याम नाही, राम. आणि अचानक माझ्या डोक्यात ट्यूब पेटली. अरे बापरे, रामशास्त्री वेळापुरे, संस्कृत दासबोधाचे करते? मी चटकन विचारलं, ते संस्कृत दासबोध करते का? तिथं समर्थांकडे हात करत ते म्हणाले, तिथंच बसलेत त्या दासबोधाचे करते. मी साधा मास्तर डारे, मला काय दगड कळते संस्कृतातलं.

ची प्रेरणा होती, होऊन गेलं ते पुस्तक। त्यात या शेणाचं काहीही कर्तृत्व नाही। माझी मती मात्र सुन्न झाली। इतकं जबरदस्त पुस्तक लिहून हा मनुष्य इतका अलिप्त, इतका निगर्भी, इतका अनासक्त। श्रोते हो, जाणून घेऊ अजूनही। ऐकूया यशवंत देव यांचा संगीत साज असलेली शांता शेळके यांची गीतरचना अरुण दाते यांच्या स्वरामध्ये।

नंतर त्यांनी सांगितलं की येणाऱ्या काळामध्ये संस्कृत ही जगाची ज्ञानभाषा होणार आहे, तेव्हा जगभरातील लोकांना दासबोध कळावा म्हणून यांनी आत्ताच तो अनुवादून ठेवलाय. आणि हे खरं आहे बरं. संस्कृतचे खरे जाणकार आज भारताहून अधिक जर्मनीमध्ये आहेत, हे अनुभवणारे मित्र आहेत माझे तिथे. बाबा बेलसरनकडे जाऊन ही इच्छा रामशास्त्रींनी बोलून दाखवताच त्यांनी सांगितलं, घळीत जाऊन समर्थांना आत्मनिवेदन करा, तरच कार्य सिद्धीस जाईल. आणि खरोखरीच पुढची 5 वर्ष रामशास्त्री घळीत बसून राहिले आणि त्यांनी हा अवघा ग्रंथ एक टाक लिहून काढला. कल्याण स्वामींनी लिहिला त्याच जागी बसून. अशी माणसं आजही निर्माण होत आहेत, यातच समर्थांच्या लोकोत्तर कार्याचं यश आपल्याला सामावलेलं दिसून येतं. श्रोते हो, छान छान गाण्यांचा कार्यक्रम या माहिती बरोबरच आपण ऐकलात गाणी मनातली या कार्यक्रमामधून. आता सकाळचे 8 वाजतायत. सुरुवातीला समाचार प्रभात, त्यानंतर 8:15 मॉर्निंग न्यूज आणि 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातम्या पुणे केंद्रावरून दिल्या जातील. आम्ही त्या सहक्षेपित करणार आहोत. सुरुवातीला समाचार प्रभात ऐकण्यासाठी जाणार आहोत आमच्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्राकडे.

आकाशवाणी मंजिरी गानू आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संपूर्ण देशभर आज हर घर तिरंगा मोहिमेचा आरंभ. अमेरिकेचे उपाध्यक्ष जे डी व्हान्स यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पुद्दुचेरीच्या दौऱ्यावर. आणि ताशकंद इथं सुरू असलेल्या आशियाई कनिष्ठ भारोत्तोलन स्पर्धेत भारताला आणखी एक सुवर्ण आणि रौप्य पदक. आता सविस्तर बातम्या. येत्या स्वातंत्र्य दिनाच्या अनुषंगानं आजपासून 17 ऑगस्ट पर्यंत चालणाऱ्या हर घर तिरंगा मोहिमेला आजपासून सुरुवात होत आहे. देशातील प्रत्येक नागरिकाला आपल्या घरावर राष्ट्रध्वज फडकवण्यास प्रोत्साहन देऊन देशप्रेम, राष्ट्रीय एकता आणि भारताच्या सांस्कृतिक वारशाचा गौरव सोहळ्यात त्यांना सहभागी करून घेण्याच्या उद्देशानं 2022 पासून दरवर्षी ही मोहीम राबवण्यात येते. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव सोहळ्यापासून सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाचं

हा सर्वात मोठा लोकसहभाग असलेल्या चळवळीत रुपांतर झाला आहे. वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला यंदा 150 वर्ष पूर्ण होत असताना यावर्षीची हर घर तिरंगा मोहीम खास असणार आहे. या सोहळ्याच्या निमित्तानं संपूर्ण देशभर वंदे मातरम या गीताच्या सामूहिक गायनाच्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जाणार आहे. स्वातंत्र्यदिन सोहळ्याचाच एक भाग म्हणून सरकारच्या वतीनं 14 ऑगस्ट रोजी देशभर फाळणीच्या यातनांचा स्मरण दिन पाळण्यात येणार आहे. 200 हून अधिक भारतीय दूतावास, उच्चायुक्तालय आणि वाणिज्य दूतावासांच्या वतीनंही यानिमित्तानं विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. त्यामध्ये सूर्यपथ तिरंगा डिजिटल रिले हा विशेष लक्षवेधी कार्यक्रम असेल. अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी वान्स यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दूरध्वनी करून त्यांच्याशी चर्चा केली. पंतप्रधानांनी समाज माध्यमावरील संदेशाद्वारे ही माहिती दिली आहे. यावेळी वान्स यांच्याशी महत्वाच्या क्षेत्रांमध्ये भारत अमेरिका सर्वंकष जागतिक धोरणात्मक भागीदारी आणखी दृढ करण्याच्या मार्गांविषयी चर्चा झाल्याचं पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे. भारतीय तंत्रशिक्षण संस्थेच्या म्हणजेच आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रहित हे ध्येय केंद्रस्थानी ठेवून आपल्या ज्ञानाचा देशाला लाभ मिळावा यासाठी प्रयत्न करावेत असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. आयआयटी दिल्लीच्या 57व्या दीक्षांत सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. प्रत्येक पिढीला आपल्या काळातील विशिष्ट आव्हानांचा सामना करावा लागतो आणि ती पिढी आपली राष्ट्रीय जबाबदारी पार पाडत असते. इथून पदवी प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांची पुढील 30 ते 35 वर्षात देशाच्या विकसित भारताच्या वाटचालीत महत्वाची भूमिका असेल असंही त्यांनी नमूद केलं. आयआयटी दिल्लीच्या सोनीपत परिसरात नव्यानं उभारण्यात आलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ताविषयक परमप्रज्ञा या उच्च क्षमता प्रसंगणक सुविधेचं उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आलं. नागरी सहकारी बँकांनी सायबर आणि डिजिटल सुरक्षा प्रणाली आणखी बळकट करण्याची गरज केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी काल अधोरेखित केली. मुंबईत सहकार नवक्रांती या कार्यक्रमाला ते संबोधित करत होते. नागरी सहकारी बँकांसाठी 24 तास कार्यरत असलेल्या सुरक्षा केंद्राचं उद्घाटन तसंच राष्ट्रीय नागरी सहकारी वित्तीय आणि विकास महामंडळाच्या नव्या कार्यालय संकुलाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते काल झालं त्यावेळी ते बोलत होते. सहकार सीबीएस प्रणालीशी यशस्वीरित्या जोडल्या गेलेल्या पहिल्या 6 नागरी सहकारी बँकांच्या प्रतिनिधींचा सत्कार यावेळी त्यांच्या हस्ते करण्यात आला. राष्ट्रीय सेवा मंडळांतर्गत कोर बँकिंग सर्व्हिस आणि संबंधित सेवांचं लोकार्पण यावेळी झालं. देशातल्या सहकारी संस्थांपैकी 70% संस्था महाराष्ट्र, गुजरात, गोवा आणि कर्नाटकात आहेत. त्यामुळे एनयूसी एफडीसीचं मुख्यालय दिल्लीतून महाराष्ट्रात हलवण्याची घोषणा शहा यांनी केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 2 दिवसांच्या पुदुचेरीच्या अधिकृत भेटीवर असून काल ते तामिळनाडूतील तिरुवन्नामलाई इथून पुदुचेरीत दाखल झाले. तिथे पोहोचल्यानंतर त्यांनी पुदुचेरीच्या लोकभवनात जाऊन नायब राज्यपाल के कैलाशनाथन यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. तत्पूर्वी शहा यांचं पुदुचेरीचे मुख्यमंत्री एन रंगासामी यांनी आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांनी स्वागत केलं. अमित शहा आज पुदुचेरीत विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत. अमेरिका आणि इराण यांच्यात अलीकडेच झालेल्या सामंजस्य करारानुसार इराण शांततेचा मार्ग स्वीकारेल असं इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेशकियान यांनी सांगितलं. मात्र यासाठी अमेरिकेकडून विश्वासाचं वातावरण निर्माण करण्यास सहकार्य केलं जाणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले. अमेरिकेसोबतच्या वाटाघाटींमध्ये आपण परस्पर कृतीवर भर देत असून इराण अमेरिकेच्याच प्रमाणात करारातील वचनबद्धतेचं पालन करेल असंही पेझेशकियान यांनी नमूद केलं. आपल्या देशाकडे सामर्थ्य आणि एकजूट आहे. तेहरानला शरणागती पत्करण्यास भाग पाडता येऊ शकणार नाही असंही ते म्हणाले. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. ब्रिक्स गटातील देशांच्या सांस्कृतिक मंत्र्यांची 11वी बैठक काल भोपाळ इथं पार पडली. भारताच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत सांस्कृतिक संबंध दृढ करण्याच्या दृष्टीनं भोपाळ जाहीरनामा स्वीकारण्यात आला. सांस्कृतिक वारशाचं जतन संवर्धन करण्यावर तसंच कलाकारांना व्यापक संधी मिळण्यासाठी डिजिटल मंच मिळवून देण्यावर सहभागी देशांची सहमती झाली. ब्रिक्स सदस्य आणि 4 भागीदार देशांसह एकंदर 14 देशांच्या प्रतिनिधींनी बैठकीत सहभाग घेतला. भारताच्या नवीकरणीय ऊर्जा क्षमतेत गेल्या 12 वर्षात 400% वाढ झाल्याचं नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटलं आहे. भारतानं

0: गैर जीवाश्म स्रोतांपासून वीज निर्मिती क्षमतेचा 300 गिगावॅटचा टप्पा ओलांडत स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात महत्वपूर्ण कामगिरी केली असल्याचं त्यांनी सांगितलं. झारखंडमधल्या भरती परीक्षांमधील कथित अनियमिततेबाबतचा पेच आता सुटण्याच्या मार्गावर असल्याचं चित्र आहे. आंदोलनकर्ते विद्यार्थी आणि झारखंड सरकार यांच्यात आज दुपारी चर्चेची पुढची फेरी होणार आहे. राज्य सरकारनं काल रांचीमध्ये आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विविध गटांशी चर्चा केली. ही चर्चा सकारात्मक वातावरणात पार पडल्याचं चर्चेनंतर सरकारी प्रतिनिधींनी सांगितलं. परीक्षा प्रणालीमध्ये सर्वसमावेशक सुधारणा करण्यासाठी कटिबद्ध असल्याचंही सरकारकडून सांगण्यात आलं. जम्मू आणि काश्मीरमध्ये सुरू असलेला पाऊस, तीर्थयात्रेच्या मार्गांची दुरुस्ती आणि पुढील काही दिवसात खराब हवामानाचा अंदाज यामुळे पहलगाम आणि बालताल या दोन्ही मार्गावरून होणारी वार्षिक अमरनाथ यात्रा आजपासून तात्पुरत्या कालावधीसाठी स्थगित करण्यात आली आहे. मार्गांची स्थिती आणि भारतीय हवामान विभागानं दिलेला हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काल नवी मुंबईतल्या खारघर इथं मेघालय सदनच्या जमिनीचं हस्तांतरण आणि भूमिपूजन झालं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी दोन्ही राज्यांमधल्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संबंधांवरही प्रकाश टाकला. या कार्यक्रमाला मेघालयाचे मुख्यमंत्री कॉनराड के संगमा आणि उपमुख्यमंत्री प्रेस्टोन टिनसोंग हे देखील उपस्थित होते. पश्चिम कॅनडातल्या ओकांगन सरोवराच्या परिसरात वेगानं पसरणाऱ्या वणव्यांनंतर या भागात आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. या भागातल्या सुमारे 20,000 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. या भागात 100 अधिक वणवे पेटले असून उष्ण वारे आणि या भागात पडलेल्या दुष्काळामुळे या वणव्यांवर नियंत्रण मिळवणं कठीण होत आहे. या भागात अद्याप काही नागरिक अडकले आहेत का याचा शोध बचाव पथकं घेत आहेत. उझबेकिस्तानमधल्या ताश्कंद इथं सुरू असलेल्या आशियाई कनिष्ठ भारोत्तोलन स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी आपली उत्कृष्ट कामगिरी काल कायम राखली. पुरुषांच्या कनिष्ठ गटातील 60 किलो वजनी गटात 1 सुवर्ण आणि 1 रौप्यपदक पटकावलं. तोमचौ मितई यानं 3 तर गुरुनाडू सनापती यानं 2 पदकं जिंकली. भारतीय हवामान विभागानं आज उत्तराखंड आणि छत्तीसगडमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा नारिंगी बावट्याचा इशारा दिला आहे. तसंच हरियाणा, चंडीगड, हिमाचल प्रदेश, पंजाब, उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, झारखंड, मध्य प्रदेश आणि ईशान्य भारतातील काही भागात आज मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. संपूर्ण देशभर आज हर घर तिरंगा मोहिमेचा आरंभ. अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पुद्दुचेरीच्या दौऱ्यावर. आणि ताश्कंद इथं सुरू असलेल्या आशियाई कनिष्ठ भारोत्तोलन स्पर्धेत भारताला आणखी 1 सुवर्ण आणि रौप्य पदक. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. सकाळचे 8:40 झाली आहेत. ऐकणार आहोत प्रायोजित कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी.
2: चिंतन हाच चिंतामणी.

0: औषध खरा प्रमाण गोकुळ दूध
1: वनस्पती तेल स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अॅनालॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते. पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा. ग्राहकांना जागरूक व्हा. पनीर गोकुळचंच घ्या.
2: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर. घर असो वा हॉटेल पनीर मागताना एकच आग्रह धरा पनीर गोकुळचंच घ्या.
3: चिंतन हाच चिंतामणी. सद्गुरु वामनराव पै यांचे विचार.
4: हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझं गोड नाम मुखात अखंड राहू दे. संस्कृतीचं जे महत्व आहे, धर्माचं जे महत्व आहे, किंबहुना प्रत्येक गोष्टीचं जे महत्व आहे, ते माणसातील दिव्यत्व जागृत करण्यासाठी आहे. पण होतं असं की त्याचा उद्देश राहतो बाजूला आणि माणूस तिसरंच काहीतरी करत बसतो. आज अशी परिस्थिती आहे की देवाधर्माच्या नावाखाली लोक लुबाडले जात आहेत. देवाधर्माच्या नावाखाली लोकांना अनिष्ट शिक्षण दिलं जात आहे. देवाधर्माच्या नावाखाली दंगेधोपे होतात. अनेक प्रकारच्या नको त्या गोष्टी देवाधर्माच्या नावाखाली होत असतात आणि नको त्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. सांगायचा मुद्दा असा की खरा देव राहतो बाजूला, खरा धर्म राहतो बाजूला आणि देवाधर्माच्या नावाखाली तिसरंच चालतं. असं सर्वत्र आपल्याला दिसून येतं. जीवनविद्येला हे मान्य नाही. जीवनविद्या सांगते की माणसातलं दिव्यत्व, माणसातलं देवत्व जागृत करण्यासाठी धर्म आहे. माणसातलं देवत्व जागृत करण्यासाठीच उपासना आहे आणि हेच आपण जर विसरलो तर देवाधर्माला काय अर्थ आहे? त्या देवाधर्माला काहीही अर्थ नाही. आणि म्हणून मी हे नेहमी सांगत असतो की देवाधर्माच्या नावाखाली जगातील सर्व लोक सर्व काही करत असतात, परंतु त्यांच्या त्या करण्यामध्ये देवही नसतो आणि धर्मही नसतो. मी हे का सांगतो आहे की माणसातच सर्व आहे, माणसातच सर्व आहे. देवही माणसात आहे आणि दैत्यही माणसामध्ये आहे. आता हे देवत्व माणसामध्ये कधी निर्माण होणार? आपल्या ठिकाणी देवत्व कधी निर्माण होणार? जीवनविद्या सांगते की तुम्ही देवत्व पाहायला शिका म्हणजे मग देवत्व निर्माण होईल. खेडेगावात बघा की फुंकणी जी असते त्या फुंकणीनं आपण फुंकरतो त्यावेळेला अग्नी प्रज्वलित होतो. तसं पाहणं हा जो प्रकार आहे, स्मरण हा जो प्रकार आहे, त्या स्मरणानं त्या पाहण्यानं आपल्या ठिकाणी असणारं जे देवत्व आहे ते देवत्व आपण जागृत करत असतो. याच्या उलट देवाला जर आपण विसरलो, धर्माला आपण जर विसरलो, खऱ्या देवाला आणि खऱ्या धर्माला, तर आपल्या ठिकाणी दैत्य जागृत होतो. अगोदर झालेलाच आहे, त्याचं प्रगतीकरण अधिक प्रमाणामध्ये होतं. वाईट माणूस हा अधिक वाईट बनतो, अनिष्ट गोष्टी करणारा अधिक अनिष्ट गोष्टी करू लागतो. आधीच जो मनुष्य क्रूर असतो तो अधिक क्रूर बनतो. ज्याची माणुसकी आधीच गेलेली असते तो अमानुष बनतो. हे असं सर्व का घडतं? याचं कारण एकच आहे आणि ते म्हणजे खरा देव, खरा धर्म याला आज आपण हरवून बसलेलो आहोत आणि त्यामुळे देवाधर्माच्या नावाखाली भलतंच काहीतरी करून राहिलेले आहोत. जी गोष्ट देवाधर्माची तीच गोष्ट संस्कृतीची. जीवनविद्या सांगते की संस्कृती आम्ही तिलाच म्हणतो की जी तुम्हाला सुखाकडे नेईल, जी तुम्हाला शांती देईल, समाधानाकडे.

नेईल, आनंदाकडे नेईल, समृद्धीकडे नेईल, नाहीतर ती विकृती ठरेल. संस्कृती ही मानवी जीवनामध्ये निर्णायक फॅक्टर आहे. देवाधर्माच्या नावाखाली ज्याप्रमाणे दंगेधोपे होतात त्याप्रमाणे संस्कृतीच्या नावाखाली देखील दंगेधोपे होतात. आमची संस्कृती श्रेष्ठ, तुमची संस्कृती कनिष्ठ, आमचा धर्म श्रेष्ठ, तुमचा धर्म कनिष्ठ, आमचा देव खरा, तुमचा देव खोटा, आमच्या धर्मात या म्हणजे तुम्हाला स्वर्ग मिळेल आणि तुमच्या धर्मामध्ये राहाल तर तुम्हाला नरक मिळेल, या असल्या आणि कसल्या तरी फालतू गोष्टी देवाधर्माच्या नावाखाली जेव्हा सांगितल्या जातात तेव्हा अतिशय खेद होतो, अतिशय दुःख होतं. हे सर्व देवाधर्माच्या नावाखाली होतं आणि देवाधर्माच्या नावाखाली चालतं याचा अधिक वाईट वाटतं. तेव्हा सांगायचा मुद्दा असा की आपलं जे शरीर आहे हे दिव्य आहे. या शरीराच्या ठिकाणी आपण किती निरनिराळ्या प्रकारानं पाहतो आणि पाहू शकतो हे जर मी तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. आता मला तुम्ही सांगा, कॉम्प्युटर ज्याला आपण म्हणतो तो कोणी निर्माण केला? कॉम्प्युटर हा माणसानं निर्माण केला. लक्षात घ्या की कॉम्प्युटर हा माणसानं निर्माण केलेला आहे, पण शरीर हा जो दिव्य कॉम्प्युटर आहे हा कोणी निर्माण केला? शरीर हा जो दिव्य कॉम्प्युटर आहे हा त्या विधात्यानं निर्माण केला. अहो, हा देवानं निर्माण केलेला कॉम्प्युटर आहे. आणि आपण जो कॉम्प्युटर हातानं हाताळतो तो माणसानं निर्माण केलेला आहे, म्हणून तो मानवी कॉम्प्युटर आहे. तर शरीर हा त्या विधात्यानं निर्माण केलेला दिव्य कॉम्प्युटर आहे, डिव्हाइन आहे, हे आपण लक्षात ठेवायचं. या कॉम्प्युटरला तुम्ही जे काही फीडिंग कराल त्या फीडिंग प्रमाणे तुम्हाला रिझल्ट्स मिळतील. मानवी कॉम्प्युटरला ज्याप्रमाणे फीडिंग कराल, रॉंग ऑर राईट, त्याप्रमाणे तुम्हाला रिझल्ट्स मिळतात. त्याप्रमाणे मानवी शरीराला तुम्ही जे फीडिंग कराल, विचार, उच्चार आणि आचार या माध्यमातून तुम्ही जे फीडिंग कराल त्याप्रमाणे तुम्हाला रिझल्ट्स मिळतात. शेतकरी ज्याप्रमाणे शेतात पेरणी करतो आणि त्या पेरणीप्रमाणे उगवतं, तसं या शरीररूपी कॉम्प्युटरला आपण जे फीडिंग करतो त्याप्रमाणे हा कॉम्प्युटर तुम्हाला रिझल्ट्स देतो. आणि म्हणून तुम्ही अनिष्ट गोष्टी जर केल्यात तर तुमच्या जीवनामध्ये अरिष्ट निर्माण होईल, आणि चांगल्या गोष्टींचं जर फीडिंग केलं तर तुमच्या जीवनामध्ये सर्व चांगलं होईल, हे आपण लक्षात ठेवायचं. आणि म्हणून सत्कर्माला पर्याय नाही, सत्कर्माला पर्याय नाही, हे आपण नेहमी लक्षात ठेवायचं. जीवनविद्या काय सांगते पहा. जीवनविद्या सांगते सत्कर्म म्हणजेच धर्म, सत्कर्म म्हणजेच उपासना, सत्कर्म म्हणजेच आराधना, सत्कर्म म्हणजेच भक्ती, सत्कर्म म्हणजेच तप आहे. आणि म्हणून सत्कर्माला पर्याय नाही, सत्कर्माला पर्याय नाही, माणसानं सतत सत्कर्म केलं पाहिजे असं जीवनविद्या सांगते. आता सत्कर्म म्हणजे काय? सत्स्वरूपाच्या स्मरणात कर्म करणं म्हणजे सत्कर्म. सत्कर्म म्हणजे सत्स्वरूपाच्या स्मरणात कर्म करणं. आणि म्हणून माम अनुस्मर युद्धच हे सांगितलेलं आहे की तुझं जे अनुष्ठान आहे ते अधिष्ठानाच्या स्मरणात झालं पाहिजे. तुझं जे अनुष्ठान आहे म्हणजे जीवन आहे, जीवनामध्ये तू जे काही करतो आहेस ती प्रत्येक गोष्ट देवाच्या स्मरणात झाली पाहिजे. आणि म्हणून देवाचं स्मरण ही गोष्ट महत्वाची आहे. देवाच्या स्मरणात, अधिष्ठानाच्या स्मरणात तुम्ही तुमच्या जीवनामध्ये सर्व काही करणं याला महत्व आहे. आणि तुम्ही त्या स्मरणात जे कराल तो परमार्थ असेल, ती भक्ती असेल, ती उपासना असेल, ती आराधना असेल आणि ती खरी पूजा असेल. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी एके ठिकाणी काही ओव्या घातलेल्या आहेत. त्याच्यामध्ये असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की देवाच्या स्मरणामध्ये तू जे करशील ना ते करणं ही पूजा असेल, देवाच्या स्मरणात तू जे करशील ती पूजा असेल, देवाच्या स्मरणामध्ये तू जे पाहशील ते देवदर्शन असेल, देवाच्या स्मरणात तू बोलशील

0: तर देवाचं स्तवन असेल आणि देवाच्या स्मरणात तू झोपलास तरी ती समाधी असेल. गंमत अशी आहे की देवाच्या स्मरणात तुम्ही जे कराल ती पूजा, देवाच्या स्मरणामध्ये तुम्ही जे कराल ते सत्कर्म. सांगायचा मुद्दा असा की देवाच्या स्मरणात कर्म म्हणजे सत्कर्म, आणि हे सत्कर्म आपण ज्या वेळेला करतो तेव्हा या सत्कर्माची वाटचाल नेहमी सुखाच्या दिशेने असते. या सत्कर्माची वाटचाल नेहमी देवाच्या दिशेने असते, या सत्कर्माची वाटचाल नेहमी धर्माच्या दिशेने असते. म्हणून सत्कर्मामध्ये सर्व काही जे चांगलं आहे ते भरलेलं आहे हा जीवनविद्येचा सिद्धांत आहे. आणि म्हणून आपल्या या शरीररूपी कॉम्प्युटरला तुम्हाला फीडिंग करायचं असेल तर हे फीडिंग सत्कर्माचं असलं पाहिजे. ओम शांती शांती शांती.
1: आताच आपण सद्गुरु वामनराव पै यांचे विचार ऐकले. चिंतन हाच चिंतामणी.

0: चिंतन हाच चिंतामणी प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला.
1: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इझी.
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क राहा.
4: तुला कॉलेजचे दिवस आठवतात?
5: अरे कॉलेजची आठवणी सोड, किती गोष्टी विसरून गेलो आहे.
6: तेव्हाचा बँक अकाउंट सुद्धा लक्षात नाहीये.
4: बँक अकाउंट जुना असेल तर माहिती मिळू शकते.
6: कशी मिळू शकते?
4: उद्गम ने. RBI च्या उद्गम पोर्टल वर रजिस्टर करून लॉग इन करा आणि तुमचे डिटेल्स टाकून 10 वर्ष किंवा त्याहून जुनी निष्क्रिय खाती सर्च करा.
6: हो,
4: बँकेशी संपर्क साधून खातं सक्रिय करा.
6: आजच सर्च करतो.
4: आजचा चहा तुझ्याकडून.
6: हो हो.
2: RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क राहा.

0: जागतिक आदिवासी दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम आता आपण ऐकूया. आकाशवाणीचं हे धुळे केंद्र आहे. सादर करीत आहोत जागतिक आदिवासी दिनानिमित्त विशेष कार्यक्रम. या कार्यक्रमाचं लेखन केलंय प्राध्यापक डॉक्टर मोहन पावरा यांनी. निवेदन आहे कविता आत्राम आणि चेतन जाधव यांचं. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या आहेत कविता आत्राम. ऐकूया जागतिक आदिवासी दिनानिमित्त विशेष कार्यक्रम.
1: असं म्हटलं जातं विशिष्ट भूप्रदेशावर राहणारा समान बोलीभाषा बोलणारा आणि समान सांस्कृतिक जीवन जगणारा स्थानिक लोकांचा समुच्चय म्हणजे आदिवासी समाज. याचा अर्थ हा स्पष्ट आहे की आदिवासी

0: ट्राईब हा असा स्थानिक समुदाय आहे की ज्या समुदायातील सदस्य समान भूभागात राहतात, समान भाषा बोलतात, समान संस्कृती आणि परंपरा पाळतात.
1: आदिवासी जमाती केवळ भारतातच नव्हे तर जगातील सर्व देशांमध्ये अस्तित्वात आहेत. विशेषतः आशिया, आफ्रिका आणि अमेरिका या खंडांमधील देशात आजही आदिवासी जमाती मोठ्या प्रमाणावर आढळून येतात.
0: भारतीय संविधानात आदिवासींना अनुसूचित जमाती म्हणजे शेड्यूल ट्राईब असे संबोधले गेले आहे. अनुसूचित जमातीमध्ये सर्वसाधारणपणे डोंगराळ प्रदेशात आणि जंगलात वास्तव्य करणाऱ्या आणि जे आधुनिक संस्कृती तसंच जीवन पद्धतीपासून अलिप्त आहेत अशा लोकांचा समावेश करण्यात आलेला आहे.
1: नागरी समाज व्यवस्थेपेक्षा आदिवासी समाज वेगळा मानला गेला कारण आदिवासी जमातीची काही खास वैशिष्ट्ये आहेत. या जमातीतील एकात्मिक सामाजिक संघटन रक्त संबंधावर आधारित असते. प्रत्येक आदिवासी जमातीची स्वतंत्र पंचायत असते. या पंचायतीच्या माध्यमातून किंवा गाव मुखियाच्या माध्यमातून समाज असं नियंत्रण केलं जातं.
0: आदिवासी जमातीत परंपरेला प्राधान्य असते. परंपरेचा ठेवा एक पिढीपासून दुसऱ्या पिढीस कथा, काव्य, नृत्य

0: संविधानात आदिवासींना अनुसूचित जमाती म्हणजे शेड्यूल ट्राईब असे संबोधले गेले आहे. अनुसूचित जमातीमध्ये सर्वसाधारणपणे डोंगराळ प्रदेशात आणि जंगलात वास्तव्य करणाऱ्या आणि जे आधुनिक संस्कृती तसंच जीवन पद्धतीपासून अलिप्त आहेत अशा लोकांचा समावेश करण्यात आलेला आहे.
1: नागरी समाज व्यवस्थेपेक्षा आदिवासी समाज वेगळा मानला गेला, कारण आदिवासी जमातीची काही खास वैशिष्ट्ये आहेत. या जमातीतील एकात्मिक सामाजिक संघटन रक्त संबंधावर आधारित असते. प्रत्येक आदिवासी जमातीची स्वतंत्र पंचायत असते. या पंचायतीच्या माध्यमातून किंवा गाव मुखियाच्या माध्यमातून समाज असं नियंत्रण केलं जातं.
0: आदिवासी जमातीत परंपरेला प्राधान्य असते. परंपरेचा ठेवा एक पिढीपासून दुसऱ्या पिढीस कथा, काव्य, नृत्य इत्यादी माध्यमाद्वारे देत असते. जल, जमीन आणि जंगल हे त्यांच्या जीवनशैलीचे अविभाज्य घटक आहेत. कुलदैवत, ग्रामदेवता, वाघ देव, बाप देव, निसर्ग आणि पूर्वज हे सर्व प्रकारचे पूजा विधी गाव पुजारीच्या माध्यमातून पार पाडले जातात. या विविध परंपरा, संस्कृती आदिवासी समाजाची वेगळी कशी आहे याविषयी पुण्याचे सेवानिवृत्त पदवीधर शिक्षक सीताराम मंडाले म्हणाले.
2: आदिवासी समाजामध्ये महाराष्ट्रात एकूण 45 जाती आहेत. 24 प्रकारच्या जाती आपल्या महाराष्ट्रामध्ये आपापल्या वेगवेगळ्या बोली भाषेमध्ये आपलं अस्तित्व निर्माण करून आहेत. आणि प्रत्येक आदिवासी समाजातला जो घटक आहे त्या घटकामध्ये प्रत्येकाची बोली भाषा वेगळी आहे. गोंडांची बोली भाषा आहे, आंधांची मराठी भाषा आहे, सातपऱ्यांची वेगळी भाषा आहे, महादेव कोळ्यांची मराठी भाषा आहे आणि त्याचप्रमाणे कोलामांची कोलामी भाषा आहे, परधानांची मराठी भाषा आहे, माडिया गोंडांची माडिया भाषा आहे, खंदऱ्यामध्ये जे कोरको राहतात त्यांची वेगळी भाषा आहे, हिंदी मिक्स आहे. अशा विविध प्रकारच्या ज्या भाषा बोलतात आणि त्यांची वेशभूषा जी आहे, राहणीमान जी आहे, त्या त्या प्रांतानुसार त्या त्या भागानुसार त्यांचे राहणीमान आहे. आणि जागतिक स्तरावर जास्तीत जास्त 2-3% महिला आज पोशाखामध्ये दिसतील, राहणीमानामध्ये दिसतील.
0: संपूर्ण भारतभरात आदिवासींची संख्या किती, कोणता घटक कोणत्या राज्यात संख्या जास्त आहे यावर आपण जेव्हा नजर टाकतो तेव्हा आपल्याला असं लक्षात येते की 2001 जनगणनेनुसार भारतातील एकूण लोकसंख्येशी तुलना करता आदिवासींची एकूण लोकसंख्या 8.2% इतकी होती. सर्वात जास्त आदिवासी लोकसंख्या मिझोरम या घटक राज्यांमध्ये असल्याचे दिसून येते. मिझोरममध्ये एकूण लोकसंख्येच्या 94.38% लोकसंख्या आदिवासींची आहे. त्याखालोखाल नागालँड राज्याचा दुसरा क्रमांक लागतो. नागालँड मध्ये ही लोकसंख्या 89.15% आहे. तिसऱ्या क्रमांकाचा मेघालय असून तिथं आदिवासींची लोकसंख्या 85.94% इतकी आहे. महाराष्ट्रात ही आदिवासी लोकसंख्या 8.85% इतकी आहे.
1: भारताच्या वेगवेगळ्या प्रदेशात अनेक आदिवासी जमाती वास्तव्यास आहेत. आंध्र प्रदेशात चेंचू, कोया, गदबा, जतपद, कोंडादोरा, कोंडाकाप, रेड्डी, खोंड, एनाडी आदी जमाती वास्तव्यास असल्याचं दिसून येतं. तर आसाममध्ये गारो, खाकी, मिझो, मिकीरनाग आदी जमाती वास्तव्यास असल्याचं दिसून येतं. बिहारमध्ये असूर, बैगा, बंजारे, बिरहोर, गोंड, मालपहारिया, भूमिज, सवरिया, पहाडिया इत्यादी आदिवासी जमाती वास्तव्यास आहेत. तर महाराष्ट्र आणि गुजरातच्या सातपुडा परिसरातील सीमावर्ती भागात आपल्याला भील, पावरा, मावची, कोकणी, गोंड, वारली, कोळी, ठकार, दुबळा, बैगा, कोलाम, कोरकू, परधान आणि वाघरी या आदिवासी जमाती वास्तव्यास असल्याचं लक्षात येतं.
0: केरळ मध्ये प्रामुख्याने कदर, एरुल, मुथुवन, नक्कीकर, मलयरन, उलत्तन, उरळी, विश्वन, कटुनैकन, पुलनय, मालसर, कुरुम आदी आदिवासी जमाती असल्याचे आढळून येते. तर मध्य प्रदेशामध्ये कोरल, भील, पावरा, बिलाला, बैगा, गोंड, परधान या आदिवासी जमातीची वस्तीस्थान असल्याचे दिसून येतात.
1: तामिळनाडू मध्ये तोड, कदर, इरुल, कोद, उदयन, अरंदन, हळबा आदी आदिवासी जमाती वास्तव्यास असल्याचं दिसून येतं. तर म्हैसूर मध्ये प्रामुख्याने गौदुलू, हिकवी पिकवी, इरुलिग, जेतुकुरुम, मैलीकुडी, भील, गोंड ह्या आदिवासी जमातींची वस्ती स्थान असल्याचं दिसून येतं.
0: ओडिसा मध्ये बैगा, बंजारे, बिरहोर, चेंचू, गदबा, गोंड, खडिया, कोल, खोंड, कोया, उरांग, संताळ, सौरा या आदिवासी जमाती आहेत. तर पंजाब मध्ये गड्डी, सोंगल, भोट या 3 आदिवासी जमाती वास्तव्यात असल्याचं दिसून येते. आणि राजस्थान मध्ये भील, गरासिया, कोरकू, कोळी, कातकरी, वारली, पारधी आणि सेहरिया आदी आदिवासी जमाती आहेत. तर पश्चिम बंगाल मध्ये हो, कोल, कुंडा, कुराव, भूमिज, संताळ, बैगा, बंजारे गोंड, कोरवा, लोहर इत्यादी आदिवासी जमाती असल्याचे दिसून येते. राजस्थान मधील आदिवासी जमातीविषयी बोलताना पूर्व निदेशक अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष नवी दिल्ली येथून शंकरलाल बोदात म्हणतात.
3: साथियों, मैं शंकरलाल बोदात

0: एखाद्या समाजाच्या जीवन जगण्याच्या पद्धतीला संस्कृती म्हणतात. संस्कृती समाजाची जीवनश पद्धती, जीवनमूल्य, रूढी परंपरा, चालीरीती, भाषा, कला, ज्ञान, नैतिकता आणि सामाजिक वर्तन इत्यादी घटकांचा समावेश होतो. निसर्गावर आधारित जीवनशैली ही आदिवासींची खरी संस्कृती म्हणता येईल.
1: आदिवासी जमातींचं एक खास वैशिष्ट्य म्हणजे त्यांना आगळी वेगळी अशी खास संस्कृती आहे जी भारतीय नागरी समाज व्यवस्थेमध्ये दिसून येत नाही. भाषा, रूढी परंपरा, चालीरीती, सण उत्सव, सुख दुःखाचे प्रसंग यातून आदिवासी समाजाची संस्कृती खुलत जाते. आदिवासी संस्कृतीचा एक अविभाज्य आणि महत्वपूर्ण भाग म्हणजे आदिवासी हा निसर्ग पूजक आहे. त्या त्या प्रदेशातील आदिवासी जमाती त्या त्या प्रदेशातील डोंगर, दऱ्याखोऱ्या, नद्या, नाले, झाडे, पृथ्वी यांची मनोभावे पूजा करतात, म्हणून ते निसर्ग पूजक म्हटले गेले. तसेच ते आकाशातील सूर्य आणि चंद्राच्या पूजेबरोबरच आकाशातील अनेक तारे आणि तारकांचेही मनोभावे पूजा करीत असतात. बहुसंख्य आदिवासी समाजामध्ये मुलीला हुंडा देण्याची परंपरा आहे, त्याला देज म्हणतात. काही आदिवासी समाजात मृत्यूनंतर अग्नि न देता दफन विधी केली जाते. मध्य प्रदेशामध्ये आदिवासी समाजाची परंपरा याविषयी बोलताना गोंडवाना पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा डॉक्टर उर्मिला मार्को सांगतात.
2: राष्ट्रीय गोंडवाना पार्टी एवं अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद जॉइंट सेक्रेटरी की तरफ से विश्व के सभी आदिवासियों को मेरी तरफ से एवं आप सभी को जय आदिवासी, जय जोहार. छत्तीसगढ़ बहुल आदिवासी प्रदेश है. स्वयं की भाषा, संस्कृति, एक महोत्सव एवं कृषि एवं प्रकृति पर आधारित है. आदिवासी समाज अपनी संस्कृति, अपनी धरोहर को जल, जंगल, जमीन की रक्षा करना समाज का पारंपरिक हक समझता है.
1: आदिवासी समाजात नृत्य ही विशेष सांस्कृतिक ओळख आहे. जसे तारपा नृत्य, डोंगरादेव नृत्य, सातपुड्यातील होळी नृत्य, विवाह नृत्य, ढोल नृत्य, गुजरातमधील गोपाळी नृत्य असे नृत्य प्रकार आदिवासी जमातींमध्ये प्रसिद्ध आहेत. तसेच या नृत्य प्रकाराबरोबरच वारली चित्रकला तितकीच प्रसिद्ध आहे. सण उत्सवात, विवाह सोहळ्यात ढोल, मांदल, डुलकीच्या तालावर घेर धरून नाचण हा नृत्य प्रकार गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागातील आदिवासींमध्ये प्रसिद्ध असल्याचं आपल्याला दिसून येतं. याच परिसरात अन्नधान्याला बरकत यावी आणि निपुत्रिकाला पुत्रप्राप्ती व्हावी म्हणून इंदल पूजा करण्याची परंपरा आहे. इंदल म्हणजे पूजा विधीनं इंदिराजाला बोकड बळी देण्याची प्रथा. इंदल पूजा करण्यानं अन्नधान्याला बरकत येते, निपुत्रिकाला पुत्रप्राप्ती होते असा त्यामागचा श्रद्धाभाव या आदिवासींमध्ये दिसून येतो.
0: आदिवासी जमातीत परंपरेला प्राधान्य असते. परंपरेचा ठेवा एक पिढी दुसऱ्या पिढीस कथा, काव्य, नृत्य इत्यादी माध्यमाद्वारे देत असते. ही एक वेगळी संस्कृती आदिवासी जमातींमध्ये दिसून येते. सामूहिक आणि पारंपरिक पद्धतीने साजरे केले जाणारे अनेक सण उत्सव आदिवासी जमाती आदिम काळापासून साजरा करत आलेला आहे.
1: भारतातील आदिवासी हे भारतीय उपखंडातील सर्वात प्राचीन समाज समूहापैकी एक मानले गेलेत. आदिवासी समाज प्रामुख्याने जंगल, पर्वत, डोंगर आणि दऱ्याखोऱ्यात वास्तव्य

0: ठरणारा मूळ निवासी मानला गेलाय. वैदिक साहित्यात निषाद, शबर, पुलिंग, किरात, भील अशा आदिवासी जमातींचा उल्लेख आढळतो. तसेच तो रामायण आणि महाभारतातही आढळून येतो. रामायणात शबरीच्या रूपानं आपल्याला आदिवासी भेटतो, तर महाभारतात एकलव्याच्या रूपानं.
1: भारतातील आदिवासी हे आर्य संस्कृतीच्या आगमनापूर्वीपासून भारतात राहत आलेले आहेत. मध्य आणि सह्याद्री पर्वत रांगांमध्ये भील, गोंड, कोळी अशा आदिवासींचे प्राचीन आणि समृद्ध असे स्वतंत्र राजे आणि राज्य अस्तित्वात होती.
0: त्यात प्रामुख्याने गोंड राज्य, भील राज्य, कोच राज्य, खासी आणि जयंतिया राज्य, त्रिपुरा राज्य, नागा आणि मिझो राज्य या राज्यांचा उल्लेख करता येतो. गोंड राज्याची राणी दुर्गावती यांनी सन 1564 मध्ये मुघल सम्राट अकबराच्या सैन्याशी शौर्यानं लढा दिला. आदिवासी समाजाच्या प्रगतीत आदिवासी महिलांचं योगदान याविषयी सांगताना मुंबईच्या आदिवासी समाज कार्यकर्त्या शीतल मंदारी म्हणाल्या,
2: माझं नाव शीतल मंदारी. जागतिक आदिवासी दिनाच्या मी सगळ्यांना शुभेच्छा देते. सगळ्यात पहिले इंग्रजांशी आणि मुघलांशी लढणारी ही आदिवासी महिला होती वीरंगणा राणी दुर्गावती. झाशीच्या राणीची सहकारी होती, ही राणी झलकारी होती. त्या अशा आदिवासी महिला आहे, त्यांनी सगळ्यात पहिलं मुघलांशी लढलेलं आहे. म्हणजे आदिवासी महिला त्या समान मोदलच्या आहे, कारण की त्या कधी गर्भपात करत नाही. मुलगा असो किंवा मुलगी असो, त्या समान न्यायाला धाकर येतात. आमच्या त्या आदिवासी महिलांना आणि त्यांना सन्मान केला जातो. आदिवासी महिला त्या आपल्या पुरुषाबरोबर शेतीचं काम करतात, जंगलात लाकड तोडली जातात, रस्त्यावर काम केलं जातं. त्या प्रत्येक आपल्या पुरुषाबरोबर त्या पाठीशी खंबीरपणे उभ्या. त्या जेव्हा भात लावणीला जात होत्या, त्यावेळेस त्या ओळीतून सांगत होते की आपल्या राण्या कशा लढत होत्या आणि आपण समाजासाठी कसं काम केलं पाहिजे. आज ही कुठलीही गोष्ट असू द्या, तर सगळ्यात पुढे असतात आणि आपल्या सहकार्याला ते मदत करतात. ते आज द्रौपदी मुर्मू हे आमची राष्ट्रपती आहे, तर तुम्ही बघा तिने पण तिचा जीवन संघर्षातून उभा केला आणि आज अभिमान आहे की आमची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आहे.
0: आदिवासी चळवळींमधील प्रमुख उठावांमध्ये पहाडिया उठाव, तिलका मांझी उठाव, कोल उठाव, संथाळ हुल उठाव, भील उठाव, रंपा उठाव, हो आणि मुंडा उठाव, बिरसा मुंडा यांचं उलगुलान, भीमा नायकांची अंबापाणी लढाई, तंट्या भील यांचा निमाड परिसरातील संघर्ष आणि रोघाजी भांगरे यांचा सह्याद्री कड्या कपारातील लढा यांचा आपल्याला उल्लेख करता येतो. आदिवासी क्रांतीवीरांनी ब्रिटिश हुकूमती विरोधात अनेक उठाव केले.
1: आज आदिवासी समाज बऱ्याच क्षेत्रात वंचित राहतो आहे. आर्थिक प्रगती पाहिजे तशी अजूनही झालेली नाही. राजकीय क्षेत्रात आदिवासी नेते आहेत, पण सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपणा अजूनही आहे. आदिवासी समाज शिक्षणापासून वंचित कसा आहे सांगताना परभणीचे प्राध्यापक राजेश धनस्कर म्हणतात,
3: मित्रांनो, खरं तर आदिवासींच्या आर्थिक व सामाजिक प्रगतीसाठी शिक्षण हे अतिशय गरजेचं आहे, आवश्यक आहे. पण आज महाराष्ट्र असो किंवा भारत देशांमध्ये आदिवासींच्या साक्षरतेचं प्रमाण पाहिजे तसं नाही, आणि त्यातल्या त्यात स्त्रियांमध्ये हे प्रमाण अतिशय नगण्य आहे. स्त्रियांमध्ये जसं शिक्षणाचं प्रमाण कमी आहे, तसंच आदिम जमातीमध्ये सुद्धा साक्षरता अतिशय कमी आहे. कोलाम जमात असेल, कातकरी जमात असेल किंवा माडिया गोंड असेल, तर या जमातींना भाषेची समस्या फार मोठी अलीकडच्या काळात उद्भवत आहे. म्हणून भाषेचा प्रश्न सुटला तर या जमातीमध्ये शिक्षणाचा प्रसार होईल. काही जमातींमध्ये शिक्षणाचं प्रमाण अतिशय कमी आपल्याला दिसायला लागतं. 2011 जनगणनेनुसार देशामध्ये साक्षरतेचं प्रमाण आदिवासींमध्ये 59% होतं, पण राष्ट्रीय साक्षरतेच्या तुलनेमध्ये हे फारच कमी आहे. साक्षरतेचा जर निकष आदिवासी समाजासाठी लावला, वाचन आणि लेखनाच्या संदर्भामध्ये ग्रामीण भागात ही कमतरता जाणवते. म्हणून मला असं वाटतं की भारत देशातल्या सदम्या आदिवासी समाजाने शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी जागरूक झालं पाहिजे.
1: भारतभरात जे वेगवेगळे विकास प्रकल्प उभे झाले ते बहुधा आदिवासींच्या जमिनीवर उभे केले गेलेत.
0: आदिवासी समाज आंदोलन आणि आदिवासी चळवळ याचा आदिवासी समाज प्रगतीत फार मोठा वाटा आहे. याच संदर्भात आदिवासी एकता विकास परिषदेच्या महाराष्ट्र अध्यक्षा पुष्पाताई आत्राम म्हणाल्या,
4: मी पुष्पाताई पुंडलिकराव आत्राम, सामाजिक कार्यकर्ता, महाराष्ट्र शासन आदिवासी सेवा पुरस्कार प्राप्त रानारवणी जिल्हा यवतमाळ. स्वतंत्र 9 ऑगस्ट या आदिवासी जागतिक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा. महाराष्ट्राच्या आदिवासी चळवळीबद्दल बोलायचं झाल्यास महाराष्ट्रात आदिवासीच्या अनेक संघटना आहेत आणि देश पातळीवर आदिवासीच्या परिवर्तनासाठी न्याय हक्कासाठी लढा उभारणारे एक अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद न्यू दिल्ली या संस्थेची स्थापना 1967 तर दुसरी संघटना एकता परिषद महाराष्ट्र राष्ट्रात संघटनेची स्थापना 1993 शहादा जिल्हा धुळे येथे झाली. आदिवासी विकास परिषद ही पूर्ण देशभर कार्यरत आहे. मी 1980 आदिवासी क्षेत्रात काम करते. माझ्या मते आदिवासी विकास परिषद ही एक समाज घडवण्याची

0: आहे. माणसा या सभेचे नेतृत्व भगरावजी मोरे साहेब यांनी केले तर नंतर मधुराव पिचड साहेब यांनी केले. आदिवासी विकास परिषद या सभेमुळे आदिवासी समाज जागा झाला, जाणीव जागृती झाली, आत्मसन्मान अभियान वाढला, त्याला घटनात्मक न्याय हक्क व अधिकाराची जाणीव झाली. जय आदिवासी, जय शिवाय, जय जवाहर, जय गुलगुलाम, धन्यवाद.
1: भारतामधील या सर्व आदिवासी चळवळीतून काय साध्य झाले असा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपल्या असं लक्षात येतं की या चळवळीतून आदिवासींची अस्मिता आणि ओळख जपली गेली. शोषणाविरुद्ध संघटित लढ्याला बळ मिळालं. आदिवासींमध्ये सामाजिक आणि न्याय हक्कासाठीची जागृती निर्माण झाली.
2: आदिवासी समाजामध्ये चळवळी निर्माण झाल्या, साहित्य निर्माण झालं. आदिवासी साहित्याविषयी बोलताना चंद्रपूरचे नवोदित साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते ब्रह्मानंद मडावी म्हणतात,
3: आदिवासी लोकगीत आहेत, त्याचे पारंपरिक गीत आहेत, ती त्यांनी संकलित केली आणि त्याच्यामुळे अनेकांच्या साहित्यिक लोकांना किंवा अभ्यासकांना उपलब्ध झाली. विशेष करून भुजंग विश्राम यांचं मुलगुलाम हा पहिला कविता संग्रह प्रकाशित झाला. आदिवासी साहित्य अस्मिता हे पुस्तक आलं. एकूणच भुजंग विश्राम हे आदिवासी साहित्यातील आणि कवितेच्या क्षेत्रातील विलक्षण आहे. व्यंकटेश शेट्टी यांचं गोंदी संस्कृतीत संग्रह हे पुस्तक अतिशय प्रसिद्ध आहे. डॉक्टर तुकाराम म्हणतो दशरथ वडावींच्या किनारती आणि वाहनात देसाई नाट्य प्रसिद्ध आहेत. पण डॉक्टर संजय नेवकरे, डॉक्टर रहस्यनी गाई आदिवासी साहित्य चळवळीतील एक महिला म्हणून उषाके आता यांचं सुद्धा नाव घ्यावं लागेल. उषाकिरण यांच्या झुरकी असेल, लेखणीच्या तलवारी असेल, ही पुस्तकं प्रसिद्ध आहेत. सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्या असे पुष्पताई आत्या, कुसुमताई आलाव भवयत्री त्यांच्या रानासांच्या तर कविता संग्रह प्रसिद्ध आहे. डॉक्टर सकाराम दाकोळे त्यांचा हुजबुद्ध नावाचा कविता संग्रह अलीकडेच प्रसिद्ध झाला. जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्तानं उल्लेख करणं गरजेचं वाटतं.
2: आदिवासी संघर्षाची फलनिष्पत्ती म्हणून नियोजन काळात आदिवासी विकासाच्या अनेक योजना राबविल्या गेल्यात. या समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी सरकार अनेक योजना आखत आहेत. नक्षलवादी मुला मुलींना मूळ प्रभावात आणण्याचं काम सुरू आहे. बंदुका सोडून सरकारला समर्पण करत आहेत, आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात करीत आहेत.
1: आदिवासी समाजाची भाषा, संस्कृती, पेहराव, राहणीमान सर्व वेगळं असलं तरी त्यांनी स्वतःची स्वतंत्र ओळख कायम ठेवत नवनवीन निर्माण होणाऱ्या तंत्रज्ञानाशी आदिवासी समाज स्वतःला जुळून घेत आहे.
4: आताच आपण जागतिक आदिवासी दिनानिमित्त विशेष कार्यक्रम ऐकला. लेखन केलं होतं प्राध्यापक डॉक्टर मोहन पावरा यांनी. निवेदन होतं कविता आत्राम आणि चेतन जाधव यांचं. सादरकर्त्या होत्या कविता आत्राम. ही आकाशवाणी धुळे केंद्राची निर्मिती होती.
5: जागतिक आदिवासी दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम आपण ऐकलात. श्रोतहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्राचं प्रसारण. सकाळचे 9:15 आणि 15 सेकंद झाली आहेत. श्रोत्यांच्या पत्रांना पोहोच देणारा पत्रोत्तरांचा साप्ताहिक कार्यक्रम आता प्रसारित होतोय. सप्रेम नमस्कार.

सप्रेम नमस्कार या साप्ताहिक कार्यक्रमात श्रोते हो आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आणि धनश्री ताईचा नमस्कार. तर श्रोते हो कार्यक्रमात सुरुवातीला आपण पत्र घेणार आहोत. श्रोते हो आज आपल्या कार्यक्रमात पत्रांची संख्या तशी कमी आहे तर कार्यक्रमाला सुरुवात करत आहे. पहिलं पत्र पाठवणारे आपले श्रोते आहेत राजाराम गायकवाड, श्रेयश, सुयोग, संस्कृती, शिवज्ञ, शिवशंभो, शिया, पिया, सोनम, प्रशांत, राजपेंटर, तेरवाड, अभि, आदिती, मंजुळा, अजय, राधाकृष्ण बिरणगे, कसबा बावडा, कोल्हापूर, सुभाष मिंचे, शिरढोण, श्रीनिवास कांबळे, यड्राव, शशिकांत पाटील, लतीफ महात, कुरुंदवाड, सचिन किल्लेदार, भडगावचे हे श्रोते. तर या सर्व श्रोत्यांनी आपल्याला पत्रातून अभिप्राय कळवलेला आहे. ते लिहितात 31 जुलै संध्याकाळी 5 वाजता मोहम्मद रफी यांनी गायलेली गीतं अनुजा कुलकर्णी यांनी ऐकवली, आम्हाला फारच आवडली, प्रसारणाबद्दल आकाशवाणीचे मनापासून धन्यवाद. यानंतरचं पत्र पाठवणारे आपले नियमित श्रोते दही मॅन धर्मेंद्र ग्रुप रेडिओ श्रोता संघ मुक्काम पोस्ट बस्तवाड तालुका शिरोळचे विजयकुमार स्वामी, वीरभद्र जंगम, शिवप्रसाद, अभिलाष, महादेवी.

श्रुती, स्नेहा, मियारा, प्रीती, सोहम, अनिकेत, जंगम, सर्व जंगम परिवार बस्तवाड, बाजडा वाघमारे केरूर, अण्णा सोखोत दत्तवाड, गजबर अत्तार, फरीद मोमीन कुरुंदवाड, सलीम नायकवडे भैरेवाडी, सचिन पाटील, भोला जाधव, नाना बाबर नृसिंहवाडीचे हे श्रोते. तर या सर्व श्रोत्यांनी आपल्याला एकत्रित पत्र लिहिलंय. ते लिहितात, आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात पोटविकार तज्ज्ञ डॉक्टर सोपान चौगुले यांची अतिशय सोप्या भाषेत अन्नपचन यासाठी आहार कसा असावा, पुरेशी झोप, रोजची दिनचर्या याबद्दल अतिशय उपयुक्त अशी माहिती आम्हाला मिळाली. परिसर कार्यक्रमातून डॉक्टर हेमंत सामंत यांनी पर्यावरण संवर्धन काळाची गरज, देशातील सर्व व्यक्तींनी आपल्या भावी पिढीसाठी निसर्ग संवर्धन करणं, पर्यावरणाची काळजी कशी घ्यावी, पाणी हे जीवन आहे, पाण्याचं महत्व या प्रकारे भरपूर अशी विस्तृत माहिती आम्हाला मिळाली. आणि आकाशवाणी सांगली केंद्रावरून हे दोन्ही कार्यक्रम प्रसारित झाले यासाठी खूप खूप धन्यवाद. यानंतरचं पत्र पाठवणारे आपले श्रोते आहेत अंजू रविराज, छाया चौगले, तानाजी चौगले, उजळाईवाडी, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूरचे. तर श्रोते हो, या श्रोत्यांचं खूप दिवसांनी पत्र आपल्याकडे प्राप्त झालेलं आहे. तर या पत्रात ते लिहितात, आकाशवाणी सांगली केंद्रावरून मराठी गाण्यांचा फोन इन कार्यक्रम सुरू करावा अशी विनंती त्यांनी आपल्याला लिहून कळवली. त्याचबरोबर FM बँडची क्षमताही वाढवावी असंही त्यांनी आपल्याला या पत्रातून लिहून कळवलंय. अर्थात त्यांचं हे पत्र आपल्याला विनंती करणार आहे. तर श्रोते हो, तुमचं हे पत्र आम्ही आमच्या वरिष्ठांपर्यंत नक्कीच पाठवू. यानंतरचं पत्र पाठवणारे आपले नियमित श्रोता मैत्री श्रोता संघ, सुरेश रामू साबळे, विजयकुमार स्वामी, रेखासागर साबळे, आशा अंकुश गोरे, किशोरी दत्ता गोरे, अलका दयानंद साळवी, मेघा सातवेकर, अनिता भांबिष्ठे, मुक्काम पोस्ट तमनाकवाडा, तालुका कागल, जिल्हा कोल्हापूरचे. हे लिहितात, दिनांक 19 जुलै रोजी सकाळी 11 वाजता समृद्धीताई यांच्या मंजूर निवेदनातून प्रसारित झालेला हॅलो आपकी पसंद हा कार्यक्रम आम्हाला खूप आवडला. त्यांनी श्रोत्यांशी उत्कृष्ट असा संवाद साधला, श्रोत्यांना अधिक बोलकं केलं आणि दिलखुलास अशा गप्पा मारल्या. एकापेक्षा एक हिंदी चित्रपटातील गीतं ऐकायला मिळाली, यामध्ये माझ्याही फोनचा समावेश झाला असं त्यांनी आपल्याला कळवलेलं आहे. पुढे लिहितात, हॅलो आपकी पसंद हा कार्यक्रम दिवसेंदिवस अधिकच लोकप्रिय होत चालला आहे, त्यामुळे या कार्यक्रमाची वेळ वाढवण्यात यावी अशी विनंती त्यांनी आपल्याला या पत्रामध्ये लिहून कळवलेली आहे. तर श्रोते हो, तुमचं हे पत्र आम्ही आमच्या वरिष्ठांपर्यंत नक्कीच पाठवू. तुमच्या पत्राचा जरूर तो विचार केला जाईल कार्यक्रमात. यानंतरचं पत्र पाठवणारे हे श्रोते नवीन आहेत आणि हे श्रोते आहेत श्रीमती सुनंदा सुरेश कुलकर्णी, जयसिंगपूर कोल्हापूरच्या या श्रोते आहेत आणि या नवीन श्रोते आहेत. तर श्रोते हो, तुमचं आमच्या या कार्यक्रमात अगदी मनापासून स्वागत आहे. श्रोते हो, हे पत्र तसं जुन्या कार्यक्रमाचा अभिप्राय कळवणारा आहे, पण आपल्याकडे जितकी काही पत्र प्राप्त होतात मग ती जुन्या कार्यक्रमांविषयी किंवा उशिरा का होईना प्राप्त झाली असतील तर आपण त्या पत्रांचा समावेश आपल्या कार्यक्रमात करतच असतो. याप्रमाणेच हे पत्र आहे. सुनंदाताई आपल्या पत्रात लिहित आहेत की वनिता मंडळ हा कार्यक्रम आवर्जून मी ऐकत असते, फार सुंदर कार्यक्रम आहे, महिलांच्या स्वकर्तृत्वावर आधारित असा हा कार्यक्रम. दिनांक 6 मार्च 2026 रोजी आरती श्याम जोशी यांचा वनिता मंडळ हा कार्यक्रम ऐकला, त्यांना तो कार्यक्रम फार आवडला असल्याचं कळवलं आहे. त्या आजारी असल्यामुळे त्यांना पत्र लिहिण्यास उशीर झाला असल्याचं त्यांनी आपल्या या पत्रात आवर्जून कळवलेलं आहे. तर सुनंदाताई, तुम्ही इतकं सुंदर पत्र लिहिण्याचा प्रयत्न केलात हेच विशेष आहे आणि खरंच तुम्ही अतिशय सुंदर पत्र लिहून आम्हाला अभिप्राय कळवलात यासाठी खूप खूप धन्यवाद. आता श्रोते हो, वळणार आहोत आपण ईमेलकडे. कार्यक्रमातला पहिला ईमेल पाठवणारे आपले हे श्रोते रंगरंगोली रसिक श्रोता, सुधीर सरोजनी, श्रीकांत शिरोळकर, SSS शिरोळकर परिवार, रांगोळी तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूरचे, यांचा एक ईमेल आपल्याकडे प्राप्त आहे. या ईमेल मध्ये ते लिहित आहेत, प्रभातीचे रंग हा सांगली आकाशवाणीचा सुपरिचित कार्यक्रम नेहमीच समयसूचक घटना, माहिती आणि प्रसंगावर अवलंबून असतो. आपल्या भारत देशाचा तिरंगा राष्ट्रध्वज जेव्हा दिमाखानं फडकताना आपण पाहतो त्यावेळी त्या तिरंग्यामध्ये राष्ट्रप्रेमाचं दर्शन घडतं. केसरी, पांढरा आणि हिरवा या रंगाचे असणारे महत्व ओळखून त्यामध्ये असणाऱ्या अशोक चक्राचं वैभव नजरेस येतं आणि अशा तिरंगी ध्वजापुढे

आपण सर्वजण नतमस्तक होतो. स्वाभिमानाने ऊर भरून येतो, गर्वाने मान ताठ होते. ज्यांच्या बलिदानानं आपल्या भारत मातेला स्वातंत्र्य मिळालं असे हे स्वातंत्र्यवीर. अशा तिरंगी झेंड्याची रचना करणारे रचनाकार पिंगानी व्यंकय्या यांच्या जन्मदिनाचं औचित्य साधून 2 ऑगस्टच्या प्रभातीला तिरंगी झेंड्याचा रंग चढला. तिरंगी झेंड्याची रचना करण्याची कल्पना ही अप्रतिम म्हणावी लागेल. पिंगानी व्यंकय्या यांची कुशलता या कार्यक्रमातून जाणायला मिळाली. प्रभातीचे रंग हा कार्यक्रम लक्षवेधी ठरला. सांगली आकाशवाणी परफेक्ट कार्यक्रम सादर करतच असते. सांगली आकाशवाणी परिवाराला सप्रेम नमस्कार. तर असा थोडा सूचना देणारा हा ईमेल आपल्याकडे प्राप्त आहे. यानंतरचा ईमेल पाठवणारे आपले श्रोते आहेत दत्तात्रय मानुगडे. हे लिहितात, अमृत कलश मध्ये रेवा देवरस यांनी नाट्यलेखक अशोक रास्ते यांची घेतलेली मुलाखत छान वाटली. 2 भागांमध्ये ऐकवण्यात आली. अशोक रास्ते यांचं साहित्य क्षेत्रात फार मोठं योगदान आहे. काही पुस्तकांवर मी पुस्तक परीक्षण सुद्धा लिहिलं आहे. त्यांची ग्रामीण भाषेत रंगणारी लेखनी प्रत्यक्ष अनुभव घेऊन आली. साहित्यातील प्रवास अतिशय खडतरपणे रास्ते यांनी निभावून नेला. वेगवेगळे अनुभव या मुलाखतीतून ऐकायला मिळाले. एका चांगल्या लेखकाची मुलाखत सांगली आकाशवाणीनं घेतली त्याबद्दल सांगली आकाशवाणीला धन्यवाद. यानंतरचा ईमेल पाठवणारे आपले श्रोते आहेत हणमंत शिंदे, ऋषिकेश शिंदे, शिरटे तालुका वाळवा इथून. ते लिहितात, दिनांक 4 ऑगस्ट रोजी प्रसारित झालेला प्रभातीचे रंग हा कार्यक्रम मनापासून आवडला. ग्लासगो स्कॉटलंड या ठिकाणी राष्ट्रकुल स्पर्धा पार पडल्या. भारतीय स्पर्धकांनी अतिशय चांगली कामगिरी पार पाडली. सुवर्ण पदकासह 39 पदकं पटकावली. भारतीय खेळाडूंची कामगिरी समस्त भारतीयांना अभिमानास्पद अशी आहे. बॉक्सिंग, वेटलिफ्टिंग, अॅथलेटिक्स अशा विविध स्पर्धा प्रकारात भारतीय स्पर्धकांनी दमदार कामगिरी करत भारतीयांच्या आशा पूर्ण केल्या. भारताच्या 39 पदकांमध्ये सर्वात मोठा वाटा बॉक्सिंगचा राहिला. जुडो खेळातही सर्वोत्तम कामगिरी झाली. भारतीय पॅरा अॅथलेटिक्स संघानं राष्ट्रकुल स्पर्धेत विक्रमी 7 पदकं जिंकत इतिहास रचला. यशस्वी स्पर्धकांचं मनपूर्वक अभिनंदन. समाजात विविध सेवाभावी संस्था कार्यरत आहेत. सेवाध्यास फाउंडेशन संस्थेचे कार्य उल्लेखनीय. पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचं वाटप, निराधार व्यक्तींना शिधा वाटप, औषधांचा पुरवठा या संस्थेमार्फत केला जातो ही माहिती कळून आली. शाळांच्या विकासासाठी विविध प्रकारचे उपक्रम राबवले जातात. सामाजिक बांधिलकी जपत या फाउंडेशनचं सध्या काम सुरू आहे. सध्याचं युग हे प्लॅस्टिकचं युग. विविध कारणांसाठी आपण प्लॅस्टिकची साधनं वापरतोय. प्लॅस्टिकचा अतिवापर सुरू आहे. प्लॅस्टिकचे विघटन होत नाही. वर्षानुवर्ष प्लॅस्टिक पडून राहिल्यानं पर्यावरणाचाही ऱ्हास होत आहे. पर्यावरणाचं संवर्धन करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. या आणि इतर घटनांचं विश्लेषण आवडलं. शिवराज काटकर यांचं लेखन छान तर अपर्णा कल्लोळ यांचं निवेदन प्रभावी. प्रसन्नाबद्दल धन्यवाद. आता श्रोते हो, आपल्या हातातील ईमेल संपलेले आहेत. वळणार आहोत संदेशांकडे. पहिला संदेश आपल्याकडे प्राप्त आहे ते आपल्याला अमृत कलश या कार्यक्रमासंदर्भात आलेले आहेत. तर हे सर्व संदेश मी एकत्रित घेत आहे. पहिला संदेश आहे अप्पा नदाफ उदगाव कोल्हापूरचा, कोल्हापूर इथले श्रोते. अमृत कलश या कार्यक्रमात अशोक रास्ते सरांची मुलाखत ऐकली. फार आनंद झाला. बिकट परिस्थितीत कसं खंबीरपणे तोंड द्यायचं हे कळून आलं. मनात उर्मी आली आणि अगदी मार्गदर्शन करणारी अशी ही मुलाखत होती. आकाशवाणी सांगली केंद्राचे मनापासून धन्यवाद. पुढचा जो संदेश आहे तो आहे मिरज मधील रतन सौंदडे यांचा. ते लिहितात, रास्ते सरांची मुलाखत सादर झाली, खूप छान वाटलं. लेखक समाजाच्या अंतर्मनाचा ठाव घेतो, पण एखाद्या लेखकाला लेखनाबद्दल पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर जो आत्मिक आनंद, त्याच्या मनातील भावना लेखक कधीही कोणासमोरही व्यक्त करू शकत नाही. पण आकाशवाणीने आपल्या मनातील भावना मुलाखतीद्वारे प्रसारित केले त्यासाठी आकाशवाणी सांगली केंद्राचे मनपूर्वक आभार, धन्यवाद. शिखरजी बळवंत लखणे सेवानिवृत्त आहेत. तर दत्तनगरचे हे श्रोते आहेत, यांनी देखील अमृत कलश मध्ये कादंबरी नाटककार अशोक रास्ते यांची मुलाखत आवडली असल्याचं कळवले. पुढे लिहित आहेत धनाजी रंगराव हेगडे, यांनी देखील आकाशवाणी सांगली केंद्रावरून प्रसारित झालेली अशोक रास्ते यांची मुलाखत खूप छान वाटली. त्यांचे कष्टप्रद जीवन, छंद आणि शैक्षणिक कार्य मी जवळून पाहिले,
त्यांच्या कार्याची दखल घेतलीत आपण, त्यासाठी आकाशवाणी सांगली केंद्राचे मनपूर्वक धन्यवाद.

असं त्यांनी लिहून कळवले. यानंतरचे श्रोते आहेत श्री स्वामी समर्थ भजनी मंडळ विश्रामबाग सांगलीचे संचालक गजानन पाटील. तर यांनी लिहिलंय, अमृत कलश कार्यक्रमाच्या माध्यमातून अशोक रस्ते सरांची मुलाखत प्रसारित करण्यात आली. त्यांनी लिहिलेली नाटकं, कथा, कादंबऱ्या यांचा प्रवास समजला. खरंच अतिशय सुंदर अशी ही मुलाखत होती. सरांचं इतकंच काम नसून सध्या ते या वयातही आमच्या भजनी मंडळाला तबला ढोलकी वादनाची उत्तम साथ करतात आणि सरांची मुलाखत आपण प्रसारित केलीत यासाठी खूप खूप धन्यवाद. पुढच्या रसिक श्रोत्या आहेत शैलजा अविनाश कांबळे, अष्टविनायक नगर विश्रामबाग सांगलीच्या. तर या लिहित आहेत, ज्येष्ठ साहित्यिक अशोक रास्ते सरांची मुलाखत आकाशवाणीवरून ऐकताना खूप आनंद झाला. संवेदनशील साहित्यिकाचा समृद्ध प्रवास त्यांच्या शब्दातून अनुभवायला मिळाला. ग्रामीण माती, माणसं, त्यांचा संघर्ष आणि जगण्यातील वास्तव यांना आपल्या लेखणीतून जिवंत करणारे रास्ते सर यांची ही मुलाखत मनाला खूप भावून गेली. फाटकं आभाळ प्रेरणा अशी ही नाटकं त्यांनी लिहिली होती. दीपक साळुंखे सरांनी देखील अतिशय सुंदर प्रतिक्रिया लिहून कळवली. ते लिहित आहेत, रास्ते सरांना मनपूर्वक नमस्कार, त्यांच्या पुढील वाटचाली मनापासून शुभेच्छा. मयूर शिंदे जळगावचे आहेत, यांनी देखील ही मुलाखत खूप छान वाटली असल्याचं कळवलेलं आहे. मधुबाला राजाराम मोरे पुण्याच्या आहेत, त्यांनी देखील ही मुलाखत आम्हाला खूप आवडली. आकाशवाणी सांगली केंद्रावरून अशी दर्जेदार मुलाखत प्रसारित केली जाते याचा मला अभिमान असल्याचं त्यांनी कळवलंय. बेळगावचे आहेत धोंडीराम चौगुले, मंगसुळी तालुका कागवाडचे. आकाशवाणी सांगली केंद्रावरून प्रसारित झालेली मुलाखत ऐकून खूप छान वाटलं असं या श्रोत्यांनी आपल्याला लिहून कळवलेलं आहे. असे अनेक रसिक श्रोते आहेत की त्यांनी अमृत कलश या कार्यक्रमाबद्दल आपल्याला प्रतिक्रिया कळवली होती आणि या सर्व श्रोत्यांची प्रतिक्रिया आपण आपल्या कार्यक्रमात घेतलेली आहे. श्रोते हो, यानंतरचा संदेश जो आहे तो आहे संस्कृत वाणी या कार्यक्रमासंदर्भात. पुण्याहून स्मिता जोशी यांनी संदेश पाठवलाय. त्या लिहित आहेत, संस्कृत वाणी हा कार्यक्रम थोडासा वेगळा असा कार्यक्रम आहे. कार्यक्रमातील माहिती उत्कृष्ट वाटली, खूप छान प्रसारण, धन्यवाद. यानंतरचा दुसरा संदेश पाठवणारे श्रोते रत्नागिरीचे आहेत, ते आहेत दत्तात्रय मराठे. संस्कृत वाणी हा कार्यक्रम खरंच अतिशय सुंदर होत आहे आणि शॉर्ट बट स्वीट असा हा संदेश या श्रोत्यांनी आपल्याला पाठवलेला आहे. संस्कृतवाणी या कार्यक्रमाच्या माध्यमातून जी माहिती प्रसारित होत आहे ती खरंच आम्हा सर्व रसिक श्रोत्यांसाठी मार्गदर्शन करणारी ठरत आहे. सांगली आकाशवाणीवरून असे वैविध्यपूर्ण कार्यक्रम प्रसारित होत आहेत यासाठी खूप खूप धन्यवाद असं या श्रोत्यांनी आपल्याला लिहून कळवलेलं आहे. तर श्रोते हो, तर माझ्या हातातील पत्र, ईमेल आणि संदेश संपलेले आहेत. आता वळणार आहोत निरोपाकडे. तर श्रोते हो, सांगली आकाशवाणीवरील सर्वच कार्यक्रम ऐकत रहा आणि दर आठवड्याला पत्र लिहित रहा. तर श्रोते हो, सप्रेम नमस्कार या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पत्र लिहायचं असेल तर आमचा पत्ता आहे सप्रेम नमस्कार द्वारा केंद्र अधिकारी आकाशवाणी सांगली केंद्र कोल्हापूर रोड सांगली पोस्ट बॅग नंबर 88. आणि श्रोते हो, ईमेल द्वारे सहभागी होण्यासाठी आमचा ईमेल ऍड्रेस आहे सांगली आकाशवाणी @gmail.com. तेव्हा श्रोते हो, जरूर आम्हाला पत्र पाठवा, ईमेल पाठवा, आम्ही तुमच्या प्रतीक्षेत आहोत. बराय तर श्रोते हो, सप्रेम नमस्कार या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. तेव्हा आत्ता मला धनश्रीताईला सप्रेम नमस्कार या कार्यक्रमात निरोप द्या. पुन्हा आपण भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत सप्रेम नमस्कार.

0: श्रोत्यांच्या पत्रांना पोहोच देणारा पत्रोत्तरांचा साप्ताहिक कार्यक्रम सप्रेम नमस्कार आकाशवाणी सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. रसिक श्रोते हो, हा कार्यक्रम आज संध्याकाळी 6:30 आपण पुन्हा ऐकू शकाल. तेव्हा ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्राचे भरगच्च असे मनोरंजनात्मक आणि मार्गदर्शनात्मक कार्यक्रम.
1: बाळे कोण शिवल्यात का बंद हाय
2: दाड लावून तू खालिया मंजन लावून बसलोय.
1: बाळे साळी पिरून खाऊ येतात वय उठा दी आणि माधव मिशनला जा फास्टात.
2: वय दातासाठी एक नंबर.
3: माधव मिशन देवल क्लब तळमजला कोल्हापूर.
0: बालगोपाळांचा लाडका कार्यक्रम आता आपण ऐकणार आहोत या जाहिरात प्रसारणानंतर.

0: तुला कॉलेजचे दिवस आठवतात?
1: अरे कॉलेजच्या आठवणी सोड, किती गोष्टी विसरून गेलो आहे. तेव्हाचा बँक अकाउंट सुद्धा लक्षात नाहीये.
0: बँक अकाउंट जुना असेल तर माहिती मिळू शकते.
2: कशी मिळू शकते?
0: उद्गमने. RBI उद्गम पोर्टल वर रजिस्टर करून लॉग इन करा आणि तुमचे डिटेल्स टाकून 10 वर्ष किंवा त्याहून जुनी निष्क्रिय खाती सर्च करा. बँकेशी संपर्क साधून खातं सक्रिय करा.
2: आजच सर्च करतो.
0: आजचा चहा तुझ्याकडून.
2: हो हो.
3: RBI सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.

हा दिवस भारतात ऑगस्ट क्रांती दिन म्हणून पाळला जातो. 8 ऑगस्ट 1942 रोजी मुंबईच्या गवालिया टँक मैदानावर महात्मा गांधीजींनी भारत छोडो आंदोलनाची हाक दिली आणि करो या मरो हा नारा दिला. याच ऐतिहासिक लढ्याची आठवण म्हणून हा दिवस साजरा होतो.

0: बालमित्रांनो, आज बालसभेच्या कार्यक्रमात सारंग देशपांडे आपल्याला ऑगस्ट क्रांती दिनाविषयी माहिती सांगणार आहे. चला तर मग ऐकूया.
1: नमस्कार बालमित्रांनो, मी सारंग वैभव देशपांडे पटवर्धन हायस्कूल सांगली या शाळेत शिकत आहे. मी आज तुमच्यासमोर ऑगस्ट क्रांती दिन याबद्दल माहिती सांगणार आहे. आधुनिक भारताच्या इतिहासात ऑगस्ट क्रांती दिनास विशेष महत्त्व आहे. ऑगस्ट क्रांती ही वसाहतवाद विरोधी, वर्णवाद विरोधी आणि भांडवलशाही विरोधी क्रांती होती. भारतीय राष्ट्रवादास अद्भुत चेतना आणि प्रेरणा देण्याचे सामर्थ्य आपण ऑगस्ट क्रांती दिनमध्ये दिसून येते. या दिवशी आपल्या हाती कोणतीही शस्त्रे नसताना महात्मा गांधी यांनी चले जाओ, भारत छोडो अशा घोषणा केल्या. संपूर्ण भारतातून इंग्रजांविरोधात असंतोषाची लाट निर्माण झाली. ज्यांच्या साम्राज्यावरचा सूर्य कधीही मावळत नव्हता अशा इंग्रज सत्तेला भारतीय जन आंदोलनातून जे जबरदस्त आव्हान देण्यात आले त्याला जगाच्या इतिहासात तोड नाही. 14 जुलै 1942 रोजी वर्धा येथील बापूकुटीत छोडो भारत चळवळीचा ठराव झाला. या ठरावास वर्धा योजना म्हणून ओळखले जाते. महात्मा गांधी यांना चळवळीचे सर्व अधिकार दिले होते. मुंबई येथे झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात चले जाओ चळवळीचा ठराव मंजूर झाला. त्यानुसार 8 ऑगस्ट 1942 रोजी आझाद मैदानावर गांधीजींनी भाषण केले. त्यात त्यांनी डू ऑर डाय हा महत्त्वाचा नारा केला. तेव्हा गांधीजी म्हणतात, हा मोठा कसोटीचा क्षण आहे, ही अग्निपरीक्षा आहे. जनतेने चले जाओ चळवळीचे भरभरून समर्थन करावे. आमचे अंधभक्त बनू नका. आमचे काही चुकत असेल तर आमच्यावर तुम्ही टीकाही करू शकता. तर बालमित्रांनो, पाचवी साम्राज्य सत्ता असलेल्या इंग्रज सत्तेला मुळापासून हादरवून टाकणारा हा मोठा महत्त्वाचा ठराव होता. त्याला गांधीजींचे नेतृत्व लाभले होते. गांधीजींनी मुंबई येथील भाषण करून पुण्यातील आगाखाना पॅलेस पोहोचताच त्यांना इंग्रजांनी अटक केली. काँग्रेसचे सर्व नेते भूमिगत झाले. अशा वेळी तडफदार युवाने

0: विद्या अरुणा असफली यांनी आझाद मैदानावर तिरंगा फडकवला आणि ऑगस्ट क्रांती दिन चळवळीस प्रारंभ झाला. हे जनआंदोलन मोठ्या प्रमाणात सफल झाले. अनेक ठिकाणी लोकांनी सरकारी कार्यालयांवर टेलिफोनच्या तारांवर हल्ले केले आणि मालमत्तेचे नुकसान केले. भारतातील ब्रिटिश सत्ता संपवण्याची ही समीने कायदेभंग चळवळ सुरू केली. भारत छोडो आंदोलनाची सुरुवात ऑगस्ट महिन्यात झाल्यामुळे याला ऑगस्ट चळवळ किंवा ऑगस्ट क्रांती असेही म्हणतात. चळवळी सुरुवात झाल्यानंतर ब्रिटिश सरकारने महात्मा गांधींसह काँग्रेसच्या इतर मोठ्या नेत्यांना अटक करून चळवळ दडपण्याचा प्रयत्न केला. हा ऐतिहासिक दिवस लक्षात ठेवण्यासाठी 8 ऑगस्ट हा दिवस क्रांती दिन म्हणून ओळखला जातो. स्वातंत्र्यवीरांना श्रद्धांजली वाहून तसेच देशाच्या एकतेची भाषणे आणि इतर कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो. शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते, या चळवळीतील सर्व महान नेत्यांना माझ्याकडून विनम्र अभिवादन. धन्यवाद.
1: सारंग देशपांडे यांना आपल्याला ऑगस्ट क्रांती दिनाची माहिती सांगितली.

0: बालमित्रांनो, 9 ऑगस्ट हा दिवस आदिवासी दिन म्हणून साजरा केला जातो. आज बालसभेच्या कार्यक्रमात आपण प्रतीक्षा कांबळे आपल्याला आदिवासी दिनाविषयी काय सांगतेय ते आता ऐकूया.
1: नमस्कार बालमित्रांनो, मी प्रतीक्षा कांबळे तुम्हाला आदिवासी दिनानिमित्त माहिती सांगणार आहे.

जल, जंगल, जमीन ही आदिवासी समाजाची जीवनरेषा आहे. आदिवासी समाज निसर्गाला केवळ संसाधन म्हणून नव्हे तर देवता स्वरूप मानतो.

पाणी, जंगल, पर्वत, वृक्ष, प्राणी आणि जमीन यांच्याशी त्याचे अतूट नाते आहे. त्यामुळे निसर्गाचे जतन आणि संवर्धन ही त्याची जीवनपद्धती बनली आहे. आदिवासी समाज जंगलातील झाडे, नद्या, डोंगर आणि वन्यजीव यांचे संरक्षण करतो. आवश्यक तेवढ्याच नैसर्गिक साधनांचा वापर करून तो पर्यावरणाचा समतोल राखतो. वृक्षतोड, पाण्याचा अपव्यय आणि निसर्गाची हानी टाळण्याची शिकवण त्याच्या संस्कृतीतून मिळते. आज संपूर्ण जग पर्यावरण संरक्षणासाठी प्रयत्न करत आहे, मात्र आदिवासी समाजाने हे कार्य अनेक पिढ्यांपासून आपल्या संस्कृतीचा भाग म्हणून जपले आहे. म्हणूनच पर्यावरण संरक्षणामध्ये आदिवासी समाजाचे योगदान अत्यंत मोलाचे आणि प्रेरणादायी आहे. म्हणूनच बालमित्रांनो, जल, जंगल, जमीन यांचे रक्षण म्हणजेच मानवजातीचे रक्षण. आदिवासी संस्कृतीचा हा संदेश आजच्या काळात अधिक महत्त्वाचा ठरतो. निसर्गाशी मैत्री करून शाश्वत विकास साधता येईल हे आदिवासी जीवनशैली आपल्याला शिकवते. धन्यवाद.

अवकाशाची गुपितं या कार्यक्रम मालिकेमध्ये आपण आपल्या आकाशगंगेबद्दल माहिती जाणून घेत आहोत. मागील भागात आपण आपल्या आकाशगंगेचा आकार, आपल्या सूर्यमालेचं स्थान, कॉस्मिक वर्ष आणि त्यामध्ये मानवाचं स्थान याविषयी माहिती पाहिली. आजही आपण आपल्या आकाशगंगेची माहिती घेणार आहोत. आज आपण आपल्या आकाशगंगेची रचना आणि भविष्य याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. बालमित्रांनो, आपण या आकाशगंगेचा एक भागच आहोत. अर्थातच आपण आत राहून तिचा फोटो किंवा छायाचित्र घेऊ शकत नाही, मात्र अवकाशात जाऊन आपली आकाशगंगा जर आपण वरून पाहिली तर ती एखाद्या फिरत्या चक्रासारखी दिसते. तिच्या मध्यभागापासून बाहेर जाणाऱ्या अनेक वक्राकार किंवा सर्पिलाकार भुजा दिसतात. या भुजा वायू, धूळ आणि नवीन ताऱ्यांनी बनलेल्या असतात. आपल्या आकाशगंगेच्या मुख्य चार मोठ्या भुजा आहेत, काही लहान उपभुजा सुद्धा आहेत. त्यातल्या मुख्य चार भुजा कोणत्या आहेत माहितीये का? पहिली भुजा आहे पर्सियस वा ययातियार्म, तर ही उत्तरेकडे दिसणारी मुख्य भुजा आहे. दुसरी भुजा स्कूटम आणि सेंटॉरस आर्म, ही केंद्राच्या दुसऱ्या बाजूला असलेली मुख्य भुजा आहे. कॅरिना सॉजिटेरियस आर्म ही तिसरी भुजा, अंतर्गत भागातील एक महत्वाची भुजा आहे. मुलांना चौथी भुजा ओरायन आर्म आणि ओरायन स्पर ही एक लहान उपभुजा आहे. आपला सूर्य आणि पृथ्वी याच ओरायन भुजेमध्ये आहेत. मुलांनो, आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या आकाशगंगेची रचना ठरवली कशी गेली असेल. जर आपण या आकाशगंगेत राहतो तर मग तिचा आकार, तिची रचना वैज्ञानिकांनी शोधली कशी असेल हा मोठा प्रश्न निर्माण होतो. आपण स्वतःच आकाशगंगेत राहत असल्यामुळं तिचा बाहेरून फोटो काढणे किंवा तिची अचूक रचना पाहणं आपल्याला शक्य नाहीये. हे म्हणजे एका बंद खोलीत बसायचं आणि संपूर्ण घराचा नकाशा तयार करणं यासारखं आहे. बालमित्रांनो, यावरती शास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या पद्धती वापरल्या, काही तंत्रांचा वापर केला आणि आपल्या आकाशगंगेचा नकाशा तयार केला. त्यातलं पहिलं तंत्र म्हणजे ताऱ्यांची गणना आणि त्यांचं अंतर मोजणं. सुरुवातीला खगोलशास्त्रज्ञांनी ताऱ्यांची गणना केली. खास अशा सेफिड व्हेरिएबल्स या ताऱ्यांचे विशिष्ट तारका गुच्छांमध्ये शोध घेऊन त्यांच्या मदतीनं तारक

एका गुच्छांचं अंतर मोजून रचना समजून घेण्याचा प्रयत्न केला. दुसरं तंत्र म्हणजे रेडिओ आणि इन्फ्रारेड दुर्बीण याचा वापर करणं. अंतराळातील वायू आणि धुळीचे कण दृश्यमान प्रकाश अडवतात, परंतु रेडिओ लहरी आणि इन्फ्रारेड प्रकाश या धुळीतून आर पार जाऊ शकतात. शास्त्रज्ञांनी 21 सेंटीमीटर हायड्रोजन रेषेचा वापर करून वायूचे ढग आणि ताऱ्यांच्या गतीचा मागोवा घेतला. त्यामुळं भुजांची रचना अगदी स्पष्ट झाली. तिसरं तंत्र म्हणजे आधुनिक उपग्रह गाया आणि इतर उपग्रहांद्वारे मोजमाप. बालमित्रांनो, युरोपियन स्पेस एजन्सीच्या गायासारख्या उपग्रहाने अब्जावधी तारकांचं अचूक स्थान, अंतर आणि त्यांची गती मोजून आकाशगंगेचा त्रिमितीय नकाशा तयार केला आहे. बालमित्रांनो, अशा या आपल्या आकाशगंगेचं, आपल्या सूर्यमालेचं भविष्य काय आहे याबद्दल सुद्धा शास्त्रज्ञ विविध तर्क करत आहेत. आपली आकाशगंगा स्थिर नाही, ती आकाशात सतत प्रवास करत असते. तिच्या भविष्याबद्दल शास्त्रज्ञांनी काही रंजक आणि महत्वाचे शोध लावले आहेत. या अथांग अवकाशात आपली सर्वात जवळची शेजारी आकाशगंगा देवयानी ही आपल्या दिशेने वेगाने येत आहे. आजपासून सुमारे 4 ते 5 अब्ज वर्षानंतर आपली आकाशगंगा आणि देवयानी आकाशगंगा एकमेकावरती आदळतील. मात्र या प्रचंड टकरीमुळे कोणताही विध्वंस होणार नाही, कारण ताऱ्यांमधील अंतर खूप जास्त असते. उलट या दोन आकाशगंगा एकत्र येऊन एक नवीन लंबगोलाकार आकाशगंगा तयार होईल. वैज्ञानिक या होणाऱ्या नवीन आकाशगंगेला मिल्कोमेडा असं म्हणतात. बालमित्रांनो, तुम्हाला प्रश्न पडला का, अशा मोठ्या अवकाशातील टकरीमध्ये आपलं काय होणार? म्हणजे पृथ्वीवरील जीवनाचे आणि जीवनदात्या सूर्याचं काय बरं होणार? कदाचित या आकाशगंगेच्या टकरीच्या वेळी आपला सूर्य नष्ट होणार नाही, परंतु आपल्या सूर्यमालेचं स्थान कदाचित बदलून ती नवीन आकाशगंगे बाहेरील भागात फेकली जाण्याची शक्यता आहे. अर्थातच तोपर्यंत सूर्याचं तापमान वाढल्यामुळं पृथ्वीवर जीवसृष्टी शिल्लक नसेल. कदाचित तोपर्यंत मानवानं नवीन ग्रहावर वसाहत करून ती अमूल्य जीवसृष्टी वाचवली सुद्धा असेल. बालमित्रांनो, या सर्व घटना अर्थातच दूर भविष्यात होणार आहेत. आज आपल्याला त्याचा विचार करण्याची आवश्यकता नाहीये. आपल्या नितांत सुंदर ग्रहावरून ताऱ्यांनी भरलेल्या सुंदर अवकाशाचा आनंद घेत राहणं, तिचं संरक्षण करणं हे सध्या आवश्यक आहे. बालमित्रांनो, आता वळूया आजच्या प्रश्न उत्तरांकडे. मागील भागात तुम्हाला विचारलेला प्रश्न होता आपल्या डोळ्यांनी दिसणाऱ्या अवकाशातील सर्वात दूरच्या गोष्टीबद्दल. मानवी डोळ्यांनी दिसणारी सर्वात दूरची गोष्ट आहे देवयानी किंवा अँड्रोमेडा आकाशगंगा. साधारणपणे 25 लाख प्रकाश वर्ष दूर असणारी ही आकाशगंगा निरभ्र रात्री आपण आपल्या डोळ्यांनी पाहू शकतो. देवयानीबद्दल आपण माहिती घेणार आहोत पण पुढील भागात. मित्रांनो, आता वळूया आजच्या प्रश्नाकडे. बुधवारी म्हणजे 5 ऑगस्ट रोजी आपल्या चंद्रावर एक वेगळीच घटना घडली. अनपेक्षितपणे घडलेली ही घटना कोणती याबद्दल तुम्हाला माहिती घ्यायची आहे. मुलांना याचं उत्तर आपण पुढील भागात पाहणार आहोत. या कार्यक्रमात आता इतकंच. तुमची नजर असू दे आकाशाकडे आणि मन जिज्ञासूपणे भरलेलं ठेवा.

अवकाशाची गुपित या मालिकेचं लेखन केलं होतं कृष्णा गायकवाड यांनी. बालमित्रांनो, बालसभेच्या कार्यक्रमाची वेळ आता संपली. कार्यक्रम कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. या कार्यक्रमातून मला अदिती जोशीला आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते मुक्सित मुजावर यांना निरोप द्या. पुन्हा भेटू पुढील रविवारी. तोपर्यंत नमस्कार.

0: बालसभा बालगोपाळांचा लाडका कार्यक्रम आपण ऐकला. श्रोतहो हा कार्यक्रम आज रात्री 8:15 आपण पुन्हा ऐकू शकाल. तेव्हा ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्राचे भरगच्चसे कार्यक्रम.
1: नमस्कार, मी धीरज चंद्रकांत सूर्यवंशी, सांगली मिरज कुपवाडचा महापौर. मी तुम्हाला एक आज आवाहन करत आहे आकाशवाणीच्या माध्यमातून की आपल्या शहरामध्ये थकबाकीदारांसाठी आपण महापौर योजना चालू केलेली आहे. त्याची मुदत 31

0: आकाशवाणी सांगली केंद्राचे भरगच्चसे कार्यक्रम।
1: नमस्कार, मी धीरज चंद्रकांत सूर्यवंशी, सांगली मिरज कुपवाडचा महापौर। मी तुम्हाला एक आज आवाहन करत आहे आकाशवाणीच्या माध्यमातून की आपल्या शहरामध्ये थकबाकीदारांसाठी आपण महापौर योजना चालू केलेली आहे। त्याची मुदत 31 ऑगस्ट लास्ट आहे। त्या अभय योजनेचा लाभ शहरातील नागरिकांनी 100% घ्यावा, जेणेकरून त्यांची खूप दिवसापूर्वीची शास्ती दंड कमी होण्यास मदत होईल आणि त्यांना सुद्धा दिलासा मिळेल आणि त्या माध्यमातून आम्ही तिन्ही शहरातील विकासाला प्राधान्य देऊ शकतो। शहरातील नागरिकांना विनंती आहे की ह्या महापौर अभय योजनेचा लाभ घ्यावा व सांगलीकर जनतेसाठी चांगल्या पद्धतीचं सहकार्य करावं।
2: पाटाचं पाणी झुळझुळ वाणी रांगत कस पळत या झालं या गार हिरव रान खुजू खुजू गाली हसत या।
3: श्रुती हो, सांडगेवाडी येथील रानकवी म्हणून प्रसिद्ध असलेले नामदेव जाधव यांची रेवा देवरस यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल अमृत कलश या कार्यक्रमात मंगळवारी सकाळी 9:10 आणि याच कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण आपण ऐकू शकाल संध्याकाळी 6:30 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून। आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास वर्तमान आणि भविष्यातही।
0: श्रोतो, आता आस्वाद घेणार आहोत मस्त मस्त मराठी गाण्यांचा मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमामधून। आपण ना नुकताच म्हणजे अगदी कालच मराठी चित्रपटांमध्ये निर्माता, दिग्दर्शक, गीतकार आणि अभिनेते म्हणून वेगवेगळ्या पातळ्यांवरती काम करून सलग 9 चित्रपट रौप्य महोत्सवी करून ग्रिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये स्वतःचं नाव कोरणारे एक दिग्गज व्यक्तिमत्व, महान व्यक्तिमत्व, त्यांचा जन्मदिन आपण साजरा केला। त्यांचं नाव काय आहे बरं? मराठी चित्रपट सृष्टीमध्ये आजही त्यांना एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलं जातं। हे सर्वार्थानं महान व्यक्तिमत्वच होतं। कोणतं बरं हे व्यक्तिमत्व याविषयी तर मी बोलेनच, पण त्यांनी काही चित्रपटांमधून जे अभिनय केले ते सुद्धा अगदी अस्खलित मराठी असेच होते। त्यांनीच भूमिका साकारलेल्या चित्रपटांमधली काही गाणी आपण ऐकणार आहोत। सुरुवातीचं गीत ऐकल्यानंतर कदाचित तुम्हाला यांचं नाव नक्की आठवेल। कार्यक्रमाची सुरुवात करूया राम लक्ष्मण यांचा संगीत साज असलेल्या दादा कोंडके यांच्या गीतरचनेने। महेंद्र कपूर आणि उषा मंगेशकर यांच्या युगल स्वरातील हे गीत आहे तुमचं आमचं जमलं या चित्रपटातील।
4: चंदनाचा पाता, सोन्याचा पाता, मोठा पाता।

तुला नाही सखे तो मला कळवी तो हो कहव्या चुड़ा बिगर तेला तो भाकुठली का मल्ला खट खट

0: ஆழி மகிழி குளிர்த்தே
1: रसिकमय गीत ऐकल्याबरोबर तुम्हाला त्या दिग्गज अभिनेत्याचं नाव नक्कीच आठवलं असेल. अगदी बरोबर आहे, दादा कोंडके. 8 ऑगस्ट 1932 साली जन्मलेल्या दादा कोंडकेंचं खरं नाव कृष्णा कोंडके असं होतं. नायगाव मुंबईच्या मिलमजूर कामगारांच्या घरामध्ये गोकुळाष्टमीला यांचा जन्म झाला आणि म्हणून त्यांचं नाव कृष्णा कोंडके असं ठेवलं गेलं. खर तर कृष्णा ह्या नावाचं सार्थक त्यांनी मराठी चित्रपट सृष्टीच्या पडद्यावर सार्थ करून दाखवलं. बँड पथकामधून सुरुवात करून हळूहळू वगनाट्य, त्यानंतर नाटकं यांनी सुरुवात केलेल्या दादांचे चित्रपट जीवन संपूर्ण मेहनतीनं साकारलं गेलं. नाटकांच्या निमित्तानं केलेल्या राज्यभराच्या दौऱ्यांनी दादांना सर्वसामान्यांसाठी करमणुकीचे महत्व आणि कोसाकोसांवर बदलत जाणारी रसिकता कळली. जाणून घेऊ त्यांच्याविषयी अजूनही. ऐकणार आहोत उषा मंगेशकर आणि जयवंत कुलकर्णी यांच्या युगलस्वरातील दादा कोंडके यांचीच गीतरचना. राम कदम यांचा संगीत साज असलेलं हे गीत आहे सोंगाड्या या चित्रपटातील.
2: माळ्याच्या माळ्यामध्ये कोण गोबी
3: राखण

दादा कोंडके यांचं बालपण नायगावच्या मराठी कामगार वस्तीतल्या चाळीमध्ये गेलं. लहानपणापासूनच ते काहीसे खोड्याळ असे होते. त्यांनी अपना बाजार या ठिकाणी नोकरी सुद्धा केली. सोडा वॉटरच्या बाटल्या दगडविटांनी मारामारी केल्याचं दादांनी एका मुलाखतीमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. एका वर्षातच त्यांच्या कुटुंबामधल्या प्रमुख व्यक्तींशी ते काळाने दुरावले गेले आणि तेव्हापासून एकटे पडलेल्या दादा कोंडकेंनी जीवन हे खेळकरपणे घालवण्याचा निश्चय केला. नायगाव परिसरामध्ये बँडवाले दादा या नावानं त्यांना लोक ओळखू लागले. तिथंच त्यांना जीवाभावाचे मित्रही मिळाले. सुपरस्टार झाल्यानंतरही दादा त्या ठिकाणी जायचे तेव्हा जुन्या मित्रमंडळींमध्ये खूप रमून जायचे. कलेची सेवा बँड पथकाच्या मार्फत करणाऱ्या दादांनी मग सेवा दलामध्ये प्रवेश केला. मग तिथून सांस्कृतिक कार्यक्रम आणि त्यानंतर नाटकांचा प्रवास सुरू झाला. जाणून घेऊ त्यांच्याविषयी. ऐकणार आहोत राम राम गंगाराम या चित्रपटातील राजेश मुजुमदार यांची गीतरचना. राम लक्ष्मण यांचा संगीत साज असलेल्या या गीताला स्वरसाज महेंद्र कपूर आणि उषा मंगेशकर यांचा.

दादा कोंडके यांनी दादा कोंडके आणि पार्टी या नावाचं एक कला पथकही काढलं. प्रख्यात लेखक वसंत सबनीस यांच्याशी ते याच संदर्भातून जोडले गेले. स्वतःची नाटक कंपनी उघडून त्यांनी वसंत सबनीसांना नाटकासाठी लेखन करायला विनंती केली. तोपर्यंत वसंत सबनीसांना त्यांच्या खणखणपूरचा राजा या नाटकातल्या भूमिकेनं प्रभावित केलेलंच होतं. हसरे आणि खेळकर व्यक्तिमत्व लाभलेल्या दादा कोंडकेंसाठी सबनीसांनी मदतीचा हात पुढे केला. सबनीसांनी

केलेल्या विच्छा माझी पुरी करा या नाटकानं दादांना सुपरस्टार रंगकर्मी बनवलं. 1500 वर प्रयोग झालेल्या या नाटकामुळे दादांना भालजींच्या चित्रपटामध्ये काम करण्याची संधी प्राप्त झाली. आशा भोसले विच्छा माझी पुरी कराचा मुंबईतला एकही प्रयोग सोडत नसत. त्यांनीच दादांना भालजींकडे पाठवलं. दादांचे शब्दोच्चार AK-56 रायफल मधून सुटणाऱ्या गोळ्यांसारखे सुसाट असायचे, पण नेमक्या ठिकाणी पॉज घेतल्यानं प्रेक्षक अख्ख थिएटर, मग ते नाटकाचं असो किंवा सिनेमाचं, डोक्यावर घ्यायचे. एखाद्यावर पूर्ण विश्वास कसा टाकावा हे दादांकडून शिकावं. कामाक्षी प्रॉडक्शनची टीम वर्षानुवर्षे कायम राहिली. त्यामध्ये उषा चव्हाण ही अभिनेत्री, राम लक्ष्मण यांचे संगीत, महेंद्र कपूर आणि उषा मंगेशकर पार्श्वगायनासाठी, हे नेहमीच असायचे. जाणून घेऊया अजूनही. ऐकणार आहोत राम लक्ष्मण यांचा संगीत साज असणारी दादा कोंडके यांची आणखी एक गीत रचना. महेंद्र कपूर आणि उषा मंगेशकर यांच्या युगल स्वरातील हे गीत आहे योच नवरा पाहिजे या चित्रपटातील.

हातात माझी तंगडी ही कधी तुझ्या हातात, तुझी तंगडी कधी माझ्या हातात, माझी तंगडी

काही हिंदी चित्रपट सुद्धा केले, तर मराठी चित्रपटांमध्ये आंधळा मारतो डोळा, आली अंगावर, एकटा जीव सदाशिव, गनिमी कावा, तांबडी माती, तुमचं आमचं जमलं, पांडू हवालदार, पळवा पळवी, मुका घ्या मुका, येऊ का घरात, मला घेऊन चला, बोट लावीन तिथं गुदगुल्या, रामराम गंगाराम, वाजवू का, सासरचं धोतर, सोंगाड्या, येच नवरा पाहिजे, यासारख्या असंख्य चित्रपटांमधून काम केलं. त्यांच्या सगळ्याच भूमिका आजही आपल्या स्मरणात आहेत. दादा कोंडके हे संवादही लिहायचे.

0: त्यांनी स्वतःचं आत्मचरित्र एकटाजीव सदाशिव या नावानं लिहिलं. तसंच अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान हे गीतही त्यांनी गायलं. जेव्हा ते भक्तिगीत लिहितात तेव्हा त्यांची प्रतिभा आपल्याला बघून थक्क व्हायला होतं. अशा या हरहुन्नरी कलाकाराला नुकत्याच झालेल्या जन्मदिनानिमित्त विनम्र अभिवादन करूया आणि कार्यक्रमामध्ये हे शेवटचं गीत ऐकूया जयवंत कुलकर्णी यांच्या स्वरामध्ये. दादा कोंडके यांच्याच या गीतरचनेला संगीत साज राम कदम यांचा, तर चित्रपट एकटा जीव सदाशिव.
1: काली धरती दिस आला यमाच्यावरती अल्याड डोंगर पल्याड डोंगर मदीत खोल खोल दरी जरा जपून कल

मला पिलकून बसतया येड तुला कळत नाही माझ्या तोंडाला लावतया तोंड तुला तुळत नाही किती अंधारले किती गोंधारले त्याला उठत नाही शिरी शिरी त्याला उठत नाही।

0: जयवंत कुलकर्णी यांच्या स्वरातील या मस्त मस्त मराठी गाण्याबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त करीत आहोत. या कार्यक्रमाचा आस्वाद आपण घेत होतात आकाशवाणी सांगली केंद्रावरून. आता प्रसारित करीत आहोत जितेंद्र घोडके सराफ पुणे यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
1: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे व्यक्तिगत आहेत. आकाशवाणी केंद्र किंवा ऍड एजन्सी या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: आकाशवाणीच्या सर्व रसिक श्रोत्यांना माझा म्हणजे प्रियांका गोपटेचा मनापासून नमस्कार. श्रोते हो, आज आपण पुण्यातील 100 वर्ष जुनी सुवर्ण पेढी जितेंद्र घोडके सराफांकडे मिळणाऱ्या श्री गजांत लक्ष्मी अंगठी बद्दल माहित करून घेणार आहोत. श्रोते हो, ही अंगठी धारण करणाऱ्याला आर्थिक विवंचनेतून बाहेर पडण्यास मदत करू शकणारी तसंच धनवृद्धी सोबत आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देण्यास मदत करू शकणारी श्री गजांत लक्ष्मी अंगठी म्हणजे खरोखरच एक महत्वाची भूमिका निभावते असा अनुभव आपल्या असंख्य बंधू भगिनींना आला आहे. संपूर्णतः मल्याळी शास्त्रावर आधारित श्री गजांत लक्ष्मी अंगठी केरळ सोडल्यास संपूर्ण भारतात फक्त जितेंद्र घोडके सराफांकडेच मिळते. श्री गजांत लक्ष्मी अंगठी जेवढ्या शास्त्रशुद्ध पद्धतीनं आणि श्रद्धेनं तयार केली जाते तेवढ्याच श्रद्धेनं स्वतः श्री जितेंद्र घोडके सराफ यांच्या हस्ते ती अंगठी धारण करणाऱ्यास दिली जाते आणि तेवढ्याच श्रद्धेनं आणि शास्त्रशुद्ध पद्धतीनं ती एका विशिष्ट मुहूर्तावर अर्थात दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी फक्त एक प्रहर म्हणजेच 1 तास 45 मिनिटांच्या कालावधीतच ती धारण करायची असते. जितेंद्र घोडके सराफांकडे मिळणारी ही श्री गजांत लक्ष्मी अंगठी सोनं चांदी तांब किंवा पंचधातू मध्ये एक विशेष

0: विशिष्ट आणि अतिशय दुर्मिळ अशा घटक पदार्थाच्या मदतीनं तयार केली जाते. पण श्रोते हो, एक अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जर श्री गजांतलक्ष्मी अंगठी प्रथमच धारण करत असाल तर ही सोन्याची न घेता चांदी, तांब किंवा पंचधातू मध्येच बनवावी असा स्पष्ट सल्ला श्री जितेंद्र घोडके सराफ अर्थात सर्वांचे लाडके दादा आपल्या सर्व ग्राहकांना देतात. आणि ते अतिशय अभिमानानं आणि विश्वासानं असंही सांगतात की या दिवाळीत जी व्यक्ती चांदी, तांब किंवा पंचधातू मध्ये ही अंगठी धारण करते ती व्यक्ती पुढल्या वर्षी सोन्याची अंगठी घेण्यास स्वतः तर येतेच पण इतर 10-12 लोकांनाही सोबत घेऊन येते. श्रोते हो, दिवसेंदिवस श्री गजांत लक्ष्मी अंगठीची वाढती मागणी, त्यामुळे शेवटच्या काही दिवसात होणारी गर्दी आणि कितीही प्रयत्न करून सुद्धा नाईलाजानं मागणी पूर्ण करू शकण्याची असमर्थता आणि त्यामुळे आमच्या प्रिय ग्राहकांची होणारी निराशा टाळण्यासाठी जितेंद्र घोडके सराफ यांनी या वर्षी मार्च महिन्यापासूनच श्री गजांत लक्ष्मी अंगठीची विक्री सुरू केली आहे. आपणास श्री गजांत लक्ष्मी अंगठी हवी असल्यास आजच आमच्या दालनात आपलं सहर्ष स्वागत आहे. इतर शहरातील ग्राहक फोन करून अंगठी बुक करू शकतात. या अंगठीची किंमत धातू म्हणजेच चांदी, तांब, पंचधातू आणि त्यामध्ये एक लाईन, दोन लाईन, तीन लाईनचे डिझाईन त्याचप्रमाणे अंगठीचा साईज यावर ठरते. अंगठीचा साईज कसा द्यायचा हे फोनवर सांगितलं जाईल. त्याचप्रमाणे व्हिडिओ कॉलवर विविध डिझाईन्स दाखवण्याची सुद्धा सोय आहे. एकदा अंगठीची निवड झाली, पेमेंट केलं की लागलीच तुम्हाला व्हॉट्सअपवर पावती पाठवली जाईल आणि अंगठी भारतात कुठेही कुरिअरनी पाठवण्याची सुद्धा सोय जितेंद्र घोडके सराफ यांनी केली आहे. एक अत्यंत महत्वाचं म्हणजे ही अंगठी जरी आता घेऊन गेलात तरीही ही अंगठी इतर शुभ मुहूर्त जसं की गुढीपाडवा, अक्षय तृतीया, दसरा किंवा गुरु पुष्यामृत या दिवशी धारण न करता आधी सांगितल्याप्रमाणे फक्त आणि फक्त दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी तेही फक्त एक प्रहर म्हणजेच 1 तास 45 मिनिटातच 5 मिनिटांचा विधी करून भक्तिभावानं ती धारण करायची आहे. घरी करण्यात येणाऱ्या या विधीसाठी कुठलाही खर्च येत नाही. तर मग श्रोते हो, आता वाट कसली बघताय? आजच श्री गजांत लक्ष्मी अंगठी घरी घेऊन जा आणि आपल्या आर्थिक अडचणींवर मात करून आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका. आमचा पत्ता: जितेंद्र घोडके सराफ, बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, चितळे बंधू मागील लेन, सदाशिवपेठ, पुणे. आमचे फोन नंबर्स: 93-56-360-175 किंवा 93-56-370-970 किंवा 83-90-212-143 किंवा 98-81-211-748. आमचे लँडलाईन नंबर्स: 020-244-78-286 किंवा 020-244-80-135.
1: जितेंद्र घोडके सराफ पुणे यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. रसिक हो, आता प्रसारित करीत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नाद ब्रह्म. आज या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत विदुषी वीणा सहस्त्रबुद्धे यांचं शास्त्रीय गायन. ऐकणार आहोत त्यांनी गायलेला राग भूपाळी तोडी. विलंबित ख्याल एक तालामध्ये निबद्ध असून मध्य लयीमधील तराना 3 तालामध्ये निबद्ध आहे. यांना साथसंगत याप्रमाणे हार्मोनियम साथ प्रमोद मराठे यांची तर तानपुरा साथ सुकन्या गोडबोले आणि सुजाता आपटे यांची, तबला साथ विनायक पाठक यांची आहे. चला तर ऐकूया विदुषी वीणा सहस्त्रबुद्धे यांनी गायलेला राग भूपाळी तोडी.

0: हेलो
1: नमस्कार। हाँ बोला।
0: खूप छान असतात सगळे, खूप आवडतात मला आणि फार सगळेच म्हणजे बालसभा आपले आपले जे जे मुलाखती घेतात सर तुम्ही सगळे भव्य दिव्य कार्यक्रम असतात आणि मन त्यांनी अगदी प्रसन्न होते ऐकताना आणि खूप सारी माहिती मिळते मला आणि कार्यक्रम सुंदर असल्यामुळे त्यांनी वेळ जातो माझाही आणि प्रभाती किरण पहाटे तुम्ही लवकर सहाला लावता ना ते आणि नंतर त्या सगळे कार्यक्रम सुरू म्हणजे इतके ते मनाला भावते ना अगदी मी तन्मयतेने ऐकत असते आणि आपले सगळे तुम्ही अतिशय सुरेख बोलता सगळे निवेदिका निवेदक करणारे आणि त्यामुळं मला खूप खूप आनंद होतो आणि सांगली आकाशवाणी असं आहे की नाही ते आपल्या सगळ्या माहितीमुळे तुम्ही मन अगदी भरून जाते माझं काय सुंदर सुंदर तुम्ही लावता गाणी मुलाखती असतात त्यामुळे त्यांनी कसं होत वेळ अगदी दिवसभर ते त्याच चिंतनात असते
1: बर का। खूप छान
0: आणि छान वाटलं तुमच्याशी बोलून। मग तुम्हाला एक पावसाचं कुठलं तरी गाणं लावतंय काय?
1: हो लावेन की नक्की लावेन नक्की लावेन तुमच्यासाठी पावसाचं गाणं नक्की लावूयात।
0: आणि कारण का आता पावसाळा सुरू आहे ते एकदम मला हे झालं खूप छान वाटतंय मला।
1: हो हो नक्की तुमच्या आवडीचं गाणं ऐकूया पावसाचं आणि कार्यक्रमात फोन केल्याबद्दल धन्यवाद।
0: तुम्हाला धन्यवाद सर्व परिवाराला आपल्या
1: थँक्यू
0: थँक्यू धन्यवाद धन्यवाद।

0: प्रिय श्रोते हो, झिलमिल सितारों का आंगन होगा या सुंदर गीता बरोबरच आजचा आपला हॅलो आपकी पसंद हा फोन इन कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे। तेव्हा या कार्यक्रमाचे सादरकर्ते श्रीनिवास जरंडीकर यांना आणि मला समृद्धी कुलकर्णीला आत्ता रजा द्या। पुन्हा भेटू पुढच्या कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार।
1: हॅलो आपकी पसंद।

श्रोत्यांच्या मनपसंत हिंदी चित्रपट संगीतावर आधारित विशेष फोन इन कार्यक्रम आपण आताच ऐकला. हॅलो आपकी पसंद आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

श्रोते हो भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमाचा मनसोक्त आनंद घेऊया. या गाण्यासोबतच आज आपण अशा एका महिलेविषयीची माहिती जाणून घेणार आहे जी पहिली महिला सिव्हिल इंजिनियर म्हणून आपण तिला ओळखतो. 1972 साली बर्फाने गोठलेल्या गर्जना करणाऱ्या नदीने स्पिती व्हॅलीला पूर्णपणे वेगळं केलेलं होतं. डोंगर कोसळल्यामुळं गावकरी पूर्णपणे तुटून गेले होते. लष्करानं सांगितलं की पारंपरिक कॉन्क्रीट किंवा रिवेटेड स्टीलचा पूल बांधायला अवजड यंत्रे धोकादायक कड्यांवरून वर आणायला बरीच वर्ष लागतील. तितक्यात एक तरुण महिला गोठलेल्या चिखलावर हार्ड हॅट घालून हातामध्ये गुंडाळलेले ब्लू प्रिंट घेऊन पुढे आली. तिच्याकडे बुलडोझर नव्हते, मोठ्या क्रेनही नव्हत्या. त्याऐवजी तिने लहान हलके स्टीलचे घटक भरलेले ट्रक आणले होते, जणू मोठ्या माणसांसाठीचे स्ट्रक्चरल लेगो सेट. फक्त 4 महिन्यात एकाही अवजड मशीन शिवाय तिच्या संपूर्ण टीमनं हातानं एक भक्कम वज

पेलणारा स्टीलचा पूल त्या दरीवरती उभा केला. रसिक श्रोते हो, तिचं नाव होतं शकुंतला भगत आणि तिने सिव्हिल इंजिनिअरिंगचे नियम कायमचे बदलून टाकले. याच महिलेविषयी आपण गाण्यांसोबत जाणून घेऊया. कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत प्रशांत कुलकर्णी यांचा संगीत साज असलेल्या राहुल देशपांडे यांच्या गीतरचनेने. या गीताला स्वरसाज मेखला खडीकर यांचा.

1933 मध्ये जन्मलेल्या शकुंतला या भारताच्या ब्रिज इंजिनिअरिंगचे जनक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एस बी जोशी यांच्या मुलगी होत्या. 1940 दशकातील इतर मुलींना शांत पारंपरिक मार्ग अनुसरण्याची अपेक्षा असताना शकुंतलानं आपलं बालपण ब्रिज ट्रस आणि स्ट्रेस डायग्राम पाहण्यामध्येच घालवलं. 1949 मध्ये त्या मुंबईच्या व्हीजेटीआयच्या वर्गामध्ये गेल्या. लेक्चर हॉलमध्ये शांतता पसरली. डझनभर पुरुष विद्यार्थी खोलीतील एकमेव मुलींकडे पाहत राहिले. 1953 मध्ये फक्त 20 वर्षांच्या वयात त्यांनी पदवी घेऊन भारताच्या पहिल्या महिला सिव्हिल इंजिनियर म्हणून इतिहास घडवला. त्या अमेरिकेमध्ये गेल्या. पेन मधून स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग मध्ये मास्टर्स केले आणि जर्मनी आणि युके मध्ये प्रशिक्षण घेतलं. 1960 मायदेशी परतल्यावर त्या IIT मुंबईमध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून रुजू झाल्या आणि हेवी स्ट्रक्चर्स लॅबच्या प्रमुख झाल्या. IIT मुंबईमध्ये प्राध्यापिका शकुंतलांना एकच प्रश्न सतावत होता, भारतीय पायाभूत सुविधा बांधायला एवढा वेळ का लागतो? पारंपरिक स्टीलचे पूल हे जागेवर संथ आणि धोकादायक वेल्डिंग आणि रिवेटिंगवर अवलंबून होते. जर अरुणाचल प्रदेश किंवा काश्मीर मध्ये पूर आला तर तुटलेल्या समुदायांना बदलत्या पुलासाठी वर्षे वर्षे वाट पाहावी लागत होती. 1960 उत्तरार्धात मुंबईतील आपल्या छोट्या अपार्टमेंटला रात्रीच्या कार्यशाळेत बदलून स्टीलचे प्रोटाईप आणि स्ट्रेस फॉर्म्युल्यांनी भरलेल्या ठिकाणी शकुंतला आणि त्यांचे इंजिनियर पती अनिरुद्ध भगत यांनी कोड उलगडला. जाणून घेऊ अजूनही ऐकणार आहोत पुन्हा एकदा गीतरचना राहुल देशपांडे यांची, तर संगीत साज प्रशांत कुलकर्णी यांचा, स्वरसाज आहे अंजली कुलकर्णी यांचा.

शकुंतला भगत यांनी क्वाड्रिकॉन मॉड्युलर ब्रिज सिस्टीम आणि भगत युनिशियर कनेक्टरचा शोध लावला आणि त्याचं पेटंट घेतलं. प्रत्येक नदीसाठी वेगळा पूल बनवण्याऐवजी त्यांच्या सिस्टीममध्ये मोठ्या प्रमाणात उत्पादित परस्पर बदलण्यायोग्य हलके स्टीलचे मॉड्यूल वापरले जात. ते लहान ट्रकमध्ये भरून अरुंद डोंगराळ रस्त्यांवरून नेता येत आणि साध्या हाताच्या साधनांनी जागेवर जोडता येत. त्यामुळे पूल बांधण्याचा वेळ वर्षांवरून आठवड्यांवरती आला. जगभरात 200 अधिक क्वाड्रिकॉन स्टीलचे पूल त्यांनी डिझाईन केले आणि त्यांच्या बांधकामावर देखरेख केली, ज्यात भारताच्या सर्वात धोकादायक सीमावर्ती भागात 69 महत्वाचे पूल होते. काश्मीरच्या उंच खिंडीपासून अरुणाचल प्रदेशच्या घनदाट जंगलांपर्यंत तसेच अमेरिका, युके आणि जर्मनीतील प्रकल्पांचा यामध्ये समावेश होता. 1993 मध्ये त्यांना वुमन इंजिनियर ऑफ द इयर म्हणून सन्मानित करण्यात आलं. जेव्हा पुन्हा केव्हा हिमालयातील एखाद्या दुर्गम डोंगराळ खिंडीतून प्रवास आपण करू आणि आपलं वाहन धोकादायक दरीवरील स्टीलच्या पुलावरून जर सहज जाईल, तेव्हा नक्कीच खालील स्टीलच्या जोडांकडे बारकाईनं आपलं लक्ष जाईल आणि शकुंतला भगत यांच्या अविनाशी प्रतिभेवरून आपण जात आहोत याची जाणीव जागृती होईल. अशा या महिलेला शतशः नमन. कार्यक्रमात शेवटी ऐकूया प्रज्ञा देशपांडे आणि अंजली कुलकर्णी यांच्या स्वरातील राहुल देशपांडे यांची गीतरचना, संगीतसाज प्रशांत कुलकर्णी यांचा.

या गीताबरोबरच भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम समाप्त होतोय. या कार्यक्रमाचा मनसोक्त आनंद आपण घेत होतात आकाशवाणी सांगली केंद्रावरून. यानंतर ठीक 12 वाजल्यापासून आकाशवाणी मुंबई केंद्राचे कार्यक्रम प्रसारित होतील आम्ही सहक्षेपित करीत आहोत. त्यासाठी जाणार आहोत आमच्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्राकडे.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्मवरून देखील ऐकू शकता. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 12 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम वनिता मंडळ.

मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व मैत्रिणींचं सहर्ष स्वागत करत आहे. आयुष्य म्हणजे नेमकं काय मैत्रिणींनो? तर आयुष्य आई वडिलांच्या नितळ प्रेमाचा झरा, आयुष्य म्हणजेच बहीण भावाचं निस्वार्थ प्रेम, आयुष्य म्हणजे जोडीदाराला जीवापाड जपणं आणि आपल्या जगण्याला अर्थ देणारं एक भावविश्व म्हणजे आयुष्य. संकल्पना म्हणजे आयुष्य. गेलेल्या वेळेला सोडून आलेल्या क्षणाच्या सोबतीनं चालणं म्हणजे आयुष्य. आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक प्रसंगांना धैर्यानं सामोरं जाणं म्हणजेच आयुष्य. आणि दुसऱ्याला आनंद देऊन आपणही त्यात आनंद मानणं हेही आयुष्यच. एकंदरीतच काय मैत्रिणींनो, तर अंधाराला नाहीस करत रोज नव्याने उगवणाऱ्या प्रकाशाच्या दिशेनं एक आशेचा किरण शोधत राहणं म्हणजेच आपलं आयुष्य. या विचारासह वळूया आजच्या आपल्या वनिता मंडळी या कार्यक्रमाकडे. मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळी या कार्यक्रमामध्ये सुरुवातीला आपण ऐकणार आहोत अभिनय क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या तसेच शैक्षणिक क्षेत्रात फाईन अँड परफॉर्मिंग आर्ट मध्ये पदव्युत्तर शिक्षण प्राप्त करणाऱ्या त्यासोबतच राज्यशास्त्र या विषयात डॉक्टरेट प्राप्त केलेल्या प्राध्यापिका डॉक्टर अश्विनी गोविंदराव भालेकर यांच्या सुमेधा कुलकर्णी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला.

0: मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या आपल्या वनिता मंडळी या कार्यक्रमामध्ये पुनश्च एकदा सर्व मैत्रिणींचं सहर्ष स्वागत. मैत्रिणींनो, वनिता मंडळी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण नेहमीच वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या आणि यश संपादित केलेल्या मैत्रिणींशी संवाद साधतो. नक्कीच त्यामुळे त्यांच्याकडनं जे काही आपण जाणून घेतो किंवा त्यांच्या यशाचा प्रवास हा आपल्याला प्रेरित करणारा असतो. अशाच एका मैत्रिणीला आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये आपण आमंत्रित केलेलं आहे, ज्या मैत्रिणीने पॉलिटिकल सायन्स या विषयातून PhD कम्प्लीट केली आणि त्यासोबतच नाट्य क्षेत्रातही आपलं नाव उज्ज्वल केलं. मराठी रंगभूमीसोबतच चित्रपट सृष्टीतही पदार्पण केलं आणि तिथेही आपल्या नावाची नोंदणी केली. त्यानंतर शॉर्ट फिल्म्स असतील तसेच खाजगी वाहिन्यांवरील मालिकं असतील, त्या मालिकांमधूनही विविध भूमिका साकारल्या आणि अभिनय क्षेत्रात एक अभिनेत्री म्हणून स्वतःची एक स्वतंत्र ओळख निर्माण केली. या मैत्रिणीशी आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण संवाद साधणार आहोत आणि आजपर्यंतचा हा संपूर्ण त्यांचा अभिनय क्षेत्रातील त्यासोबतच शैक्षणिक क्षेत्रातील प्रवास आपण जाणून घेणार आहोत. आणि हो मैत्रिणींनो, विशेष म्हणजे आपल्या या मैत्रिणीचं स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण फाईन अँड परफॉर्मिंग आर्ट मधून सुद्धा पूर्ण झालेलं आहे. असा बराचसा मोठा आपल्या या मैत्रिणीचा यशाचा प्रवास आपल्याला आता जाणून घ्यायचा आहे. तेव्हा मैत्रिणींनो, आज आपल्या स्टुडिओमध्ये वनिता मंडळ या कार्यक्रमासाठी आमंत्रित केलेल्या आपल्या पाहुण्या आहेत प्राध्यापिका डॉक्टर अश्विनी गोविंदराव भालेकर मॅडम. तर सर्वप्रथम मॅडम, आपलं खूप खूप स्वागत आहे आजच्या कार्यक्रमामध्ये.
1: खूप खूप धन्यवाद
0: मॅडम. मला आपण सुरुवातीला विचारावं असं वाटतं की अभिनय क्षेत्राची जी आपली कारकीर्द आहे, जी की भरपूर मोठी आहे, ती आम्ही जाणून घेण्यासाठी सर्वच जण खूप उत्सुक आहोत. तर या तुमच्या कारकीर्दीची सुरुवात नेमकी कशी आणि केव्हापासून झाली?
1: नमस्कार मैत्रिणींनो. खूप मोठी कारकीर्द म्हणालात, खरं तर खूप मोठी कारकीर्द नाहीये, काम अजून खूप करायचंय. इथपर्यंत यायला खूप जास्त मोठा अवघड काळ गेला म्हणून ते खूप मोठं वाटतंय कदाचित ऐकायला. पण तर सुरुवात विचारत असाल, तुम्हाला विश्वास वाटणार नाही की 2009-10 पर्यंत मला नाटक हे एक कुणी लिहिलेलं असतं, म्हणजे नाटकाची एक संहिता असते, नाटकाचा कुणी दिग्दर्शक असतो किंवा नाटक बसवणारे लोक किंवा हे असं एक काम असतं हेच मला माहीत नव्हतं.
0: बरं,
1: अजूनही गोष्ट एक आश्चर्याची सांगते. मी माझ्या आयुष्यात पहिला सिनेमा हा कुठला बघितला असेल थिएटरवर टॉकीजला, तो 3 इडियट्स बघितलाय. मी जिथे राहते, मी जिथं आली आहे, जे गाव म्हणजे जालना जिल्ह्यातलं गोदावरी काठचं मूर्ती नावाचं जे गाव आहे ते खूप छोटं गाव आहे.
0: अच्छा.
1: आणि जरा रूढी परंपरेला धरून असलेलं गाव आहे, अजूनही फारसं सोडायला तयार नाहीये. थोडं वाडा संस्कृतीतून आल्यामुळे या सगळ्या गोष्टी खूप दूर होत्या आणि शिक्षणच खूप दूर होतं. मग अभिनय क्षेत्र, नाटक क्षेत्र, फिल्म इंडस्ट्री हे खूप दूरची गोष्ट होती, माहितीही नव्हतं. शिक्षणासाठीची धडपड होती.
0: अच्छा.
1: कारण 10वी झालं की 12वी झालं की त्यावेळी लग्न व्हायचे सगळ्यांचे. मलाही 10वी झालं कीच मुलगा बघायला आला होता. त्याचे उपकार त्याने मला नकार दिला. गमतीचा भाग जरी सोडला तरी ही परिस्थिती होती. यात माझी सुरुवात ही स्वातंत्र्यापासून झाली, स्वातंत्र्याच्या ओढीने झाली. मला खूप लहानपणापासून वाटायचं की मुलांना कसं, पुरुषांना कसं यार सहज संध्याकाळी बाहेर जाता येतं, 7-7:30 नंतर नाहीच अलाउड होतं आम्हाला बाहेर. एकत्र मुलं मुली बसून अभ्यास करायचो आम्ही, करायचो, पण 4 वाजेपर्यंत शाळेत, 4:30-5 पर्यंत, त्यानंतर नाही. आणि या गोष्टी सतत मला टोचत राहिल्या. आणि ना टीव्हीचं अट्रॅक्शन लहानपणापासून होतं, सिरियल्सचं, सिनेमांचं. टीव्ही नव्हता त्यावेळेस घरी, मी 10वी 8वी 9वी पर्यंत होते तेव्हापर्यंत माझ्या घरी टीव्ही नव्हता. दुसऱ्यांकडे टीव्ही बघायला जायचे, ते वेगळे किस्से होते त्याचे. आणि त्यामुळे ना अट्रॅक्शन होतं की यार टीव्हीत कसं जात असतील ना, मला या असं रडायला खूप आवडतं, मी असं हसू पण शकते. आणि हे क्रेज होतं, पण माहित नाही की त्यालाच अभिनय म्हणतात आणि आपल्यासारखी लोकही ते करू शकतात हे दूरदूर तक नव्हतं. पण मला शिक्षणाची आवड होती. म्हणतात की शिक्षणाचा आणि कुठल्याही करिअरचा, म्हणजे अभिनय क्षेत्राचा आणि कुठल्याही टॉप लेवलला जाण्याचा फारसा जरी संबंध नसला तरी माझ्यासाठी शिक्षणात मी जरा बरी असण्याचा फायदा झाला म्हणूनच मला बाहेर शिकायला ठेवलं.
0: बर,
1: माझ्या वडिलांनी, माझे वडील शेतकरी, माझे पहिले गुरु, माझा हिरो, माझ्यासाठी सगळे काही माझे वडील. 8वी 10वी झालेलं त्यांचं शिक्षण, पण मला वाटते फॉरवर्ड मध्ये सगळ्यात पुरोगामी ज्याचे विचार असतील ना आज विचारवंत म्हणून, ते माझ्यासाठी माझ्या वडिलांनी काम केलं.
0: किती छान.

0: म्हणजे तुम्ही हे सांगताय त्यावेळी सुद्धा अंगावर काटे येतात, इतक्या संघर्षातून तुम्ही पुढे आलात आणि जिथे शून्यातून विश्व निर्माण करण्याची एक ताकद आपल्यामध्ये येते किंवा शून्यातून विश्व निर्माण करण्याची क्षमता जेव्हा आपण आपल्यामध्ये डेव्हलप करतो तेव्हा निश्चितच यश हे आपल्याला प्राप्त होतच असं म्हणायला काही हरकत नाही. हा आपला संवाद तर मॅडम असं चालूच राहील, परंतु तुमची अभिनय क्षेत्रातील जी कारकीर्द आहे ती जाणून घेत असताना त्या कारकीर्दीची एक झलकही आम्हाला ऐकायची आहे. तर आता तुमच्या कोणत्या भूमिकेचं सादरीकरण कराल बरं आपण?
1: भिंतीबद्दल जे बोलली मी तर ती जी आहे ती छोटी मुलगी आहे,
0: बर
1: दुसऱ्या वर्गात जाणारी ती आहे. तर ती शाळा चालू आहे, तिची आई तिला दुपारून घरी राहा म्हणते की तू आता शाळेत जाऊ नको, तहान बाळ आहे, तू आता घरीच राहा त्याला सांभाळण्यासाठी. तिची आजी असते, तिचं डोळ्याचं ऑपरेशन झालेलं असतं.
0: अच्छा.
1: मग बाळाला सांभाळण्यासाठी कोणी असतं? एक 8-10 महिन्याचं बाळ असतं, त्याला टाकून आई शेतात जाणार असते. आणि तिचं नाव पिंटी, ती दुसरीची आहे, दुसऱ्या वर्गात जाते. मग ती दुपारच्या सुट्टीत घरी आली आणि मग ती बोलते, मग ती येते दप्तर घेऊन, शाळा सुटली पाटी फुटली आय मला बब्यान मारलं. बाई तू आज बी राहणार चाललीस? हो. जाऊ दे मग बाई, तू एक दिवशी बी घरी राहत नाहीस. माय राहणार नाही गेल्या ना आपलं कसं होईल, आपल्याला जावं लागतं. माय जाऊ दे मग, तू रविवारी बी घरी राहत नाहीस, मी नाही सांभाळीत बाळ्याला. राय माय वागा, मी तुला संध्याकाळी आल्यावर खीर करीन. वाव, खीर कशाची? गोड तांदळाची. मला ना ग माय. जाऊ दे मग बाई, तू कवाच घरी राहत नाहीस, जाऊ दे मग, नाही तर मला 1 रुपया दी गोळ्या बिस्किटाला. आता माय मस्त गोळ्या बिस्किट खाल्लीस की दुखण्यात? काय नाही, तुला नीट सांगून ठेवते, नीट घरी राय आणि त्या बाळ्याकडं ध्यान दी. टाळू माकू नाव घालून त्याला झोळणीत टाकलंय आण घराचा दरवाजा उघडा ठेवू नको, बरानी कुत्रे फिरतेत. आण जर तू दरवाजा उघडा टाकून इकडं तिकडं हिंडलीस तर मी तुला घरी आल्यावर अशी कुच्चींना त्याला सांगून. असं तिच्या आईचं कॅरेक्टर आहे.
0: अच्छा, म्हणजे या काही वाक्यांमधूनच शेतात कामाला जाणाऱ्या आईचं, तिच्या घरातल्या कुटुंबियांचं ग्रामीण जीवन आणि एका लहान या शाळेतल्या मुलीला आपल्या भावाला सांभाळावं लागतं, त्याला नाहू घालणं, त्याला दिवसभर खाऊ घालणं हे करावं लागतं. खरं तर या गोष्टी खूप मनाला स्पर्शून जातात. म्हणजे कधी कधी वाईटही वाटतं की अशा परिस्थितीत अनेकांना आपलं जीवन व्यतीत करावं लागतं. खरं तर इच्छा आहे की प्रत्येकाला खूप छान लक्झरियस लाईफ भेटावं आणि प्रत्येकाने जीवनात खूप आनंद उपभोगावा. मॅडम, आता अभिनय क्षेत्रातील आपले गुरु कोण आहेत, त्यांच्याविषयी काय सांगाल?
1: मी आत्ता म्हणजे सांगितलं सुरुवात झालेली माझी तशी आता थेट अभिनयाला सुरुवात झाली माझ्या ग्रॅज्युएशनच्या काळापासून. महाविद्यालयीन जे जीवन होतं त्यापासून युथ फेस्टिवल आलं आणि युथ फेस्टिवलला आम्हाला जायचं होतं आणि मग मी सुरुवातीला नाटकात काम करायला नाही म्हटले.
0: बर,
1: म्हणजे मला असं झालं की आम्हाला ग्रॅज्युएशन करण्यासाठी माझ्या वडिलांनी बाहेर तालुक्याच्या ठिकाणी रूम करून ठेवलं होतं. तर मग त्यावेळी माझी अशी इच्छा होती की आपण अभ्यास करू, टॉपर होऊ आणि मग त्यावेळी शिक्षक प्राध्यापक जे काय मला व्हायचं होतं त्यासाठी. पण मग त्या काळात युथ फेस्टिवलचा काळ होता आणि मग सगळेजण, माझी एक मैत्रीण होती आणि तिने नाटकात सहभाग नोंदवायचा असं ठरवलं आणि मी तिला म्हटलं की असं करू नको, सपना नाव होतं तिचं, सपना असं करू नको, आपल्याला गावाकडे घेऊन जातील आणि नाटक त्यातही तू नवरा बायकोचा कॅरेक्टर करणार, आपल्याकडे जमतं का? आपल्यात नाही जमणार असं म्हणून मी तिलाच विरोध करत होते. पण माझ्या ते खोलवर रुजलेलं होतं. आणि त्यावेळी राजकुमार तांगडे सर, जे शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ल्याचे लेखक आहेत, ज्यांनी चिवटीसारखा सिनेमा जो यायचा अजून दिग्दर्शित केला, लिखाण केले, आणि संभाजी तांगडे जे सैराट सिनेमामध्ये परशाच्या वडिलांची ज्यांनी भूमिका केली.
0: अच्छा.
1: हे दोन माझ्या अभिनय क्षेत्रातले, नाटक क्षेत्रातले आणि माझ्या आयुष्यातल्या बऱ्याच गोष्टींचे गुरु आहेत. तर ते तिथे होते त्या महाविद्यालयात, संत रामदास महाविद्यालय घनसावंगीचं, आणि तिथे सर नाटक बसवायला यायचे आणि संभाजी सर तिथे CHB करायचे. तर तेव्हापासून मग माझी सुरुवात झाली. पण म्हणजे पहिला प्रयोग मी केला नाही. जेव्हा युथ फेस्टिवलला त्यांनी अकडा नावाची एक अंकिका बसवली होती, दीर्घांक होता तो राजकुमार तांगडे सरांचा, तो खूप सुंदर दीर्घांक आहे, ते पुस्तकात आता आलेला आहे. तो एका कंदिलावर नाटक करतात शेतकरी आत्महत्येच्या संदर्भाने, शेतीच्या पाणी प्रश्नाच्या संदर्भाने तो आहे. आणि ते त्यांनी केलं, माझ्या मैत्रिणीला युथ फेस्टिवलमध्ये त्याच्यासाठी बक्षिसं मिळाली, माझ्या मित्राला त्याचं गोल्ड मेडल मिळालं आणि मग मी रडले. त्यानंतर जेव्हा मग दुसरा प्रयोग झाला जो माझ्या गावात झाला, त्यासाठी एका मैत्रिणीला परत त्याच अडचणी की नाटक शाळेपुरतं कॉलेजपुरतं ठीक आहे, नाही पाठवायचं,

0: त्यांनी पाठवलं नाही आणि ती माझ्यासाठी संधी होती. तोपर्यंत मी सगळं नाटक पाठ करून ठेवलं होतं. जे मी तिला म्हणत होते की तू करू नको, ते मला सगळं पाठ होतं. आतून ते करण्याची खूप इच्छा होती, फक्त बंधन असं होतं की भीती अशी होती की नाटकाला जर आपण गेलो आणि आपल्याला जर घरी नेलं तर नाटक तर काय दूरची गोष्ट आहे, आपलं शिक्षण बंद झालं तर
1: नाही. खरंच आहे.
0: त्यामुळे मग तिथून मग मी पहिला प्रयोग केला, माझ्या गावातच केला आणि सगळ्यांचं म्हणजे कौतुक मिळालं. राजकुमार तांगडे सरांनी, संभाजी तांगडे सरांनी ते माझ्याकडनं करून घेतलं आणि माझ्या आयुष्यातले ते नाटकासाठीचे माझे पहिले गुरु आहे दोघ जण.
1: किती छान ही जर्नी जेव्हा जाणून घेतोय ना, तर एखादं छानसं एक माहितीपट दृश्य समोर दिसल्यासारखं वाटतंय. आणि खरंच प्रत्येक स्त्री ही अशीच असते, मग ती तरुण मुलगी असो किंवा प्रौढ वयात आलेली स्त्री असो, ती स्वतःच्या आधी आपल्या घरच्यांचा, आपल्या कुटुंबाचा, आपल्या समाजाचा, आपण ज्या समाजात राहतो त्या व्यक्तींचा, त्यांच्या विचारांचा अधिक विचार करते आणि स्वतःच्या भावना नेहमीच कायम दडपते. हे मात्र खरं, अगदी तशीच सुरुवात तुम्ही केली पण तुम्ही त्यातून बाहेर पडलात, ही गोष्ट खूप मोठी आणि उत्तम आहे. मॅडम, आता मराठी रंगभूमी असेल, चित्रपट सृष्टी असेल किंवा मग शॉर्ट फिल्म असतील, खाजगी वाहिनींवरील मालिकांमधील आपल्या भूमिका असतील, या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही वेगवेगळ्या भूमिका वठवल्या आहेत, वेगवेगळ्या भूमिका पार पाडलेल्या आहेत, तर या सर्व भूमिकांविषयी तुम्ही काय सांगाल? आजपर्यंत कोणकोणत्या चित्रपटांतून, कोणकोणत्या नाटकांतून भूमिका तुम्ही साकारल्यात, त्या कशा होत्या, त्याविषयीचं तुमचं काय म्हणणं आहे?
0: सध्या जी नाटक करते शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला, त्या नाटकाचे 954 प्रयोग सध्या झाले.
1: बरोबर.
0: हो, आणि त्याच्यात माझं ना अक्का नावाचं कॅरेक्टर आहे.
1: अच्छा.
0: ते पात्र असं आहे की स्थानिक लेवलची जी कार्यकर्ती असते तिचा थोडा भडक स्वभाव, तिची ती जी कशालाही पटकन भांडायला उठण्याची वृत्ती आणि असं ते कॅरेक्टर आहे, ते गमतीशीर आहे, खूप छान आहे. त्याच्यानंतर खमकी आहे ती खूप, पण ती संधी असेल तिथे जाते, म्हणजे ती पक्ष बदलणारी आहे असं ती कॉमेडी अंगाने ते कॅरेक्टर आहे. त्यानंतर वेगवेगळ्या शॉर्ट फिल्म्स केल्या, त्यामध्ये मी बऱ्यापैकी हे अशीच कॅरेक्टर माझ्या वाट्याला अशी कॅरेक्टर आली की जे खमके आहेत. आपल्याकडे ते एक हे पण आहे ना की एकदा एका कॅरेक्टरची छाप पडली की तसे येतात. परंतु एलिझाबेथ एकादशी मध्ये माझं कॅरेक्टर वेगळं होतं. एलिझाबेथ एकादशी माझा तसा दुसरा सिनेमा, मी पहिला म्हणजे देऊळ केला आणि देऊळची गंमतच झाली. आपण लहानपण असतो ना तेव्हा, माझं ग्रॅज्युएशन चालू होतं आणि मी देऊळला गेले आणि देऊळ झालं आणि मी सगळ्यांना सांगितलं आणि सगळ्या मित्रमैत्रिणीला सिनेमाला घेऊन गेलो आणि माझे काय 3-4 दिवस शूट झालं होतं, बरेच सीन झाले आणि आम्ही गेलो फिल्म थिएटरमध्ये आणि माझा एक असा ओझरता सीन, 1-2 सीन दिसले, मित्रांनाच ओळखू आले, बाकी कोणाला कळले पण नाही आणि मग ती गंमत झाली. आणि त्यानंतर मग माझे मित्र माझं नाव वाचून खुश झाले जेव्हा क्रेडिट लिस्ट मध्ये येतात. त्यानंतर ठरवलं की आपली जी कामं आहेत ती जोपर्यंत येत नाहीत, बाहेर येत नाही तोपर्यंत सांगायची नाही, कारण काही खरं नसते. तोपर्यंत आम्हाला हे माहिती नव्हतं की एडिटिंग मध्ये एवढं जातं, काय महत्वाचं नसलं वाटत ते कापतात. तर मग तो पहिला सिनेमा एलिझाबेथ एकादशी मध्ये एका गणिकेचं काम होतं, एक वेश्या होती आणि ते कॅरेक्टर म्हणजे थोडं महत्वपूर्ण होतं त्या फिल्मसाठी, मोजकेच कॅरेक्टर होते. त्यातला जो समूह पोरांचा त्यातला एक महाद्या म्हणून होता आणि त्याच्या आईचं ते कॅरेक्टर होतं. तिची ती भाषा, 3-4 सीन होते पण छान होता, तो एक वेगळा अनुभव होता.
1: अच्छा.
0: त्यानंतर मी मगाशीच बोलले तुम्हाला, बर्नी नावाची एक फिल्म केली होती मी. ती फिल्म खूप सुंदर होती. तिचे विषय मी ज्या आतापर्यंत ज्या फिल्म केल्या त्या बऱ्यापैकी आर्ट फिल्म आहेत, म्हणजे ज्या काहीतरी सोशल इश्यू घेऊन येतात, काहीतरी संदेश देतात, अशा फिल्म अशी नाटकं मधून माझं म्हणजे काम आतापर्यंत झाले.
1: अच्छा.
0: फुल कमर्शियल, फक्त ती सिरियल जी होती कट्टी बट्टी नावाची, ती एक चांगली कमर्शियल सिरियल होती. बाकी फिल्म्स आणि शॉर्ट फिल्म्स या कुठली तरी वेदना घेऊन येणाऱ्या, कुठलं तरी एखादं म्हणणं मांडणाऱ्या अशा प्रोजेक्ट मधनं मी आतापर्यंत आली आहे. आणि त्यातलं पण बर्नी मधलं पण कॅरेक्टर होतं की त्या ज्या नन असतात आणि त्यांची जी लाईफ असते, त्यातली एखादी विद्रोह करणारी जी मुलगी असते, तिची जर्नी आणि तिच्या आजूबाजूच्या तिच्या मैत्रिणी, मग कोणी पॉझिटिव्ह कोणी निगेटिव्ह, त्यात माझं कॅरेक्टर तिला मदत करणारं पॉझिटिव्ह कॅरेक्टर होतं. खूप इंटरेस्टिंग होतं, ती खूप रिसर्चवाली फिल्म होती. त्यानंतर नाटकाचं म्हणाल तर मी ना हितशत्रू नावाचं नाटक केलं होतं, त्याचे व्यावसायिकला खूप प्रयोग नाही झाले, मी 1-8 प्रयोग केले त्याचे. ते पण कॅरेक्टर ती एक होणारी आई, तिचा नवरा त्याच्या राजकीय कारकिर्दीसाठी आभूषण करायचं तिला फोर्स करतो आणि मग ती कशी इमोशनल होती, तिला नवऱ्यालाही सपोर्ट, कारण ते लव्ह मॅरेज असतं त्यांचं.
1: अच्छा.
0: आणि तिला नवऱ्याला पण सपोर्ट करायचा असतो, तिला ते बाळपण पाहिजे असतं, नॅचरली आलेलं असतं, मग तिला त्याला हे पण नसतं करायचं. तिची ती जी भावनिकी असते आणि एवढ्या सगळ्यात ती प्रेग्नेंट असतानाही तिच्या नवऱ्याचा जेव्हा रिझल्ट यायचा असतो,

0: जिल्हा परिषदेला तो उभा असतो आणि ते खूप सुंदर होतं. पण ते काम मी अशा वेळी केलं होतं जेव्हा मला फार पॉलिटिक्स मधल्या गोष्टी कळत नव्हत्या.
1: अच्छा.
0: आणि मला आत्ता ही गोष्ट जाणवते की काम करताना त्या विषयाचे बारकावे पण आपल्याला माहित असेल तर आपल्या कामात ते अधिक येतं. त्यामुळे मला असं वाटलं की ते कामाचं फार अप्रिशिएट नाही झालं. तो एक शिकण्याचा भाग होता. त्यानंतर शिवाजी अंडरग्राऊंडचं बोलले. आत्ता बयान नावाची एक शॉर्ट फिल्म केली मी. औरंगाबाद फिल्म फेस्टिवलला तिला विशेष ज्युरी अवॉर्ड मिळाला. माझ्या कॅरेक्टरसाठी सुद्धा मिळाला. तर ती फिल्म खूप इंटरेस्टिंग होती. तर त्यातलं कॅरेक्टर माझं इंटरेस्टिंग आहे. कॉमेडी आहे. कॉमेडी बेसची हे मला येतात पात्र जास्तीत जास्त माहित नाही का.
1: म्हणजे तुमच्याकडे पाहिल्यानंतर हसराज तुमचा चेहरा आणि तुमचा आणि माझा पहिलाच परिचय आणि पहिलीच भेट आहे. पण मला तरी हे जाणवलं की अतिशय मनमोकळा स्वभाव मनमोकळेपणाने छान आपले विचार मांडणं यामुळे कदाचित तुम्हाला या अशा छान भूमिका येत असतील. आणि तुम्ही म्हणालात आणखी की तुम्हाला बोधात्मक पात्र अधिक आले ज्यातून बोध घेण्यासारखं. ही गोष्ट मला जास्त आवडली. कारण आपण बघतोय की मीडियामधनं दाखवल्या गेलेल्या गोष्टी डायरेक्टली प्रेक्षकांच्या मनात उतरत असतात. मग या जर सकारात्मक बोधात्मक प्रबोधनात्मक असतील सामाजिक जनजागृती करणारे असतील तर निश्चितच आपल्या कामासोबतच समाजाचा विकासही त्यासोबत जोडला जातो कळत नकळतपणे. ही गोष्ट जास्त मला येथे महत्वाची वाटते. खूपच छान. तुम्ही ज्या ज्या भूमिका आजपर्यंत नाटकांमधून चित्रपटांमधून शॉर्ट फिल्म्समधून किंवा मालिकांमधून केलेल्या आहेत त्याविषयी तर आपण सविस्तरपणे बोललो आहोत. परंतु असं असतं की आपण जेव्हा कुठल्याही क्षेत्रामध्ये जेव्हा कार्य करत असतो त्यावेळी आपणच केलेलं एखादं कार्य आपल्या मनाला खूप भावतं किंवा ती गोष्ट आपल्या कायम चिरंतन स्मरणात राहणारी अशी असते. तर तुम्ही आजपर्यंत ज्या वेगवेगळ्या भूमिका केल्यात त्यातील कोणती अशी भूमिका आहे की जी तुमच्या मनाला खूप भावली?
0: खरं तर शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्लामधली अक्का पण आहे. पण त्याही पेक्षा आधी मला चिवटी नावाची जी फिल्म आहे राजकुमार तांबडे सरांची रंगमाळा जो ग्रुप आहे त्यांनीच ते केलेले आहे सगळे काम. तर त्यातलं एक कॅरेक्टर होतं माझं आत्या. ती जी आहे ती एक सामाजिक कार्यकर्ती आहे. ऊसतोड कामगार ज्या महिला आहेत त्या ऊसतोड कामगार महिला ज्या टोळ्या जातात दुसरीकडे काम करायला त्यापैकी त्यांची एक सिनियर असते आणि तिथेही आपला हक्क सांगते ती. म्हणजे पाण्यासाठी भांडणारी तिथे ज्या छोट्या छोट्या सुविधा त्यांना फार सुविधा नाही मिळत पण त्या सुविधांसाठी त्या टोळीला तिथे मिळाव्यात यासाठी युनियनसाठी लढणारी ती एक स्त्री असते. तिचे कॅरेक्टर मी केलं त्यातलं.
1: अच्छा.
0: आत्या नावाचं एक कॅरेक्टर होतं ते. त्यांची सगळ्या स्त्रियांना घेऊन किंवा जर समजा हळदी कुंकवाला तिथे जर वस्तीवर कोणा राहणार असेल तर सगळ्यांपर्यंत पोहोचवणं असं जे काम करणारी ती आहे तिचे खूप सुंदर सुंदर सीन आहे त्याच्यात. ते मला जास्त भावले ते कॅरेक्टर माझा खूप खूप काही देऊन गेलं. कारण तितक्या तशा परिस्थिती सुद्धा त्यांचं लिडरशिप करणारं कुणीतरी उभं राहतंय आणि ते काम करते.
1: मस्तच मॅडम. आता अभिनय आणि शैक्षणिक क्षेत्रातील आपली वाटचाल या दोन्हींचाही योग्य प्रकारे आपण समतोल साधलात आणि राज्यशास्त्र या विषयामध्ये PhD पूर्ण केलं डॉक्टरेट पदवी प्राप्त केली. खरं तर हे ऐकायला खूप छान वाटतं पण तितकीच कठीण बाब आहे हे मात्र निश्चित. म्हणजे डॉक्टरेट पूर्ण करण्यासाठी खूप जणांना खूप कालावधी आपल्या जीवनाचा व्यतीत करावा लागतो त्यावर काम करावं लागतं. पण तुम्ही अगदी सगळं करत करत तुमचं छंद तुमच्या आवडीनिवडी तुमची अभिनय क्षेत्रातील कारकीर्द जपत जपत तुम्ही तुमची डॉक्टरेटही पूर्ण केलीत. तुमच्या या प्रवासाविषयी तुम्ही काय सांगाल?
0: काय अभिनय आणि शिक्षण म्हणजे हे जोडूनच मला करणं गरजेचं होतं त्या काळात. कारण परिस्थिती अशी होती की मी ज्यावेळेस बाहेर पडले म्हणजे कॉलेज लेवल पर्यंत ठीक होतं म्हणजे मला परवानगी होती. पण कॉलेज ग्रॅज्युएशन झाल्यानंतर जेव्हा मी PG करायला संभाजीनगरला गेले बांबूमध्ये गेले त्यावेळी मग माझ्या आईनं मला वॉर्निंग दिली होती स्ट्रिक्ट की आता हे नाटक बिटक ठीक आहे आता सरळ अभ्यास करायचा आणि काय ते नोकरी पाण्याचं बघायचं. कारण आमच्याकडे माझ्या गावात आजही PhD झालेली मी पहिलीच मुलगी.
1: क्या बात आहे. तुमच्यासाठी प्राऊड मोमेंट आहे. आणि आजच्या आधुनिक काळाचा क्रांतीचे वारे एवढे वाहत असताना या काळाचा विचार केला तर तशी ही एक अतिशय वाईटही गोष्ट आहे.
0: PG जेव्हा झाली होती तेव्हाही पहिली होते. PhD झाल्यानंतर पहिलीच मुलगी आहे. तर तेव्हा त्या काळात खूप भारीच वाटलं. पण मला वाटलं तर कालांतरीन परिस्थिती बदलेल. फारशी नाही बदलली
1: पण ठीक आहे ना. तुम्ही आज तुमच्या गावातील इतर मुलींसाठी एक आदर्श आहात. किमान त्या तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न तरी करतील. म्हणजे अगदीच PhD जरी त्यांचं पूर्ण नाही झालं तरी शिक्षणाच्या प्रवाहात तर त्या येतील. ही गोष्ट मला जास्त महत्वाची.

0: आल्यात आणि मला खूप बरं वाटतं की किमान माझं नाव घेऊन चार जणांना काकांना वाटतं की हा म्हणजे त्या ताईसारखं आम्ही टाकतो तुला तिच्यासारखंच राहा असं पण बोललं जातं तर ती आपल्यासाठी खूप समाधानाची गोष्ट आहे. तर म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी म्हणजे तशा मला अवघड गेल्या. मला नाटकात काम करायचं होतं. गंमत सांगते जेव्हा मी पीजी करत होते सेम टाइम शिवाजी अंडरग्राऊंड नगर मोहल्ल्याची तालमी चालू होत्या आणि मग मी औरंगाबादला होते शिकायला आणि तालमी माझ्या गावापासून दूर थोडस 4 किलोमीटरवर कुंभार पिंपळगाव नावाचं एक गाव आहे तिथे तालमी व्हायच्या. तर माझ्या आईला असं माहीत होतं की मी विद्यापीठाच्या हॉस्टेलला आहे आणि मी तालमीसाठी तिच्याच शेजारी 3 किलोमीटर 4 किलोमीटरच्या अंतरावर होते आणि तिला माहितच नव्हतं की मी नाटकाच्या तालमीसाठी येते. मी कॉलेज करायला आहे पीजी करायला विद्यापीठात आहे असं तिला माहीत होतं. माझे वडील रोज संध्याकाळी शेतातून मोसंब्या दूध वगैरे घेऊन जे घरी जायचं ते माझ्याकडे यायचे आम्हाला कधी द्यायचे आणि मग घरी जायचे.
1: अच्छा म्हणजे बाबांना सगळं माहिती होतं पण आईला माहिती.
0: कारण आईला कसं होतं की तिची भीती होती. तिचा पहिला मला नेहमीचा हा प्रश्न होता की हे आपल्यात नसते आणि हे केलं तर तुझ्यासोबत लग्न कोण करेल. आणि तिची भीती तशी चुकीची नव्हती कारण तो काळही तसा नव्हता आणि ती परिस्थिती तशी नव्हती की नाटक सिनेमात काम करणाऱ्या मुलीचं ओपनली सहज असं कुठल्याही म्हणजे आपल्याकडं जे रीतिरिवाजाप्रमाणे मुलं येतात आणि ते लग्न करतील शक्यच नव्हतं. कारण तशी स्थळच येत नव्हते. मग तिला आता कुठल्याही आई वडिलांना आणि त्या माझी आई तशी बघायला गेलं तर शिकलेली नाहीये म्हणजे तशी साक्षर नाही. माझी आई खूप हुशार आहे परंतु अक्षरांना साक्षर नाही. तिला त्याच्याशी नव्हतं घेणं देणं. तिला वाटायचं शिक्षण कर आणि मग काय नोकरी करायची तर कर पण हे दुसरं काय आता आम्ही आता शिकतो तुला शिक्षणासाठी हे करतोय. आणि मग तिला ती भीती होती की आपल्यात नसते म्हणजे आपल्यात नसतेने गोळ घातला होता. पण माझे वडील म्हणायचे आपल्यात जरी नसते ना तही करू शकते.
1: किती छान बरं म्हणजे तुम्हाला खंबीर पाठिंबा तुमच्या बाबांचा होता. किती छान.
0: परंतु नंतर काही म्हणजे जेव्हा प्रयोग सुरू झाले माझ्या आईला माहीत झालं की हा मी नाटकात काम करते आणि मग माझ्या आई वडिलांचा थोडा सत्कारही झाला तापडी या नाट्य मंदिराला आणि मग तेव्हा आपल्यात नसते म्हणणारी माझी आई आता माझ्या तारखा पाठ ठेवते.
1: तुम्ही तुमच्या आईला बदललं तिच्या विचारांना बदललं आणि हीच खरी स्त्री होण्यातील एक ताकद आहे असं म्हणायला काही हरकत नाही की जगाला बदलायला लावणारी ती स्त्री मग ते घरात असो की घराच्या बाहेर असो.
0: पण त्याच्यामध्ये मग मला ह्या दोन जे वाक्य आहेत त्याच्यामधला जो काळ आहे तो माझा PhD आणि माझं पूर्ण शिक्षण करण्यामागे माझी प्रेरणाच ती होती की माझ्या आईला वाटू नये की नाटकाच्या नादाने हिने शिक्षणावर पाणी पाडलं किंवा. कारण परत माझ्या तेही डोक्यात होतं की आपल्याकडे Plan B असावा आणि मला म्हणजे सगळे शिक्षक कोऑपरेट करायचे म्हणजे खूप मदत करायचे त्यामुळे मला खूप म्हणजे बऱ्यापैकी तसा तिथे सोपं गेलं. वडिलांनी पण सांगितलं होतं की मधल्या काळात मी खूप नाटकच करत होते प्रयोग जायचं प्रयोगाला थोडं कमी वयात पैसे यायला लागल्यावर थोडं शिक्षणापासून आपण दूर जातो. मग एकदा माझ्या वडिलांनी गाडी आली राजकुमार सर मला घ्यायला आले आणि गाडी थांबून फक्त दोनच वाक्य बोलले ते की गुरुजी हे अभ्यासातून कामातून गेले अभ्यास बिभ्यास करत नाही म्हणे हे असं एवढं नाही जमणार आणि माझा अपमान झाला म्हणजे सगळ्यांच्या. आणि मग मी पेट पास झाले आणि रजिस्ट्रेशन करून घेतलं. तो शब्द त्रासदायक होता माझ्यासाठी की कामातून गेले नको तुम्हाला वाटलं नाही पाहिजे की कामातून गेले. आणि मग मी ते केलं थोडं अवघड गेलं मॅनेज करायला. माझा परभणीला प्रयोग होता आणि माझी मी 2013 रजिस्ट्रेशन झालं असतं पण ती माझी पेटच गेली म्हणजे पेपर अर्धवट सोडला. मला इथल्या लोकांनी गाडी पाठवली होती मग मला ते अर्धवट यावं लागलं त्यामुळे 2013 गेलं 14 रजिस्ट्रेशन झालं.
1: अच्छा. आणि मग तुम्ही PhD पूर्ण केलं
0: 2018 मला
1: आणि तुमच्या आई बाबांचं स्वप्न पूर्ण केलं. तसं तुम्ही अभिनय क्षेत्राशी जोडला गेला ते फक्त तुमच्या शिक्षणामुळेच असं म्हणायला काही हरकत नाही. आणि तुम्ही बोलता बोलता म्हणालात की माझी आई खूप हुशार आहे पण माझी आई अक्षराने साक्षर नाही. पण मला ही गोष्ट जास्त सुखावणारी वाटली की अक्षराने साक्षर नसलेली आई मुलीच्या शिक्षणासाठी मात्र खूप धडपड करते. वारंवार मुलीला सांगते की तू आधी अभ्यासच कर. ही गोष्ट खूप सुखावणारी आहे. प्रत्येक आई अशीच असावी की जरी तिला फारसं शिकायला नाही भेटलं काळानुरूप. आता तर सगळ्या आई वेल एज्युकेटेड आहेत पण जुन्या काळाचा विचार केला तर त्या काळामध्ये जरी अशी परिस्थिती असली तरीही त्यांनी त्यांच्या मुलींना शिकवलं. ही गोष्ट मला खूप प्रेरणादायी वाटते. आणि आज आपण बघतोय की ग्रामीण भागात अजूनही बालविवाह होतात. अजूनही शिक्षणापासून मुलींना वंचित ठेवलं जातं. तर त्यांच्यासाठी ही एक प्रेरणादायी बाब आहे. आई कशी असावी आणि आईने आपल्या मुलींना शिकवण्यासाठी कशी धडपड करायला हवी. खरं तर आज तुम्ही

0: डॉक्टरेट पदवी प्राप्त केलीत आणि तुमच्या नावासमोर डॉक्टर म्हणून लिहिलं जातंय, ते केवळ तुमच्या आई बाबांमुळे. नो डाऊट तुम्ही त्यासाठी खूप परिश्रम घेतलेत, पण तुम्हाला तिथपर्यंत नेऊन पोहोचवणारे तुमचे पालक होते. हे खूप अभिमानास्पद बाब आहे तुमच्यासाठी खरं तर. तुमचा हसरा खळखळता स्वभाव आणि तशीच केलेली तुम्ही पात्र, त्याची एक छोटीशी झलक आपल्या मैत्रिणींना ऐकूया.
1: बिलकुल बिलकुल.
0: तर कोणत्या भूमिकेची एक झलक तुम्ही आता मैत्रिणींसाठी सादर कराल?
1: अक्का नावाचं जे कॅरेक्टर आहे शिवाजी अंडरग्राऊंड भीमनगर मधला नाटकातलं, तिचा पक्ष प्रवेशाचा जो सीन आहे, प्रवेश आहे आणि ती एका पक्षात ना दुसऱ्या पक्षात प्रवेश करते, त्यावेळी तिनं केलेलं ते भाषण आहे.
0: ओके.
2: उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाक म्हणल्याशिवाय टाकणार नाही. साहेब, तुम्ही माझ्यावर जो विश्वास टाकलाय ना, त्याला अजिबात तडा जाऊन देणार नाही. आतापर्यंत मी ज्या ज्या पक्षात गेले त्या त्या पक्षात प्रामाणिकपणे काम केलं. येणाऱ्या शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर मी जालन्यातील जनतेला असं वचन देते, शिवाजी महाराजांचं कार्य पक्षाच्या वतीनं जेवढं पुढं नेता येईल तेवढं पुढं नेण्याचा प्रयत्न करू. थोडक्यात, शिवजयंती निमित्त विविध सांस्कृतिक उपक्रमांना पण प्राधान्य देऊन शिवाजी महाराजांच्या पावलावर पाऊल टाकून चालण्याचा प्रयत्न आम्ही करू.
0: किती भारदस्त आवाजात, खूप छान वाटलं. मॅडम, आपण आज आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुमचा जो प्रेरणादायी प्रवास आहे आजपर्यंतचा शैक्षणिक क्षेत्रातील आणि अभिनय क्षेत्रातीलही, त्याविषयीच्या सगळ्या गोष्टी अगदी सविस्तरपणे तुम्ही आम्हा सर्वांशी शेअर केल्यात, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि आयुष्यातील यापुढील आपल्या वाटचालीसाठी आमच्या संपूर्ण आकाशवाणी परिवारातर्फे आपणास खूप साऱ्या शुभेच्छा.
1: खूप खूप धन्यवाद.

0: मैत्रिणींनो, आत्ताच आपण वनिता मंडळ या कार्यक्रमाअंतर्गत अभिनय क्षेत्रामध्ये स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केलेल्या, त्यासोबतच शैक्षणिक क्षेत्रात फाईन अँड परफॉर्मिंग आर्ट मधून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेल्या, तसेच राज्यशास्त्र या विषयामध्ये डॉक्टरेट पदवी संपादन केलेल्या प्राध्यापिका डॉक्टर अश्विनी गोविंदराव भालेकर यांच्या सुमेधा कुलकर्णी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला ऐकला. मैत्रिणींनो, आपण ऐकत आहात मैत्रिणींसाठीचा विशेष कार्यक्रम वनिता मंडळ. आणि मैत्रिणींनो, आता वनिता मंडळ या कार्यक्रमांतर्गत आपण ऐकणार आहोत स्त्रियांमधील वाढता लठ्ठपणा याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ आणि आहार मार्गदर्शक डॉक्टर स्मिता विवेक कुलकर्णी यांच्या सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला.
1: नमस्कार मैत्रिणींनो, मैत्रिणींनो वनिता मंडळ या कार्यक्रमात मी आपली रेडिओ सखी सुषमा कुलकर्णी आपल्या सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो, आरोग्य हीच खरी संपत्ती असं आपण नेहमी म्हणतो ऐकतो, मात्र आपल्या कुटुंबाची काळजी घेताना अनेक स्त्रियांमध्ये स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केलेलं आपण पाहतो. बदलती जीवनशैली, धावपळ, ताणतणाव, अयोग्य आहार, अपुरी झोप आणि व्यायामाचा अभाव यामुळे आज आपल्यामध्ये लठ्ठपणाचं प्रमाण झपाट्याने वाढत आहे. ही केवळ सौंदर्याशी संबंधित बाब नसून अनेक गंभीर आजारांची सुरुवात सुद्धा ठरू शकते. गर्भधारणा, प्रसूती, रजोनिवृत्ती, हार्मोन्समधील बदल आणि वाढतं वय या प्रत्येक टप्प्यावर स्त्रीच्या शरीरात अनेक बदल होत असतात. अशा वेळी योग्य जीवनशैली न पाळल्यास वजन वाढणं सहज शक्य होतं. मात्र प्रत्येक वाढलेलं वजन म्हणजे लठ्ठपणा असतो का? तो नेमका कसा ओळखायचा? त्याची कारणं कोणती? त्यापासून कोणते आजार उद्भवू शकतात? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यावर मात करण्यासाठी काय करायला हवं? या सर्व प्रश्नांची उकल करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत या विषयातील अनुभवी आयुर्वेद तसंच योग तज्ज्ञ डॉक्टर स्मिता विवेक कुलकर्णी. या बऱ्याच वर्षापासून लठ्ठपणा यावर जनसामान्यांना सेवा देत आहेत, उपचार करत आहेत, सोबतच त्या आहार मार्गदर्शन देखील करतात. तेव्हा चला तर मग मैत्रिणींनो, आज आपण आपल्या मनातल्या सगळ्या प्रश्नांची उकल त्यांच्याकडून करू.

0: आहात. नमस्कार मॅडम.
1: नमस्कार.
0: आमच्या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे आपलं.
1: खूप खूप धन्यवाद.
0: तर मॅडम, आपण असं पाहतो की आजकाल स्त्रियांमध्ये लठ्ठपणा वाढतो आहे, तर सुरुवातीला आपण सगळ्या मैत्रिणींना हे सांगावं की लठ्ठपणा म्हणजे नेमकं काय.
1: नमस्कार सर्व सख्यांना. आता काय असतं, आपल्याला पाहिजे त्यापेक्षा अधिक आहार घेणं आणि त्या अपेक्षित जर आपली अंग मेहनत नसणं ही जी कारणं असतात, त्यामुळं काय होतं की आपल्या शरीरामध्ये हळूहळू चरबी साठू लागते आणि थोडक्यात लठ्ठपणा म्हणजे ही वाढलेली चरबी. वजन वाढणं, शरीरात चरबीचा होणारा अतिरिक्त साठा म्हणजे स्थूलपणा, त्याला आपण लठ्ठपणा म्हणतो.
0: तर मॅडम, हा लठ्ठपणा जो आहे तर हा घालविण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय करत असताना महिलांनी आदर्श वजन काय ठेवावं, त्याचे काही निकष आहेत का, किंवा हा लठ्ठपणा कसा मोजला जाऊ शकतो.
1: आता साधारण जेव्हा वजन वाढतं तेव्हा हे प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक स्त्रीला, प्रत्येक पेशंटला हे आपोआप लक्षात येत असतं. साधं सोपं म्हणजे आपल्या कपड्यांची साईज वाढते, कामं करताना जडपणा येतो आणि त्यामुळं वजन वाढतंय, लठ्ठपणा येतोय ह्याची पूर्ण कल्पना आपल्याला येत असते. पण तरीही हा लठ्ठपणा नेमका कसा वाढलेला आहे, नेमकं वजन कोणत्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे याबद्दल काही आपण निकष लावू शकतात. BMI नावाचं एक आपण साधन वापरतो ज्याला आपण बॉडी मास इंडेक्स म्हणतो. सहसा लठ्ठपणा वजन आणि उंचीच्या प्रमाणानुसार मोजला जातो. प्रत्येकाच्या उंचीनुसार एक ठराविक वजन असतं आणि त्याच्याच प्रमाणाला आपण BMI असं म्हणत असतो. आता नॉर्मली हा जो BMI असतो तर तो 18 ते 24.9 या प्रमाणामध्ये असावा, म्हणजे वजन प्रमाणामध्ये असतं. पण हा BMI जेव्हा 25 ते 30 या रेंजमध्ये वाढतो तेव्हा त्याला आपण ओव्हरवेट म्हणतो. आणि हा BMI जेव्हा 30 पेक्षा जास्त वाढतो तेव्हा मात्र आपण त्याला लठ्ठपणा म्हणू शकतो. तर BMI या निकषाद्वारे आपण लठ्ठपणा मोजू शकतो. दुसरं म्हणजे कमरेचा घेर. कमरेच्या घेरावरून सुद्धा आपण लठ्ठपणा मोजू शकतो. साधारणतः स्त्रियांमध्ये 88 सेंटीमीटर कमरेचा घेर असावा, त्याचप्रमाणे पुरुषांमध्ये 94 सेंटीमीटर हा कमरेचा घेर असावा. स्त्रियांमध्ये जर कमरेचा घेर 88 सेंटीमीटर पेक्षा जर जास्त असेल तर ओव्हरवेट होतोय किंवा लठ्ठपणाकडे आपण जातोय असं आपण म्हणू शकतो. तसंच पुरुषांमध्ये सुद्धा 94 सेंटीमीटर पेक्षा जर जास्त कमरेचा घेर असेल तर आपण वजन वाढतंय असं आपण म्हणू शकतो. जसं BMI आणि कमरेचा घेर यावरून ठरवतो, त्याचप्रमाणे WHR म्हणजे वेस्ट टू हिप रेशो हे सुद्धा एक लठ्ठपणा मोजण्याचं साधन आहे. यामध्ये आपल्या कमरेचा घेर आणि सीट या दोन्हीचं प्रमाण ठरवून आपण तो काढला जातो. थोडक्यात या दोन्हींचा रेशो जर 0.80 या प्रमाणामध्ये असेल तर आपण अगदी नॉर्मल वजन आहे असं समजतो. पण WHR जर 0.80 पेक्षा जर जास्त असेल तर त्याला आपण वजन वाढलेलं आहे असं म्हणू शकतो. हे प्रमाण स्त्रियांचं आहे. पुरुषांमध्ये हेच प्रमाण आपण 0.90 हे आपण बॉर्डर लाईन त्याची सीमा आपण पकडू शकतो.
0: अच्छा, हा जो लठ्ठपणा येतो आहे स्त्रियांमध्ये किंवा सर्वसामान्य जनतेमध्ये आपण पाहतो की लठ्ठपणा पण विशेषतः स्त्रियांमध्ये जास्त आढळून येतो आपल्याला, तर हा लठ्ठपणा येण्यामागची सर्वसाधारण कारणं काय असावीत.
1: सर्वात महत्वाचं कारण आणि सर्वांना माहिती असलेलं कारण म्हणजे हाय कॅलरी अन्न घेणं किंवा जेवण घेणं. आता हाय कॅलरी म्हणजे काय असतं की ज्याच्यामधून आपल्याला खूप जास्त प्रमाणामध्ये ऊर्जा मिळते असं जेवण घेणं, असं अन्न घेणं यामुळं लठ्ठपणा वाढू शकतो. गोड खाणं, तळलेलं खाणं, फास्ट फूड खाणं किंवा भूक लागलेली नसतानाही सतत खात राहणं हे सुद्धा एक वजन वाढीचं खूप मोठं कारण आहे. यामध्ये अजून एक गोष्ट म्हणजे व्यायामाचा पूर्णपणे अभाव असणं. त्याचप्रमाणे काही व्यक्तींमध्ये अनुवंशिकता हेही मोठं कारण मिळतं. त्यातल्या त्यात लहान मुलांमध्ये अनुवंशिकता हे मोठं कारण असू शकतं. बऱ्याच व्यक्तींमध्ये काही हार्मोनल प्रॉब्लेम्स असतात त्यामुळेही वजन वाढतं. त्यांचं सगळं रुटीन व्यवस्थित असून, जीवनशैली व्यवस्थित असूनही केवळ हार्मोन्सचा इम्बॅलन्स असल्यामुळं वजन वाढू शकतं. त्यामध्ये आपण हायपोथायरॉइडिझम, PCOD हे प्रॉब्लेम घेऊ शकतो. तसंच काही व्याधींची ट्रीटमेंट घेताना जी काही आपण औषधं घेतो जसं की स्टिरॉइड्स किंवा मानसिक रोगावरील काही औषधं, या औषधांच्या घेण्यामुळे सुद्धा वजन वाढू शकतं. आणि आजकालचं सगळ्यात जास्त वाढलेलं कारण म्हणजे मानसिक ताण. कामातला ताण, कौटुंबिक ताण, शैक्षणिक ताण या सर्वांच्या ताणामुळे सुद्धा वजन वाढलेलं आपल्याला

0: जाणवतं. पूर्वीच्या काळी आहार घेणं, झोप हे सगळं संतुलित होतं, पण आजकाल झोपेची सुद्धा नियमितता राहिलेली नाहीये. तर अपुरी झोप हे सुद्धा वजन वाढीचं कारण आहे. उशिरा झोपल्या जातं त्यामुळं पुरेशी झोप होत नाही आणि त्यामुळं भूक कंट्रोल करणारं जे हार्मोन आहे त्याचं कार्य व्यवस्थित होत नाही, भूक वाढत राहते आणि वजन वाढत राहतं.
1: तर मॅडम, आपण लठ्ठपणाची कारणं सांगितलीत, पण मग हा लठ्ठपणा ओळखण्यासाठी सुद्धा काही विशेष लक्षणं असतील?
0: आता साधारण जेव्हा वजन वाढतं त्यावेळी मी आधी सांगितल्याप्रमाणे थोडस आपल्या कामाची क्षमता कमी होते, थोड्या थोड्या गोष्टींवरून आपल्याला दम लागायला सुरुवात होते, पायऱ्या चढणं उतरणं किंवा चालताना दम लागणं, बोलताना सुद्धा दम लागणं, ही लक्षणं जाणवायला लागतात. लवकर थकवा येतो, अगदी रोजची कामे करताना सुद्धा आपण असमर्थ राहतो आणि थकवा यायला सुरुवात होते. बऱ्याचदा स्त्रियांमध्ये कंबरदुखी, गुडघेदुखी हाही त्रास जाणवतो. लठ्ठपणामुळे घाम सुद्धा खूप येतो, हिवाळ्यात सुद्धा घाम येणं हे लठ्ठपणाचं लक्षण आहे. झोपेमध्ये बऱ्याचदा व्यक्ती घोरायला सुरुवात करतो ओव्हरवेटमुळे. त्याचप्रमाणे कमी झालेली आपली कार्यक्षमता आणि आपल्या स्वतःमध्ये दिसण्यामध्ये झालेला बदल यामुळे कुठेतरी मानसिक बदल सुद्धा विशेषतः स्त्रियांमध्ये आपल्याला जाणवायला सुरुवात होते. त्यामुळे लठ्ठपणामुळे शारीरिकच नाही तर मानसिक दृष्ट्या सुद्धा आपल्याला काही लक्षणे जाणवायला सुरुवात होतात.
1: अच्छा, एकंदरीतच काय जर ही लक्षणं आपल्यामध्ये आढळून आली तर त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही
0: अजिबात.
1: तर मॅडम, ओव्हरवेट आणि ओबेसिटी म्हणजेच वजन जास्त असणं आणि लठ्ठपणा हा आजार असणं यात काय फरक आहे, किंवा मग कोणत्या स्टेजला डॉक्टरांचा किंवा आहार तज्ञांचा सल्ला घेणं या कंडिशन मध्ये योग्य राहील?
0: आता ज्यावेळी आपलं वजन हे नॉर्मल वजनापेक्षा थोडंसं वाढलेलं असतं त्याला आपण ओव्हरवेट म्हणतो. आणि ओव्हरवेट ज्या वेळेस व्यक्ती असतो त्यावेळी त्याच्या शरीरामध्ये फार असे नकोसे बदल झालेले नसतात की जे आपल्या शरीराला फार अपाय करतील असे बदल झालेले नसतात. पण ओबेसिटी म्हणजे लठ्ठपणा हा व्याधी झाल्यानंतर मात्र काय होतं की आपल्या शरीरामध्ये बरेचसे अनहेल्दी अपाय करणारे बदल ऑलरेडी झालेले असतात. त्यामुळे ओव्हरवेट असणं आणि ओबेसिटी हा व्याधी असणं यामध्ये बराचसा फरक आहे. ओव्हरवेट असलेली व्यक्ती ही हेल्दी असू शकते, तिला काहीही अपाय न झालेला असू शकतो. पण लठ्ठपणा हा व्याधी जेव्हा होतो व्यक्तीला त्यावेळेस त्याच्या शरीरामध्ये बरेचसे नको असलेले बदल झालेले असतात आणि जे मोठे गंभीर आजार आहेत जसं की डायबिटीज, उच्च रक्तदाब किंवा स्त्री पुरुषातील वंध्यत्व येणं, तर या सगळ्या गोष्टी ह्या लठ्ठपणा या व्याधीमध्ये ऑलरेडी सुरू झालेल्या असतात.
1: तर मग कोणत्या स्टेजला डॉक्टरांचा किंवा आहार तज्ञांचा सल्ला घेणं योग्य राहील?
0: आता आपल्याला जाणवत असतं की आपलं वजन वाढतंय, त्याच वेळी लगेच तुम्ही सल्ला घेतला तर तो जास्त उपयोगी ठरतो. कारण वजन वाढतंय आणि त्यानंतर तुम्हाला काही जर प्रॉब्लेम सुरू झाले तर त्यानंतर मग तुम्ही त्यावर अपाय करण्याच्या ऐवजी काही अपाय होण्याच्या आधी डॉक्टरचा सल्ला घेणं चांगलं असतं.
1: मॅडम, आपण असंही पाहतो की स्त्रियांच्या मध्ये पुरुषांच्या तुलनेने लठ्ठपणा हा आजार जास्त जाणवतो, तर यामागचं काय कारण असावं?
0: हो, स्त्री आणि पुरुषांच्या तुलनेमध्ये स्त्रियांच्या आयुष्यात तिच्या वयाच्या प्रत्येक टप्प्यात खूप बदल घडत असतात, हार्मोनल चेंजेस होत असतात. जसं की प्युबर्टी म्हणजे वयात येताना, प्रेग्नन्सी म्हणजे स्त्री गर्भिणी असताना आणि मेनोपॉज म्हणजे पाळी गेल्यावर किंवा पाळी जाताना बऱ्याचदा वजन वाढण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे नैसर्गिकरित्याच स्त्रियांमध्ये थोडासा चरबीचा साठा ज्याला आपण बॉडी फॅट म्हणतो ते पुरुषांच्या तुलनेत थोडस जास्त असतं, त्यामुळे स्त्रिया ह्या लठ्ठ होण्याची शक्यता थोडीशी जास्तच असते. अजून एक कारण म्हणजे स्त्रियांमध्ये मांसपेशी ज्याला आपण मसल्स म्हणतो त्यांचा आकार पुरुषांच्या तुलनेत थोडासा कमी असतो, त्यामुळे स्त्रियांमध्ये चयापचय क्रियेचा वेग थोडासा कमी असतो आणि त्यामुळे त्यांच्या कॅलरीज खर्च होत नाहीत आणि त्यांना कॅलरीज कमी लागतात आणि कमी कॅलरीज लागल्यामुळे त्यांनी आहार सुद्धा पुरुषांच्या तुलनेत थोडासा कमी घ्यायला हवा. आणि अजून आपल्या भारतातील स्त्रियांच्या बाबतीत एक आढळणारं लठ्ठपणाचं कारण म्हणजे त्या आपल्यापेक्षा कुटुंबावर खूप जास्त लक्ष देतात आणि स्वतःच्या आरोग्याची काळजी त्या प्रमाणामध्ये घेत नाहीत. अगदी त्यांच्या जेवणाच्या वेळा चुकीच्या असतात, शिळं अन्न खाण्याचं प्रमाण जास्त असतं, व्यायामाचा तर बऱ्यापैकी अभाव असतो. घरातली कामे त्या करतात पण जो व्यायामाचा परिणाम आपल्या शरीरावर होत असतो त्या प्रमाणामध्ये घरकामाचा परिणाम शरीरावर होत नाही.

0: आणि दुसरं एक कारण भारतीय स्त्रियांचं म्हणजे त्या मानसिक ताणाखाली कायम असतात, कौटुंबिक ताण असतो, मुलांचा ताण असतो, त्यामुळेही वजन वाढतं. आणि सगळ्यात मोठं कारण म्हणजे अपुरी झोप. आपल्या शरीराला काही ठराविक विश्रांतीची गरज असते आणि ती विश्रांती आपल्याला झोपेमधून मिळत असते, पण हीच जर झोप अपुरी असेल तर त्यामुळे सुद्धा वजन वाढू शकतं.
1: अच्छा, तर मॅडम लठ्ठपणामुळे स्त्रियांच्या विशेषतः प्रजनन संस्थेवर सुद्धा वाईट परिणाम होतात, तर त्याविषयी काय सांगाल?
0: एकूण जे स्त्रियांचं दिवसभरातलं रुटीन असतं त्याचा स्त्रियांच्या शरीरावर तर परिणाम होतोच, त्यांच्या वेगवेगळ्या संस्थांवर होतो, पण विशेषतः आजकाल त्यांच्या प्रजनन संस्थेवर वाईट परिणाम झालेला आपल्याला दिसून येतोय. एकूणच सध्या लठ्ठपणामुळे आपला प्रजनन दरच कमी झालेलं लक्षात येतंय या 5 वर्षांमध्ये. प्रजनन दर का कमी होतोय तर वंध्यत्वासारखे बरेच अपाय या लठ्ठपणामुळे वाढलेले दिसून येत आहेत. आजकाल मुलींची लग्न उशिरा होत आहेत आणि मेनोपॉज ज्याला पाळी जाणे आपण म्हणतो ते वय सुद्धा अलीकडे आलेलं आहे, त्यामुळे सुद्धा प्रजनन दर कमी झालेला जाणवतोय. दुसरं म्हणजे लठ्ठपणामुळे काय होतं की मासिक पाळीसाठी जे आपल्या शरीरामध्ये वेगवेगळे हार्मोन्स काम करत असतात त्यांच्या कार्यावर वजनाचा परिणाम होत असतो. त्यामुळं जर वजन जास्त असेल तर पाळीत अनियमितता येते, ज्याला आपण पीसीओडी म्हणतो. या पीसीओडीमध्ये पाळी अनियमित येते, चेहऱ्यावर पुरुषांप्रमाणे केस वाढलेले जाणवतात आपल्याला, पिंपल्स येतात स्त्रियांना. त्याचप्रमाणे वाढलेल्या वजनामुळे दर महिन्याला स्त्रियांमध्ये जे स्त्रीबीज तयार होतं किंवा जे स्त्रीबीज बाहेर पडण्याची जी क्रिया असते त्यावर याचा बराच अपाय होतो वजनाचा, आणि त्यामुळं वंध्यत्वाचं प्रमाण वाढलेलं जाणवतंय.
1: अच्छा,
0: ओव्हरवेट असतानाही जर प्रेग्नन्सी राहिलीच तरी त्यातील गुंतागुंत थोडीशी वाढण्याची शक्यता असते. बऱ्याच वेळेस गर्भपातही या ओव्हरवेटमुळे होऊ शकतो.
1: अच्छा,
0: आणि प्रेग्नन्सी कंटिन्यू झालीच तरी पण प्रेग्नन्सीमध्ये परत पेशंटची साखर वाढणे, बीपी वाढणे या सगळ्या समस्या येऊ शकतात.
1: अच्छा,
0: आणि दुसरं आजकालची वाढलेली समस्या म्हणजे गर्भाशयाचा कॅन्सर. लठ्ठपणाचा आणि गर्भाशयाच्या कॅन्सरचा खूप जवळचा संबंध आहे. कारण हे जे फॅट्स टिश्यू असतात तर ते काय करतात की इस्ट्रोजन नावाचं जे हार्मोन असतं ते या फॅट्स टिश्यू वाढवतात, आणि त्यामुळं गर्भाशयाच्या आतील जे आवरण आहे ते जरा ऍबनॉर्मली वाढत राहतं आणि पुढे या ऍबनॉर्मल सेल्स कॅन्सरस होऊन गर्भाशयाचा कॅन्सर होऊ शकतो.
1: म्हणजे एकंदरीतच लठ्ठपणा हा स्त्रियांच्या प्रजनन संस्थेवर अतिशय वाईट परिणाम करतोय. तर त्यासाठी विशेषतः विवाहाच्या आधीपासून मुलींनी याकडे विशेष लक्ष द्यावं,
0: अवेअरनेस असणं आवश्यक आहे.
1: अगदीच अगदीच. तर मॅडम बऱ्याचदा असं होतं की प्रसूतीनंतर सुद्धा वजन वाढलेलं जाणवतं.
0: आता बऱ्याचदा काय होतं की प्रेग्नन्सी पिरियड मध्ये बाळाची काळजी घेणं, बाळाचं वजन वाढवणं आईला आवश्यक असतं, त्यामुळे प्रेग्नन्सी पिरियड मध्ये बऱ्याचदा खूप जास्त प्रमाणामध्ये हेल्दी आहार घेतला जातो जो बाळासाठी आवश्यकच असतो. पण एकदा डिलिव्हरी झाल्यानंतर तो तेवढ्या प्रमाणामध्ये हाय कॅलरी डाएटची आपल्याला गरज नसते, त्यामुळे प्रसूतीनंतर स्त्रीने थोडासा लो कॅलरी डाएट घेतला तरी चालत असतो. पण आपल्याकडे काय होतं की प्रेग्नन्सी मध्ये जो डाएट आपण घेत असतो तोच डाएट आपण डिलिव्हरी झाल्यानंतर सुद्धा कंटिन्यू करतो. हे एक मोठं कारण आहे वजन वाढीचं. दुसरं म्हणजे प्रेग्नन्सीच्या आधीच स्त्रीचं जीवन आणि डिलिव्हरी नंतरचं जीवन हे खूप वेगळं असतं. तिच्यावर एक जबाबदारी आलेली असते आणि त्याचा एक वेगळा मानसिक ताण तिच्यावर असतो, तर हे सुद्धा एक कारण असू शकतं. दुसरं म्हणजे प्रेग्नन्सी इंड्युस्ड काही प्रॉब्लेम्स असतात जसं की थायरॉइड, त्यामुळे सुद्धा वजन वाढू शकतं हायपोथायरॉइडिझममुळे.
1: अच्छा, प्रेग्नन्सी नंतर जे वजन वाढतंय, तुम्ही जे म्हणालात की आहारात आपण बदल करत नाही, प्रसूतीच्या आधीचा आहार आणि प्रसूतीनंतरचा आहार आपल्याकडे सहसा तसाच चालू राहतो, तर त्यासाठी तज्ञांचा सल्ला घेणं हे योग्य ठरतं.
0: हो, खूप आवश्यक असतं. आणि प्रेग्नन्सीच्या पहिल्या 6 महिन्यामध्ये मूल हे पूर्णतः आईच्या दुधावर अवलंबून असतं, तर त्या पिरियडमध्ये तिने हाय कॅलरी डाएट घ्यावा पण त्यानंतर मात्र हळूहळू तिने त्या प्रमाणामध्ये आहार कमी करणं आवश्यक आहे.
1: अच्छा, तर मॅडम आता आपण मानसिक ताणाबद्दल सुद्धा बोललात, स्त्रियांमध्ये जो प्रेग्नन्सी नंतर येतो, प्रेग्नन्सी नंतरच म्हणून नाही तर बऱ्याचदा स्त्रियांना मानसिक ताण येतोच येतो.

0: विद्यमान आणि लठ्ठपणा यांचा काही परस्पर संबंध आहे का?
1: नक्कीच आहे. मानसिक ताण आणि लठ्ठपणा या अगदी परस्पर पूरक गोष्टी आहेत. मानसिक ताणामुळे लठ्ठपणा येऊ शकतो आणि लठ्ठपणामुळे मानसिक ताण येऊ शकतो. आता कधी कधी काय होतं की खूप जास्त मानसिक ताण असतो स्त्रियांमध्ये स्पेशली, त्यामुळं काय होतं की आपल्या शरीरामध्ये एक कॉर्टिसॉल नावाचं हार्मोन असतं, तर त्याचं प्रमाण वाढतं जे की आपली चरबीचा साठा वाढवण्यासाठी मदत करत असतं, त्यामुळं वजन वाढतं. दुसरं काही लोक काय असतात की स्ट्रेस वाढला, मानसिक ताण वाढला की थोडस हाय कॅलरी डाएट घेण्याची त्यांना सवय असते, त्यांना काहीतरी सतत खावंसं वाटत असतं, त्यामुळं सुद्धा वजन वाढतं. तिसरं मानसिक तणावामुळं वजन वाढण्याचं कारण म्हणजे आता जेव्हा आपण फ्रेश असतो, आपलं मन आनंदी असतं, त्यावेळी आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये इंटरेस्ट असतो. आपल्याला योगासनामध्ये असतो, आपल्याला मॉर्निंग वॉकमध्ये असतो, आपल्याला व्यायामामध्ये सुद्धा तेवढाच उत्साह असतो. पण ज्यावेळी आपलं मन खचलेलं असतं, डिस्टर्ब असतं, त्यावेळी आपण या सगळ्या गोष्टी करण्याचं टाळतो आणि व्यायामाच्या अभावामुळे परत वजन वाढायला सुरुवात होते. अशा प्रकारे मानसिक ताणामुळे आपलं हार्मोन्सचा एक परिणाम, दुसरं ओव्हर इटिंग आणि तिसरं म्हणजे व्यायामाचा अभाव, या तिन्ही कारणामुळे मानसिक ताणामुळे वजन वाढतं. या उलट लठ्ठपणामुळे सुद्धा मानसिक ताण वाढू शकतो. का? कारण काय होतं की लठ्ठपणामुळं आपण पूर्वी जसं दिसायचो त्यामध्ये बरेचसे बदल झालेले असतात. आपल्या कपड्यांच्या चॉईसेसमध्ये थोडासा आपल्याला बदल करावा लागतो. ज्या पद्धतीचे आपण कपडे आधी घालायचो त्यामध्ये थोडेसे लिमिटेशन्स येतात. तो एक कुठेतरी आपल्याला मन दुखावणारा तो प्रसंग असतो. आणि वर्किंग स्टॅमिना कमी झाल्यामुळे ती एक आपल्या मनामध्ये कुठेतरी खंत असते की मी ज्या स्टॅमिन्याने आधी काम करायचे त्या स्टॅमिन्याने आज करत नाहीये. या सगळ्या मानसिक लठ्ठपणाच्या परिणामी सुद्धा मानसिक ताण येऊ शकतो आणि मनस्वास्थ्य बिघडू शकतं.
0: अगदीच. असं बऱ्याचदा आपण पाहतो सुद्धा की स्त्रियांना बाहेर जाताना लठ्ठ असो तर कुठल्या फंक्शन मध्ये जातो,
1: कुठेतरी आत्मविश्वास कमी झालेला असतो आणि कुठेतरी मग ती मनाची घालमेल असते, राग वाढतो, चिडचिड वाढते.
0: निश्चितच. म्हणजे मानसिक ताण आणि लठ्ठपणा खरंच परस्पर पूरक असे हे आहेत आणि दोन्हीवरती सुद्धा नियंत्रण मिळवणं हे आपल्याला गरजेचं आहे.
2: हो
0: मॅडम, आजकाल आपण असंही पाहतो की लठ्ठपणाला गंभीर शारीरिक आजार या वर्गात बसवलं जातं, तर त्यामागचं काय कारण असावं, म्हणजे असं कशामुळे होतं?
1: बरोबर आहे ते. कारण लठ्ठपणाला आपण सिरियसलीच घेतलं पाहिजे. कारण आजकाल जे गंभीर आजार होतात त्या बहुतांश व्याधींच्या मुळाशी कुठेतरी लठ्ठपणा हा कारणीभूत असतो. जसं की उच्च रक्तदाब, डायबिटीज, सांधेदुखी, स्त्री पुरुषातील वंध्यत्व किंवा कॅन्सर सारखे गंभीर रोग, मानसिक अस्वास्थ्य, या सर्वांना कुठेतरी लठ्ठपणा कारणीभूत असतो. आणि जे रुग्ण या सर्व त्रासातून जात असतात त्यांचं आयुष्य हे अत्यंत म्हणजे क्लेशदायी असतं. त्यामुळे लठ्ठपणा हा व्याधी एक गंभीर समस्या म्हणूनच पाहिला पाहिजे. जर लठ्ठपणा नसेल, जर आपण फिजिकली फिट असू, तर मानसिक दृष्ट्या सुद्धा आपण आपोआप अस्वस्थ होत जातो. त्यामुळं लठ्ठपणाकडे एक गंभीर रीत्या आपण लक्ष दिलं पाहिजे आणि ह्या सगळ्या आजारांपासून आपण नक्कीच जर वजन नियंत्रणात असेल तर ह्या सगळ्या गोष्टी आपण दूर ठेवू शकतो.
0: अगदीच मॅडम. यासोबतच आपण असंही पाहतो की आजकाल लहान मुलांमध्ये विशेषत किशोरवयीन मुली सुद्धा लठ्ठपणा वाढत आहे, तर त्याचे काय कारण असावेत आणि पालकांनी याविषयी काय विशेष काळजी घ्यावी? आणि सोबतच मुलांचा बराचसा वेळ हा शाळेमध्ये जात असतो, तर शाळेची सुद्धा यामध्ये काही महत्वाची भूमिका असू शकते का?
1: हो, शाळेची पण असू शकते, पण प्रथमतः पालकाची भूमिका यात खूप महत्वाची ठरते. पूर्वीच्या काळी काय होतं की आपल्या भारतामध्ये एकत्र कुटुंब पद्धती होती. बरीचशी काकाची मामाची मुलं एकत्र राहायची, त्यामुळे लाड सुद्धा त्यांचे सर्वांचे एकत्र व्हायचे. पण आज असा ट्रेंड आहे की एकच मूल किंवा दोनच मुलं, यामध्ये कुठेतरी एकच मूल असल्यामुळे त्याचे हट्ट खूप जास्त प्रमाणामध्ये पुरवले जातात. त्याला हवं तसं खाणंपिणं केलं जातं, त्याला काही व्यायामासाठी किंवा काही शारीरिक अंगमेहनतीसाठी काही आग्रह धरल्या जात नाही. त्यामुळं काय होतंय की मुलांचं वजन आपोआपच वाढत चाललंय. आणि दुसरी गोष्ट, एकच मूल असल्यामुळं हवं तसं त्याला पाहिजे तसं जगू देणं हा एक कुठेतरी पालकांचा रोल झालेला आहे सध्या. त्यामुळं मूल सुद्धा बाहेर खेळण्याच्या ऐवजी घर

0: टीव्ही बघणं यात वेळ घालवतं. आणि मुलींमध्ये सुद्धा बाहेरचं खाणं, फास्ट फूड ह्या सगळ्या गोष्टी खूप जास्त प्रमाणामध्ये वाढलेल्या आहेत, त्यामुळे लठ्ठपणाचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. आता यामध्ये प्रथमतः कोणते कॉम्प्लिकेशन्स पुढे होऊ शकतात याबद्दल जर पालकांनीच आधीच अवेअर ठेवलं मुलांना, तर आपण ह्या सगळ्या गोष्टी टाळू शकतो. यामध्ये शाळेची सुद्धा खूप मोठी भूमिका असू शकते, कारण शैक्षणिक आयुष्यामध्ये मूल जेव्हा छोटं असतं तेव्हा त्याच्यावर संस्कार घडवायला शाळेचा हा खूप मोठा रोल असतो. त्याचवेळी शाळेमध्ये जर त्यांना असं सांगितलं गेलं की तुमची फिजिकल ऍक्टिव्हिटी खूप आवश्यक आहे, तुमचा संतुलित आहार खूप आवश्यक आहे, ह्या गोष्टी त्यांना जर लहानपणापासून बिंबवल्या गेल्या तर त्याचं कुठेतरी महत्व त्यांच्या मनामध्ये भरवलं जातं. तर त्यामुळे शाळेमध्ये शारीरिक शिक्षणाचा तास घेणं, मानसिक बल वाढवण्यासाठी वेगळा ध्यान वर्ग घेणं, ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या ठरतात. पण आजकाल काय होतंय की शारीरिक मेहनतीपेक्षा कुठेतरी शाळेच्या सिलेबसकडे थोडंसं जास्त लक्ष दिलं जातंय, आणि जो काही शारीरिक शिक्षणाचा एक वेगळा तास असायचा तो पूर्ण कॅन्सल करून याकडे थोडस फोकस केलं जातंय, तर ते व्हायला नको.
1: अच्छा, म्हणजेच शारीरिक हालचालीकडे विशेष असं लक्ष शाळेमध्ये दिलं गेलं पाहिजे. मैदानी खेळ त्यात विशेषतः मुलांकडून खेळून घेणं, ज्यामुळे त्यांचा व्यायाम होऊ शकतो आणि सोबतच पीटी सारखे सुरुवातीला असायचे ते पण झाले तर निश्चितच मुलांची चांगल्या पद्धतीने हालचाल शरीराची होऊन लठ्ठपणा तिथूनच कमी होण्यास सुरुवात होऊ शकते.
0: बिलकुल.
1: तर मैत्रिणींनी खरं तर स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यायचंच आहे, पण सोबत ही सुद्धा एक जबाबदारी आहे मुलं सांभाळण्याची, त्यांच्यातही लठ्ठपणा वाढू नये यासाठी त्यांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. आणि तसं तर एक आई म्हणून त्या घेतच असतात मुलांची काळजी, पण तरी पण जिथे कुठे आपली मुलं लठ्ठ दिसत आहेत आईला तर
0: त्याबद्दल अवेअरनेस असला पाहिजे. स्त्री ही कुटुंबाचा कण असते आणि तिने जर स्वतःकडे लक्ष देतानाच बाकीच्या सगळ्या कुटुंबियांकडे जर लक्ष ठेवलं तर आपण लठ्ठपणा दूर ठेवू शकतो.
1: अगदीच अगदीच. मॅडम, कुटुंबाचा विषय निघाल्याच आहे, तर वजन कमी करत असताना स्त्रियांच्या बाबतीत कौटुंबिक पाठबळ असणं आवश्यक आहे, तर ते कशामुळे?
0: आता काय असतं, कुटुंबातल्या स्त्रीला वजन कमी करायचं असतं आणि त्यावेळी त्या स्त्रीला जर फॅमिलीचा सपोर्ट मिळाला तर ती खूप योग्य प्रकारे आपल्या स्वतःला फिट ठेवू शकते. आता फॅमिलीचा सपोर्ट असेल तर वेट मॅनेजमेंट कसं करायचं ह्याचं ती प्लॅन करू शकते, कारण सर्वच कुटुंब जर कॅलरी कॉन्शियस असतील तर त्या प्रकारचं जेवण बनवायला पण स्त्रीला मुभा मिळते की आपण कमी तेलाचं कमी गोड अशा प्रकारचं जेवण घरी बनवू शकतो आणि त्याला पूर्ण सपोर्ट असतो कुटुंबातल्या व्यक्तींचा. नाहीतर मग काय होतं, सपोर्ट नसेल तर कुटुंबातल्या व्यक्तींना जास्त तेलाची भाजी लागते, स्त्रीला जास्त तेलाची भाजी खायची नसते आणि मग एक प्रकारचा स्ट्रेस तिला यावेळी येऊ शकतो. तसंच जर कुटुंबाचा जर तिला सपोर्ट असेल वेट लॉसला आणि सगळेच जर वजनाच्या बाबतीत जर थोडेसे जागरूक असतील तर मिळून सगळे एक्सरसाइज करतात, मिळून सगळे योगाचा वर्ग करतात, मिळून वॉकला जाऊ शकतात आणि हा कुठेतरी सपोर्ट तिला खूप आवश्यक असतो. त्याचप्रमाणे जर सगळेच वजनाचा विचार करत असतील तर जेवणाच्या वेळा फिक्स होतात, रात्री उशिरा जेवणं किंवा बाहेरचं जेवणं ह्या सगळ्या गोष्टी टाळायला सुरुवात होते. हेल्दी कसं खायचं, कोणत्या प्रकारच्या भाज्या फळं ही आहारामध्ये समावेश करायची, ह्या प्रकारचा सगळा सपोर्ट तिला कुटुंबाकडून मिळत असतो. आता काही वेळेला काय असतं की स्त्री ही ओबेसिटीचे पेशंट असते, ती कुठल्या तरी डॉक्टरचं मार्गदर्शन घेत असते, तिला काही ठराविक वेळेला त्या डॉक्टरांकडे व्हिजिटला जावं लागतं आणि अशा वेळी तिला जर कुटुंबातून जर सपोर्ट मिळाला, तिच्या व्हिजिटला कोणीतरी रिमाइंडर देणारं मिळालं तर ती वेळेवर तिथे पोहोचू शकते, वेळेवर सगळं ट्रीटमेंट वगैरे घेऊ शकते आणि हा कुठेतरी फायदा तिला नक्कीच होतो. दुसरं म्हणजे पेशंटला जर कोणी अपोज करणारं नसेल तिच्या फॅमिलीमध्ये वेट लॉससाठी तर एक अननोन पॉझिटिव्ह मोटिवेशन तिला मिळत राहतं आणि त्यामुळे ती त्यामध्ये जास्त मन लावून सगळ्या गोष्टी करायला सुरुवात करते.
1: तर मैत्रिणींनो, तुर्तास आज आपल्याला इथेच थांबावं लागणार. याविषयी आपण अधिक जाणून घेणार आहोत पण आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तर मॅडम, आजच्या या माहितीपूर्ण संवादासाठी सर्व मैत्रिणीच्या वतीने आणि आकाशवाणीच्या वतीने मी आपले आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.

श्रोते हो, आत्ताच आपण वनिता मंडळ हा कार्यक्रम ऐकलात. ही परभणी केंद्राची निर्मिती होती. सादरकर्त्या नेहा खरे. हा कार्यक्रम आपण प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म तसंच न्यूज ऑन AIR सहित आकाशवाणी अस्मिता वाहिनीवरून ऐकलात. दुपारचा 1 वाजत आहे. दिल्ली केंद्रावरून हिंदी बातमीपत्र प्रसारित होईल. आम्ही ते सहक्षेपित करत आहोत.

श्रोतेहो आपण ऐकत आहात गीत बहार हा चित्रपट गीतांचा कार्यक्रम. या कार्यक्रमात पुढलं गीत ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या स्वरात, गदी माडगुळकर यांचं, वसंत पवार यांचं संगीत आणि चित्रपटाचं नाव आहे सांगते ऐका.

श्रोतेहो आपण ऐकत आहात गीत बहार हा चित्रपट गीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमात पुढचं गीत ऐकणार आहोत वैभव जोशी यांचं शरयू दाते आणि केतकी माटेगावकर यांच्या स्वरात. ऋषिकेश सौरभ आणि जसराज यांचं संगीत. चित्रपटाचं नाव आहे आनंदी गोपाळ.

गीतबहार या चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात पुढलं गीत ऐकणार आहोत लालित्य मुंशा आणि पंडित भवानी शंकर यांच्या स्वरात गौतम आठवले यांची रचना. संगीत लक्ष्मी वसंत. चित्रपटाचं नाव आहे कमाल धमाल.

श्रोतेहो, गीतबहार या चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात शेवटचं गीत ऐकणार आहोत अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरात शांता शेळके यांचं हे गीत आहे. सुहासचंद्र कुलकर्णी यांचं संगीत. चित्रपटाचं नाव आहे दोस्त माझा मस्त.

0: कुणापुढं सांग जाऊ तो राग, तुझ्यावर एक माझा जो राग।
1: सजना

श्रोतेहो, या गीताबरोबरच गीत बहार हा चित्रपट गीतांचा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकलात. दुपारचे 1:30 होत आहेत. ठीक 1:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र प्रसारित होईल. तसंच 1:40 आपण जिल्हा वार्तापत्र जळगाव जिल्ह्याचं ऐकू शकणार आहात.

0: आकाशवाणी मुंबई। राजश्री आगाशी राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। भारत छोडो आंदोलनाच्या 84व्या वर्धापन दिनानिमित्त देशाचं हुतात्म्यांना अभिवादन। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते पुडुचेरी पोलीस दलाला राष्ट्रपती ध्वज प्रदान। भारतीय बाजारपेठेत ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात 12,921 कोटी रुपयांची गुंतवणूक। शांततेसाठी अमेरिकेबरोबर चर्चा पुढे सुरू ठेवण्याची इराणची सशर्त तयारी। कोरियन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेचं विजेतेपद अश्मिता चलिहानं पटकावलं। आणि खराब हवामानामुळे अमरनाथ यात्रा अनिश्चित काळासाठी स्थगित। भारत छोडो आंदोलनाच्या 84व्या वर्धापन दिनानिमित्त विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी स्वातंत्र्य सैनिकांना आदरांजली वाहिली आहे। महात्मा गांधींच्या करा किंवा मरा या हाकेतून प्रेरणा घेऊन स्वातंत्र्य सैनिकांनी स्वातंत्र्याच्या लढ्यात देशाला एकवटलं। त्यांचं धैर्य त्याग आणि देशभक्ती पिढ्यानपिढ्या प्रेरणा देत राहील अशा शब्दात उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी अभिवादन केलंय। भारत छोडो आंदोलनात सहभागी झालेल्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अभिवादन केलंय। या स्वातंत्र्य सैनिकांचं धैर्य प्रत्येक भारतीयासाठी सदैव प्रेरणा देत राहील असं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलंय। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्म्यांना अभिवादन केलंय। स्वातंत्र्य सैनिकांनी दाखवलेली देशभक्ती पिढ्यानपिढ्या प्रेरणा देत राहील। आजच्या ऑगस्ट क्रांतीदिनी ज्यांच्या जिद्दीनं आणि धैर्यामुळे भारत छोडो आंदोलन आणि भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा मार्ग बळकट केला त्या असंख्य स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन असं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलंय। देशभरात आजपासून हर घर तिरंगा हे अभियान सुरू झालंय। येत्या 17 तारखेपर्यंत चालणाऱ्या या मोहिमेत यंदा वंदे मातरम या भारताच्या राष्ट्रीय गीताच्या 150व्या वर्धापन दिनाचंही औचित्य असणार आहे। या निमित्तानं देशभरात विविध ठिकाणी वंदे मातरमचं सामूहिक गायन, तिरंगा रॅली, प्रदर्शनं, सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात येईल। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज पुडुचेरी पोलीस दलाला राष्ट्रपती ध्वज प्रदान केला आणि देशाची अंतर्गत सुरक्षा अबाधित राखण्यासाठी या दलानं दाखवलेल्या समर्पण भावनेचं कौतुक केलं। ब्रिटिशांनी तयार केलेले फौजदारी कायदे रद्द करून केंद्र सरकारनं लागू केलेले 3 नवीन फौजदारी कायदे तंत्रज्ञान, कालबद्ध काम आणि विश्वास या 3 स्तंभांवर आधारले आहेत असं त्यांनी सांगितलं।
1: भारत सरकार ने अंग्रेजों के बनाई हुई दंड संहिता को बदलकर 3 भारतीय न्याय संहिताओं को लागू किया है। ये न्याय संहिताओं की सोच दंड आधारित नहीं है। ये न्याय संहिताओं की सोच नागरिकों को न्याय दिलाने के लिए केंद्रित, तकनीक सक्षम और समयबद्ध बनाने की है। ये तीनों न्याय संहिताएं टेक्नोलॉजी, टाइमलाइन और ट्रस्ट, ये 3 पिलर पर खड़ी की गई है।
0: पुडुचेरीच्या विकासासाठी केंद्र सरकार वचनबद्ध असल्याचंही शहा यांनी सांगितलं। गेल्या 12 वर्षांमध्ये त्या दिशेनं सरकारने केलेल्या विविध उपाययोजनांचा त्यांनी उल्लेख केला। पुडुचेरी पोलीस दलाला प्रतिष्ठेचा राष्ट्रपती ध्वज पुरस्कार मिळाल्याबद्दल शहा यांनी त्यांचं अभिनंदन केलं। लष्कराची तुकडी किंवा एखादं राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाच्या पोलीस दलाला दिला जाणारा हा सर्वोच्च सन्मान आहे। परदेशी गुंतवणूकदारांची भारतीय बाजारपेठेतली गुंतवणूक सातत्यानं वाढत असून ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात त्यांनी 12,921 कोटी रुपये भारतीय बाजारात गुंतवल्याचं सीडीएसएलच्या अहवालात म्हटलंय। जुलै

हा आकडा 20,200 कोटी इतका होता. मार्च ते जून या काळात परदेशी गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात पैसे काढून घेतले होते. त्यानंतर सलग दुसऱ्या महिन्यात ही मोठी गुंतवणूक देशात आली. मणिपूरमध्ये सुरक्षा दलांनी राबवलेल्या विविध मोहिमांमध्ये बंदी घातलेल्या कट्टरतावादी संघटनांशी संबंधित 5 सक्रिय सदस्यांना अटक करण्यात आली. त्यांच्यावर खंडणी, संघटनेसाठी नवीन सदस्यांची भरती करणं यासारख्या कारवायांमध्ये सहभागी असल्याचा आरोप आहे. राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरणानं देशभरातल्या 33 राज्य जैवविविधता मंडळं, केंद्रशासित प्रदेशांमधल्या जैवविविधता परिषदा आणि राष्ट्रीय संस्थांना ॲक्सेस अँड बेनिफिट शेअरिंग अंतर्गत 3 कोटी रुपयांपेक्षा जास्त रुपयांचा निधी वितरित केलाय. टोमॅटो, मिरची, वांगी तसंच साहिवाल जातीच्या गुरांचं गोठवलेलं वीर्य यासह भारतातल्या कृषी जैवविविधतेशी संबंधित विविध घटकांचा यात अंतर्भाव असल्याचं पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयानं म्हटलंय. या निधी वितरणामुळे जैवविविधतेचं संवर्धन, वैज्ञाननिष्ठ संशोधन आणि देशभरातल्या समृद्ध जैविक संसाधनांचं रक्षण करणाऱ्या समुदायांची उपजीविका याच्यातला दुवा अधिक घट्ट होईल असं मंत्रालयानं म्हटलंय. प्राधिकरणानं आतापर्यंत केलेल्या एकूण वितरण 166 कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचंही मंत्रालयानं म्हटलंय. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अमेरिकेबरोबर शांततेची चर्चा पुढे सुरू ठेवण्यात आपल्याला रस आहे, मात्र यासाठी अमेरिकेला परस्पर विश्वासाचं वातावरण कायम ठेवावं लागेल असं इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजिश्कियान यांनी म्हटलंय. सामंजस्यानं वागण्याची हीच योग्य वेळ आहे आणि अमेरिकेच्या कृतीला अनुसरून इराण आपली वचनबद्धता पूर्ण करेल असं ते म्हणाले. आपले अधिकार सुरक्षित ठेवण्यासाठी इराण चर्चा सुरू ठेवेल, मात्र कोणत्याही दबावाखाली आत्मसमर्पण करणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. इराण आणि अमेरिकेनं गेल्या जून महिन्यात युद्धबंदीबाबतच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली होती. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत, मात्र अद्याप या क्षेत्रातला तणाव कायम आहे. युक्रेन आणि अमेरिकेनं पॅट्रियट हवाई संरक्षण प्रणालीसाठी प्रतिरोधक क्षेपणास्त्रांचा दरमहा पुरवठा करण्याबाबतचा करार केलाय. त्यानुसार अमेरिका युक्रेनला दरमहा प्रतिरोधक क्षेपणास्त्र पुरवेल. युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी बेलग्रेडमध्ये पत्रकारांना ही माहिती दिली. मात्र हे प्रमाण देशाच्या हवाई संरक्षणाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेसं नसल्याचं ते म्हणाले. त्यांनी यासंदर्भातली नेमकी आकडेवारी उघड केली नाही. कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीचं विजेतेपद भारताच्या अश्मिता चालिहानं पटकावलंय. आज 53 मिनिटं चाललेल्या अंतिम सामन्यात तिनं चीनच्या हान कियान क्षीचा 14-21, 21-14, 21-14 असा पराभव केला. पहिल्या गेममध्ये पिछाडीवर पडलेल्या अश्मितानं नंतर आक्रमक खेळ करत विजय मिळवला. यापूर्वी अश्मितानं 2024 आशिया सांघिक विजेतेपद स्पर्धेत तसंच 2019 दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये सुवर्णपदक मिळवलंय. जम्मू काश्मीरमध्ये पुढले काही दिवस हवामानाची स्थिती प्रतिकूल राहण्याची शक्यता लक्षात घेता पहलगाम आणि बालताल या दोन्ही मार्गांवर सुरू असलेली अमरनाथ यात्रा स्थगित करण्यात आली. गेले काही दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे यात्रेच्या दोन्ही मार्गांचं मोठं नुकसान झालं असून या ठिकाणी दुरुस्तीचं काम सुरू आहे. रामबन जिल्हा आणि काश्मीरच्या काही भागात सुरू असलेला पाऊस आणि खराब हवामान लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून काल जम्मूमध्ये भगवती नगर बेस कॅम्पवरून यात्रेकरूंचा जथा पुढे रवाना झाला नाही. यंदा 4 लाखापेक्षा जास्त भाविकांनी अमरनाथच्या गुंफांना भेट दिली. अनंतनाग जिल्ह्यातला पारंपरिक चंदनवाडी मार्ग आणि गांदरबल जिल्ह्यातला बालताल मार्ग अशा दोन्ही मार्गांवरून 3 जुलै रोजी सुरू झालेल्या यंदाच्या अमरनाथ यात्रेची सांगता 28 ऑगस्ट रोजी पारंपरिक छडी मुबारक सोहळ्यानं होईल. देशाच्या विविध भागात मोसमी पाऊस सक्रिय आहे. अनेक ठिकाणी पूरस्थिती आहे. आसाममध्ये पुराचा फटका 12 जिल्ह्यांना बसला असून अजूनही जनजीवनावर त्याचा परिणाम जाणवतोय. राज्यात अतिवृष्टीमुळे मरण पावलेल्यांची संख्या 88

0: कोरडवाहू झाले. पश्चिम बंगालमध्ये बहुसंख्य जिल्ह्यात आज आणि उद्या विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना आणि वादळी पावसाची शक्यता आहे. ओदिशामध्ये पुन्हा एकदा पावसानं जोर धरलाय. चार जिल्ह्यांमध्ये हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट जारी केलाय. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत छोडो आंदोलनाच्या 84व्या वर्धापन दिनानिमित्त देशाचं हुतात्म्यांना अभिवादन. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते पुडुचेरी पोलीस दलाला राष्ट्रपती ध्वज प्रदान. भारतीय बाजारपेठेत ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात 12,921 कोटी रुपयांची गुंतवणूक. शांततेसाठी अमेरिकेबरोबर चर्चा पुढे सुरू ठेवण्याची इराणची सशर्त तयारी. कोरियन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेचं विजेतेपद अश्मिता चलिहानं पटकावलं. आणि खराब हवामानामुळे अमरनाथ यात्रा अनिश्चित काळासाठी स्थगित. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोते हो, आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. दुपारचे 1:40 झाली आहेत. प्रसारित करत आहोत जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र.
2: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र. जून जुलैमध्ये दडी मारलेल्या पावसानं दमदार पुनरागमन केल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण. खरीप हंगामातील पिकांची स्थिती आणि शेतकऱ्यांच्या अडचणी यांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचं आयोजन. आषाढी एकादशीनिमित्त पिंपराळा नगरीत भक्तिमय वातावरणात रथोत्सव साजरा. ऑक्सफर्ड विद्यापीठातले आंतरराष्ट्रीय ख्यातीचे संशोधक डॉक्टर नानासाहेब थोरात यांचं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन. आणि जळगाव शहर वाहतूक शाखेची विशेष तपासणी मोहीम. या होत्या गेल्या महिनाभरातल्या जळगाव जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे जळगाव जिल्ह्याचे वार्ताहर राजेश यावलकर.
3: जून आणि जुलैच्या सुरुवातीला समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता निर्माण झाली होती. पेरणी केलेल्या पिकांच्या उगवणीला देखील याचा परिणाम जाणवत होता. मात्र महिन्याच्या मध्यापासून पावसाने दमदार पुनर्गमन करत जिल्ह्याच्या बहुतांश भागात चांगली हजेरी लावली. यामुळे कोमजलेल्या पिकांना नवसंजीवनी मिळाली आणि शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले. कापूस, सोयाबीन, मका, बाजरी आणि इतर खरीप पिकांच्या वाढीसाठी हा पाऊस अत्यंत उपयुक्त ठरला. तापी नदीच्या हातनूर धरणाच्या पाणीसाठ्यात वेगाने वाढ झाल्यामुळे हातनूर धरणाचे काही दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग करण्यात आला. नदीकाठच्या गावांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मुसळधार पावसामुळे जळगाव जिल्ह्यातील अंमळनेर, भडगाव, चाळीसगाव आणि पाचोरा या शहरातील काही भागात पाणी साचल्याने आणि लहान नाल्यांना पूर आल्याने नागरिक अडकून पडल्याच्या घटना घडल्या. बचाव पथकांनी धाडसी प्रयत्न करत अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं. खरीप हंगामातील पिकांची स्थिती, खत आणि बियाण्याचा पुरवठा, पिकांवरील रोगाचा प्रादुर्भाव आणि शेतकऱ्यांच्या अडचणी यांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी आपल्या कामांचा सविस्तर आढावा सादर केला. बैठकीत शेतकऱ्यांना वेळेवर तांत्रिक मार्गदर्शन उपलब्ध करून देणे आवश्यक, कृषी निविष्ठांचा पुरेसा साठा ठेवणे आणि पीक विमा योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर भर देण्यात आला. कृषी क्षेत्र अधिक सक्षम करण्यासाठी विभागीय समन्वयक वाढवण्याचे जिल्हाधिकारी घुगे यांनी यावेळी मात्र निर्देश दिलेत. व्यवसायात निरंतर यश आणि वाढ मिळवण्यासाठी उद्योजकाने स्वतःच्या मनावर सतत काम करत राहिले पाहिजे. मन खंबीर आणि सकारात्मक असेल तर व्यवसाय निश्चितपणे पुढे जाऊ शकतो असा विश्वास सॅटरडे क्लब ग्लोबल ट्रस्टचे चेअरमन तथा मॅनेजिंग ट्रस्टी डॉक्टर अजित मराठे यांनी जळगावात व्यक्त केला. उद्योगावर बोलू काही या विशेष मुलाखत कार्यक्रमात ते बोलत होते. विठ्ठल विठ्ठल आणि पांडुरंग वर्दे हरिविठ्ठलच्या गगनभेदी घोषणा देत प्रतिपंढरपूर म्हणून ख्याती असलेल्या जळगाव शहरातील पिंपराळा नगरीत आषाढी एकादशी निमित्त 151 असलेल्या या रथोत्सवाचा भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. विठ्ठल मंदिर संस्था, वाणी पंचमंडळ आणि समस्त ग्रामस्थांच्या वतीने आयोजित या दीड शतकीय परंपरेच्या सोहळ्यासाठी जळगाव शहरासह जिल्ह्यातील भाविकांची अलोट जनसागर या पिंपराळा येथे उसळला होता. आकर्षक रोषणाई, सुशोभित दुकाने, भव्य पाळणे आणि खेळण्यांच्या बाजारामुळे संपूर्ण नगरी चैतन्याने लाहून निघाली होती. आमदार सुरेश भोळे, जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन, महापौर दीपमाला काळे, उपमहापौर मनोज चौधरी, स्थायी समिती सभापती चंद्रशेखर पाटील, आयुक्त आदित्य जीवने आदी प्रमुख पाहुणे म्हणून यावेळी उपस्थित होते. आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठुरायाच्या दर्शनासाठी जळगाव जिल्ह्यातील 50,779 भाविक प्रवाशांनी एसटीच्या सुरक्षित प्रवासाचा लाभ घेतला. गतवर्षापेक्षा यंदा प्रवाशांच्या या प्रतिसादामुळे जळगाव विभागाच्या उत्पन्नात

0: 21.77% घवघवीत वाढ झाली आहे. महामंडळाच्या तिजोरीत 2,56,60,260 रुपये अतिरिक्त जमा झालेत. आजचा झिंझी या पिढीवरती सोशल मीडिया इन्फ्लुएन्सचा एवढा मोठा प्रभाव आहे. मात्र इतरांच्या यशाची तुलना करून आयुष्य दुःखी करू नका. प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगळी क्षमता दडलेली असते, ती ओळखा, तिचा सातत्याने विकास करा, त्याच दिशेने करिअर घडवा, असा सल्ला ऑक्सफर्ड विद्यापीठातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे संशोधक डॉक्टर नानासाहेब थोरात यांनी जळगाव येथे विद्यार्थ्यांना दिला. नोबेल फाउंडेशन, संतपंथ चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यातर्फे आयोजित जागतिक शास्त्रज्ञांचा गौरव सोहळा आणि प्रेरणादायी व्याख्यानपर कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून थोरात बोलत होते. जळगाव शहरातील वाहतूक नियमांचे प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जळगाव शहर वाहतूक शाखेने 3 ते 17 जुलै या कालावधीमध्ये विशेष तपासणी मोहीम राबवली. या 15 दिवसांच्या मोहिमेत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 1,597 वाहन चालकांवरती कारवाई करण्यात आली. या कारवाईतून 16,54,250 रुपयांचा महसूल शासनाच्या तिजोरीत जमा झाला आहे. आकाशवाणी वार्तापत्रासाठी राजेश यावलकर, जळगाव.
1: याबरोबरच जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.
2: श्रोतेहो, प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. दुपारचे 1:45 झाली आहेत. प्रसारित करत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा.

श्रोते हो, आताच आपण सविता नायगावकर यांच्या स्वरात आरती प्रभू यांची रचना ऐकली. आपण सुगम संगीताच्या कार्यक्रमामध्ये ही गीतं ऐकत आहोत.

श्रोते हो, या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकलात. दुपारचे 1:55 झाली आहेत. पुनः प्रसारित कार्यक्रम प्रसारित करत आहोत ऐसी अक्षरे रसिके.

0: श्रोते हो ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात पत्रानुबंध या मालेत ऐकूया महात्मा गांधी आणि कस्तुरबा गांधी यांच्यातील पत्रव्यवहाराचा चंद्रकांत भोंजाळ यांनी घेतलेला साहित्यिक वेध.
1: आज आपण महात्मा गांधी आणि कस्तुरबा यांच्यातील पत्रव्यवहारासंबंधी बोलणार आहोत. आपल्याला महात्मा गांधी यांच्याविषयी खूप माहिती असते, त्या मानानं कस्तुरबा यांच्याविषयी खूपच कमी माहिती असते. त्यामुळं त्या दोघांमधील पत्रव्यवहार हा एक ऐतिहासिक दस्तऐवज आहे असं मला वाटतं. यातून गांधीजी आणि कस्तुरबा यांच्या जीवनाचा एक अंतर्गत शोध घेता येतो. गांधीजी यांचा पत्रव्यवहार प्रचंड होता. त्यातील बराचसा भाग सुरक्षित असून तो संपूर्ण गांधी वाङ्मयाच्या इंग्रजी आणि हिंदी खंडातून संग्रहित आहे. हे सगळे खंड मराठीतून आलेले नाहीत ही खेदाची गोष्ट आहे. गांधीजींच्या व्यापक पत्रव्यवहारातून त्यांच्या जीवनसत्याच्या शोधाची धडपड वाचता येते. खरंतर कस्तुरबांच्या अखेरच्या आजारपणात आणि त्यांच्या दुर्दैवी निधनानंतर गांधीजींनी भारत सरकारशी केलेला पत्रव्यवहार अनेक अर्थानं मोलाचा आहे. त्यातून ब्रिटिश सरकारचं जे रूप प्रकट होतं ते निंदन आणि तिरस्करणीय असं आहे. माझ्यासमोर शहाद्याचे डॉक्टर विश्वास पाटील यांनी संकलित केलेल्या कस्तुरबा पत्रव्यवहार आणि भाषणं या छोट्या पुस्तिकेचं हस्तलिखित आहे. ते अद्याप पुस्तक रूपानं प्रकाशित झालेलं नसलं तरी ते महत्वाचं आहे म्हणून मी ते आपणासमोर मांडित आहे. यात गांधीजींनी कस्तुरबा यांना लिहिलेल्या समग्र पत्रांचा विचार मराठीतून प्रथमच केला गेलाय. यात नातलगांच्या मधुर स्मृती आहेत, निसर्ग वर्णन आहेत, गीतेवरील प्रवचन आहेत, कस्तुरबांच्या प्रकृतीची वेळोवेळी घेतलेली मर्मस्पर्शी काळजी आहे, नाना रंगगंध आहेत. पण यात कस्तुरबा यांनी गांधीजींना लिहिलेल्या पत्रांचा मात्र उल्लेख नाहीये. काळाच्या ओघात आणि मुख्यत्वे ब्रिटिश सरकारच्या प्रचंड ओझ्याखाली हे पत्र वाङ्मय गुदमरून लोप पावलाय. यातून इतिहासाची सूक्ष्म वीण तर उकलता आली असतीच, पण दोघांच्या अंतरंग स्वभावाचे नाना पैलू प्रकट झाले असते. नमुना म्हणून गांधीजी यांनी कस्तुरबा यांना लिहिलेलं एक पत्र पाहूयात. हे पत्र 9 नोव्हेंबर 1908 या तारखेला लिहिलेलं आहे. प्रिय कस्तूर, तुझ्या तब्येतीविषयी वेस्ट यांनी पाठवलेली तार पोहोचली. माझं हृदय विदीर्ण झालं. तुझी सेवा करायला माझं मन धाव घेत आहे. परिस्थिती मात्र अनुकूल नाही. सत्याग्रहाच्या लढ्यात मी सारं काही अर्पण केलेलं आहे. मी तिकडे येऊ शकत नाही. दंड भरल्यावर खरं तर मला तिकडे येता येईल, पण दंड तर मी भरणार नाही. तू जरा हिंमत धर, योग्य आणि नियमित आहार घे, तू बरी होशील. आणि माझ्या दुर्दैवानं जर तू मरण पावणार असशील तर माझ्या हयातीत तुझं असं निघून जाणं काही वाईट नाही. माझं तुझ्यावर इतकं प्रेम आहे की तू निघून गेल्यावर देखील तू माझ्यासाठी जिवंतच राहशील. तुझा आत्मा तर अमर आहेच. मी तुला खात्रीपूर्वक सांगतो की तुला जावं लागलं तरी मी दुसरा विवाह करणार नाही. मी तुला अनेकदा सांगितलंय, तू ईश्वरावर आस्था ठेवून प्राण सोडावेत. तुझं बलिदान सत्याग्रहासाठी असेल. मनाला वाईट वाटून घेऊ नकोस असं मी मागणं मागतो. तर अशी ही पत्र, ती आपल्याला विचार करायला प्रवृत्त करतात.
0: पत्रानुबंध या मालेत आत्ताच आपण ऐकला महात्मा गांधी आणि कस्तुरबा गांधी यांच्यातील पत्रव्यवहाराचा चंद्रकांत भोंजाळ यांनी घेतलेला साहित्यिक वेध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते

0: श्रोते हो, दुपारचे 2 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत कृषीवाणी हा कार्यक्रम.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, अननस जगातील एक महत्वाचं फळ असून कोकणातील जमीन आणि हवामान अननसाच्या वाढीसाठी योग्य आहे. अननसाच्या बऱ्याच जाती आहेत, परंतु त्यापैकी क्यू आणि क्वीन या जातीची लागवड मोठ्या प्रमाणावर व्यापारीदृष्ट्या केली जाते. क्यू ही एक कॅनिंगसाठी प्रसिद्ध जात आहे. फळं साधारणतः 1.5 ते 2.5 किलो वजनाची असतात आणि पानांना दाते किंवा काटे टोकाकडे सोडल्यास इतरत्र नसतात, तसंच डोळे खोलवर गेलेले नसतात. त्यामुळे फळांचा उपयोग विशेष करून चकत्या डब्यात हवाबंद करण्यासाठी केला जातो. क्वीन जातीच्या पानांना

0: वापर व्यापारी दृष्ट्या केली जाते. किओ ही एक कॅनिंगसाठी प्रसिद्ध जात आहे. फळं साधारणतः 1.5 ते 2.5 किलो वजनाची असतात आणि पानांना दाते किंवा काटे टोकाकडे सोडल्यास इतरत्र नसतात. तसंच डोळे खोलवर गेलेले नसतात, त्यामुळे फळांचा उपयोग विशेष करून चकत्या डब्यात हवाबंद करण्यासाठी केला जातो. क्वीन जातीच्या पानांना अणकुचीदार दाते असतात. फळांचं वजन 1 ते 1.5 किलो पर्यंत असतं आणि फळांचा दर्जाही उत्तम असतो. फळं खुसखुशीत आणि गोडीला चांगली असल्यानं कापून खाण्यासाठी उत्तम असतात. फळांचे डोळे खोलपर्यंत गेलेले असतात, त्यामुळे कॅनिंगसाठी अयोग्य असतात. मॉरिशियस ही जात क्वीन जातीप्रमाणे काटेरी आणि फळांवरील डोळे खोलगट गेलेली असते. फळं 1 ते 1.5 किलो वजनाची कापून खाण्यासाठी उत्तम. मॉरिशियस रेड आणि मॉरिशियस येल्लो असे दोन प्रकार फळांवरील रंगावरून पडतात. जायंट क्यू या जातीची फळं मोठी 2.5 ते 3.5 किलो वजनाची असून क्यू जातीसारखी आहेत. कॅनिंगसाठी ही उत्तम जात आहे. अननस लागवडीसाठी जमीन नांगरून आणि कुळवून 30 ते 40 सेंटीमीटर खोलीपर्यंत भुसभुशीत करावी. हेक्टरी 20 ते 25 टन शेणखत टाकावं. या पिकाची लागवड ऑगस्ट सप्टेंबर मध्ये चरामध्ये केली जाते. त्यासाठी 30 सेंटीमीटर खोलीचे 3 ते 4 मीटर लांबीचे चर तयार करावेत. 2 चरातलं अंतर 90 सेंटीमीटर, चरातील 2 रांगेतील अंतर 60 सेंटीमीटर, 2 झाडातलं अंतर 15 सेंटीमीटर ठेवावं. मात्र विरळ लागवडीमध्ये 2 झाडातलं अंतर 30 सेंटीमीटर ते 45 सेंटीमीटर पर्यंत वाढवता येतं. अशा प्रकारे अननसाची लागवड जर केली तर प्रति हेक्टरी 76,190 रोपं बसतात आणि त्यापासून सर्वाधिक 86.5 टनापर्यंत क्यू जातीपासून उत्पादन मिळतं. अननसाची अभिवृद्धी शाखीय पद्धतीनं झाडाला जमिनीपासून येणारे फुटवे, फळाखालचा मूळ दांडा आणि पानं यामध्ये वाढणारा फळाखालील कोंब आणि फळावरील शेंडे यापासून करतात. सुमारे 450 ग्रॅम वजनाचे फुटवे लागवडीसाठी उत्तम असतात. फुटवे वापरून लागवड केली तर 18 ते 22 महिन्यांनी फळं तयार होतात. फळाखाली येणाऱ्या कोंबाचा आणि फळावरील पानाच्या शेंड्याचा उपयोग केला तर फळं अनुक्रमे 22 आणि 24 महिन्यात काढणीसाठी तयार होतात. मुळ्या फुटण्यासाठी लागवडीपूर्वी तळाची पानं काढून टाकावी आणि फुटवे 10 दिवस सावलीत साठवावे. रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून रोपं इकाटॉक्स आणि डायफोलेटॉन यांच्या द्रावणात बुडवून नंतर लावावी. अति पावसामध्ये लागवड करू नये. कोकणात ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात लागवड करावी. या पिकासाठी शेणखत 20 ते 25 टन प्रति हेक्टरी द्यावं. प्रत्येक झाडाला नत्र 12 ग्रॅम, स्फुरद 6 ग्रॅम आणि पालाश 12 ग्रॅम या प्रमाणात खतांची मात्रा 2 ते 3 समान हप्त्यात द्यावी. पहिला हप्ता लागवडीनंतर 3 महिन्यांनी आणि शेवटचा हप्ता 1 वर्षाच्या आत द्यावा. पावसाळ्यात पाण्याचा निचरा होणं जरुरीचं असतं, त्यासाठी चरात पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. पाण्याचा चांगला निचरा होण्यासाठी योग्य अंतरावर चर काढावे. या पिकाला अधूनमधून भर देणं आवश्यक असतं. खोडव्यास भर देणं अत्यावश्यक असतं. खतांचा हप्ता दिल्यानंतर लगेच भर द्यावी, म्हणजे झाड जमिनीवर लोळणार नाही. क्यू जातीच्या 12 महिने वयाच्या झाडावर सप्टेंबर महिन्यात 50 मिलीलिटर 50 PPM इथरेल किंवा नॅफ्थॅलिक ऍसेटिक ऍसिडचं द्रावण वापरलं असता 52 ते 60 दिवसात फुलं यायला सुरुवात होते. त्यामुळे एप्रिल मे महिन्यात फळं काढणीस तयार होतात, मात्र त्यांचा आकार थोडा लहान मिळतो.
1: श्रोतेहो, आत्ताच आपण पुनःप्रसारित कार्यक्रम कृषीवाणी ऐकलात. हा कार्यक्रम आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून तसंच DTH उपग्रह वाहिनीवरून ऐकलात. आपण आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून देखील ऐकू शकता. दुपारचे 2:05 होत आहेत. ऐकणार आहोत पुनःप्रसारित कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.

0: श्वसन नलिकेशी संबंधित आजार या विषयावर आज आपण बातचीत करणार आहोत. तर एकंदरीत आमच्या श्रोत्यांना सांगाल की श्वसन नलिका नेमकी काय असते.
1: श्वसन नलिका किंवा आपण ज्याला रेस्पिरेटरी सिस्टम म्हणतो, याची सुरुवात आपल्या नाकापासून होते. तर आपला नाक, घसा, व्होकल कॉर्ड्स किंवा स्वर यंत्रिका, त्यानंतर एअरवे किंवा ट्रकिया, ती आपली मुख्य श्वासनलिका. त्याचे दोन फांद्या ज्यांना आम्ही ब्रॉन्काय म्हणतो, जे आपल्या उजव्या आणि डाव्या फुफ्फुसाला हवा सप्लाय करतात. याच्या छोट्या छोट्या फांद्या असतात, जसे झाडाचे फांदे असतात, यांना आम्ही स्मॉलर एअरवेज म्हणतो. यासोबत दोन्ही लंग्स आणि श्वास घेताना जे ॲक्सेसरी मसल्स आहे, डायफ्राम, रेस्पिरेटरी मसल्स, हे सगळे मिळून एक श्वसन नलिका बनवतात.
0: मग डॉक्टर, आता श्वसन नलिकेशी संबंधित कुठले आजार आहेत जे सर्वसाधारणपणे दिसून येतात?
1: सगळ्यात कॉमन जे लोकांना ज्याबद्दल माहिती आहे तो आहे दमा. तर दमा स्वतः दोन प्रकारचा असतो, ज्याला आम्ही अस्थमा किंवा सीओपीडी म्हणतो. यासोबत बरेचसे आजार असतात लोकांना इन्फेक्शन, जसं बॅक्टेरियल इन्फेक्शन, व्हायरल इन्फेक्शन, हे पण श्वसन नलिकेचे आजार आहे. बरेच लोकांना ॲलर्जीचा त्रास असतो, वातावरण बदलल्याने धूळ मातीच्या संपर्कात खोकला किंवा शिंका येणे, हा पण एक श्वसन नलिकेचा आजार आहे. ILD किंवा लंग्सचं फायब्रोसिस हे एक प्रकार आहे, ज्याच्यामध्ये लंग्स जे आहे ते कडक होऊन जातात. आणि मग निमोनिया म्हणजे लंग्सचं इन्फेक्शन किंवा लंग कॅन्सर, हे बरेचसे आजार आहे जे श्वसन नलिकेशी संबंधित आहेत.
0: डॉक्टर, इतक्या सगळ्या आजारांचा आपण उल्लेख केला, एक सर्वसाधारण याची लक्षणं काय असतात?
1: बरेचदा श्वसन नलिकेचे जे आजार असतात त्याचे लक्षणं ओव्हरलॅप करतात, कधी कधी कार्डियक डिझिजेस सोबत, कधी कधी ॲलर्जीज सोबत. तर खोकला, सतत खोकला राहणे, खोकल्यात ठसा पडणे, शिंका, सर्दी येणे, कधी कधी खोकल्यात रक्त पडणे, हे काही सिम्पटम्स आहे. यासोबत एक मुख्य लक्षण जे आहे ते आहे दम भरून येणे. आता दम भरून येणे एक असा सिम्पटम आहे जे वेगवेगळ्या लोकांना वेगळ्या प्रकारे परसेप्ट करता येतो. काही लोकांना छाती भरून येते, काही लोकांना छातीमध्ये जकडण असं ते म्हणतात, किंवा चालल्यावर श्वास भरून येणे, हे वेगवेगळ्या प्रकारे दम भरणं एक त्रास आहे. यासोबत सतत ताप येणे, वजन कमी होणे, हे पण श्वास नलिकेचे लक्षण असू शकतात.
0: आता आपण ज्या आजारांचा उल्लेख केला त्यातला एक आजार म्हणजे अस्थमा. तर अस्थमा काय असतो नेमका?
1: अस्थमा म्हणजे एका प्रकारचा दमा आहे. हा एक अशा प्रकारे आजार असतो ज्याच्यात आपली जी श्वास नलिका असते ही श्वास नलिका रुंदीला लहान होऊन जाते. तर आपल्या फुफ्फुसांमध्ये झाडाच्या फांद्यासारखे लाखो श्वासनळिके असतात, जे जेव्हा केव्हा पेशंट ट्रिगरच्या संपर्कात येतो, पेशंटच्या आजूबाजू काही बदल होतो, वातावरण बदल होणे किंवा धूळ मातीच्या संपर्कात येणे, तर या श्वासनळिका रुंदीला लहान होतात. यामुळे पेशंटला श्वास घेण्यात त्रास होतो, दम भरून येतो, आणि कधी कधी यासोबत खोकलाही वाढू शकतो. तर अस्थमा एक आजार आहे ज्याच्यात श्वासनळिका रुंदीला लहान होते. हा आजार बरेच लोकांना लहानपणीही दिसून येतो, म्हणजे पहिले 6 महिने ते 1 वर्षात ही लहान बाळाला अस्थमा असू शकतो. काही लोकांना हा आजार पहिले 5 वर्षात असतो, मग कमी होऊन जातो, मग परत कधी दिसून येतो. आणि काही काही लोकांना तरुण वयात किंवा 50-60 वयामध्ये हा आजार दिसून येतो.
0: डॉक्टर, या व्यतिरिक्त इतर आजारांविषयी आपण पुढील भागात जाणून घेणार आहोत. डॉक्टर समीर अरबट आपण इथे आलात आणि श्वसन नलिकेशी संबंधित आजार याविषयी आमच्या सर्व श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
1: धन्यवाद.
0: नमस्कार. श्रोते हो, श्वसन नलिकेशी संबंधित आजार या विषयावर सुप्रसिद्ध श्वसन रोग तज्ञ डॉक्टर समीर अरबट यांची वैद्यही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोतेहो, आज आपण श्वसन नलिकेशी संबंधित आजार याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध श्वसन रोगतज्ञ डॉक्टर समीर अर्बट. नमस्कार डॉक्टर.
1: नमस्कार
0: डॉक्टर.

0: श्रोते हो, आताच आपण आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम ऐकला जो आम्ही आमच्या श्रोत्यांसाठी पुनःप्रसारित केला होता. हा कार्यक्रम आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकलात.
1: मित्रमैत्रिणींनो, दिनांक 9 ऑगस्ट 2026 रविवार रोजी प्रसारित होणाऱ्या राज्यस्तरीय युवपणी या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल IIT जम्मू येथे आयोजित इन्व्हेंट X 2020.

0: 26 या राष्ट्रीय संशोधन स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त करणाऱ्या उर्जित प्रसन्न भावसार या युवा मित्राची सुमेधा कुलकर्णी या आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. दुपारचे 2:10 झाले आहेत. ऐकूयात पुनःप्रसारित कार्यक्रम परिसर.

0: श्रोते हो नमस्कार. परिसर कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी रोहिणी सूर्यवंशी अगदी मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो परिसर या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात जलसंवर्धन काळाची गरज या विषयावर माहिती, आणि ही माहिती देतील गौरव अंबारे. या कार्यक्रमाचा भाग पहिला आपण ऐकणार आहात.
1: नमस्कार मित्रांनो, आजचा आपला विषय आहे जलसंवर्धन. या विषयाअंतर्गत पहिल्या भागात आपण जाणून घेऊया आपल्या पाण्याचं गणित आणि आजची परिस्थिती. आज आपण एका अत्यंत महत्वाच्या आणि आपल्या अगदी जवळच्या विषयावर चर्चा करण्यासाठी जमलो आहोत. हा विषय असा आहे ज्याचा थेट संबंध आपल्या प्रत्येकाच्या रोजच्या आयुष्याशी आणि आपल्या भविष्याशी आहे, तो म्हणजे जलसंवर्धन. म्हणजेच सोप्या भाषेत सांगायचं तर पाणी वाचवणं, पाण्याचा योग्य वापर करणं आणि पावसाचं पाणी जतन करणं. पाणी हेच जीवन आहे हे वाक्य आपण अगदी प्राथमिक शाळेत असल्यापासूनच ऐकत आलोय, वाचत आलोय आणि निबंधात लिहितही आलोय. पण आज खरंच वेळ आलीय आपण या वाक्याचा अर्थ खोलवर जाणून समजून घेतला पाहिजे आणि आपल्या परिसराच्या पाण्याचे नेमके गणित काय आहे हे तपासून पाहिलं पाहिजे. आणि सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे हे पाणी आपल्याला अजून किती दिवस आणि किती वर्ष असंच पुरणार आहे. आज आपल्या परिसराची परिस्थिती काय, तसा जसा उन्हाळा जवळ येतो तसतशी आपल्या सर्वांच्या मनात एक अज्ञात भीती निर्माण होते. विहिरी कोरड्या पडू लागल्यात, बोरवेलचे पाणी खूप खोल निघून जाते आणि पूर्ण बंद होते. अनेक सोसायट्यांमध्ये आणि गल्लीबोळ्यांमध्ये पाण्याचे टँकर येऊ लागतात. पाण्यासाठी महिलांना, वृद्धांना आणि लहान मुलांना तासन तास रांगेत उभं राहावं लागतं. पण गंमत बघा, याच परिसरात जेव्हा पावसाळा येतो तेव्हा चित्र पूर्ण वेगळं असतं. नद्या नाले भरभरून वाहतात, रस्त्यांवर पाणी साचतं, सखल भागात पाणी भरून वाहतूक ठप्प होते. पावसाळ्यात आपल्याकडे पाऊस भरपूर पडतो, निसर्ग आपल्याला मुबलक पाणी देतो, पण तरीही उन्हाळा आला की आपण पाण्यासाठी का सुचलेले असतो. याचं एकमेव कारण म्हणजे निसर्गाने दिलेलं पावसाचं पाणी आपण सुरक्षितपणे साठवून ठेवण्याऐवजी ते नालीतून, ओढ्यातून, समुद्रात जाऊन मिळू देतो. आपण ते पाणी जमिनीत जिरवतच नाही. आपण सर्वजण हे विसरत चाललोय की पाणी कधीही न संपणारी गोष्ट नाहीये. कारखान्यात जशी एखादी वस्तू बनते तसं पाणी कारखान्यात बनवता येत नाही. निसर्गाने आपल्याला जे मर्यादित गोड पाणी दिलंय ना, त्याचा वापर जर आपण असाच बेजबाबदारपणे करत राहिलो तर येणारा काळ आपल्यासाठी, आपल्या परिसरासाठी आणि विशेषत आपल्या पुढच्या पिढीसाठी खूप कठीण असणार आहे. त्यामुळे आजच आपल्याला जागं व्हावं लागेल आणि आपल्या परिसरातील पाण्याच्या प्रत्येक थेंबाचं गणित समजून घ्यावं लागेल. तर मित्रांनो, आज आपण जाणून घेतलंय जलसंवर्धन या विषयाअंतर्गतच्या पहिल्या भागात आपल्या पाण्याचं गणित आणि आजची परिस्थिती. धन्यवाद
0: श्रोते हो. आताच आपण जलसंवर्धन काळाची गरज या विषयावर जाणून घेतलं गौरव अंबारे यांनी दिलेल्या या माहितीतून. आज या कार्यक्रमाचा भाग पहिला आपण ऐकलात. श्रोते हो, आजच्या आपल्या परिसर कार्यक्रमाचा विषय होता जलसंवर्धन. या विषयाबरोबरच आजच्या परिसर कार्यक्रमात आज इथेच रजा घेतोय. नमस्कार. आजच्या या कार्यक्रमाचं निवेदन केलेलं होतं रोहिणी सूर्यवंशी यांनी. सादर करते सतीश रेवे.
2: श्रोते हो, आताच आपण परिसर हा पुनःप्रसारित कार्यक्रम ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. ठीक 2:15 दिल्ली केंद्रावर

श्रोतेहो, प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. दुपारचे 2:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. या कार्यक्रमात आज आपण कर्नाटक संगीत ऐकणार आहोत. मुंबई केंद्राची निर्मिती विद्यानंदी गोपाळ अय्यर यांचं वीणावादन आपण ऐकणार आहोत. राग शंकर भरणम, धन्याशी आणि अठाणा, ताल रूपक मिश्रचापू आणि खंडचापू, त्यांना मृदंगमवर साथ आहे एन एस कल्याण रामन. ऐकूयात तर विद्यानंदी गोपाळ अय्यर यांचं वीणावादन.

0: श्रोतेहो, आताच आपण नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात कर्नाटक संगीताअंतर्गत कलाकार विद्यानंदी गोपाळ अय्यर यांचं वीणावादन ऐकलं. राग शंकराभरणम, धन्याशी आणि अठाणा. त्यांना मृदंगमवर साथ होती एन एस कल्याणरामन यांची. हा कार्यक्रम आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकलात. आपण आमचे कार्यक्रम न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवरून देखील ऐकत आहात.
1: मित्रमैत्रिणींनो, दिनांक 9 ऑगस्ट 2026 रविवार रोजी प्रसारित होणाऱ्या राज्यस्तरीय युवबणी या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल आयआयटी जम्मू येथे आयोजित इन्व्हेंट एक्स 2026 या राष्ट्रीय संशोधन स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त करणाऱ्या उर्जित प्रसन्न भावसार या युवा मित्राची सुमेधा कुलकर्णी या आपल्या मैत्रिणींनी घेतलेली मुलाखत ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.
2: नागपूर आकाशवाणी केंद्र घेऊन येत आहे कृषी विषयक राज्यस्तरीय प्रसारण माझा आवार माझा शिवार. या कार्यक्रमात ऐका शेवगा लागवड तंत्रज्ञान या विषयाची माहिती डॉक्टर विनोद राऊत यांच्याकडून. यासोबतच शेताच्या बांधावर या मालिके अंतर्गत ऐका मुक्काम तुमसर जिल्हा भंडारा स्थित प्रगत शेतकरी तन्मय पटले यांची मुलाखत. हा कार्यक्रम 10 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 7:30 प्रसारित होईल. कार्यक्रम माझा आवार माझा शिवार हा कार्यक्रम महाराष्ट्रातील आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित होईल.
0: प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. ठीक 3 वाजता प्रादेशिक बातमीपत्र प्रसारित करत आहोत.
3: कधी शब्दांचे खेळ, कधी अंकांच्या गमती, कधी गाणी म्हणा, कधी शिवणकाम करा, कधी भरतकाम करा, एखादी भाषा शिका. नवीन काही शिकणं किंवा स्वतःला बौद्धिकदृष्ट्या कार्यरत ठेवणं म्हणजे मेंदूला व्यायाम देणं. स्मृतीवर्धन या मालिकेच्या चौथ्या आणि शेवटच्या भागात आपल्या भेटीला येत आहेत अलकनंदा पाध्ये. अवश्य ऐका सोमवारी 10 ऑगस्टला दुपारी 12 ते 1 या वेळेत वनिता मंडळ अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एआयआर या ऍपवर तसंच वेव्स ओटीटी प्लॅट.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत छोडो आंदोलनाच्या 84व्या वर्धापन दिनानिमित्त देशाचं हुतात्म्यांना अभिवादन. भारतीय बाजारपेठेत ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात 12,921 कोटी रुपयांची गुंतवणूक.

0: भारत छोडो आंदोलनाच्या 84व्या वर्धापन दिनानिमित्त देशाचं हुतात्म्यांना अभिवादन. भारतीय बाजारपेठेत ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात 12,921 कोटी रुपयांची गुंतवणूक. मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्तीसाठी न्यायमूर्ती महेश चंद्र त्रिपाठी यांच्या नावाची न्यायवृंदाची शिफारस. आणि कोरियन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेचं विजेतेपद अश्मिता चलिहाने पटकावलं. भारत छोडो आंदोलनाच्या 84व्या वर्धापन दिनानिमित्त विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी स्वातंत्र्य सैनिकांना आदरांजली वाहिली आहे. महात्मा गांधींच्या करा किंवा मरा या हाकेतून प्रेरणा घेऊन स्वातंत्र्य सैनिकांनी स्वातंत्र्याच्या लढ्यात देशाला एकवटलं. त्यांचं धैर्य, त्याग आणि देशभक्ती पिढ्यानपिढ्या प्रेरणा देत राहील अशा शब्दात उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी अभिवादन केलं आहे. भारत छोडो आंदोलनात सहभागी झालेल्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अभिवादन केलं आहे. या स्वातंत्र्य सैनिकांचे धैर्य प्रत्येक भारतीयासाठी सदैव प्रेरणा देत राहील असं ते आपल्या संदेशात म्हणाले आहेत. आजच्या ऑगस्ट क्रांतीदिनी ज्यांच्या जिद्दीने आणि धैर्यामुळे भारत छोडो आंदोलन आणि भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा मार्ग बळकट केला त्या असंख्य स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्म्यांना आदरांजली वाहिली आहे. देशभरात आजपासून हर घर तिरंगा हे अभियान सुरू झालं आहे. येत्या 17 तारखेपर्यंत चालणाऱ्या या मोहिमेत यंदा वंदे मातरम या भारताच्या राष्ट्रीय गीताच्या 150व्या वर्धापन दिनाचंही औचित्य असणार आहे. यानिमित्ताने देशभरात विविध ठिकाणी वंदे मातरमचं सामूहिक गायन, तिरंगा रॅली, प्रदर्शनं, सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे. केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी आज पुद्दुचेरी पोलीस दलाला राष्ट्रपती ध्वज प्रदान केला आणि देशाची अंतर्गत सुरक्षा अबाधित राखण्यासाठी या दलाने दाखवलेल्या समर्पण भावनेचं कौतुक केलं. ब्रिटिशांनी तयार केलेले फौजदारी कायदे रद्द करून केंद्र सरकारनं लागू केलेले 3 नवे फौजदारी कायदे तंत्रज्ञान, कालबद्ध काम आणि विश्वास या 3 स्तंभांवर आधारलेले आहेत असं ते म्हणाले.
1: भारत सरकार ने अंग्रेजों के बनाई हुई दंड संहिता को बदलकर 3 भारतीय न्याय संहिताओं को लागू किया है. ये न्याय संहिताओं की सोच दंड आधारित नहीं है. ये न्याय संहिताओं की सोच नागरिकों को न्याय दिलाने के लिए केंद्रित, तकनीक सक्षम और समयबद्ध बनाने की है. ये तीनों न्याय संहिताएं टेक्नोलॉजी, टाइमलाइन और ट्रस्ट, ये 3 पिलर पर खड़ी की गई है.
0: पुदुचेरी पोलीस दलाला प्रतिष्ठेचा राष्ट्रपती ध्वज पुरस्कार मिळाल्याबद्दल शहा यांनी त्यांचं अभिनंदन केलं. लष्कराची तुकडी किंवा एखादं राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाच्या पोलीस दलाला दिला जाणारा हा सर्वोच्च सन्मान आहे. परकीय गुंतवणूकदारांची भारतीय बाजारपेठेतली गुंतवणूक सातत्यानं वाढत असून ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात त्यांनी 12,921 कोटी रुपये भारतीय बाजारांमध्ये गुंतवल्याचं सीडीएसएलच्या अहवालात म्हटलं आहे. जुलै महिन्यात हा आकडा 20,200 कोटी इतका होता. मार्च ते जून या काळात परदेशी गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात पैसे काढून घेतले होते. त्यानंतर सलग दुसऱ्या महिन्यात ही मोठी गुंतवणूक देशात आली आहे. राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरणानं देशभरातल्या 33 राज्य जैवविविधता मंडळं, केंद्रशासित प्रदेशांमधल्या जैवविविधता परिषदा आणि राष्ट्रीय संस्थांना ऍक्सेस अँड बेनिफिट शेअरिंग अंतर्गत 3 कोटी रुपयांपेक्षा जास्त रुपयांचा निधी वितरित केला आहे. टोमॅटो, मिरची, वांगी तसंच साहिवाल जातीच्या गुरांचं गोठवलेलं वीर्य यासह भारतातील कृषी जैवविविधतेशी संबंधित विविध घटकांचा यात अंतर्भाव असल्याचं पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयानं कळवलं आहे. या निधी वितरणामुळे जैवविविधतेचं संवर्धन, वैज्ञाननिष्ठ संशोधन आणि देशभरातील समृद्ध जैविक संसाधनांचं रक्षण करणाऱ्या समुदायांची उपजीविका यांच्यातला दुवा अधिक घट्ट होईल असं मंत्रालयानं म्हटलं आहे. अण्णासाहेब डांगे यांनी राजकीय पटलावर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा लढा मोठा केला होता. त्यांच्यामुळेच आपलं सरकार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं काम करू शकलं असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. आज सांगली इथं झालेल्या एका कार्यक्रमात महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि भाजपाचे नेते अण्णासाहेब डांगे यांच्या आम्रवृक्ष या आत्मचरित्राचं प्रकाशन त्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. प्रत्येक गावात पाणी पोहोचवणं हे डांगे यांचं ध्येय होतं. महाराष्ट्राला टँकरमुक्त करण्याचं श्रेय अण्णाभाऊ डांगे यांना जातं असं त्यांनी सांगितलं. संघर्षातून माणसांच्या जगण्यात परिवर्तन घडून येतं यावर त्यांचा विश्वास होता असंही ते म्हणाले. आपल्या सांगली भेटीत आष्टा शैक्षणिक संकुलातल्या नव्या इमारतीचं उद्घाटनही मुख्यमंत्र्यांनी केलं. या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापुरात तिथली सांस्कृतिक ओळख असलेल्या आणि पुनर्बांधणी केलेल्या संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाचं लोकार्पण केलं. 2024 या नाट्यगृहाला आग लागली होती. त्यानंतर 21 कोटी रुपयांपेक्षा जास्त रुपये खर्च करून या नाट्यगृहाची

0: बांधणी केली गेली. आपल्या नागरिकांचं संरक्षण करण्यासाठी भारत कोणत्याही थराला जाऊ शकतो हा संदेश ऑपरेशन सिंदूरमुळे जगात सर्वत्र पोहोचला असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे. ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त आज नवी दिल्लीच्या बेस कॅम्प रुग्णालयात आयोजित महारक्तदान शिबिराचं उद्घाटन करताना ते बोलत होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राज्यातल्या अनेक कुस्तीगीर आणि इतर खेळाडूंनी या शिबिरात रक्तदान केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदाने चार न्यायाधीशांची विविध उच्च न्यायालयांचे मुख्य न्यायाधीश म्हणून पदोन्नतीसाठी शिफारस केली आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती महेशचंद्र त्रिपाठी यांची मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्याची शिफारस करण्यात आली आहे. तर मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कलकत्ता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून, दिल्ली उच्च न्यायालयात कार्यरत असलेल्या न्यायमूर्ती व्ही कामेश्वर राव यांची पाटणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून शिफारस करण्यात आली आहे. पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अश्विनी कुमार मिश्रा यांची त्याच न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून शिफारस करण्यात आली आहे. ओरिसा उच्च न्यायालयात कार्यरत असलेल्या न्यायमूर्ती मानस रंजन पाठक यांची गुजरातमध्ये बदली करण्यात आली आहे. तर ओरिसा उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती कृष्णराव मोहपात्रा यांची छत्तीसगड उच्च न्यायालयात बदली करण्यात आली आहे. वैचारिक प्रदूषण हे पर्यावरणाच्या ऱ्हासाचं मूळ असून सामाजिक जागृतीचा अभाव, निसर्गाप्रती वाढती असंवेदनशीलता तसंच सामाजिक आणि राजकीय निष्क्रियता यामधून पर्यावरणाची सातत्यानं हानी होत असल्याचं सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अभय ओक यांनी म्हटलं आहे. ते काल लातूरमध्ये एका विधी महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात बोलत होते. हवा, पाणी आणि ध्वनी प्रदूषणाबरोबरच वैचारिक प्रदूषण हा प्रदूषणाचा आणखी एक प्रकार असल्याचं ते म्हणाले. श्री गाडगे महाराज विश्वस्त मंडळाचे प्रमुख विश्वस्त बापूसाहेब देशमुख यांचं आज निधन झालं. बापूसाहेब देशमुख यांनी संत गाडगेबाबांनी दाखवलेल्या सेवा मार्गाला आपला जीवनाचा अविभाज्य भाग बनवला होता. आपलं संपूर्ण आयुष्य सेवा, समर्पण आणि मानवतेच्या कार्यासाठी वाहून घेतलं होतं. बापूसाहेबांच्या निधनाने गाडगेबाबांच्या सेवाकार्याची एक समर्पित दीपज्योत हरपल्याची तसंच सामाजिक आणि सेवा क्षेत्रात मोठी पोकळी झाल्याची भावना सर्वत्र व्यक्त केली जात आहे. आज संध्याकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. नाशिक शहर आणि दिंडोरी, त्र्यंबकेश्वर, पेठ या चार तालुक्यातल्या गावांमध्ये काल रात्री 10:00 सुमाराला भूकंपाचा धक्का जाणवला. सुमारे 20 ते 22 सेकंद टिकलेल्या या धक्क्याची तीव्रता रिक्टर मापकावर 4.3 नोंदली गेली. भूकंपाचं केंद्र दिंडोरी तालुक्यात भनवड शिंदपाडा या ठिकाणी होतं अशी माहिती जिल्हा प्रशासनानं दिली आहे. आज पहाटे 5:30 सुमाराला पुन्हा 3.3 रिक्टरचा धक्का सुरघाणा, कळवण, देवळा, चांदवड आणि निफाड इथंही जाणवला. कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीचं विजेतेपद भारताच्या अश्मिता चलिहानं पटकावलं आहे. आज 53 चाललेल्या अंतिम सामन्यात तिने चीनच्या हान कियांगशी हिचा 14-21, 21-14, 21-14 असा पराभव केला. पहिल्या गेममध्ये पिछाडीवर पडलेल्या अश्मिताने नंतर आक्रमक खेळ करत विजय मिळवला. यापूर्वी अश्मिताने 2024 आशिया सांघिक विजेतेपद स्पर्धेत तसंच 2019 दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये सुवर्णपदक मिळवलं आहे. जम्मू काश्मीरमध्ये पुढचे काही दिवस हवामानाची स्थिती प्रतिकूल राहण्याची शक्यता लक्षात घेता पहलगाम आणि बालताल या दोन्ही मार्गांवर सुरू असलेली अमरनाथ यात्रा स्थगित करण्यात आली आहे. गेले काही दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे यात्रेच्या दोन्ही मार्गांचं मोठं नुकसान झालं असून या ठिकाणी दुरुस्तीचं काम सुरू आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत छोडो आंदोलनाच्या 84व्या वर्धापन दिनानिमित्त देशाचं हुतात्म्यांना अभिवादन. भारतीय बाजारपेठेत ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात 12,921 कोटी रुपयांची गुंतवणूक. मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्तीसाठी न्यायमूर्ती महेशचंद्र त्रिपाठी यांच्या नावाची न्यायवृंदाची शिफारस आणि कोरियन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेचं विजेतेपद अश्मिता चलिहाने पटकावलं. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5:00 आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोतेहो, आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीच्या पहिल्या प्रसारण सभेचं सभा आता समाप्त होत आहे. आमचे कार्यक्रम यापुढे आपण डीटीएच उपग्रह वाहिनीवरून ऐकू शकणार आहात. अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या सभेचं प्रसारण सुरू होईल 4:58. तोपर्यंत डीटीएच उपग्रह वाहिनीवरून आपण

से कई बार पैसे से मैंने मदद मांगी, लेकिन वो अच्छा आदमी नहीं था।

0: अपनी खोज भी तो सच्ची कर दिखानी है। काम
1: आप बड़े कह रहे हैं कभी।

영심한 경화

0: एसटी दे ना.
1: एक मिनिट, दिलेली
0: मग
1: हे काय वाजतच
0: नाही. वाज कशी नाही
1: बाबा,
0: तुम्ही ती ह्याच्यावर चालू केली का एसटी?
1: हो
0: ह्याच्यावर द्या हो मॅडम. नाही ती तुमचा अनाउन्स असा आहे.
1: दिलेली आहे की हे बघा इथं येत आहे पण हे बघा हेच आहे.
0: नाही येत नाही आहे ही आहे ही देखावं.

0: मध्यम भारी 239° 8 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्झवर एफ एम वाहिनीच्या 100.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. याबरोबरच आम्ही आता प्रसारभारतीच्या वेव्ज ऑन OTT या प्लॅटफॉर्मवरही उपलब्ध आहोत. सायंकाळचे 5:01 होत आहेत. आमच्या सायंकालीन प्रसारण सभेला आता सुरुवात होत आहे. मी हर्षाली शेटजी सायंकालीन प्रसारण सभेत आपले स्वागत करते.
1: प्रासंगिक मराठी रंगभूमीचे आद्य नाटककार आद्य विधाता विष्णुदास भावे यांच्या 125व्या स्मृती दिनानिमित्त विशेष कार्यक्रम ऐकूया पखवाजाचे सूर. रसिक श्रोते हो नमस्कार. पखवाजाचा तोच गंभीर अन खणखणीत नाद, सूत्रधाराचे मंगलमय मंगलाचरण, रंगमंचावर साक्षीभूत अवतरलेले विघ्नहर्ता गजानन आणि ज्ञानदात्री सरस्वती देवी आणि प्रेक्षकांच्या कौतुकाने आणि उत्साहाने भरलेले नाट्यगृह. सुमारे 250 वर्षांपूर्वी सांगलीच्या ऐतिहासिक भूमीमध्ये ज्या नादाने, कल्पकतेने आणि ध्येयवादाने मराठी संस्कृतीचा एक नवा सुवर्ण अध्याय लिहिला गेला

ज्ञानदात्री सरस्वती देवी। आणि प्रेक्षकांच्या कौतुकाने आणि उत्साहाने भरलेले नाट्यगृह। सुमारे 250 वर्षांपूर्वी सांगलीच्या ऐतिहासिक भूमीमध्ये ज्या नादाने, कल्पकतेने आणि ध्येयवादाने मराठी संस्कृतीचा एक नवा सुवर्ण अध्याय लिहिला गेला, त्या अध्यायाचे आद्य शिल्पकार म्हणजे विष्णुदास अमृत भावे। आज 9 ऑगस्ट मराठी रंगभूमीचे आद्य प्रणेते, महाकवी, कल्पक तंत्रज्ञ आणि क्रांतिकारी कलावंत श्रीयुत विष्णुदास भावे यांचा 125वा स्मृतिदिन। आजच्या या दिनानिमित्त त्यांच्या स्मृतीस, त्यांच्या महान कार्याला आणि अद्वितीय नाट्यकर्तृत्वास कोटी कोटी प्रणाम। रसिक श्रोते हो, विष्णुदास भावे यांचा जन्म 1818 ते 1819 सुमारास झाला। त्यांचे वडील अमृतराव भावे हे सांगली संस्थानचे अधिपती श्रीमंत चिंतामणराव उर्फ अप्पासाहेब पटवर्धन यांच्या दरबारात लष्करी आणि खाजगी कारभाराच्या हुद्द्यावर कार्यरत होते। लहानपणापासूनच विष्णुदासांच्या अंगामध्ये विविध कलांचा अधिवास होता। ते केवळ कथा आणि कविताच लिहित नसत, तर एक सिद्ध हस्त हस्तकला कारागीर होते। चित्रकला, शिल्पकला, लाकडी खेळणी आणि बाहुल्यांची निर्मिती यामध्ये त्यांचा हातखंडा होता। इतकेच नव्हे तर त्या काळामध्ये गॅस बत्ती आणि प्रेशर कुकर सारखी यंत्रे स्वतःच्या कल्पकतेने बनवण्याचे हुन्नर त्यांच्याकडे होते असंही मानलं जातं। या बहुआयामी प्रतिभा संपन्न तरुणाच्या कलागुणांची दखल खुद्द सांगलीच्या राजांना होती। काळ होता इसवी सन 1842। कर्नाटकातील करकी या गावातील भागवत नावाची एक नाट्य मंडळी सांगली संस्थानामध्ये आलेली होती। त्यांनी दरबारामध्ये यक्षगान किंवा कीर्तनी खेळ सादर केले। हा प्रयोग पाहून सांगलीचे कलाप्रेमी राजे चिंतामणराव पटवर्धन भारावून गेले। त्यांच्या मनामध्ये एक विचार चमकून गेला, आपल्या मराठी भाषेत, आपल्या बोलीत आणि काही सुटसुटीत सुधारणा करून असा नाट्यप्रयोग सादर केला तर मराठी रसिक त्याचे नक्कीच उत्स्फूर्तपणे स्वागत करतील। पण हे शिवधनुष्य पेलणार कोण? नव्या नाट्यसृष्टीची रचना करणार कोण? राजांची नजर पडली ती दरबारातील तरुण, कल्पक आणि बहुगुणी विष्णुदास भाव्यांवरती। राजाज्ञा झाली, विष्णुदासांनी ती आज्ञा शिरसावंद्य मानली आणि मराठी रंगभूमीचा पाया रचण्याच्या अथक परिश्रमांना सुरुवात झाली।

विष्णुदासांनी कानडी यक्षगानातील रांगडेपणा दूर केला. त्याला महाराष्ट्रातील कीर्तन शैलीची गोडी दिली. राग संगीताचा स्वरसाज चढवला आणि संवादांची सुंदर गुंफण करत स्वतः रचलेले पहिले नाटक आकारास आणले, सीता स्वयंवर. 5 नोव्हेंबर 1843 तो सुवर्ण दिन. सांगलीच्या राजवाड्यातील भव्य दरबार हॉलमध्ये श्रीमंत चिंतामणराव पटवर्धनांच्या उपस्थितीत सीता स्वयंवर नाटकाचा पहिला प्रयोग यशस्वी झाला. श्रोते हो, हा केवळ एका नाटकाचा प्रयोग नव्हता, तर मराठी व्यावसायिक रंगभूमीचा हा ऐतिहासिक जन्मदिवस होता. याच घटनेमुळे 5 नोव्हेंबर हा दिवस आजही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठी रंगभूमी दिन म्हणून अत्यंत अभिमानाने आणि उत्साहाने साजरा केला जातो.

कृष्णदासांच्या नाटकांची सादरीकरणाची पद्धती अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण, शिस्तबद्ध आणि रंजक अशीच होती. नाटकाची सुरुवात सूत्रधाराच्या मंगलाचरणाने व्हायची. त्यानंतर वनचर वेशातील विदूषक रंगमंचावर यायचा. सूत्रधार आणि विदूषक यांच्यातील खुसखुशीत विनोदी संवादाने प्रेक्षक हसून लोटपोट व्हायचे. त्यानंतर विघ्नहर्त्या गजाननाचे आणि विद्यादात्री सरस्वतीचे स्तवन करून त्यांचा आशीर्वाद प्राप्त झाल्यावर प्रत्यक्ष कथानकाला प्रारंभ होत असे. त्या काळामध्ये आजच्यासारखी पूर्ण लिखित संवादाची संहिता नसायची. सूत्रधार पद्यातून प्रसंगाचे वर्णन करायचा आणि पात्रे रंगमंचावर येऊन प्रसंगावधान राखून उत्स्फूर्तपणे संभाषणे करायची. नाटकातील प्रवेशाला कचेरी असं म्हटलं जायचं. या नाटकात पखवाजाची साथ प्रमुख असे. प्रसंगाला अनुरूप असे कोमल, गंभीर किंवा तीव्र बोल पखवाजावर वाजवले जायचे. पखवाजाच्या तागडथोम तागडथोम या ठेक्यावरून या नाटकांना तागडथोम नाटके असे म्हटले जाऊ लागले. तर नाटकातील राक्षसांच्या अलडुर अशा भयानक डरकाळीमुळे त्यांना अलडुर नाटके असेही गमतीने संबोधलं जायचं.

सीता स्वयंवरच्या अभूतपूर्व यशानंतर भावेंनी रामायणावर आधारित 10 नाटके आणि पुढे महाभारतातील कथांवर आधारित अनेक नाटके लिहिली. त्यांनी विविध छंदांमध्ये केलेल्या पद्यरचनांना नाट्याख्याने असे म्हटले जाते. विष्णुदासांची 50 अधिक नाट्याख्याने 1885 मध्ये नाट्य कविता संग्रह या नावाने प्रसिद्ध झाली. या आख्यानांना स्वरसाज चढवताना त्यांनी विविध शास्त्रीय राग रागिणींचा अत्यंत प्रभावी वापर केला होता. पुढील 50-60 वर्षे मराठीत पौराणिक नाटके लिहिणाऱ्या सर्व नाटककारांना विष्णुदासांनी निर्माण केलेला साचाच मार्गदर्शक ठरला. इसवी सन 1851 मध्ये आश्रयदाते चिंतामणराव पटवर्धनांचे निधन झाले आणि संस्थानाचा राजाश्रय संपुष्टात आला. संस्थानावरील कर्ज फेडून विष्णुदास बाहेर पडले. राजाश्रय संपला तरी लोकाश्रयाच्या जोरावर त्यांनी स्वतःची स्वतंत्र नाटक मंडळी उभी केली. नाटककार, दिग्दर्शक, निर्माता, संगीतकार, कपडेवाला आणि रंगभूषाकार सर्व काही विष्णुदास स्वतःच असत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात दौरे काढून त्यांनी आपली नाटकं गाजवली. 9 मार्च 1853 रोजी मुंबईच्या प्रसिद्ध ग्रँड रोड थिएटरमध्ये त्यांनी इंद्रजित वध या नाटकाचा पहिला प्रयोग केला. पुढे 1854 मध्ये राजा गोपीचंद हे हिंदी भाषेतील नाटक लिहून त्यांनी भाषिक सीमा ओलांडून मराठी नाट्यकलेचा झेंडा फडकावला. विष्णुदास भावे यांच्या कलासक्तीचा आणखी एक थक्क करणारा पैलू म्हणजे त्यांनी मानवी हालचाली हुबेहूब करू शकतील अशा लाकडाच्या असंख्य बाहुल्या बनवल्या होत्या. सीता स्वयंवरचा प्रयोग या बाहुल्यांच्या माध्यमातून करण्याचा त्यांचा मानस होता. पुढे अनेक दशकांनंतर प्रसिद्ध बाहुली नाट्य कलावंत रामदास पाध्ये आणि अपर्णा पाध्ये यांनी विष्णुदासांच्या या बाहुल्यांच्या रहस्याचा छडा लावला आणि विष्णुदासांचे ते स्वप्न मंचावर साकार केले. 1861 पर्यंत नाट्य व्यवसाय केल्यानंतर ते सांगलीमध्ये स्थायिक झाले. 9 ऑगस्ट 1901 रोजी सांगली येथे प्लेगच्या साथीमुळे या महान आद्य नाटककाराची प्राणज्योत मालवली. विष्णुदासांच्या या अजरामर योगदान

0: यानामुळेच सांगली या नगरीला नाट्य पंढरी हा बहुमान मिळाला. सांगलीची अखिल भारतीय नाट्य विद्यामंदिर समिती आणि राज्य मराठी नाट्य परिषदेतर्फे 1960 सालापासून दरवर्षी रंगभूमी दिनी नाट्यक्षेत्रात प्रदीर्घ योगदान देणाऱ्या ज्येष्ठ कलावंताला मानाचे विष्णुदास भावे गौरव पदक, रोख रक्कम आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरवले जाते. थोर गायक, नट, बालगंधर्वांना पहिले पदक देऊन या परंपरेची सुरुवात झाली होती. रसिक श्रोते हो, आज विष्णुदास भावे यांच्या महानिर्वाणाला 125 वर्ष पूर्ण होत आहेत. काळाच्या ओघामध्ये नाट्यसृष्टीत अनेक स्थित्यंतर आली, नवनवीन प्रयोग झाले, तंत्रज्ञान बदलले, परंतु विष्णुदासांनी रोवलेली मराठी नाट्यसृष्टीची मुहूर्तमेढ आज एका भव्य समृद्ध वटवृक्षामध्ये रूपांतरित झालेली आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि कलात्मक अस्मितेचा भक्कम पाया रचणाऱ्या या आद्य विधात्यास महाराष्ट्र नाट्यकलेच्या भरतमुनीस 125 स्मृती दिनानिमित्त कोटी कोटी प्रणाम.
1: आद्य नाटककार विष्णुदास भावे यांच्या 125 स्मृती दिनानिमित्त विशेष प्रस्तुती आत्ताच आपण ऐकलीत. श्रोते हो, आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. आता आपण ऐकणार आहोत मराठी चित्रपट संगीत. यामध्ये सर्वप्रथम आपण ऐकणार आहोत कट्यार काळजात घुसली या चित्रपटातील शंकर महादेवन आणि आनंदी जोशी यांनी गायलेले हे गीत.

शंकर महादेवन आणि आनंदी जोशी यांनी गायलेले अतिशय सुंदर गीत आत्ताच आपण ऐकलं. हे गीत होतं कट्यार काळजात घुसली या चित्रपटातील आणि संगीत दिग्दर्शन होतं शंकर एहसान लॉय यांचं. यानंतर आपण ऐकणार आहोत देऊळ या चित्रपटातील ज्ञानेश्वर बेशराम आणि अवधूत गुप्ते यांनी गायलेले हे गीत.

अवधूत कुट्टे आणि ज्ञानेश्वर मेश्राम यांनी गायलेले देऊळ या चित्रपटातील सुंदर गीत आत्ताच आपण ऐकलं. रचना होती अवधूत कुप्ते यांची आणि संगीतबद्ध केलं होतं प्रसाद षष्ठी यांनी. या गीतानंतर आपल्या सर्वांचं आवडतं गीत दुनियादारी या चित्रपटातील आपण ऐकणार आहोत.

0: या सुंदर गीताचे गायक होते सोनू निगम आणि सायली पंकज. रचना होती पंकज आणि पडघम यांची. संगीतबद्ध केलं होतं मंगेश कंगणे यांनी. या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. संध्याकाळचे 5:28 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत युववाणी, निर्मिती आकाशवाणी कोल्हापूर, आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. आम्ही सहक्षेपित करीत आहोत. त्यानंतर ठीक 6 हिंदी बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित करण्यात येतील. आम्ही त्या सहक्षेपित करू.
1: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इझी.
2: हसला.
3: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते
2: जाणकार बना, सतर्क रहा.

गाईज, गुड इव्हनिंग. युवकांच्या मनाचा ठाव घेणारी वाणी अर्थातच युववाणी या माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व मित्र मैत्रिणींचं सहर्ष स्वागत करत आहे. फ्रेंड्स, आपली बुद्धी केवळ विचार करण्याचं साधन नाही तर ती जीवनाला दिशा देणारी आहे. ही बुद्धी विवेकानं चालवली तर जीवन आनंदी होतं. अस्थिर विचार हा जीवनातील फार मोठा अडथळा आहे, म्हणून आपण आपली बुद्धी सावध ठेवली पाहिजे.

0: तिचे, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, असं श्रेष्ठ संतांनी त्यांच्या अभंगातून सांगितलेलं आहे. बुद्धी ही विवेकपूर्ण असली पाहिजे, कारण ती आपल्याला परमेश्वराशी जोडणारी ऊर्जा आहे. या विचारासह वळूया आजच्या आपल्या युववाणी या कार्यक्रमाकडे. फ्रेंड्स, आजच्या युववाणी या कार्यक्रमा अंतर्गत आपण श्री गुरु गोविंद सिंगजी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी या शैक्षणिक संस्थेत इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन या ब्रँच मधून अभियांत्रिकीच्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या उर्जित भावसार या युवा मित्राशी आजच्या आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून संवाद साधणार आहोत. आणि राष्ट्रीय स्तरावरील नवोपक्रम स्पर्धेत उल्लेखनीय असं कार्य पार पाडून IIT जम्मू येथे आयोजित प्रतिष्ठित इन्व्हेंट एक्स 2026 या राष्ट्रीय संशोधन स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. त्यांनी प्राप्त केलेल्या या यशाचा प्रवास आपल्याला जाणून घ्यावायचा आहे आजच्या आपल्या युववाणी या कार्यक्रमाच्या माध्यमातून. तेव्हा आता आपला फारसा वेळ न घेता फ्रेंड्स ऐकूया आजच्या युववाणी या कार्यक्रमा अंतर्गत उर्जित प्रसन्न भावसार या युवा मित्राशी सुमेधा कुलकर्णी आपल्या मैत्रिणीने साधलेला संवाद. मित्रमैत्रिणींनो नमस्कार. आजच्या आपल्या युववाणी कार्यक्रमामध्ये सर्व मित्रमैत्रिणींचं सहर्ष स्वागत. फ्रेंड्स, आपल्या युववाणी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण नेहमीच वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये यश संपादित केलेल्या मित्रमैत्रिणींशी संवाद साधतो आणि त्यांची यशोगाथा जाणून घेत असतो. आजच्या आपल्या युववाणी या कार्यक्रमाच्या माध्यमातूनही अशाच एका युवा मित्राशी आपण संवाद साधणार आहोत आणि या मित्राने संपादित केलेल्या यशाविषयी आपण जाणून घेणार आहोत. मित्रमैत्रिणींनो, श्री गुरु गोविंद सिंगजी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी या शैक्षणिक संस्थेमध्ये इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन्स या ब्रँचमधून थर्ड इयरमध्ये शिक्षण घेणारा हा युवा मित्र, या युवा मित्राने प्रतिष्ठित अशा राष्ट्रीय संशोधन स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला आणि त्यात घवघवीत असं यश संपादित केलं. सुरुवातीला आपण आपल्या या युवा मित्राने संपादित केलेल्या यशाविषयी थोडक्यात परिचय जाणून घेऊया. फ्रेंड्स, श्री गुरु गोविंद सिंगजी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावरील नवोपक्रम स्पर्धेत उल्लेखनीय असं यश संपादित केलं. IIT जम्मू येथे आयोजित प्रतिष्ठित इन्व्हेंट एक्स 2026 या राष्ट्रीय संशोधन स्पर्धेत SDGS या शैक्षणिक संस्थेतील उर्जित प्रसन्न भावसार यांच्या संघाने देशामध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केला. या यशाबद्दल या संघाला 2,00,000 रुपयांचं रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आलं. बेकर भवन फाउंडेशन यांच्या वतीनं IIT जम्मू आणि IIT गांधीनगर यांच्या सहकार्यानं आयोजित या 6 आठवड्यांच्या राष्ट्रीय निवासी संशोधन कार्यक्रमासाठी देशभरातून 3,000+ अर्ज प्राप्त झालेले होते. कठोर निवड प्रक्रियेतून 30 गुणवंत विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. अंतिम फेरीत 10 आंतरविद्याशाखीय संघामध्ये चुरस झाली. उर्जित भावसार आणि त्याच्या संघानं विकसित केलेल्या रिट्रॅक्टेबल निडल सेफ्टी सिरीज या वैद्यकीय उपकरणानं परीक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आणि या उपकरणाला प्रथम क्रमांक प्राप्त झाला. या संशोधनासाठी निश्चितच त्याच्या शैक्षणिक संस्थेमधून उत्तम असं मार्गदर्शन आपल्या या युवा मित्राला प्राप्त झालेलं आहे आणि आपल्या या युवा मित्रानं या राष्ट्रीय संशोधन स्पर्धेमध्ये घवघवीत असं यश संपादन केलेलं आहे. तेव्हा सर्वप्रथम उर्जित, आपलं खूप खूप स्वागत आहे आजच्या कार्यक्रमामध्ये. आणि आपण जे या प्रतिष्ठित अशा राष्ट्रीय संशोधन स्पर्धेमध्ये जे यश तुमच्या संघासह प्राप्त केलेलं आहे त्यासाठी तुमचं सर्वप्रथम खूप खूप अभिनंदन.
1: नमस्कार मॅडम, धन्यवाद.
0: सर्वप्रथम मला विचारावं असं वाटतं की IIT जम्मू येथे आयोजित इन्व्हेंट एक्स 2026 ही जी राष्ट्रीय संशोधन स्पर्धा आयोजित करण्यात आलेली होती ज्यामध्ये आपण घवघवीत असं यश संपादन केलेलं आहे त्या स्पर्धेविषयी आपण काय सांगाल?
1: सर्वप्रथम ही संधी मला दिल्याबद्दल धन्यवाद. इन्व्हेंटेक्स 2026 ही IIT जम्मू येथे आयोजित एक देशभरातील विद्यार्थ्यांसाठी एक प्रतिष्ठित संशोधन आणि नवोपक्रम रिसर्च इंटर्नशिप आहे. या स्पर्धेमध्ये रिसर्च कसा केला जातो, रिसर्च नेमका काय असतो आणि रिसर्च करण्याची जे पायरी आहे ती कशी चढावी, अँड ऑल्सो रिसर्च हे एक फक्त ऑन पेपर किंवा ऑन डॉक्युमेंटेड वे ऑफ रिसर्चिंग नाही आहे, तर रिसर्च जो ट्रू एसेन्स आहे तो विद्यार्थ्यांना शिकवला जातो. 6 वीक्स किंवा 6 आठवड्यांचा हा एक उपक्रम आहे जो की IIT जम्मू आणि IIT गांधीनगर या दोन महाविद्या

0: महाविद्यालयांमध्ये दरवर्षी होस्ट केला जातो. सर्वप्रथम इन्व्हेंटेक्स एक अशी स्पर्धा आहे ज्यामध्ये विद्यार्थ्यांना फक्त त्यांच्या स्किल बेसवर सिलेक्ट केलं जातं. त्यांना देशभरातून वेगवेगळ्या महाविद्यालयांमधून वेगवेगळ्या बॅकग्राऊंड मधून सिलेक्ट केलं जातं, नॉट ओनली इन बीटेक बट ऑल्सो फ्रॉम डिझाईन बॅकग्राऊंड अँड ऑल्सो फ्रॉम फार्मसी बॅकग्राऊंड.
1: ओके, अशा पद्धतीची साधारणतः ही स्पर्धा होती. तुमच्या संघातर्फे जो प्रोजेक्ट राष्ट्रीय निवासी संशोधन कार्यक्रमासाठी निवडला गेलेला होता, त्या प्रोजेक्ट विषयी काय सांगाल बरं तुम्ही?
0: आमचा जो प्रोजेक्ट या स्पर्धेसाठी आम्ही निवडला तर याचं नाव आहे रिट्रॅक्टेबल सेफ्टी सिरिंज. तर बेसिकली मी सुरुवात इथून करू इच्छितो की सर्वात पहिले या प्रोग्राम मध्ये आपल्याला एक प्रॉब्लेम स्टेटमेंट शोधायला सांगतात. आता प्रॉब्लेम स्टेटमेंट म्हणजे काय? तर नेमकं तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या कोणत्याही गोष्टीला, कोणत्याही प्रसंगामध्ये तुम्हाला जर एखादी अडचण दिसत आहे, जसं की फार छोटीशी गोष्ट आहे, चष्मा घाण होणे, चष्म्याची जी लेन्स आहे त्याच्यावर धूळ लागणे किंवा कोणताही चिकट पदार्थ लागणे, आपण रोज सकाळी ह्या लेन्सला घेऊन रुमालाने पुसतो, ही एक अडचण आहे. दिस इज अ प्रॉब्लेम स्टेटमेंट. तर ह्या प्रॉब्लेम स्टेटमेंटला सॉल्व्ह करण्यासाठी एक सोल्युशन देणं हे या पूर्ण रिसर्च इंटर्नशिपचा एम आहे.
1: बर,
0: तर यामध्ये आम्ही सुरुवातीला एक प्रॉब्लेम स्टेटमेंट शोधण्यासाठी सुरुवात केली. मग आता आमच्या संघाला एक प्रॉब्लेम स्टेटमेंट शोधायची होती आणि त्यामध्येच असं झालं की माझा जो रूममेट होता त्याची तब्येत बिघडली आणि त्याला आम्ही तिथल्या हेल्थ केअर सेंटरमध्ये घेऊन गेलो. आता तिथल्या हेल्थ केअर सेंटरमध्ये झालं असं की तो तिथे एक दिवस ऍडमिट असताना एक खाली पडलेली सिरिंजची नीडल ही त्याच्या पायामध्ये लागली. आता ही नीडल यूज्ड होती आणि इट वॉज ऑल्सो बर्न्ड, पण तरी सुद्धा ते त्याच्या पायामध्ये लागल्यामुळे त्याच्या पायामधून रक्ताची धारच लागली. ही गोष्ट ज्यावेळेस मला लक्षात आली तर या बाबीची मी थोडी सखोल चौकशी केल्यानंतर मला लक्षात आलं की नीडल स्टिक इंजुरी म्हणजेच एक वापरलेली नीडल अनावश्यक गोष्टीमुळे एखाद्या मनुष्याला जर इजा पोहोचवत असेल तर त्याला आपण नीडल स्टिक इंजुरी असं म्हणतो. नीडल स्टिक इंजुरी बद्दल आम्ही ज्यावेळेस संशोधन केलं तर आम्हाला लक्षात आलं की ज्यावेळेस आपण एखाद्या सिरिंजच्या नीडलवर कॅप लावतो आफ्टर युसेज, जेव्हा आपण त्याच्यावर कॅप लावतो त्यावेळेस सर्वात जास्त होते. आणि जर ही सिरिंज एखाद्या अशा पेशंट सोबत यूज केली असेल ज्याला HIV किंवा हेपॅटायटिस सारखे आजार आहेत, तर ज्याला ही नीडल लागेल त्याचं आयुष्य देखील धोक्यात जाऊ शकतं. ही आम्ही ऑब्झर्व केल्यानंतर आमच्या संघाने डिसाईड केलं की या प्रॉब्लेम स्टेटमेंटवर आम्हाला काम करायचं. मग या प्रॉब्लेम स्टेटमेंटला एक सोल्युशन शोधणं आम्ही सुरू केलं. पहिला आठवडा या प्रॉब्लेम स्टेटमेंटला व्हॅलिडेट करण्यात गेलं की हे प्रॉब्लेम स्टेटमेंट खरंच मोठं आहे का, आणि मग याचं एक सोल्युशन आम्हाला असं सापडलं की जर यूज झाल्यानंतर ही नीडल सिरिंजच्या मध्ये चालली गेली किंवा मग ह्या सिरिंजच्या नीडलचा कॉन्टॅक्टच नसेल तर त्याच्यातून इजा होण्याचं जे चान्सेस आहेत ते एकदम झिरो होऊन जाते. तर या कार्यक्रमासाठी आम्ही जो हा प्रोजेक्ट निवडला तो एकदमच म्हणजे असं म्हणू शकतो आपण की इट वॉज अ कोइन्सिडन्स की माझ्या मित्राला पायामध्ये ती नीडल लागली आणि तिथून आम्हाला ही प्रॉब्लेम स्टेटमेंट सापडली. मग या सिरिंजचं ज्यावेळेस आम्ही रिसर्च करणं सुरू केलं की अशी सिरिंजेस मार्केटमध्ये ऑलरेडी एक्झिस्ट करतात का, कारण कोणत्याही संशोधनाला यू नीड टू हॅव अ प्रायर आर्ट रिसर्च की अशा गोष्टी आधी कुठे झालेल्या आहेत का. मग आम्हाला लक्षात आलं की देर आर अ लॉट ऑफ सेफ्टी सिरिंजेस इन द मार्केट, पण या सिरिंजेसमध्ये भरपूर त्रुट्या आहेत. आणि ह्या छोट्या छोट्या बाबींना आम्ही लक्षात ठेवून एक असं सेफ्टी सिरिंज तयार केलं जे की एका युजेज नंतर एकदा एका पेशंटच्या बॉडीमध्ये ड्रग डिलिव्हर केल्यावर किंवा मेडिसिन डिलिव्हर केल्यानंतर त्या सिरिंजची जी नीडल आहे ती त्या सिरिंजमध्ये मागे खेचली जाते आणि त्याची जी पॉइंटेड टिप आहे ती सिरिंजच्या बॅरलमध्ये ओढली जाते, जेणेकरून ती नीडल सेफ होते आणि त्या नीडलचे दुसऱ्या कोणाला इंजुरी करण्याचे चान्सेस झिरो होऊन जातात.
1: अशा प्रकारचं एकंदरीत मग या संशोधनाचं स्वरूप होतं. या संशोधन स्पर्धेसाठी ज्या विषयाची आपण निवड केलेली आहे त्याविषयीच जे मार्गदर्शन आणि संपूर्ण प्रोजेक्ट तयार होईपर्यंत जे मार्गदर्शन आहे ते तुम्हाला कोणाकडनं नेमकं प्राप्त झालं?
0: सुरुवातीला हे जे संशोधन आहे ही एक संशोधन स्पर्धा 6 आठवड्या लांब चालते. यामध्ये मार्गदर्शक किंवा मेंटर्स म्हणून 3 मुख्य फॅकल्टीज 3 मुख्य शिक्षक आम्हाला IIT जम्मू कडनं दिलेले असतात. त्यात प्रोफेसर नितीन कुमार, त्यात नवनीत कुमार, त्यानंतर अंकित दुबे आणि डॉक्टर अंकित कथुरिया हे 3 मुख्य मेंटर.

0: आम्हाला आय आय टी जम्मूद्वारे दिले गेले होते आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली रिसर्चची जे पहिले स्टेप आहे दॅट इज प्रॉब्लेम स्टेटमेंट फाइंडिंग, प्रॉब्लेम स्टेटमेंट व्हॅलिडेशन, त्याच्यानंतर सोल्युशन, सोल्युशन व्हॅलिडेशन, प्रायर आर्ट रिसर्च आणि मग नंतर फायनल प्रोटोटाईप डेव्हलपमेंट. अशा काही स्टेप्स आम्हाला यांनी शिकवल्या. त्या स्टेप्सच्या मागे काम कसं करायचं, नेमकं त्या स्टेप्सचा अर्थ काय आणि ह्या सर्व गोष्टींना सोबत घेऊन एकत्रित एक प्रोटोटाईप कसा निर्माण करायचा, ह्या गोष्टींचं मार्गदर्शन त्यांनी दिलं. सोबतच डॉक्टर रामेश्वर नाईक, परभणी ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे संचालक, यांच्यासोबत मी एक कॉल केला होता ज्यामध्ये मला त्यांच्या ॲज अ मेडिकल प्रॅक्शनियर म्हणून ह्या सिरिंज प्रती काय व्ह्यूज असतील ह्या त्यांचं मुलाचं गायडन्स लाभलं. सोबतच आमच्या कॉलेजचे डीन इनोव्हेशन डॉक्टर एम व्ही भालेराव यांनी सुद्धा या रिसर्च इंटर्नशिपमध्ये खूप मोलाचं गायडन्स दिलं. एक इमोशनल सपोर्ट म्हणून सर नेहमीच सोबत होते. यासोबतच एकंदरीत परभणीमध्ये असणाऱ्या सर्व छोट्या छोट्या आणि बहुतांश लोकांसोबतचा जो सहयोग आहे फॉर कॉन्ट्रीब्युटिंग टुवर्ड्स ऑल सायंटिफिक ऍक्टिव्हिटीज इन परभणी, परभणी ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटी असो, एशियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स रिसर्च अँड एज्युकेशन परभणी असो, या सर्व वैज्ञानिक संस्थेच्या मार्गदर्शनातून हे सर्व जे गायडन्स आहे मला मिळालं. आणि सोबतच या स्पर्धेमध्ये सर्वात महत्वाचं जे मार्गदर्शन असतं ते म्हणजे आजकाल ए आय. कारण आपण कितीही नाही म्हणलं तरी ए आयचा जे उपयोग आहे तो ज्याला करता येतो तोच आज पुढे आहे.
1: निश्चितच तुम्ही म्हणाल्याप्रमाणे वेगवेगळ्या टप्प्यांमधनं या प्रोजेक्टचं एकंदरीत कार्य पार पडतं, त्याविषयीचं गायडन्स तुम्हाला तुमच्या मेंटॉरकडनं भेटलेलं होतं. तर साधारणतः या राष्ट्रीय संशोधन कार्यक्रमाचं जे स्वरूप आहे ते कसं आहे आणि ते किती टप्प्यांमध्ये पार पडतं याविषयी आणखी सविस्तरपणे आपल्याला काय सांगता येईल?
0: सुरुवातीला इन्व्हेंटेक्सचे ज्यावेळेस ऍप्लिकेशन फॉर्म्स रिलीज होतात ही वेळ असते मिड मार्च टू एंड मार्च. यामध्ये ऍप्लिकेशन फॉर्म्स भरायला सुरुवात होते आणि सर्वात पहिले ऍप्लिकेशन फॉर्म्स मध्ये तुम्हाला एक एसे लिहायचा असतो. ह्या निबंधामध्ये तुम्ही बेसिकली हे लिहिता की तुम्ही इन्व्हेंटेक्स या स्पर्धेमध्ये कोणत्या कारणास्तव एक परफेक्ट फिट आहात. 3000 शब्दांचा हा एक निबंध असतो जो तुम्हाला ए आयचा उपयोग न करता लिहायचा असतो. आणि त्यानंतर तुम्हाला तुमचा रेझ्युमे किंवा सीव्ही, त्यानंतर तुमचा सीजीपीए आणि त्यानंतर एक 2 मिनिटाचा अनएडिटेड व्हिडिओ जो की सिलेक्शन मध्ये सर्वात मोठा गेम प्ले करतो. तर यामध्ये असं आहे की 2 मिनिटाच्या अनएडिटेड व्हिडिओ मध्ये तुम्ही केलेल्या सर्व संशोधन, तुम्ही केलेले सर्व टेक्निकल प्रोजेक्ट्स आणि तुमच्याकडे असलेले टेक्निकल स्किल्स तुम्हाला ह्या 2 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये डेमॉन्स्ट्रेट करायचे असतात. त्यानंतर 1 महिन्यानंतर सुमारे मे मध्ये तुम्हाला रिझल्ट्स अनाऊन्स होतात आणि एक तर आय आय टी जम्मू किंवा मग आय आय टी गांधीनगर या 2 पैकी एका कॅम्पसमध्ये तुम्हाला सिलेक्शन लेटर येतं.
1: अच्छा.
0: आणि त्यानंतर मग इन्व्हेंटेक्सचं जे स्पर्धा आहे इन्व्हेंटेक्स ही रिसर्च इंटर्नशिप सुरू होते. ड्युरिंग द 6 वीक्स ह्या 6 वीक्समध्ये तुम्हाला कोणतेही दुसऱ्या प्रकारचं इंटर्नशिप किंवा प्रोजेक्ट किंवा मग कोणतीही प्रकारची स्पर्धा करणं अलाउड नसतं आणि 6 वीक्स तुम्हाला त्या कॅम्पसवरती थांबणं इज कंपल्सरी. यानंतर वीक 1 मध्ये तुम्हाला देशभरातून तुमच्या सोबत आलेले 29 विद्यार्थी, तुम्ही 30 आणि बाकीचे 29 विद्यार्थी, या सर्वांसोबत तुम्हाला इंटरॅक्शन करून तुम्हाला एक टीम बनवायची असते. एका टीम मध्ये असतील 3 जण.
1: अच्छा.
0: आणि हे या टीम चूज करण्याचं सुद्धा फ्रीडम आम्हाला दिलं गेलं होतं.
1: बर.
0: येस. तर इथे वेगवेगळ्या कॉलेजेसमधून, वेगवेगळ्या देशातून, वेगवेगळ्या भागातून विद्यार्थी येतात आणि प्रत्येकाचं बॅकग्राऊंड वेगवेगळं. काही जण डिझाईन बॅकग्राऊंडचे असतात, काही जण NID अहमदाबाद, काही जण IIT बॉम्बे,
1: बरोबर,
0: काही जण केमिकल टेक्नॉलॉजी, तर काही जण फार्मासिस्ट सुद्धा होते. या सर्व विद्यार्थ्यांसोबत एक टीम फॉर्म होते आणि त्यानंतर सुरू होते प्रॉब्लेम स्टेटमेंटची हंट.
1: अच्छा.
0: पुढच्या 1 वीकपर्यंत फक्त प्रॉब्लेम स्टेटमेंट फाइंड करणं हेच आमचं टार्गेट असतं.
1: ओके.
0: एंड द एंड ऑफ वीक 1 आम्हाला त्या प्रॉब्लेम स्टेटमेंटसाठी एक सोल्युशन फाइंड करणं सुरू करतात. आणि मग प्रत्येक ट्यूजडे आणि प्रत्येक थर्सडे मध्ये एक गेस्ट इव्हॅल्युएशन सेशन, म्हणजेच जे गेस्ट आहेत हे वेगवेगळ्या बॅकग्राऊंडचे एक्सपर्ट असतात, त्यांच्या समोर आमचं 1 3 मिनिटाचं प्रेझेंटेशन असतं. या 3 मिनिटांमध्ये आम्हाला आमच्या आयडियाज एक्सप्लेन करून, त्यांचं सोल्युशन एक्सप्लेन करून, हाऊ दे आर इनोव्हेटिव्ह अँड हाऊ दे आर इनोव्हेटिव्ह ह्या गोष्टींना

0: कस्टमर मानायचं असतं.
1: अच्छा.
0: त्यानंतर हे सगळे गेस्ट इव्हॅल्युएशन्स आणि ह्या गेस्टचे ओपिनियन्स आम्हाला आमच्या सोल्युशन्समध्ये इंटरप्रेट करायचे असतात आणि त्यानुसार आमच्या सोल्युशन्समध्ये बदल करायचे असतात. वीक 3 सुद्धा प्रत्येक ट्युजडे आणि थर्सडेला हे गेस्ट इव्हॅल्युएशन सेशन्स होतात आणि प्रत्येक टीमला गेस्ट आणि जे एक्सपर्ट्स आहेत ते सजेशन्स देतात. तुमच्या स्टेटमेंटचं सोल्युशनचं व्हॅलिडेशन आहे की नाही, हे सोल्युशन याचं बरोबर आहे की नाही, आणि याच्यावरती जे सल्ले ते आम्हाला देतात ते खरंच आमच्यासाठी एक खूप मोठा गायडन्स ठरतात. हा प्रोग्राम चालतो 5 पर्यंत आणि इन द 6th week 6th week आमचा प्रोटोटाईप रेडी असतो आणि त्या प्रोटोटाईपला डेमॉन्स्ट्रेट केल्यानंतर 1 6 फिनाले असतो. ग्रँड फिनाले जो यावेळेस 10 जुलैला होता. या ग्रँड फिनाले मध्ये वेगवेगळ्या बॅकग्राऊंडचे ज्युरी येते, एक टीम असते आउट ऑफ 9 to 10 people. त्यामध्ये काही IAS ऑफिसर्स असतात, काही व्हेंचर कॅपिटलिस्ट असतात, काही इन्व्हेस्टर्स असतात. हे लोक आपल्या सर्व रिसर्चच्या जर्नीला पाहतात, आपल्या प्रोटोटाईपला रेट करतात आणि त्यावरनं Top 3 inventions हे यांना पुरस्कार दिला जातो.
1: क्या बात है, मस्त. वेगवेगळ्या टप्प्यांतून पुढे जात, आपण म्हणतो ना की हिऱ्याला पैलू पाडले जातात, अगदी तसं ताऊन सुलाखून तुम्हाला या प्रोजेक्ट साठी घेतलेलं होतं आणि तुम्ही शेवटी ते यश संपादित केलं. निश्चितच आता राष्ट्रीय स्तरावरील ही स्पर्धा होती, त्यामुळे तुमच्या शैक्षणिक प्रगतीसाठी उपयुक्त ठरणारी अशीच स्पर्धा आहे असं म्हणायला काही हरकत नाही. तर मग या स्पर्धेचं नेमकं वैशिष्ट्य तुम्हाला काय सांगता येईल आणि यापुढच्या शैक्षणिक कारकिर्दीमध्ये या तुमच्या यशाचा किंवा या संशोधन स्पर्धेतील अनुभवाचा कशा प्रकारे फायदा होऊ शकतो?
0: सर्वप्रथम मॅडम, या रिसर्च इंटर्नशिप बद्दल ज्यावेळेस मला कळालं, मला हे माहिती होतं की मी एक इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगचा स्टुडंट आहे आणि या रिसर्च मध्ये कदाचित माझ्या फील्ड रिलेटेड फार काही टेक्निकल नसेल, पण मला हे माहिती होतं की रिसर्च ही एक बाब मला लहानपणापासून आवडीची असेल आणि रिसर्च हे मी राईट फ्रॉम माय 5th standard आय स्टार्टेड वर्किंग ऑन अ प्रोजेक्ट.
1: ओके.
0: 7th असताना मी एका हिअरिंग एडचं पेटंट रजिस्टर केलं होतं आणि त्यानंतर माझे 3 patents सलग यानंतर झाले आणि इन्व्हेंटेक्स 2026 याचा असा फॉर्मॅट असतो की आफ्टर 6th week तुमच्या प्रोटोटाईपचं आणि तुमच्या कम्प्लीट रिसर्चचं एक पेटंट फाईल होतं. सो नाव आय हॅव कम्प्लीटेड 4 patents ॲट द एज ऑफ 20.
1: ओके.
0: आणि रिसर्च ही एक खूप आवडीची बाब असल्यामुळे मी हे सांगू शकतो की या एज्युकेशनल जर्नीमध्ये जरीही टेक्निकल नॉलेज किंवा टेक्निकल प्रोजेक्ट माझ्या पोर्टफोलिओमध्ये ॲड नसेल होत, तरी सुद्धा रिसर्च करण्याचा दृष्टिकोन गोष्टींना पाहून त्याला ब्लेम न करता त्याच्यावर सोल्युशन फाइंड आउट करण्याचा जो दृष्टिकोन आहे तो या रिसर्च इंटर्नशिपद्वारे दिला जातो. आणि मला असं वाटतं की एखाद्या प्रॉब्लेमला पाहून त्या प्रॉब्लेम विषयी चर्चा न करता, त्या प्रॉब्लेमला ब्लेम न करता, त्या प्रॉब्लेमला कसं सॉल्व्ह करता येईल आणि त्याचे एक्झिस्टिंग सोल्युशन्स कसे इम्प्रूव्ह करता येईल, ज्यालाच आपण इनोव्हेशन म्हणतो, या गोष्टीची संकल्पना निर्माण करणं या रिसर्च इंटर्नशिपचा उद्दिष्ट होता.
1: उर्जित, आता पदवी अभ्यासक्रमातच तुम्ही संशोधन क्षेत्राकडे वळाला, यासाठी मग आपण कुणाकडनं मार्गदर्शन प्राप्त झालं? तुम्ही म्हणाल्याप्रमाणे अगदी शालेय जीवनापासून तुम्हाला संशोधनाची आवड तर होतीच, पण केवळ एखाद्या गोष्टीचं आपल्याला छंद असणं, आवड असणं नॉट सफिशियंट. योग्य मार्गदर्शनाची ही गरज तितकीच आपल्याला असते. त्याशिवाय नेमकं आपण काय करायला पाहिजे, डूज अँड डोंट्स ची लिस्ट तयार होऊ शकणार नाही असं मला वाटतं, तर काय सांगाल त्याविषयी तुम्ही?
0: सर्वप्रथम मी हे सांगू इच्छितो की प्रत्येक मूल किंवा प्रत्येक बाळ जेव्हा जन्माला येतं त्याच्यामध्ये भरपूर क्युरिओसिटी असते.
1: खरंच
0: त्याच्यामध्ये जन्मात जी जिज्ञासा असते प्रत्येक गोष्टींना जाणून घेण्याची, ती त्याच्या आई वडिलांकडून पूर्ण होते आणि जसं जसं तो मोठा होत जातो किंवा ते बाळ मोठं होतं, त्याची जिज्ञासा ही वेगवेगळ्या गोष्टींकडे केंद्रित होत जाते. जसं सुरुवातीला तो विचारतो की आई आकाश निळं का असतं, असे प्रश्न हे याचे उत्तर पालकांनी दिले पाहिजेत.
1: खरंच
0: मी स्वतःला खूप जास्त लकी समजतो की माझ्या पेरेंट्सनी किंवा माझ्या पालकांनी माझ्या या सर्व प्रश्नांचा न थकता न चिडता खूप लांब टाइमसाठी उत्तर दिले, पुस्तकं वाचून माझ्यासाठी विचार करून त्याचं उत्तर द्यायचे. आणि मला असं वाटतं की त्या जिज्ञासाला शांत न करवता ती उत्सुकता तशीच मेंटेन करून

0: खरंच
1: हे खूप महत्वाचं आहे. आणि बीइंग अ 20 इयर ओल्ड आय हॅव नो एक्सपिरियन्स ऑफ पॅरेंटिंग, आय डोंट नो व्हॉट इज पॅरेंटिंग अँड हाव हार्ड इट इज, बट मी एवढं नक्कीच सांगू शकतो की एखाद्या विद्यार्थ्याची जिज्ञासा न मारण्याची सगळ्यात मोठी रिस्पॉन्सिबिलिटी त्याच्या पॅरेंट्सवरच असते.
0: खरंच खरंच.
1: त्यापुढे मी असं सांगू इच्छितो की मला ज्या स्कूल्समध्ये माझ्या पॅरेंट्सनी टाकलं किंवा जिथे मला ऍडमिशन मिळवून दिलं, या शाळेमध्ये सुद्धा अभ्यासाच्या बद्दल एवढं दडपण आम्हाला कधीच नाही दिलं गेलं. आमच्या शाळेमध्ये, मी पोदार इंटरनॅशनल स्कूल परभणी इथला स्टुडंट आहे टिल 10th स्टँडर्ड, आणि जरी इथे अभ्यासक्रम CBSE असला तरी आम्हाला अभ्यासाचं दडपण हे कधीच नाही दिलं. माझ्या आई वडिलांनी सुद्धा तुला जितकं होईल तितकं कर नेहमी असंच म्हणायचे. ते माझे सगळे त्याचे उत्तर मला एकतर शोधायला प्रोत्साहन दिला जायचा किंवा त्याची उत्तरं समजून सांगितली जायची सायन्स एक्झिबिशन्समध्ये. आणि मी असं म्हणू शकतो की डेटिंग बॅक टू 2013, जेव्हा मी फक्त 8 वर्षाचा होतो, माझी आई शिक्षिकाच आहे जिल्हा परिषदला, आणि तिने त्यावेळेस इन्स्पायर अवॉर्ड्स 2013 फायनल्समध्ये माझ्या आईचे दोन विद्यार्थिनी यांचा एक प्रोजेक्ट होता, आणि त्यावेळेस मी 8 वर्षाचा असताना दिल्लीमधील इन्स्पायर अवॉर्ड्सच्या 400 एक्झिबिट्सला पाहिलं होतं. आणि ज्यावेळेस मी त्या 400 एक्झिबिट्सला माझ्या वडिलांसोबत चक्कर मारून सगळे क्वेश्चन्स विचारून पाहिलं, त्यावेळेस बरेचसे एक्झिबिटर्स मला म्हणायचे की तू कितने सवाल पूछता है, आपका लड़का बहुत सवाल पूछता है. तर त्यावेळेस कीपिंग युअर क्युरिओसिटी अँड कीपिंग क्वेश्चनिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट.
0: खरंच खरंच.
1: आणि ह्या क्वेश्चन्स विचारल्यानंतर मला तिथे भरपूर गोष्टी समजून आल्या की DC मोटर कशी चालते, रिमोट कंट्रोलची गाडी वायरलेसली कशी चालते. आणि सर्वात लकी गोष्ट माझ्यासोबत अशी झाली की मी तिथे डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना तिथल्या फायनल मध्ये प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलं.
0: क्या बात है.
1: आणि त्यानंतर मला जी प्रेरणा मिळाली, त्यांचं भाषण मला कळत नव्हतं अजिबात, 8 वर्षाच्या मुलाला कायच कळेल, बट त्यांना पाहून त्यांची जी पर्सनॅलिटी होती, मला असं वाटायचं की मी सुद्धा जर संशोधन केलं तर कदाचित मी पण त्यांच्यासारखा बनेल. आणि कुठे ना कुठे ही छोटीशी प्रेरणा घेऊन माझी जर्नी सुरू केली.
0: खूप छान एकंदरीतच तुमची जर्नी, आणि या जर्नीमध्ये अनेक व्यक्तींचं मार्गदर्शन तुम्हाला प्राप्त झालं. राष्ट्रीय स्पर्धेमध्ये तुम्ही या संशोधन क्षेत्रात पारितोषिक प्राप्त केलंय. नक्कीच हे सारं करत असताना आपले आई वडील तर कायम आपल्या पाठीशी असतात आणि आपल्यासाठी ते मार्गदर्शक आदर्श स्थान असतातच. पण कुठल्याही क्षेत्रामध्ये यश संपादन जेव्हा आपण करतो, एखाद्या ध्येय डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करत असतो आणि यशापर्यंत आपल्याला पोहोचायचं असतं, तेव्हा कुठल्या ना कुठल्या व्यक्तीचा आदर्श आपण आपल्या डोळ्यासमोर ठेवतो आणि त्या व्यक्तीसारखंच आपण बनावं किंवा त्या क्षेत्रात तरी आपण कार्य करावं अशी आपली इच्छा असते. तर तुमच्या क्षेत्रातील तुमचे आदर्श स्थान, प्रेरणास्थान कोण आहेत?
1: मी असं म्हणू शकतो की जितना ही जर्नी सुरू झाली 2013, नक्कीच डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांची तर प्रेरणा होतीच. त्यानंतर माझ्या आई वडिलांसोबत माझे डिस्कशन व्हायचे, म्हणजे एका टेबलवर बसून आम्ही 3-3, 4-4 तास गप्पा मारायचो की एखादा प्रॉब्लेम किती मोठा आहे, त्याचं सोल्युशन हे असू शकतं का. आणि आई वडिलांना सोडून मला खूप महत्वाचं मार्गदर्शन हे परभणी ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटी, एशियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स रिसर्च अँड एज्युकेशन परभणी, ह्या दोन संस्थेकडून, यांच्या मार्फत काम करणाऱ्या बहुतेक लोकांकडनं आणि त्यांच्या फील्ड एक्सपर्टीज मधनं मी आलं. शाळेमध्ये असताना फेवरेट टीचर मिस विनाया कंधारकर, अश्फाक अथर हे माझे 5th स्टँडर्डमध्ये इंग्लिश टीचर होते. टेक्निकल फील्ड्समध्ये स्मित कुमार सूर्यवंशी हे माझ्या स्कूलमध्ये रोबोटिक्स टीचर होते. एक सायंटिस्ट अजिंक्य रवींद्र कोत्तावार, सरांकडनं मी रिसर्च कसा होत असतो, रिसर्चच्या फंडामेंटल स्टेप्स, एक पेटंट नेमकं काय असतं, त्याचे फायदे काय असतात, अशा बारीक बारीक गोष्टी शिकल्या. यानंतर मी ज्यावेळेस 11th-12th मध्ये आलो, यामध्ये मला डॉक्टर दिनेश कुमार दयाळ यांच्यासोबत मी धडे शिकायचो कमी आणि डिस्कशन जास्त करायचो, आणि ते पर्सनल कोचिंग घ्यायचे माझी त्यावेळेस. असं करत करत मी आलो कॉलेजच्या 1st इयरमध्ये. कॉलेज 1st इयरमध्ये आल्यानंतर मला प्रोफेशनल गायडन्स इन द टर्म्स ऑफ बिहेवियर, इन द टर्म्स ऑफ कम्युनिकेशन, या सर्व गोष्टींसाठी आम्हाला एक सब्जेक्ट आहे प्रोफेशनल कम्युनिकेशन अँड ग्रुप डिस्कशन, ज्यामध्ये अपेक्षा नलावडे या आमच्या मॅडम आहेत, ज्यांनी इंग्लिश प्रोफिशियन्सी, कम्युनिकेशन आणि ग्रुप डिस्कशनचे एटिकेट्स ह्या गोष्टी शिकवल्या.
0: अच्छा.
1: त्यानंतर डॉक्टर मिलिंद भालेराव आमचे डीन इनोव्हेशन, आमचे डायरेक्टर डॉक्टर मनीष कोकरे यांनी

0: प्रत्येक रिसर्चला प्रत्येक कॉम्पिटिशनला एकदाही प्रश्न न विचारता बजेट अलोकेट करताना आम्हाला खूप मोठी साथ दिली. आणि माझ्या सिनियर केजीच्या मॅडम मिस गीता हुजा तिथून ऍक्च्युली माझी सुरुवात झाली.
1: म्हणजे अनेक जणांकडनं मार्गदर्शन प्रेरणा घेऊन त्यांच्या कार्यातील आदर्श डोळ्यासमोर ठेवून तुमचं कार्य तुम्ही अव्याहतपणे सुरू ठेवलं. छानच. जाता जाता उर्जित, आता आजचा कार्यक्रम ऐकणारे जे मित्र मैत्रिणी आहेत तर त्यांना एक मित्र म्हणून तुम्हाला काय सांगावंसं वाटेल?
0: माझ्या सर्व मित्र मैत्रिणींना मी हे सांगू इच्छितो की आपण ज्या वेळेस एखाद्या स्कूलमध्ये ऍडमिशन घेतो कदाचित आपण आईचा हात सोडून त्या शाळेमध्ये पहिल्यांदा जात असतो. तिथून आपली ही जर्नी सुरू होते. तिथून सुरू झालेली ही जी जर्नी आहे या जर्नीला आपण खूप वेगवेगळ्या वाटा देऊ शकतो. काही जणांना यामध्ये त्यांचे छंद असतात, त्यांचे छंद जोपासण्याची त्यांना मुभा दिली जाते. या मुभेचा फायदा घेऊन त्यांचे छंद त्यांना जोपासता आले पाहिजे. आज एआयच्या या वर्ल्डमध्ये तुम्ही काय करू शकता यापेक्षा तुम्हाला काय करण्यामध्ये जास्त आनंद मिळेल या गोष्टीवर फोकस केलात तर तुमच्यासाठी सक्सेस मिळवणं किंवा तुमच्यासाठी सक्सेस न मिळवता सुद्धा त्या कामाला पुढे चालू ठेवणं हे खूप इझी जाईल. मी यांना हेही सांगू इच्छितो की फक्त मार्क्स किंवा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स किंवा स्कॉलरशिप होमी बाबा 11वी 12वीच्या परीक्षा नीट जी या परीक्षांच्या मागे न लागता रिसर्च तुमचे छंद आणि तुमची ओव्हरऑल पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट या गोष्टींकडे सुद्धा लक्ष द्या.
1: खरोखर खूप उत्तम असा संदेश सर्व मित्र मैत्रिणींपर्यंत उर्जित आपण पोहोचवलात. उर्जित आपण प्राप्त केलेल्या यशाबद्दल पुन्हा एकदा आकाशवाणी परभणी केंद्रातर्फे आपलं खूप खूप अभिनंदन आणि आयुष्यातील यापुढील वाटचालीसाठी आमच्या संपूर्ण आकाशवाणी परिवारातर्फे आपणास खूप साऱ्या शुभेच्छा. आज तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि तुमची ही यशोगाथा सर्व मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचवली त्याबद्दल आपले धन्यवाद.
0: धन्यवाद मॅडम.
1: श्रोतेहो, आताच आपण युववाणी या कार्यक्रमाअंतर्गत उर्जित प्रसन्न भावसार या युवा मित्राशी सुमेधा कुलकर्णी आपल्या मैत्रिणीने साधलेला संवाद ऐकला. फ्रेंड्स, आजच्या युववाणी या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबडी आणि ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. वेळ झालेली आहे फ्रेंड्स आता कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. तेव्हा सकारात्मकतेची कास धरा, आरोग्याची काळजी घ्या, सुरक्षित रहा. या नोट्ससह मी सुमेधा कुलकर्णी आजच्या युववाणी या कार्यक्रमामधून आपण सर्वांची रजा घेत आहे. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत बाय बाय.
2: युवकांसाठी कार्यक्रम युववाणी आताच आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. यानंतर ठीक 6 वाजता दिल्ली केंद्रावर हिंदी समाचार आणि त्यानंतर इंग्रजीतून बातमीपत्र आपण ऐकू शकाल.

आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. संध्याकाळचे 6:05 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत लोकसंगीत. ज्ञानेश्वर शिंदे आणि सहकारी यांचे संगीत भजन आपण ऐकणार आहोत.

ज्ञानेश्वर शिंदे आणि सहकारी यांचे संगीत भजन आताच आपण ऐकले आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. लोकसंगीताचा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. श्रोते हो, संध्याकाळचे 6:19 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत संस्कृत बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून. आम्ही त्या सहक्षेपित करीत आहोत काही क्षणातच.

सप्रेम नमस्कार। या साप्ताहिक कार्यक्रमात श्रोते हो आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आणि धनश्री ताईचा नमस्कार। तर श्रोते हो, कार्यक्रमात सुरुवातीला आपण पत्र घेणार आहोत। श्रोते हो, आज आपल्या कार्यक्रमात पत्रांची संख्या तशी कमी आहे, तर कार्यक्रमाला सुरुवात करत आहे। पहिलं पत्र पाठवणारे आपले श्रोते आहेत राजाराम गायकवाड, श्रेयश, सुयोग, संस्कृती, शिवज्ञ, शिवशंभो, शिया, पिया, सोनम, प्रशांत, राजपेंटर, तेरवाड, अभि, आदिती, मंजुळा, अजय, राधाकृष्ण बिरणगे, कसबा बावडा, कोल्हापूर, सुभाष मिंचे, शिरढोण, श्रीनिवास कांबळे, यड्राव, शशिकांत पाटील, लतीफ महात, कुरुंदवाड, सचिन किल्लेदार, भडगावचे हे श्रोते। तर या सर्व श्रोत्यांनी आपल्याला पत्रातून अभिप्राय कळवलेला आहे। ते लिहितात, 31 जुलै संध्याकाळी 5 वाजता मोहम्मद रफी यांनी गायलेली गीत अनुजा कुलकर्णी यांनी ऐकवली, आम्हाला फारच आवडली, प्रसारणाबद्दल आकाशवाणीचे मनापासून धन्यवाद। यानंतरचं पत्र पाठवणारे आपले नियमित श्रोते दही मॅन धर्मेंद्र ग्रुप रेडिओ श्रोता संघ मुक्काम पोस्ट बस्तवाड तालुका शिरोळचे विजयकुमार स्वामी, वीरभद्र जंगम, शिवप्रसाद, अभिलाष, महादेवी, श्रुती, स्नेहा, मियारा, प्रीती, सोहम, अनिकेत जंगम, सर्व जंगम परिवार बस्तवाड, बाजरा वाघमारे केरूर, अण्णा सोखोत दत्तवाड, गजबर अत्तार, फरीद मोमीन कुरुंदवाड, सलीम नायकवडे भैरेवाडी, सचिन पाटील, भोला जाधव, नाना बाबर नृसिंहवाडीचे हे श्रोते।

तर या सर्व श्रोत्यांनी आपल्याला एकत्रित पत्र लिहिलंय, ते लिहितात आरोग्य धनसंपदा या कार्यक्रमात पोटविकार तज्ज्ञ डॉक्टर सोपान चौगुले यांची अतिशय सोप्या भाषेत अन्नपचन यासाठी आहार कसा असावा, पुरेशी झोप, रोजची दिनचर्या याबद्दल अतिशय उपयुक्त अशी माहिती आम्हाला मिळाली. परिसर कार्यक्रमातून डॉक्टर हेमंत सामंत यांनी पर्यावरण संवर्धन काळाची गरज, देशातील सर्व व्यक्तींनी आपल्या भावी पिढीसाठी निसर्ग संवर्धन करणं, पर्यावरणाची काळजी कशी घ्यावी, पाणी हे जीवन आहे, पाण्याचं महत्व या प्रकारे भरपूर अशी विस्तृत माहिती आम्हाला मिळाली आणि आकाशवाणी सांगली केंद्रावरून हे दोन्ही कार्यक्रम प्रसारित झाले यासाठी खूप खूप धन्यवाद. यानंतरचं पत्र पाठवणारे आपले श्रोते आहेत अंजू रविराज छाया चौगले, तानाजी चौगले, उजवाईवाडी, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूरचे. तर श्रोते हो, या श्रोत्यांचं खूप दिवसांनी पत्र आपल्याकडे प्राप्त झालेलं आहे. तर या पत्रात ते लिहितात आकाशवाणी सांगली केंद्रावरून मराठी गाण्यांचा फोन इन कार्यक्रम सुरू करावा अशी विनंती त्यांनी आपल्याला लिहून कळवली आहे. त्याचबरोबर एफ एम बँडची क्षमताही वाढवावी असंही त्यांनी आपल्याला या पत्रातून लिहून कळवलंय. अर्थात त्यांचं हे पत्र आपल्याला विनंती करणार आहे. तर श्रोते हो, तुमचं हे पत्र आम्ही आमच्या वरिष्ठांपर्यंत नक्कीच पाठवू. यानंतरचं पत्र पाठवणारे आपले नियमित श्रोता मैत्री श्रोता संघ सुरेश रामू साबळे, विजयकुमार स्वामी, रेखासागर साबळे, आशा अंकुश गोरे, किशोरी दत्ता गोरे, अलका दयानंद साळवी, मेघा सातवेकर, अनिता भांबिष्ठे, मुक्काम पोस्ट तमनाकवाडा, तालुका कागल, जिल्हा कोल्हापूरचे. हे लिहितात दिनांक 19 जुलै रोजी सकाळी 11 वाजता समृद्धीताई यांच्या मंजूर निवेदनातून प्रसारित झालेला हॅलो आपकी पसंद हा कार्यक्रम आम्हाला खूप आवडला. त्यांनी श्रोत्यांशी उत्कृष्ट असा संवाद साधला, श्रोत्यांना अधिक बोलकं केलं आणि दिलखुलास अशा गप्पा मारल्या. एकापेक्षा एक हिंदी चित्रपटातील गीतं ऐकायला मिळाली, यामध्ये माझ्याही फोनचा समावेश झाला असं त्यांनी आपल्याला कळवलेलं आहे. पुढे लिहितात हॅलो आपकी पसंद हा कार्यक्रम दिवसेंदिवस अधिकच लोकप्रिय होत चालला आहे, त्यामुळे या कार्यक्रमाची वेळ वाढवण्यात यावी अशी विनंती त्यांनी आपल्याला या पत्रामध्ये लिहून कळवलेली आहे. तर श्रोते हो, तुमचं हे पत्र आम्ही आमच्या वरिष्ठांपर्यंत नक्कीच पाठवू, तुमच्या पत्राचा जरूर तो विचार केला जाईल. कार्यक्रमात यानंतरचं पत्र पाठवणारे हे श्रोते नवीन आहेत आणि हे श्रोते आहेत श्रीमती सुनंदा सुरेश कुलकर्णी, जयसिंगपूर कोल्हापूरच्या या श्रोत्या आहेत आणि या नवीन श्रोत्या आहेत. तर श्रोते हो, तुमचं आमच्या या कार्यक्रमात अगदी मनापासून स्वागत आहे. श्रोते हो, हे पत्र तसं जुन्या कार्यक्रमाचा अभिप्राय कळवणार आहे, पण आपल्याकडे जितकी काही पत्र प्राप्त होतात मग ती जुन्या कार्यक्रमांविषयी किंवा उशिरा का होईना प्राप्त झाली असतील तर आपण त्या पत्रांचा समावेश आपल्या कार्यक्रमात करतच असतो. याप्रमाणेच हे पत्र आहे. सुनंदाताई आपल्या पत्रात लिहितायत की वनिता मंडळ हा कार्यक्रम आवर्जून मी ऐकत असते, फार सुंदर कार्यक्रम आहे, महिलांच्या स्वकर्तृत्वावर आधारित असा हा कार्यक्रम. दिनांक 6 मार्च 2026 रोजी आरती श्याम जोशी यांचा वनिता मंडळ हा कार्यक्रम ऐकला, त्यांना तो कार्यक्रम फार आवडला असल्याचं कळवलं आहे. त्या आजारी असल्यामुळे त्यांना पत्र लिहिण्यास उशीर झाला असल्याचं त्यांनी आपल्या या पत्रात आवर्जून कळवलेलं आहे. तर सुनंदाताई, तुम्ही इतकं सुंदर पत्र लिहिण्याचा प्रयत्न केलात हेच विशेष आहे आणि खरंच तुम्ही अतिशय सुंदर पत्र लिहून आम्हाला अभिप्राय कळवलात यासाठी खूप खूप धन्यवाद. आता श्रोते हो, वळणार आहोत आपण ईमेलकडे. कार्यक्रमातला पहिला ईमेल पाठवणारे आपले हे श्रोते रंगरंगोली रसिक श्रोता सुधीर सरोजनी श्रीकांत शिरोळकर SSS शिरोळकर परिवार रांगोळी तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूरचे यांचा एक ईमेल आपल्याकडे प्राप्त आहे. या ईमेल मध्ये ते लिहितायत प्रभातीचे रंग हा सांगली आकाशवाणीचा सुपरिचित कार्यक्रम नेहमीच समयसूचक घटना माहिती आणि प्रसंगावर अवलंबून असतो. आपल्या भारत देशाचा तिरंगा राष्ट्रध्वज जेव्हा दिमाखानं फडकताना आपण पाहतो त्यावेळी त्या तिरंग्यामध्ये राष्ट्रप्रेमाचं दर्शन घडतं. केसरी, पांढरा आणि हिरवा या रंगाचे असणारे महत्व ओळखून त्यामध्ये असणाऱ्या अशोक चक्राचं वैभव नजरेस येतं आणि अशा तिरंगी ध्वजापुढं आपण सर्वजण नतमस्तक होतो. स्वाभिमानाने ऊर भरून येतो, गर्वाने मान ताट होते. ज्यांच्या बलिदानानं आपल्या भारत मातेला स्वातंत्र्य मिळालं असे हे स्वातंत्र्यवीर. अशा तिरंगी झेंड्याची रचना करणारे रचनाकार पिंगानी व्यंकय्या यांच्या जन्मदिनाचं औचित्य

नैवेद्य साधून 2 ऑगस्टच्या प्रभातीला तिरंगी झेंड्याचा रंग चढला. तिरंगी झेंड्याची रचना करण्याची कल्पना ही अप्रतिम म्हणावी लागेल. पिंगानी व्यंकय्या यांची कुशलता या कार्यक्रमातून जाणायला मिळाली. प्रभातीचे रंग हा कार्यक्रम लक्षवेधी ठरला. सांगली आकाशवाणी परफेक्ट कार्यक्रम सादर करतच असते. सांगली आकाशवाणी परिवाराला सप्रेम नमस्कार. तर असा थोडा सूचना देणारा हा ईमेल आपल्याकडे प्राप्त आहे. यानंतरचा ईमेल पाठवणारे आपले श्रोते आहेत दत्तात्रय मानुगडे. हे लिहितात, अमृत कलशमध्ये रेवा देवरस यांनी नाट्यलेखक अशोक रास्ते यांची घेतलेली मुलाखत छान वाटली. 2 भागांमध्ये ऐकवण्यात आली. अशोक रास्ते यांचं साहित्य क्षेत्रात फार मोठं योगदान आहे. काही पुस्तकांवर मी पुस्तक परीक्षण सुद्धा लिहिलं आहे. त्यांची ग्रामीण भाषेत रंगणारी लेखनी प्रत्यक्ष अनुभव घेऊन आली. साहित्यातील प्रवास अतिशय खडतरपणे रास्ते यांनी निभावून नेला. वेगवेगळे अनुभव या मुलाखतीतून ऐकायला मिळाले. एका चांगल्या लेखकाची मुलाखत सांगली आकाशवाणीनं घेतली त्याबद्दल सांगली आकाशवाणीला धन्यवाद. यानंतरचा ईमेल पाठवणारे आपले श्रोते आहेत हणमंत शिंदे, ऋषिकेश शिंदे, शिरटे तालुका वाळवा इथून. ते लिहितात, दिनांक 4 ऑगस्ट रोजी प्रसारित झालेला प्रभातीचे रंग हा कार्यक्रम मनापासून आवडला. ग्लासगो स्कॉटलंड या ठिकाणी राष्ट्रकुल स्पर्धा पार पडल्या. भारतीय स्पर्धकांनी अतिशय चांगली कामगिरी पार पाडली. सुवर्ण पदकासह 39 पदकं पटकावली. भारतीय खेळाडूंची कामगिरी समस्त भारतीयांना अभिमानास्पद अशी आहे. बॉक्सिंग, वेटलिफ्टिंग, अॅथलेटिक्स अशा विविध स्पर्धा प्रकारात भारतीय स्पर्धकांनी दमदार कामगिरी करत भारतीयांच्या आशा पूर्ण केल्या. भारताच्या 39 पदकांमध्ये सर्वात मोठा वाटा बॉक्सिंगचा राहिला. जुडो खेळातही सर्वोत्तम कामगिरी झाली. भारतीय पॅरा अॅथलेटिक्स संघानं राष्ट्रकुल स्पर्धेत विक्रमी 7 पदकं जिंकत इतिहास रचला. यशस्वी स्पर्धकांचं मनपूर्वक अभिनंदन. समाजात विविध सेवाभावी संस्था कार्यरत आहेत. सेवाध्यास फाउंडेशन संस्थेचे कार्य उल्लेखनीय. पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचं वाटप, निराधार व्यक्तींना शिधा वाटप, औषधांचा पुरवठा या संस्थेमार्फत केला जातो ही माहिती कळून आली. शाळांच्या विकासासाठी विविध प्रकारचे उपक्रम राबवले जातात. सामाजिक बांधिलकी जपत या फाउंडेशनचं सध्या काम सुरू आहे. सध्याचं युग हे प्लॅस्टिकचं युग. विविध कारणांसाठी आपण प्लॅस्टिकची साधनं वापरतोय. प्लॅस्टिकचा अतिवापर सुरू आहे. प्लॅस्टिकचे विघटन होत नाही. वर्षानुवर्ष प्लॅस्टिक पडून राहिल्यानं पर्यावरणाचाही ऱ्हास होत आहे. पर्यावरणाचं संवर्धन करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. या आणि इतर घटनांचं विश्लेषण आवडलं. शिवराज काटकर यांचं लेखन छान तर अपर्णा कल्लोळ यांचं निवेदन प्रभावी. प्रसन्नाबद्दल धन्यवाद. आता श्रोते हो, आपल्या हातातील ईमेल संपलेले आहेत. वळणार आहोत संदेशांकडे. पहिला संदेश आपल्याकडे प्राप्त आहे. ते आपल्याला अमृत कलश या कार्यक्रमासंदर्भात आलेले आहेत. तर हे सर्व संदेश मी एकत्रित घेत आहे. पहिला संदेश आहे अप्पा नदाफ उदगाव कोल्हापूरचा. कोल्हापूर इथले श्रोते, अमृत कलश या कार्यक्रमात अशोक रास्ते सरांची मुलाखत ऐकली. फार आनंद झाला. बिकट परिस्थितीत कसं खंबीरपणे तोंड द्यायचं हे कळून आलं. मनात उर्मी आली आणि अगदी मार्गदर्शन करणारी अशी ही मुलाखत होती. आकाशवाणी सांगली केंद्राचे मनापासून धन्यवाद. पुढचा जो संदेश आहे तो आहे मिरज मधील रतन सौंदडे यांचा. ते लिहितात, रास्ते सरांची मुलाखत सादर झाली, खूप छान वाटलं. लेखक समाजाच्या अंतर्मनाचा ठाव घेतो, पण एखाद्या लेखकाला लेखनाबद्दल पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर जो आत्मिक आनंद, त्याच्या मनातील भावना लेखक कधीही कोणासमोरही व्यक्त करू शकत नाही. पण आकाशवाणीने आपल्या मनातील भावना मुलाखतीद्वारे प्रसारित केले, त्यासाठी आकाशवाणी सांगली केंद्राचे मनपूर्वक आभार धन्यवाद. शिखरजी बळवंत लखणे सेवानिवृत्त आहेत. तर दत्तनगरचे हे श्रोते आहेत, यांनी देखील अमृत कलशमध्ये कादंबरी नाटककार अशोक रास्ते यांची मुलाखत आवडली असल्याचं कळवलंय. पुढे लिहित आहेत धनाजी रंगराव हेगडे यांनी देखील आकाशवाणी सांगली केंद्रावरून प्रसारित झालेली अशोक रास्ते यांची मुलाखत खूप छान वाटली. त्यांचे कष्टप्रद जीवन, छंद आणि शैक्षणिक कार्य मी जवळून पाहिले. त्यांच्या कार्याची दखल घेतलीत आपण, त्यासाठी आकाशवाणी सांगली केंद्राचे मनपूर्वक धन्यवाद, असं त्यांनी लिहून कळवले. यानंतरचे श्रोते आहेत श्री स्वामी समर्थ भजनी मंडळ विश्रामबाग सांगलीचे संचालक गजानन पाटील. तर यांनी लिहिलंय, अमृत कलश कार्यक्रमाच्या माध्यमातून अशोक रास्ते सरांची मुलाखत प्रसारित करण्यात आली. त्यांनी लिहिलेली नाटकं, कथा, कादंबऱ्या यांचा प्रवास समजला. खरंच

0: अतिशय सुंदर अशी ही मुलाखत होती. सरांचं इतकंच काम नसून सध्या ते या वयातही आमच्या भजनी मंडळाला तबला ढोलकी वादनाची उत्तम साथ करतात आणि सरांची मुलाखत आपण प्रसारित केलीत यासाठी खूप खूप धन्यवाद. पुढच्या रसिक श्रोत्या आहेत शैलजा अविनाश कांबळे, अष्टविनायक नगर, विश्रामबाग, सांगलीच्या. तर या लिहित आहेत ज्येष्ठ साहित्यिक अशोक रास्ते सरांची मुलाखत आकाशवाणीवरून ऐकताना खूप आनंद झाला. संवेदनशील साहित्यिकाचा समृद्ध प्रवास त्यांच्या शब्दातून अनुभवायला मिळाला. ग्रामीण माती, माणसं, त्यांचा संघर्ष आणि जगण्यातील वास्तव यांना आपल्या लेखणीतून जिवंत करणारे रास्ते सर यांची ही मुलाखत मनाला खूप भावून गेली. फाटकं आभाळ, प्रेरणा अशी ही नाटकं त्यांनी लिहिली होती. दीपक साळुंखे सरांनी देखील अतिशय सुंदर प्रतिक्रिया लिहून कळवली. ते लिहित आहेत रास्ते सरांना मनपूर्वक नमस्कार, त्यांच्या पुढील वाटचाली मनापासून शुभेच्छा. मयूर शिंदे जळगावचे आहेत, यांनी देखील ही मुलाखत खूप छान वाटली असल्याचं कळवलेलं आहे. मधुबाला राजाराम मोरे पुणेच्या आहेत, त्यांनी देखील ही मुलाखत आम्हाला खूप आवडली. आकाशवाणी सांगली केंद्रावरून अशी दर्जेदार मुलाखत प्रसारित केली जाते याचा मला अभिमान असल्याचं त्यांनी कळवलंय. बेळगावचे आहेत धोंडीराम चौगुले, मंगसुळी, तालुका कागवडचे. आकाशवाणी सांगली केंद्रावरून प्रसारित झालेली मुलाखत ऐकून खूप छान वाटलं असं या श्रोत्यांनी आपल्याला लिहून कळवलेलं आहे. असे अनेक रसिक श्रोते आहेत की त्यांनी अमृत कलश या कार्यक्रमाबद्दल आपल्याला प्रतिक्रिया कळवली होती आणि या सर्व श्रोत्यांची प्रतिक्रिया आपण आपल्या कार्यक्रमात घेतलेली आहे. श्रोते हो, यानंतरचा संदेश जो आहे तो आहे संस्कृत वाणी या कार्यक्रमासंदर्भात. पुण्याहून स्मिता जोशी यांनी संदेश पाठवलाय. त्या लिहित आहेत संस्कृत वाणी हा कार्यक्रम थोडासा वेगळा असा कार्यक्रम आहे. कार्यक्रमातील माहिती उत्कृष्ट वाटली, खूप छान प्रसारण, धन्यवाद. यानंतरचा दुसरा संदेश पाठवणारे श्रोते रत्नागिरीचे आहेत, ते आहेत दत्तात्रय मराठे. संस्कृत वाणी हा कार्यक्रम खरंच अतिशय सुंदर होत आहे आणि शॉर्ट बट स्वीट असा हा संदेश या श्रोत्यांनी आपल्याला पाठवलेला आहे. संस्कृतवाणी या कार्यक्रमाच्या माध्यमातून जी माहिती प्रसारित होत आहे ती खरंच आम्हा सर्व रसिक श्रोत्यांसाठी मार्गदर्शन करणारी ठरत आहे. सांगली आकाशवाणीवरून असे वैविध्यपूर्ण कार्यक्रम प्रसारित होत आहेत यासाठी खूप खूप धन्यवाद असं या श्रोत्यांनी आपल्याला लिहून कळवलेलं आहे. तर श्रोते हो, तर माझ्या हातातील पत्र, ईमेल आणि संदेश संपलेले आहेत. आता वळणार आहोत निरोपाकडे. तर श्रोते हो, सांगली आकाशवाणीवरील सर्वच कार्यक्रम ऐकत रहा आणि दर आठवड्याला पत्र लिहित रहा. तर श्रोते हो, सप्रम नमस्कार या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पत्र लिहायचं असेल तर आमचा पत्ता आहे सप्रम नमस्कार द्वारा केंद्र अधिकारी आकाशवाणी सांगली केंद्र, कोल्हापूर रोड, सांगली, पोस्ट बॅग नंबर 88. आणि श्रोते हो, ईमेल द्वारे सहभागी होण्यासाठी आमचा ईमेल ऍड्रेस आहे सांगली आकाशवाणी @gmail.com. तेव्हा श्रोते हो, जरूर आम्हाला पत्र पाठवा, ईमेल पाठवा, आम्ही तुमच्या प्रतीक्षेत आहोत. बराय तर श्रोते हो, सप्रेम नमस्कार या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. तेव्हा आत्ता मला धनश्रीताईला सप्रेम नमस्कार या कार्यक्रमात निरोप द्या. पुन्हा आपण भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत सप्रेम नमस्कार.
1: श्रोते हो, आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. सप्रेम नमस्कार या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण करण्यात आलं आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

श्रोतेहो, आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. संध्याकाळचे 6:50 झाले आहेत. आता ऐकूया कार्यक्रमांची रूपरेषा. 7:10 आपण ऐकू शकाल निवेदने. 7:15 वृत्तविशेष आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. 7:30 माझं आवार माझं शिवार आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. 8:00 एक गाणे ताजे तवाने. 8:15 बालसभा. सूत्रनिवेदन करतील आदिती जोशी आणि सादर करते आहेत मुक्सित मुजावर. 9:30 रूपकोंका अखिल भारतीय कार्यक्रम आणि 10:00 रविवासरीय अखिल भारतीय संगीत सभा. यात सुधाकर देवळे यांचे शास्त्रीय गायन होईल. 11:10 आमची सायंकालीन प्रसारण सभा समाप्त होईल.

सकाळी ठीक 5:50 आमची प्रातकालीन प्रसारण सभा सुरू होईल. 5:52 वंदे मातरम, 6:05 गिर्वाणवाणी. यामध्ये पारंपरिक दर्शन पाठ समूहस्वरात आपण ऐकू शकाल. 6:10 प्रभात वंदन, प्रातकालीन भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 6:40 कृषी वार्ता, यामध्ये कलमांची अभिवृद्धी याबद्दल माहिती देतील महेश इनामदार. 6:45 आरोग्यम धनसंपदा, निर्मिती केंद्र आकाशवाणी नागपूर. 6:50 परिसर. 6:55 कार्यक्रम

गाण्यांची रूपरेषा सांगण्यात येईल. 7:20 एक गाणे ताजे तवाने, 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात येईल. 7:40 श्वास हेल्थ केअर प्रायोजित कार्यक्रम आणि त्यानंतर गाणी मनातली. 8:40 चिंतन हाच चिंतामणी प्रायोजित कार्यक्रम. 8:55 लखलख चंदेरी. 9:10 साहित्य सौरभ, यामध्ये महेश कराडकर यांच्या मधुरा पुजारी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग तिसरा. सादरकर्ते आहेत तेजा दुर्वे. 9:30 नाट्यधारा. 10:00 मराठी चित्रपट संगीत. 10:10 हिंदी विविधा, त्याअंतर्गत हिंदी वार्ता. 10:30 NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम उमंग. 11:00 गाता रहे मेरा दिल. 11:40 भावधारा. 12:00 वनिता मंडळ, निर्मिती आकाशवाणी मुंबई. 1:05 गीतबहार. 1:40 जिल्हा वार्तापत्र जालना मुंबई केंद्रावरून. 1:45 भावधारा. 1:55 ऐसी अक्षरे रसिके. 2:00 कृषीवाणी. 2:05 आरोग्यम धनसंपदा पुन्हा प्रसारण. 2:10 परिसर या कार्यक्रमाचे पुन्हा प्रसारण करण्यात येईल. 2:30 नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम मुंबईहून प्रसारित करण्यात येईल. 3:10 प्रातकालीन प्रसारण सभा समाप्त होईल.

4:58 आमची सायंकालीन प्रसारण सभा सुरू होईल. 5:00 हिंदी चित्रपट संगीत. 5:30 युववाणी निर्मिती केंद्र मुंबई. 6:05 लोकसंगीत, यामध्ये विठ्ठल थोरात आणि सहकारी यांचे संगीत भजन प्रसारित करण्यात येईल. 6:30 साहित्य सौरभ या कार्यक्रमाचे पुन्हा प्रसारण करण्यात येईल. 6:50 कार्यक्रमांची रूपरेषा. 7:10 आपण ऐकू शकाल बाजार भाव निवेदने. 7:15 वृत्तविशेष. 7:30 माझं घर माझं शेत, यामध्ये खरीप हंगामातील विविध पिकांचे जास्तीचे उत्पादन घेताना घ्यायची काळजी याविषयी प्राध्यापक डॉक्टर संगीता प्रताप भोई यांची महेश इनामदार यांनी घेतलेली मुलाखत. 8:00 एक गाणे ताजेतवाने. 8:15 शारोन प्रभाकर यांचे पॉप संगीत. 8:30 संसद समीक्षा मुंबई केंद्रावरून. 9:30 पब्लिक स्पीक. 10:00 संसदेतील प्रश्नोत्तरकालीन कामकाजाचे ध्वनिमुद्रण. आपकी पसंद हा श्रोत्यांच्या पत्रांवर आधारित हिंदी कार्यक्रम प्रसारित करण्यात येईल दिल्ली केंद्रावरून. आम्ही सहक्षेपित करू. 10:30 नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम, त्या अंतर्गत शारदा राव यांचे मालगुंजी या रागातील गायन होईल. याशिवाय नियोजित वेळेत बातम्या प्रसारित केल्या जातील. 11:10 आमची सायंकालीन प्रसारण सभा समाप्त होईल. ही होती आमच्या कार्यक्रमांची रूपरेषा.

श्रोतेहो, आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. संध्याकाळचे 6:57 झाली आहेत. आता प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येतील काही क्षणातच.

0: अतिशय खटाळ आहे. कॉलेजमध्ये मार्कशीट फोटोशॉप करून बाबांना दाखवायचा. काल मी लाईट बिलावर झिरो अमाऊंट पाहिली, वाटलं याने नक्की फोटोशॉप केलं असेल, नाहीतर वीज बिल शून्य कसं येईल. विचारलं तर म्हणतो, दादा सगळी वरच्याची कृपा आहे, सोलर पॅनल आहेत ना. मी म्हटलं, ओहो हे भारी आहे रे. पीएम सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in. सूर्यघर.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या प्रसारित होतील.

आकाशवाणी मुंबई तुषार पवार प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. कोल्हापूर महानगरपालिकेच्या 1,850 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन आणि उद्घाटन. देशव्यापी हर घर तिरंगा अभियानाला आजपासून प्रारंभ. नाशिक पुणे सेमी हायस्पीड रेल्वे मार्गाची मूळ आखणी तशीच ठेवायच्या मागणीसाठी महामार्गावर चक्काजाम आंदोलन. आणि मंडल यात्रेचा चंद्रपूर इथं समारोप. ओबीसींची संख्या कमी दाखवून समाजाची फसवणूक केली जात असल्याचा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा आरोप. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज कोल्हापूर महापालिकेच्या सुमारे 1,850 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि उद्घाटन केलं. संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या नूतनीकृत इमारतीचं लोकार्पण त्यांच्या हस्ते झालं. 2024 मध्ये आगीत भस्मसात झालेल्या या नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीवर 21 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च आला आहे. छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयाचं नूतनीकरण आणि आधुनिकीकरणाच्या कामाचं लोकार्पणही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. पोलीस कर्मचाऱ्यांसाठी बांधलेल्या छत्रपती ताराराणी पोलीस गृहसंकुलाच्या इमारतीचं आणि खेलो इंडिया उपक्रमांतर्गत उभारण्यात आलेल्या हॉकी स्टेडियमचं उद्घाटनही मुख्यमंत्र्यांनी केलं. कोल्हापूर शहराची हद्दवाढ करण्याची गरज असून हद्दीबाहेरच्या नागरिकांच्या अडचणी सोडवून योग्य तो निर्णय घेतला जाईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा लढा सशक्त करण्यात अण्णासाहेब डांगे यांचं मोठं योगदान होतं. त्यामुळेच आपलं सरकार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं काम करू शकतं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. सांगली इथं आज माजी मंत्री आणि भाजपाचे नेते अण्णासाहेब डांगे यांच्या आत्मचरित्राचं प्रकाशन केल्यानंतर ते बोलत होते. गावागावात पाणी पोहोचवणं हे डांगे यांचं ध्येय होतं असं त्यांनी सांगितलं. या दौऱ्यात आष्टा शैक्षणिक संकुलातल्या नव्या इमारतीचं उद्घाटनही मुख्यमंत्र्यांनी केलं.

देशभरात आजपासून हर घर तिरंगा हे अभियान सुरू झालंय. येत्या 17 तारखेपर्यंत चालणाऱ्या या मोहिमेत यंदा वंदे मातरम या राष्ट्रीय गीताच्या 150व्या वर्धापन दिनाचं औचित्यही असणार आहे. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी आज अंदमान आणि निकोबार बेटांवरून हर घर तिरंगा मोहिमेचा प्रारंभ केला. आपला तिरंगा हा आपला अभिमान आहे, त्यामुळे सर्वांनी हर घर तिरंगा मोहिमेत उत्साहानं सहभागी होऊन विकसित भारत घडवण्याच्या कार्यात सहभागी व्हावं असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलंय. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज पुदुच्चेरी इथल्या मरुगा थिएटर सिग्नलजवळ हर घर तिरंगा यात्रेला हिरवा झेंडा दाखवला. हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी आज मुंबईत लोकभवनात हातात तिरंगा धरून राष्ट्रीय गीत, राष्ट्रगीत आणि राज्यगीताचं गायन केलं. आजपासून सुरू झालेल्या हर घर तिरंगा मोहिमेत सहभागी होऊन सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. बीडमध्ये हर घर तिरंगा अभियानाला आज उत्साहात सुरुवात झाली. भारत छोडो आंदोलनाच्या 84व्या वर्धापन दिनानिमित्त विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी स्वातंत्र्य सैनिकांना आदरांजली वाहिली.

आजपासून सुरू झालेल्या हर घर तिरंगा मोहिमेत सहभागी होऊन सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. बीडमध्ये हर घर तिरंगा अभियानाला आज उत्साहात सुरुवात झाली. भारत छोडो आंदोलनाच्या 84व्या वर्धापन दिनानिमित्त विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी स्वातंत्र्य सैनिकांना आदरांजली वाहिली आहे. महात्मा गांधी यांच्या करा किंवा मरा या हाकेतून प्रेरणा घेऊन स्वातंत्र्य सैनिकांनी स्वातंत्र्याच्या लढ्यात देशाला एका सूत्रात बांधलं. त्यांचं धैर्य, त्याग आणि देशभक्ती पिढ्यांपिढ्यांना प्रेरणा देत राहील अशा शब्दात उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी अभिवादन केलं आहे. भारत छोडो आंदोलनात सहभागी झालेल्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अभिवादन केलं आहे. या स्वातंत्र्य सैनिकांचं धैर्य प्रत्येक भारतीयासाठी सदैव प्रेरणा देत राहील असं ते आपल्या संदेशात म्हणाले आहेत. आजच्या ऑगस्ट क्रांतीदिनी ज्यांच्या जिद्दीनं आणि धैर्यामुळे भारत छोडो आंदोलन आणि भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा मार्ग बळकट केला त्या असंख्य स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्म्यांना आदरांजली वाहिली आहे. आंतरराष्ट्रीय आदिवासी दिन आज साजरा होत आहे. जगभरातल्या आदिवासी नागरिकांचे अधिकार, संस्कृती, परंपरा आणि योगदान अधोरेखित करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी 1994 या दिवसाची सुरुवात केली होती. देशभरात आज या निमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. गडचिरोली इथं आदिवासी बांधवांनी ढोल ताशाच्या तालावर रॅली काढली आणि नृत्यावर ताल धरला. नागपूरमध्ये विविध भागांतून आलेल्या आदिवासी बांधवांचा भव्य सोहळा झाला. आदिवासी समाजासमोरच्या विविध प्रश्नांवर एकजुटीनं आवाज उठवण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांनी पिंपरी इजारा कोलमपोडा इथं आयोजित मेळाव्यात भाग घेतला. प्रश्न विचारणं हा अस्सल भारतीय विचार असून अर्जुनानं भगवान श्रीकृष्णाला प्रश्नच विचारला नसता तर भगवद्गीता निर्माण झाली नसती असं राज्यपाल जिष्णुदेव बर्मा यांनी म्हटलंय. ते आज मुंबईत जेनझी आणि जेन हल्फासाठी आयोजित 4 दिवसांच्या आय मीन चॅम्पियनशिप परिषदेच्या सांगता सत्राला संबोधित करत होते. देशातल्या 100 शहरांमधले तसंच इतर 5 देशांमधले 2000 पेक्षा जास्त युवक या परिषदेत सहभागी झाले होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नाशिक पुणे सेमी हायस्पीड रेल्वे मार्गाची मूळ आखणी बदलू नये या मागणीसाठी नाशिक जिल्ह्यात नाशिक पुणे महामार्गावर आज चक्काजाम आंदोलन झालं. आंदोलकांनी दोन्ही बाजूंची वाहतूक सुमारे 2 तास रोखून धरली. आंदोलकांनी स्थानिक आमदार सत्यजित तांबे यांची गाडी थांबवायचा प्रयत्न केल्यानं काही काळ तणाव निर्माण झाला. त्यामुळे पोलिसांनी तांबे यांच्यासह काही आंदोलकांना ताब्यात घेतलं. नाशिकचे आमदार राजाभाऊ वाझे, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनीही आंदोलनात भाग घेतला. हा रेल्वेमार्ग नारायणगाव ते संगमनेर मार्गे थेट नेला तर पुणे जिल्ह्यातल्या जायंट मीटरवेव्ह रेडिओ दुर्बिणीच्या सिग्नलमध्ये अडथळा येऊ शकतो त्यामुळे तो वळवून अहिल्यानगर आणि शिर्डीतून न्यावा असा प्रस्ताव सरकारनं ठेवल्यानं स्थानिकांमध्ये नाराजी आहे. एम्पिरिकल डेटाच्या नावाखाली ओबीसींची वास्तविक संख्या कमी दाखवून या समाजाची फसवणूक केली जात आहे. ओबीसींची लोकसंख्या सुमारे 60% असताना ती 28-30% दाखवणं खपवून घेतलं जाणार नाही. ओबीसींना न्याय आणि त्यांचा घटनात्मक हक्क मिळवून देण्यासाठी लढा अधिक तीव्र केला जाईल असा निर्धार काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केलाय. ओबीसी जनजागृतीसाठी काढण्यात आलेल्या मंडल यात्रेचा आज चंद्रपूर इथं समारोप झाला त्यावेळी ते बोलत होते. या यात्रेनं विदर्भातल्या गडचिरोली, बल्लारशाह, वडसा आणि देसाईगंजसह विविध भागात ओबीसी हक्कांबाबत जनजागृती केल्याचं वडेट्टीवार यांनी सांगितलं. नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही कर्जमाफी योजनेअंतर्गत 2 लाख रुपयांचं अनुदान द्यावं या मागणीसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेनं आज राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या अहमदपूर इथल्या निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलन केलं आणि त्यांना निवेदन दिलं. यावेळी आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजीही केली. आंदोलकांच्या मागणीवर सकारात्मक विचार करण्याचं आश्वासन सहकार मंत्र्यांनी दिल्याची माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. विविध उच्च न्यायालयांच्या 4 न्यायाधीशांची मुख्य न्यायाधीश म्हणून पदोन्नती करायची शिफारस सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदानं केली आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती महेशचंद्र त्रिपाठी यांची मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून तर मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून शिफारस करण्यात आली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती व्ही कामेश्वर राव यांची पाटणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून तर पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती अश्विनी कुमार मिश्रा यांची त्याच न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून पदोन्नती करायची शिफारस न्यायवृंदानं केली आहे. राज्यात सध्या

0: असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाअंतर्गत स्वनोंदणी अर्ज वाटपाचं काम 98% तर अर्जांच्या संगणकीकरणाचं काम 77% पूर्ण झालंय. 12 जिल्ह्यांमध्ये स्वनोंदणी अर्जाचं 100% वाटप झालंय. जळगाव, बुलडाणा, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, हिंगोली, परभणी, अहमदनगर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यात 100% स्वनोंदणी अर्ज वाटण्यात आलेत. नंदुरबार, धुळे, अकोला, वाशिम, अमरावती, भंडारा, गोंदिया, नांदेड, जालना, मुंबई शहर, रायगड, बीड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, सातारा आणि सांगली या जिल्ह्यांमध्येही हे प्रमाण 99% वर आहे. सर्वात कमी 91.3% अर्जांचं वाटप ठाण्यात, 94.3% नागपूरमध्ये तर 94.5% मुंबई उपनगर जिल्ह्यात झालंय. भारताची बॅडमिंटनपटू अश्मिता चालिहा हिनं कोरिया मास्टर्स 2026 जेतेपद पटकावलंय. आज झालेल्या अटीतटीच्या अंतिम सामन्यात तिनं चीनच्या हान क्वियानशी हिच्यावर 53 मिनिटात 14-21, 21-14, 21-14 अशी मात केली. परकीय गुंतवणूकदारांची भारतीय बाजारपेठेतली गुंतवणूक सातत्यानं वाढत असून ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात त्यांनी 12,921 कोटी रुपये भारतीय बाजारांमध्ये गुंतवल्याचं सीडीएसएलच्या अहवालात म्हटलं आहे. मुंबई गोवा महामार्गाचं काम राजकीय हस्तक्षेपामुळे 17 वर्ष रखडल्याचा आरोप मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केलाय. त्यांनी आज पनवेल इथं या मार्गाच्या कामाची पाहणी केली त्यानंतर ते बातमीदारांशी बोलत होते. हवामान. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. कोल्हापूर महानगरपालिकेच्या 1,850 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन आणि उद्घाटन. देशव्यापी हर घर तिरंगा अभियानाला आजपासून प्रारंभ. नाशिक पुणे सेमी हायस्पीड रेल्वे मार्गाची मूळ आखणी तशीच ठेवायच्या मागणीसाठी महामार्गावर चक्काजाम आंदोलन. आणि मंडल यात्रेचा चंद्रपूर इथं समारोप. ओबीसींची संख्या कमी दाखवून समाजाची फसवणूक केली जात असल्याचा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा आरोप. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आता एक निवेदन ऐकूया. मुंबई वेधशाळेकडून आलेला हवामानाचा अंदाज पुढील प्रमाणे. नाशिक घाट, नाशिक, जळगाव, जालना, परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड या ठिकाणी येलो अलर्ट म्हणजेच वादळी वाऱ्यांसह विजांच्या कडकडाटाचा इशारा देण्यात आलेला आहे. तसंच उर्वरित जिल्ह्यांमध्ये ग्रीन अलर्ट देण्यात आलेला आहे.
2: नमस्कार, मी धीरज चंद्रकांत सूर्यवंशी, सांगली मिरज कुपवाडचा महापौर. मी तुम्हाला एक आज आवाहन करत आहे आकाशवाणीच्या माध्यमातून की आपल्या शहरामध्ये थकबाकीदारांसाठी आपण महापौर योजना चालू केलेली आहे. त्याची मुदत 31 ऑगस्ट लास्ट आहे. त्या अभय योजनेचा लाभ शहरातील नागरिकांनी 100% घ्यावा जेणेकरून त्यांची खूप दिवसापूर्वीची शास्ती दंड कमी होण्यास मदत होईल आणि त्यांनासुद्धा दिलासा मिळेल आणि त्या माध्यमातून आम्ही तिन्ही शहरातील विकासाला प्राधान्य देऊ शकतो. शहरातील नागरिकांना विनंती आहे की ह्या महापौर अभय योजनेचा लाभ घ्यावा व सांगलीकर जनतेसाठी चांगल्या पद्धतीचं सहकार्य करावं.
3: पाटाचं पाणी झुळझुळ वाणी रांगत कस पळत या झालं या गार हिरव रान खुजू खुजू गाडी हसत या.
4: श्रुती हो, सांडगेवाडी येथील रानकवी म्हणून प्रसिद्ध असलेले नामदेव जाधव यांची रेवा देवरस यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल अमृत कलश या कार्यक्रमात मंगळवारी सकाळी 9:10 आणि याच कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण आपण ऐकू शकाल संध्याकाळी 6:30 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास, वर्तमान आणि भविष्यातही.

प्रत्येक ऋतूला अनुकूल अशा कार्यक्रमांची भेट घेऊन सर्व ऋतूंचे सोहळे औचित्याने साजरे करणारी आकाशवाणी. सदा सतेज, सदा तरुण, आकाशवाणी.

श्रोतेहो, आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. संध्याकाळचे 7:14 आणि 43 सेकंद झाले आहेत. आता ऐकूया वृत्तविशेष आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, महाराष्ट्रासोबतच संपूर्ण देशभरात हर घर तिरंगा अर्थात घरोघरी तिरंगा मोहिमेचा आजपासून उत्साहात प्रारंभ झाला. राज्यात घराघरात आणि मनामनात तिरंगा पोहोचवण्यासाठी शासकीय पातळीवर जोरदार तयारी सुरू असून त्यांच्याकडून राबवण्यात येत असलेल्या उपक्रमांविषयीचा आढावा आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये घेणार आहोत. श्रोते हो, स्वातंत्र्य दिनानिमित्त आजपासून म्हणजेच 9 ते 17 ऑगस्ट दरम्यान देशभरात घरोघरी तिरंगा अभियान राबवायला सुरुवात झाली. प्रत्येक भारतीय नागरिकाच्या मनात देशभक्तीची भावना तेवत राहावी या उद्देशानं घरोघरी तिरंगा अभियान राबवलं जात आहे. प्रत्येकानं घराघरावर तिरंगा फडकवून तसंच सेल्फी अपलोड करून या राष्ट्रीय उपक्रमात सहभागी होण्याचं आवाहन सरकारच्या वतीनं करण्यात आलं आहे. घरोघरी तिरंगा अभियानाचं हे 5वं वर्ष असून याची सुरुवात 2022 करण्यात आली आणि तेव्हापासून हे सर्वाधिक लोकसहभाग असलेलं अभियान बनलं आहे. यात आपल्या घरावर आज म्हणजेच 9 ऑगस्ट पासून तिरंगा फडकावून सहभागी होता येणार असलं तरी भारतीय तिरंग्याचा अवमान होणार नाही याचीही काळजी प्रत्येकानं घेणं गरजेचं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या नुकत्याच झालेल्या मन की बात कार्यक्रमामध्ये घरोघरी तिरंगा अभियानाचं महत्व विशद केलं. ते म्हणाले,
1: 15 ऑगस्ट हर भारतीय के लिए गर्व का दिन है, जो उन असंख्य वीरों को याद करने का दिन है जिन्होंने भारत माता की स्वतंत्रता के लिए अपना सब कुछ समर्पित कर दिया. उनके त्याग और तपस्या की वजह से आज हमारे हाथ में तिरंगा है. इस तिरंगे में हमारे संविधान के आदर्श हैं. साथियों, पिछले कुछ वर्षों में हर घर तिरंगा अभियान ने पूरे देश को एक अद्भुत भावना से जोड़ा है. हर घर हर गली में तिरंगे का उत्सव दिखाई देता है. इस वर्ष भी हमें हर घर तिरंगा अभियान को पूरे उत्साह के साथ आगे बढ़ाना है. अपने घर पर पूरे सम्मान के साथ तिरंगा फहराना.
0: श्रोते हो, घरोघरी तिरंगा मोहिमेसाठी विविध विभागांकडून अनेक उपक्रम आयोजित केले जात आहेत. केंद्र सरकारच्या युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयाच्या वतीने देखील महाराष्ट्रातल्या

0: सर्व जिल्ह्यांमध्ये खास कार्यक्रम घेण्यात येत आहेत. याविषयी केंद्र सरकारच्या युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयाच्या माय भारत अर्थात मेरा युवा भारत जालनाचे जिल्हा युवा अधिकारी मयूर कुमार गोरमे यांनी मुंबई आकाशवाणीशी बोलताना अधिक माहिती दिली.
1: भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयाच्या पुढाकाराने हर घर तिरंगा अभियानाची सुरुवात 2022 मध्ये आझादी का अमृत महोत्सवाच्या अंतर्गत करण्यात आली. या अभियानाचा उद्देश प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये राष्ट्रध्वजाबद्दल अभिमान सन्मान आणि देशभक्तीची भावना जागृत करणे हा आहे. या अभियानाला युवकाची व्यापक लोकसहभागाची जोड देण्यामध्ये भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाच्या अंतर्गत मेरा युवा भारत म्हणजेच माय भारत महत्वाची भूमिका बजावत आहे. या वर्षीही सन 2026 मध्ये हे अभियान 9 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट या कालावधीत विविध उपक्रमाच्या माध्यमातून साजरे करण्यात येत आहे. माय भारत हे युवकांना सामाजिक सहभाग स्वयंसेवा आणि राष्ट्र निर्माणाच्या उपक्रमामध्ये सहभागी करून घेणारे व्यासपीठ आहे. हर घर तिरंगा हे केवळ ध्वज फडकविण्याचे अभियान नाही तर देशभक्ती राष्ट्रीय एकात्मता नागरिकांचा सहभाग आणि युवा शक्तीला राष्ट्र निर्माणाशी जोडणारे एक व्यापक जन आंदोलन आहे. या अभियानामध्ये मेरा युवा भारतच्या राष्ट्रीय युवा स्वयंसेवकांची तसेच NSS NCC भारत स्काउट गाईड यांची भूमिका अत्यंत महत्वपूर्ण आहे. माय भारतच्या माध्यमातून युवकांना विविध राष्ट्रहिताच्या उपक्रमामध्ये सहभागी करून घेतले जात आहे. यामध्ये तिरंगा यात्रा करणे घराघरात तिरंग्याबाबत जनजागृती करणे देशभक्तीपर कार्यक्रम तसेच शपथ व जनजागृती कार्यक्रम स्वच्छता आणि श्रमदान उपक्रम युवा संवाद जनजागृती अभियान शाळा महाविद्यालय युवा मंडळे महिला मंडळे सामाजिक संस्थांचा सहभाग करून घेणे तसेच सोशल मीडिया आणि डिजिटल माध्यमातून तिरंग्याचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवणे असा आहे. असा विविध माध्यमातून युवकांचा सहभाग वाढविला जातो. माय भारतच्या अधिकृत पोर्टलवर हर घर तिरंगा अंतर्गत युवक आणि संस्थांना उपक्रम नोंदविणे व त्यामध्ये सहभागी होण्याची सुविधा उपलब्ध आहे. जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध विभाग शिक्षण संस्था स्वयंसेवी संस्था आणि माय भारत यांच्यात समन्वय साधून अभियानाची प्रभावी अंमलबजावणी केली जाते. मेरा युवा भारतच्या माध्यमातून युवकांना केवळ कार्यक्रमातील सहभागी म्हणून नव्हे तर युवा नेतृत्व आणि राष्ट्र निर्माणाचे भागीदार म्हणून पुढे आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. माझ्या मते हर घर तिरंगा हे केवळ आपल्या घरावर राष्ट्रध्वज फडकविण्याचे अभियान नाही तर प्रत्येक नागरिकाला राष्ट्राच्या विकासाच्या प्रवाहाशी जोडण्याचे एक प्रभावी माध्यम आहे.
0: श्रोते हो, घरोघरी तिरंगा अभियानांतर्गत केंद्र सरकारच्या युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयाच्या वतीने आयोजित केल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी युवकांनी कुठे संपर्क करावा ऑनलाईन पद्धतीने अर्ज कुठे करावा याविषयी मयूर कुमार गोरमे यांनी अधिक माहिती दिली.
1: याच्यामध्ये आमचं जे एक अधिकृत पोर्टल आहे माय भारत म्हणून तर याच्यावरती तुम्ही यूथ रजिस्ट्रेशन करून जे काही हर घर तिरंगाचं प्रोग्राम जालना जिल्ह्यामध्ये होणार आहे किंवा आम्ही याच्यामध्ये जे काही एज्युकेशनल इन्स्टिट्यूट आहेत किंवा आमचे युथ क्लब आहे तर त्यांच्या मार्फत गावागावामध्ये वेगवेगळे ऍक्टिव्हिटी करणार आहोत तर हे पण तुम्हाला पोर्टलवरती कळून जाईल. आणि तसेच हरघरतिरंगा.com एक साईट आहे ज्याच्यावरती पण तुम्ही एक सेल्फी काढून त्याच्यावरती अपलोड करू शकता. तसेच जे मेरा युवा भारत जे पोर्टल आहे तर त्याच्यावरती जे ऍक्टिव्हिटी होणार आहे तर तुम्ही त्याच्यावरती समजा प्लेस घेत असाल तर प्लेसचा फोटो पण तुम्ही ऑनलाईन शेअर करू शकता किंवा महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये मेरा युवा भारतचा डिपार्टमेंट आहे. तुम्ही ऑनलाईन एकदा साईट गुगलवरती व्हिजिट केल्यावर तुम्हाला डिपार्टमेंट बद्दल माहिती भेटणार आहे. तुम्ही एकदा गुगलवरती सर्च करून त्या डिपार्टमेंटला व्हिजिट करा आणि जे काही ऍक्टिव्हिटी होणार आहेत तर तिकडे भाग घ्या. आता मेरा युवा भारत जालनातर्फे जे वेगवेगळी ऍक्टिव्हिटी होणार आहे त्याच्यामध्ये शपथ व जनजागृती कार्यक्रम होणार आहे स्वच्छता आणि श्रमदान कार्यक्रम होणार आहे तसेच युवा संवाद आहे तर हे आम्ही NSS NCC यांच्या थ्रू कॉलेज आणि शाळेमध्ये इव्हेंट करणार आहोत. तर हे जे इव्हेंटचं जे टेन्युअर आहे तर आज जसं 9 ऑगस्टला याचं स्टार्टिंग झालेलं आहे तर ते 17 ऑगस्ट पर्यंत या दरम्यान वेगवेगळ्या जागी वेगवेगळे इव्हेंट आम्ही करणार आहोत. मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहे तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपला मेरा युवा भारतचा केंद्र आहे तर त्या केंद्रामध्ये जसे की आपण कोकण भाग घेतला मराठवाडा रिजन झाला खान्देश आहे विदर्भ आहे तर अशा प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे 36 जिल्हे आहे तर तिकडे जे मेरा युवा भारत केंद्र आहे तर तिकडे युवकांनी आवर्जून भेट द्यावी. तिकडे जे काही ऍक्टिव्हिटी होणार आहे जसं आता हर घर तिरंगा आता 3 ते 4 वर्ष झाले आपल्या या प्रोग्रामला तर जास्तीत जास्त युवकांनी आपल्या केंद्राला व्हिजिट करायचे आणि त्या केंद्रामध्ये जाऊन कोणते कोणते ऍक्टिव्हिटी घेतली जाणार आहे तर हे जे आहे जे मी आता ऍक्टिव्हिटी तुम्हाला सांगत आहे तर हे प्रत्येक जिल्ह्यामध्ये होणार आहे. तर मेरा युवा भारतच्या अंडर तिरंगा यात्रा

0: किंवा तिरंगा रॅली जे आपण म्हणतो, घराघरामध्ये जनजागृती केली जाते. जे काही आपले युथ क्लब आणि महिला मंडळ मेरा युवा भारत डिपार्टमेंटच्या अंडर काम करतात, तर ते एकदम ग्रासरूट लेवलला जाऊन जास्तीत जास्त प्रमाणामध्ये अवेअरनेसचं काम करतात. तर यामध्ये तिरंग्याबाबतची जनजागृती झाली, देशभक्तीपर कार्यक्रम झाले, शपथविधी आहे, स्वच्छता आणि श्रमदान ऍक्टिव्हिटी आहे, तसेच युवा संवाद, जनजागृती अभियान, हे शाळा, महाविद्यालय, युवा मंडळे, सामाजिक संस्था यांना सहभाग करून या गोष्टी केली जाते. तसेच जे सर्वात महत्वपूर्ण आहे, तर सोशल मीडिया आणि डिजिटल माध्यम याच्या थ्रू आपण तिरंग्याचा संदेश पूर्ण जनतापर्यंत पोहोचवतो. आपला जो मेरा युवा भारत आहे, तर हे जे युवकांसाठी वेगवेगळे कार्यक्रम राबवितो, ज्याच्यामध्ये 15 ते 29 गटातील युवक किंवा युवती सामील असतात, तर अशासाठी आपला डिपार्टमेंट काफी तत्परतेने प्रोग्राम राबवतो. तर त्यासाठीच हर घर तिरंगा हा प्रोग्राम आपल्याला या वर्षीच आपण सक्सेसफुल करायचा आहे आणि गावातील तळागाळातील लोकांपर्यंत या अभियानाबद्दल आपल्याला इन्वॉल्व्ह करून घ्यायचं आहे. तरी मी सर्व युवकांना आवाहन करतो की त्यांनी जास्तीत जास्त लोकांना अवेअरनेस करायचं आणि या जनजागृती अभियाना थ्रू पूर्ण महाराष्ट्रभर आपल्याला हर घर तिरंगा प्रोग्राम चांगल्या पद्धतीने राबविणे आहे. विशेषतः युवकांनी या अभियानाचे नेतृत्व करावे, आपल्या परिसरातील नागरिकांना सहभागी करून घ्यावे आणि माझा तिरंगा माझा अभिमान तसेच माझा भारत माझी जबाबदारी हा संदेश प्रत्येक घरापर्यंत पोहोचवावा.
1: श्रोते हो, शासकीय, निमशासकीय आणि अन्य खासगी संस्था यांच्या प्रयत्नातून घरोघरी तिरंगा अभियान आता एक राष्ट्रीय उत्सव बनले आहे. केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाच्या वतीनं देखील हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. त्याविषयी केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या भारत पर्यटन विभागाच्या सहसंचालक मंजिरी कमलापूरकर यांनी आकाशवाणीशी बोलताना अधिक माहिती दिली.
2: भारत सरकारच्या वतीने देशभरात यंदाही हर घर तिरंगा अभियान मोठ्या उत्साहाने साजरे करण्यात येत आहे. 9 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट 2026 या कालावधीत देशभरात विविध उपक्रमांच्या माध्यमातून हे अभियान राबवण्यात येणार आहे. आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत 2022 मध्ये सुरू झालेले हर घर तिरंगा अभियान आज एक व्यापक जनभागीदारीचे राष्ट्रीय आंदोलन बनले आहे. गेल्या 4 वर्षात 2022 ते 2025 मध्ये या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने देशातील असंख्य घरांवर, कार्यालयांवर, शैक्षणिक संस्थांमध्ये आणि सार्वजनिक ठिकाणी अभिमानाने फडकणारा तिरंगा हा देशाची एकता, अखंडता, देशभक्ती आणि राष्ट्रीय अभिमानाचे प्रतीक ठरला. या अभियाना दरम्यान विविध स्थानिक आणि जनसहभागाच्या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले, त्यामुळे स्वातंत्र्य दिनाचा उत्सव केवळ एका दिवसापुरता मर्यादित न राहता समाजातील प्रत्येक घटकाचा सहभाग असलेला राष्ट्रीय उत्सव बनला. हर घर तिरंगा अभियान आपल्याला आपले स्वातंत्र्य हे किती अमूल्य आहे याची जाणीव करून देते. म्हणूनच तिरंगा फडकवताना आपण केवळ राष्ट्रध्वजाचा सन्मान करत नाही, तर स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागाला आणि वीर जवानांच्या बलिदानाला कृतज्ञतापूर्वक अभिवादन करत असतो. यंदाचे हर घर तिरंगा अभियान आणखीन व्यापक करण्याचा भारत सरकारचा प्रयत्न आहे. या अभियानात नागरिक डिजिटल माध्यमातूनही सहभागी होऊ शकतात. www.harghartiranga.com या अधिकृत वेबसाईटवर सेल्फी विथ तिरंगा अपलोड करता येईल. भारत सरकारचे पर्यटन मंत्रालयही या राष्ट्रीय अभियानात सक्रियपणे सहभागी होत आहे. पर्यटन मंत्रालयाची प्रादेशिक कार्यालय, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॅव्हल अँड टुरिझम मॅनेजमेंट तसेच पर्यटन क्षेत्रातील विविध भागधारक, स्टेक होल्डर्स या अभियानाला व्यापक जनसहभाग मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहेत. पश्चिम आणि मध्य विभागात मुंबई येथील प्रादेशिक कार्यालय भारत पर्यटन मुंबई यांनी पश्चिम विभागातील टुरिझम स्टेक होल्डर्स जसे की इंडियन असोसिएशन ऑफ टूर ऑपरेटर्स, ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ इंडिया, ट्रॅव्हल एजंट फेडरेशन ऑफ इंडिया, हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन वेस्टर्न रिजन यांच्याशी संपर्क साधून त्यांनाही हर घर तिरंगा अभियानाचा व्यापक प्रचार करण्याचे आवाहन केले आहे. भारत पर्यटन कार्यालय मुंबई यांनी पश्चिम विभागातील युवा टुरिझम क्लब यांनाही सक्रिय सहभागी करून घेतले आहे. या अभियानाच्या निमित्ताने विविध स्पर्धा आयोजित केल्या आहेत, जसे की रांगोळी स्पर्धा, पोस्टर कॉम्पिटिशन, तिरंगा आर्ट अँड क्राफ्ट कॉम्पिटिशन यासारख्या सर्जनशील उपक्रमांचे आयोजन केले आहे. या उपक्रमातून विद्यार्थी, युवक, पर्यटन क्षेत्रातील व्यावसायिक आणि नागरिक यांना एक व्यापक भावनेशी जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. वेगवेगळ्या भाषा, संस्कृती, परंपरा, पण या सर्वांना एकत्र बांधणारा धागा म्हणजे आपली भारतीय ओळख. हर घर तिरंगा हा केवळ एक घरावर राष्ट्रध्वज फडकवण्याचं अभियान नाही, तर एक प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये राष्ट्रप्रेम, एकता, बंधुभाव आणि राष्ट्रीय अभिमानाची भावना अधिक दृढ करण्याचे अभियान आहे. यंदा

0: 9 ते 17 ऑगस्ट 2026 या कालावधीत आपण सर्वजण हर घर तिरंगा अभियानातून मनापासून सहभागी होऊया. अभिमानाने तिरंगा फडकवूया, वंदे मातरमचे सामूहिक गायन करूया, सेल्फी विथ तिरंगाच्या माध्यमातून डिजिटल सहभाग नोंदवूया. आपल्या कुटुंबियांना, मित्रांना, सहकार्यांना आणि समाजातील प्रत्येक घटकाला या राष्ट्रीय अभियानात सहभागी होण्यासाठी प्रेरित करूया.
1: दे सलामी या तिरंग्याला, ज्यामुळे तुझी शान आहे. तिरंगा नेहमी उंच राहू दे, जोपर्यंत तुझ्यात प्राण आहे. श्रोते हो, भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्तानं 2022 सालापासून संपूर्ण देशभरात राबवण्यात येत असलेल्या घरोघरी तिरंगा मोहिमेला आज एका लोकचळवळीचं स्वरूप प्राप्त झालं आहे. या अभियानामुळे प्रत्येक नागरिकाच्या मनात भारतीय तिरंग्याविषयीची आत्मीयता, प्रेम आणि देशप्रेमाची भावना आणखी वृद्धिंगत होण्यास नक्कीच मदत मिळणार आहे. त्यामुळे यंदाचा 15 ऑगस्ट हा दिवस केवळ स्वातंत्र्य दिन नव्हे तर एक राष्ट्रीय उत्सव बनल्याचं दिसून येईल. चला तर मग 9 ते 17 ऑगस्ट दरम्यान राबवण्यात येत असलेल्या या घरोघरी तिरंगा अभियानात सहभागी होऊया आणि आपापल्या घरांवर, कार्यालयांमध्ये तिरंगा फडकवून देशाभिमान जागवूया. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य निकिता लाड, लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे आणि निवेदन रश्मी पाटकर.

वृत्त विशेष हा कार्यक्रम आता आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळची 7:30 वाजलेले आहेत. प्रसारित करीत आहोत शेतकरी बंधारणसाठी कार्यक्रम माझा आभार माझा शिवार.

माझं आभार माझं शिवार या कार्यक्रमात आपलं स्वागत. आज आहे रविवार, भारतीय सौर दिनांक 18 श्रावण शके 1948 अर्थात 9 ऑगस्ट 2026. आजच्या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल कीर्तन, स्वातंत्र्यासाठी लढा या विषयावर. कीर्तनकार आहेत ज्ञानेश्वर कपलानी. हा कार्यक्रम ऐकण्यापूर्वी हवामानाचा अंदाज. ठाणे, रायगड, पालघर या तिन्ही जिल्ह्यांसाठी, या तिन्ही जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. आता ऐकूया ज्ञानेश्वर कपलानी यांचं कीर्तन.

सधर्मे निधर्म श्रेयः परधर्मो भयावह। सर्व रसिक आणि भाविकांचं मी मनपूर्वक स्वागत करतो। भारतीय स्वातंत्र्य चिरायू हो अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करून मी माझ्या कीर्तनाला सुरुवात करतो। जन्म सफलता यात नराची, जन्म सफलता यात, जन्मभूमी ही मातृदेवता स्वधर्म आपुला तात। जन्म सफलता यात नराची, जन्म सफलता यात। प्रस्तुत काव्य आणि अभंग कवि विनायक यांचा आहे। कवीने पहिला शब्द जन्म सफलता असा अत्यंत मार्मिक असा वापरला आहे। जन्माला येणं आपल्या हातात नाही, पण जन्म सफल करणं हे मात्र नक्कीच आपल्या हातात आहे। समर्थ रामदास स्वामींनी असं वर्णन केलं आहे की पशुदेही नाही गती, आईसे सर्वत्र बोलती। पशूंच्या जीवनात जन्माला आल्यापासून मरेपर्यंत आहार निद्रा भयमैथुनंच याशिवाय वेगळं असं जीवनच नाही, आणि त्यामुळे त्यांच्या जीवनात सफलता नाही। तथापि नियमाला अपवाद म्हणून ज्ञानदेवांनी ज्या रेड्याच्या मस्तकावर हात ठेवला त्याची किंवा शिवाजीराजाचा विरह सहन न झाल्याने त्याच्या चितेत उडी मारणाऱ्या वाघ्या कुत्र्याची किंवा राणाप्रतापाचा घोडाही तसंच, यांनी दोघांचीही या तिघांचीही समाधी बांधली गेली की त्यांचं जीवन सफल झाल्यामुळेच। मंडळी, मुके प्राणी जन्म सफल करतात, तर आपण आपला जन्म सफल का करू नये? मी जन्माला आलो त्यानंतर संपूर्ण जीवनाची वाटपाल मी कशी केली यावरच जीवनाची यशस्वीता अवलंबून आहे। मी शिकलो, भरपूर पैसे मिळवले, मुले नातवंड झाली, म्हणजे मी प्रपंचात यशस्वी झालो असेन, पण मी सफलता मिळवली असेलच असे नाही। सफलतेसाठी ज्ञान वा आध्यात्मिक विकास, आत्मविकास किती प्रमाणात वाढला, माझ्या पलीकडे मी किती व्यापक भूमिकेवर जगलो, म्हणजे थोडक्यात माझं घर, माझी बायको, माझी मुले, यापेक्षा किती जणांना माझं जीवन मार्गदर्शक झालं, किती लोकांना मी आनंददायी ठरलो, किती उपयुक्त ठरलो, यावर माझी जन्मसफलता अवलंबून आहे। मी जर होतो तिथेच आणि तसाच, माझ्यातच गुरफटून राहिलो आणि माझ्या पुरताच राहिलो, तर समर्थ

म्हणून वेद आणि उपनिषदांनी यद भूमा तद सुखम, भूमा म्हणजे व्यापकत्व, जे व्यापक तो ब्रह्मानंद, जेवढ्या व्यापक भूमिकेवर जावे तेवढा ब्रह्मानंद वाढतो। मी माझ्या पुरता असेल तर संकुचित व्यक्तिमत्व आणि संकुचित व्यापकत्व, मी गावाचा विचार करत असेल आणि त्याप्रमाणे वागत असेल तर व्यापकत्व वाढलं, मी राज्याचा विचार करीत असेल तर व्यापकत्व अजून वाढलं, मी राष्ट्राचा विचार करीत असेल तर व्यापकत्व अजूनच वाढलं, आणि मी विश्वाचा विचार करून वागू लागलो तर मी विश्वव्यापक भूमिकेवर पोहोचलो। मंडळी, आपण रोज देवाला जी मंत्रपुष्पांजली वाहतो त्यातही शेवटी अविकसितस्य कामप्रे विश्वे देवाहा सभासदैती, म्हणजे वेदाने सुद्धा विश्वदेव ही कल्पना आणि अनेक राष्ट्रे जी या विश्वाची सभासद व्हावीत अशी प्रार्थना केली। प्रत्येक मनुष्य जन्माला आला त्यावेळी त्याच्या डोक्यावर ऋणाचं गाठोडं घेऊन तो आला, या ऋणात मातृऋण, पितृऋण आणि आचार्य ऋण अशी मुख्य ऋण आहेत। प्रस्तुत काव्यात कवीने आईचं ऋण सांगत असताना जन्मभूमी ही मातृदेवता असा उल्लेख केलाय। वेदामध्येही माता भूमी ही अहम पुत्र हा असा उल्लेख केलाय। जन्म देणारी आई हिचे असे ऋण तशा इतरही माता आहेत, गाईला गोमाता म्हटलंय, गुरुला गुरुमाऊली म्हटलंय आणि संतांनी ज्ञानेश्वरांना ज्ञानदेव माऊली म्हणून म्हटलंय। कवीनी मातृभूमी हीच आपली आई आहे असा उल्लेख केलाय, कारण लहानपणी आई दूध पाजते पण मुलांना स्वतंत्र व्हावं, स्वतंत्र जगावं अशी तिची अपेक्षा असते, पण भूमाता

भर तर तिच्या खुशीमध्ये तुम्हाला किंवा जन्मभर तुमच्या तुम्हाला नाचवतेच, आपल्या अंगाखांद्यावर खेळवतेच, पण मरणानंतरही कुशीत घेते. आणि म्हणून ज्यावेळी प्रभू रामाने समुद्र उल्लंघन करून लंकेमध्ये पाय ठेवला आणि रावणाशी युद्ध सुरू केलं, त्यावेळी विभीषणाला लंकेचं राज्य दिलं, पण यावेळेला लक्ष्मणाला लंकेच्या राज्याचा मोह झाला आणि तो रामांना बोलू लागला की ही लंका आपल्याला पाहिजे. परंतु श्रीराम म्हणाले, अरे लक्ष्मणा, अपि स्वर्णमयी लंका नमे लक्ष्मण रोचते, जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी. माझी अयोध्याच मला या सोन्याच्या लंकेपेक्षा श्रेष्ठ आहे. मंडळी, आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांनी मरणाच्या वेळी एडनच्या तुरुंगात दगडी मातीच्या फटेमध्ये ठेवलेली भारतभूमीच्या मातीची पुडी उघडून आतील पवित्र माती कपाळाला लावली. आणि म्हणून जन्मभूमीची सेवा करणं ही जीवनाच्या सफलतेची वाटचाल आहे. देशभक्ती इतकीच, देवभक्ती आणखीन श्रेष्ठ आहे, पण देवभक्ती आणि देशभक्ती दोन्ही समान श्रेष्ठत्वावरती आहेत. ईश्वर न मानणाऱ्यांना निरीश्वरवादी म्हटलं जातं, कारण त्यांना देव दिसत नाही ना, पण तरीही ते लोक सुद्धा राष्ट्रभूमीला मानणारे असतातच, आणि ते नसले तर ते अतिरेकीच विचाराने म्हणावे लागतील. राष्ट्रावरती प्रेम करण्यासाठी कोणतीही जात पंथ वर्ण धर्म आड येत नाही, आणि म्हणून भारतीयांच्या विविधतेतही राष्ट्रप्रेमाचा एक संघ असा धागा गुंफलेला आहे. सुक्ते मणिगणाइव. राष्ट्राच्या सेवेसाठी स्वातंत्र्यपूर्व काळात आवश्यकता होती ती भारत माता स्वतंत्र करण्याची, पारतंत्र्यातून मुक्त करण्याची. त्यासाठी देशभक्ताने दोन मार्ग स्वीकारले, एक मवाळ आणि दुसरा जहाल. आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडक्यांपासून मोहन रानड्यांपर्यंत ज्यांनी ज्यांनी या स्वातंत्र्यकोंडात आपली आहुती दिली, ते आणि महात्मा गांधी, मोतीलाल नेहरू, जवाहरलाल नेहरू या सर्वांना आपण आदरांजली वाहूया. स्वातंत्र्यपूर्व काळ हा अत्यंत अवघड सेवेचा काळ होता. आता स्वातंत्र्योत्तर काळात ज्या राष्ट्रपतींनी, पंतप्रधानांनी आणि देशसेवकांनी जी सेवा केली त्यांनाही आपण मानवंदना करूया. स्वातंत्र्योत्तर काळात जन्मसफलता कशी करावी यासाठी प्रमुख भूमिका सांगतो. परमवैभवम नेतुम एतद स्वराष्ट्रम, अशी भूमिका जगणं आवश्यक आहे. माझा देश मी परमवैभवाला नेईन आणि राष्ट्राची संस्कृती टिकवून ठेवीन. नुसते धन पैसा मिळवून तो चैनीसाठी वापरणं यासाठी स्वातंत्र्य मिळालेलं नाही. स्वातंत्र्य आणि स्वैराचार यात जमीन आसमानाचा फरक आहे. आजच्या तरुणांनी याचा विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. माझी भारतभूमी ही सुवर्णभूमी आहे, तपोभूमी आहे आणि ज्ञानभूमी होती. याच वैभवावर मी पुन्हा तिला नेऊन ठेवेन, याला जन्मसफलता म्हटलं जातं. किंजवडेकर शास्त्री लंडनला गेले होते, त्यावेळी त्यांची रेडिओवर मुलाखत घेताना मुलाखतवाल्यांनी त्यांना विचारलं की भारतात भिकारी खूप आहे, म्हणजे तुमचा देश दरिद्री आहे काय? त्यावर शास्त्रीजींनी फार मार्मिक उत्तर दिलं. ते म्हणाले, जर आम्ही भिकारी आणि दरिद्री असतो तर आमच्यावर आक्रमण करून तुमच्यासारखे लोक आमचं काय दारिद्र्य लुटायला येतात काय? आमच्या देशाचा इतिहास वैभवाचा आहे. नालंदा सारख्या विद्यापीठांमुळे ज्ञानाचा आणि आसेतु हिमाचल तपोभूमीचा आहे. म्हणून श्री सूक्तामध्ये महालक्ष्मीकडे मागणी करताना प्रादुर्भूतो सुराष्ट्रेस्मिन कीर्तिम वृद्धिम ददा तुम्ही, अशा या सुराष्ट्रात मी जन्माला आलो म्हणून कुबेराने मला जगभर पसरलेली कीर्ती आणि समृद्धी द्यावी असा विचार मांडलेला आहे. हिंदुस्थानाची तपोभूमी ही धर्माच्या आणि संस्कृतीच्या पायावर अतिशय बळकट उभी आहे, मला त्याचा नक्कीच अभिमान आहे. अहो, मुंबईच्या चाळीत एका खोलीत राहत असणारं कुटुंब असलं तरी फुटक्या प्लास्टिकच्या बादलीत माती घालून तुळस लावली जाते. स्वामी विवेकानंदांना एका सद्ग्रस्ताने विचारलं की सर्वात श्रेष्ठ धर्म कोणता? स्वामीजी म्हणाले, हिंदू धर्म. त्यावेळेला ते सद्ग्रस्त म्हणाले, बरोबर आहे, तुम्ही स्वतः त्या धर्मात जन्माला आलात म्हणून तुम्ही असे म्हणता काय? विवेकानंद स्वामी म्हणाले, तसं नाही, पण हिंदू धर्मात फक्त हिंदूच तरतील आणि बाकीचे तरणार नाहीत असं हिंदू धर्म म्हणत नाही, म्हणून तो मोठा आहे. सर्वपल्ली डॉक्टर राधाकृष्णन म्हणाले, हिंदुइझम इज अ वे ऑफ

म्हणून ही तपोभूमी अत्यंत पवित्र तीर्थक्षेत्र आहे. तर ते पवित्र राखण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे असे जे मानतात तेच जन्मसफलतेकडे वाटचाल करतात. महात्मा गांधीजींनी कोणाच्या जीवनात सफलता मिळत नाही याबद्दल 7 सामाजिक पातकं सांगितली आहेत. राजकारणात तत्वाचा अभाव 1, ज्ञानाच्या क्षेत्रात चारित्र्याचा अभाव 2, विज्ञानाची मानव निरपेक्षता 3, आनंद संपादनात विवेकाचा अभाव 4, उद्योग आणि व्यापारात सचोटीचा अभाव 5, परिश्रमाशिवाय सधनता 6, आणि त्यागाशिवाय केलेली उपासना अशी 7 सामाजिक पातक आपल्याला सांगितली आहेत. आजच्या युगात आपले असे लक्षात येईल की निर्णय क्षेत्रात ही पातकच नव्हे तर महापातकेच निर्माण होत आहेत आणि त्याचा परिणाम व्यक्तिगत जीवनावरच नव्हे तर राष्ट्रीय जीवनावरही होत आहे.

देशभक्तांप्रमाणे समाज सेवेचे व्रत घेणारे आणि समाज सेवेतून देशसेवा करणारे असे असंख्य लोक, त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, राजा मोहनराय असे अनेक लोक, या अनेक मान्यवरांना स्वातंत्र्याच्या दिनी आपण सविनय अभिवादन करूया, ज्यांनी देशसेवेतून आपलं जीवन सफल केलं. आणि म्हणून समर्थ रामदास स्वामी

झिझावे परी अंतरी सज्जनाने ववावे जय जय रघुवीर समर्थ। आजच्या 21व्या शतकात जागतिकरण हे फार मोठे आव्हान देशापुढे उभे आहे। यापूर्वी कोणत्याही राष्ट्राने असं आव्हान पाहिलेलं नाही। दळणवळणाची साधनं, दूरदर्शन, दूरभाष, भ्रमण वार्तालाप यामुळे एकमेकांशी संपर्क करत साधणं सहज सुलभ झालं आहे। त्यामुळे राष्ट्रांच्या सीमा पुसट झाल्या आहेत। त्यामुळे राष्ट्रवाद आणि धर्मसंप्रदाय भयग्रस्त झाले आहेत। सर्वात मोठा बदल व्यावसायिक साम्राज्य निर्माण होऊन आर्थिक व्यावसायिक संघटना ही केवळ व्यापारी वृत्ती निर्माण झाली आहे। त्यांना देश, धर्म, नीती यांचं काही राहिलेलं नाही आणि कोणतंही नातं नाही। केवळ नफा मिळवणं हीच नीतिमत्ता राहिली आहे। जागतिकरणाचा खरा अर्थ प्रत्येक गोष्टीचा जगाच्या संदर्भात विचार करणं असा असायला हवा। आणि म्हणून सर्व राष्ट्रांनी भूता परस्परे पडो मैत्र जीवांसे या तत्वाचा विचार करून वागलं पाहिजे। शांतीच्या मार्गाने सर्व राष्ट्रांनी विश्वात्मक देवाचं स्मरण करून आपापल्या मनोवृत्ती बदलून एकमेकांच्या विषयी केवळ व्यावसायिक नाकेबंदी न करता सलोख्याचे आणि प्रेमाचे संबंध निर्माण करावेत, तरच यात सर्वांची जन्मसफलता होईल। आणि म्हणून पूर्वरंगात शेवटचं वाक्य सांगतो, विनोबाजी भावे म्हणाले, ज्यांनी जगाला विचार दिला त्यांनी जगाला आकार दिला। वसुधैव कुटुंबकम सांगणाऱ्या गोपालकृष्णाचं आपण मध्यंतरामध्ये थोडंसं नामस्मरण करूया।

स्वतःच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्या सर्व वीरांना शुभदिनी नम्र अभिवादन करतो. त्यापैकी एक सत्येंद्र बाबू घोष ज्यांची समिधा या स्वातंत्र्य होमकुंडामध्ये पडली.

ते चरित्र आपण थोडक्यात मध्ये पाहूया. कलकत्त्यात तत्पूर्वी घोष हे घराणे अत्यंत नावाजलेले प्रसिद्ध असं होतं. पिढी जात इनामदारी होती त्यांच्या वंशामध्ये. इनामदार म्हणून ते प्रसिद्ध. घरामध्ये जमीनदारी आणि सुबत्ता होती. त्या कुटुंबाचे प्रमुख सत्येंद्र बाबू घोष नावाने ओळखले जात होते. त्यांच्या सुशील पत्नीचं नाव जानकी देवी असं होतं. त्यांचा संसार अतिशय सुखासमाधानात चालला होता. घरात कशाचीच कमतरता नव्हती. पण मंडळी, परमेश्वर सर्वांना सर्वच गोष्टी देतो असं नाही. ज्यांच्याकडे लक्ष्मी भरपूर आहे त्यांच्याकडे संतती नाही, आणि ज्यांच्याकडे उदंड संतती आहे त्यांच्याकडे संपत्ती नाही. मंडळी, सत्येंद्र बाबूंच्या जीवनातही संसारातही असंच एकूण पण होतं.

दुखी लग्नाला 35 वर्षे होऊन गेली पण घरात पाळणा हल्लाच नाही. मूल नाही हो. इतर स्त्रियांचं टोचून आणि खोचून बोलणं जानकी देवींच्या कोमल हृदयावरती घणाघात आघात करत होत. सत्येंद्र बाबूंचीही तीच परिस्थिती होती. आपल्या पूर्वसंचिताला दोष देत दोघेही जीवनाची कालक्रमणा करत होते. संसाराच्या सुखद वातावरणात घोर निराशेचे काळे ढग आता झपाट्याने जमा होऊ लागले. जानकी देवींना न सांगता जीवनाला कंटाळून सत्येंद्र बाबूंनी आत्महत्या करण्याचं ठरवलं. एका काळोख्या रात्री घराच्या मागच्या बाजूच्या दरवाजात आपली पादत्राणे ठेवून रात्री 12:30 वाजता सत्येंद्र बाबू हळूच घराबाहेर पडले. मागील बाजूला असलेल्या भिंतीवरून उडी टाकून ते पळत सुटले. बऱ्याच अंतरावर त्यांना एक मोठी विहीर दिसली. तिच्या कठड्यावरून त्यांनी आत उडी मारली. रात्रीच्या शांततेच्या वेळी विहीरीत मोठा धप्प आवाज झाला. शेताच्या आजूबाजूची माणसं जमा झाली. सर्वांनी बत्ती लावून विहिरीत डोकावून पाहिलं परंतु त्यांना काहीच दिसलं नाही. सर्व मंडळी निघून गेली. इकडे सत्येंद्र बाबूंचं नशीब काही वेगळंच होतं. त्यामुळे जीव देण्यासाठी विहिरीत उडी मारून सुद्धा काय घडलं मंडळी ऐकण्यासारखं आहे.

इकडे विहिरीच्या तळाला. थोर योगी दत्तात्रयाचे अवतार असे मुकुंद स्वामी जलसमाधी लावून बसले होते. बाबूंनी जी उडी टाकली ती बरोबर स्वामींच्या अंगावर. त्यांच्या गळ्यात बाबूंचे दोन्ही पाय आले, त्यांची समाधी भंग पावली आणि ते बाबूंना घेऊन विहिरीच्या वरती पाण्याच्या वर असलेल्या मोठ्या कपारीमध्ये, माणूस उभा राहील एवढी कपारी होती, त्याच्यामध्ये आले. त्यामुळे वर लोकांना काहीच कळलं नाही. लोकांनी बघितलं आणि ते निघून गेले. काही वेळाने विहिरीच्या दगडी पायऱ्यांवरून मुकुंद स्वामींनी सत्येंद्र बाबूंना घेऊन ते वरती आले आणि स्वामींनी त्यांची सर्व विचारपूस करून आत्महत्या करण्याचं कारण विचारलं. बाबू म्हणाले, पोटी संतान नसल्यामुळे जीवन नकोस झालं हो, असं बाबूंनी स्वामींना सांगितलं. तेव्हा मुकुंद स्वामी म्हणाले,

जीव पाण्यात किंवा मातीत घालायचा नसतो, तर जीवाला जीव द्यायचा असतो किंवा देशासाठी अर्पण करायचा असतो। यालाच जन्मसफलता म्हणतात। कोणत्याही कारणासाठी आत्महत्या करणं हे पाप आहे। दुर्लभम त्रयमेव एतत् देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुष संश्रया। मुकुंद स्वामींसारख्या संतांच्या संगतीचा परिणाम काय झाला?

स्वामीने त्याच्या हाती भस्म देऊन आशीर्वाद दिला आणि दत्तक गुरुच्या कृपेने तुला सदाचारी आणि देशभक्त मुलगा होईल असं सांगितलं. स्वामींनी पुन्हा समाधीसाठी विहिरीत उडी टाकली आणि सत्येंद्र बाबू घराकडे निघाले. घराचा मुख्य दरवाजा छोटवला आणि जानकी देवींना हाक मारली. बाहेरून येणारा बाबूजींचा आवाज ऐकला आणि जानकी देवी घाबरल्या. हो, त्यांनी दार उघडलं, बाबू आत आले आणि घडलेली सर्व हकीकत जानकी देवींना त्यांनी जशीच्या तशी सांगितली. मुकुंद स्वामींनी दिलेलं भस्म त्यांनी जानकी देवींना दिलं. जानकी देवीने अतिशय श्रद्धेने ते भस्म ग्रहण केले आणि मंडळी वर्षभराच्या काळात जानकी देवींनी एका सुंदर पुत्ररत्नाला जन्म दिला. मुकुंद स्वामींच्या प्रसादामुळेच मुलगा झाला म्हणून त्याचं नाव बाल मुकुंद असं ठेवण्यात आलं. रामकृष्ण परमहंस यांचे परमप्रिय शिष्य स्वामी विवेकानंद हे सत्येंद्र बाबू घोषांचे अत्यंत जवळचे मित्र होते. त्यामुळे अधूनमधून स्वामी विवेकानंद आणि सत्येंद्र बाबूंच्या घरी जाणं येणं ठेवलं होतं. बालमुकुंद अत्यंत चाणाक्ष आणि हुशार मुलगा होता. त्याला प्राणायामादी योगविद्या स्वामी विवेकानंदांनी शिकवल्या होत्या. घोषांच्या घराण्यावर स्वामी विवेकानंदांचं विशेष लक्ष होतं. जमीनदारी करता करता सत्येंद्र बाबू घोषांच्या मनात मुकुंद स्वामींनी ठसवलेली स्वातंत्र्याची ज्योत धगधगू लागली. याच वेळी लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी केली होती. त्यामुळे जनतेत प्रचंड क्षोभ निर्माण झाला होता. लोक हवालदिल झाले होते. ब्रिटिशांचे जुलमी सरकार भारतीय जनतेचा अनन्वित छळ करीत होत. रस्त्यावरून जाणाऱ्या अबलांना देखील चापकाचे फटके मारून कारण नसताना लोळवलं जात होतं. समर्थ रामदासांनी म्हटल्याप्रमाणे किती गुजरणी ब्राह्मणी भ्रष्टविल्या किती श्याममुखी जाहदी फाकविल्या अशी दयनीय स्थिती समाजाची झाली होती आणि त्याचा खोलवर परिणाम सत्येंद्र बाबूंच्या मनावर झाला होता. याच वेळी कलकत्त्यातील काही क्रांतिकारक विचारांचे काही लोक बाबूंच्या अधिपत्याखाली आले. सत्येंद्र बाबूंनी या सर्व लोकांना एकत्रित येण्यासाठी आपल्या जागेत दत्ताचं आणि पांडुरंग रुक्मिणीचं देऊळ बांधलं. या चौथऱ्यावर त्या मूर्ती स्थापन केल्या. त्या मूर्ती पुढे सरकण्याची त्यांनी व्यवस्था केली आणि मूर्तींच्या मागून त्यातून खाली भुयारी तळघरात जागा केली. एकादशीच्या दिवशी भजनाचा कार्यक्रम होऊन सर्व मंडळी तीर्थप्रसाद घेऊन निघून गेल्यावर बाबूंनी त्यांच्या सहकार्यांना घेऊन देवापुढे शपथ दिवली आणि सर्वांनी शपथ घेतली. यानंतर मूर्ती पुढे ओढून बाबूंनी भुयारी तळघरात सर्वांना नेऊन हँडबॉम्ब तयार करण्याचा कारखाना काढण्याचं आपलं मनोगत व्यक्त केलं आणि त्याप्रमाणे बॉम्ब तयार करण्याचा कारखाना कलकत्त्यातला पहिला कारखाना सत्येंद्र बाबूंनी आपल्या घरात सुरू केला. या बॉम्बच्या टोपणावर एस पूर्णविराम जी पूर्णविराम म्हणजे सत्येंद्र बाबू घोष असं कोरण्यात आलं. बाबूंनी सर्व सहकार्यांना बोलावून पहिला तयार झालेला बॉम्ब चाचणी म्हणून उडवायचा तो कुठे आणि कसा याबद्दल माहिती दिली. ठरल्याप्रमाणे जवळच एका ठिकाणावर रात्री चाचणी दाखल पहिला बॉम्ब उडवण्यात आला. त्याचा स्फोट फार मोठा होता पण नुकसान होणार नाही अशा रीतीने ती जागा निवडली होती. बॉम्बच्या टोपणाच्या अध्यक्षरावरून सत्येंद्र बाबू घोषांना पकडण्यात आलं आणि लॉर्ड कर्झनने त्यांना तुरुंगात घातलं. बाबू बरेच महिने तुरुंगात होते आणि त्यांची सुटण्याची शक्यताही आता नव्हती. तुरुंगातली शिक्षा सहन करताना बाबूंना नाकी न आलं. पूर्वीच्या तुरुंगाची ती शिक्षा मंडळी काय सांगावं. पण त्याच वेळेला परमेश्वर कसा पाठीराखा असतो. श्रावण वद्य अष्टमीचा दिवस म्हणजे गोकुळाष्टमीचा दिवस त्यावेळी लॉर्ड कर्झनने बदली झाली आणि म्हणून जाता जाता काहीतरी चांगलं करावं म्हणून त्यांनी काही क्रांतिकारकांना तुरुंगातून सोडलं. सुदैवाने त्यात सत्येंद्र बाबूंचा नंबर लागला. आपल्या घरापाशी यायला सत्येंद्र बाबूंना रात्रीचे 12:30 वाजले. ते दरवाज्यात यायला आणि कीर्तनकारांची साखी कानावर पडायला एकच वेळ आली. पांडुरंगाच्या देवळात त्याच वेळी कीर्तनकारांनी गोकुळाष्टमीची साखी म्हटली. लोकांनी कृष्णजन्माची फुलं उधळली आणि दारात सत्येंद्र बाबूंना पाहिल्यावर जणू कृष्णच घरी आल्याचा आनंद त्यांच्या हृदयात मावेना. थोडक्याच अवधीत सत्येंद्र बाबूंनी त्यांचा संसार सुरू केला. देऊळ आणि कारखाना अज्ञात स्थळी हलवला आणि बॉम्बचा कारखाना पूर्ववत सुरू झाला. दुर्दैवाने लॉर्ड हार्डिंग्स हा राज्यावर आला आणि त्यांनी सत्येंद्र बाबूंना पकडून देणाऱ्या 10 लाख रुपयाची बक्षीस देण्याचं फरमान काढलं. चौकाचौकात या जाहीरनाम्याच्या प्रती चिटकवण्यात आल्या. फंद पितुरी हा तर आमच्या देशाला शापच लागला. बॉम्बच्या कारखान्यात काम करणाऱ्या एका सहकार्याच्या तोंडाला पाणी सुटलं आणि तो 10 लाखाच्या मोहाला बळी पडला. 150 इंग्रजांचे सैनिक या फितुराबरोबर बोटांचा खडखड आवाज करीत मंदिरात चिरले. फितुराने दत्तात्र्यांच्या आणि पांडुरंगा रुक्मिणीच्या मूर्ती पुढे ओढल्या आणि मुद्देमालासह इंग्रजी शिपाई आणि सत्येंद्र बाबूंना पकडलं. अनेक दिवस त्यांना तुरुंगात ठेवलं. एक दिवस हार्डिंगनी त्यांना प्रतिज्ञापत्रावर सही करण्यास सांगितलं.
मी पुन्हा देशसेवा करणार नाही आणि राजकारणही करणार नाही असं त्या प्रतिज्ञापत्रात होतं. सत्येंद्र बाबूंनी त्यास कठोर शब्दात नकार दिला आणि त्यावर साहेब अतिशय संतापला. त्यांनी सत्येंद्र बाबूंना समोर आणण्याची शिपायांना आज्ञा केली. बाबूंचे हात मागे बांधले होते आणि हातापायातल्या बेड्यानं साखळदंडानी पायातल्या बेड्यांनाही बांधलं होतं. या बेड्यांच्या साखळ्या दोन सैनिकांनी लांबवर धरल्या होत्या. बेड्यांचा आणि साखळ्यांचा आवाज करीत सत्येंद्र बाबू लॉर्ड हर्डिंगच्या पुढे उभे राहिले. चिडलेल्या साहेबांनी पुन्हा प्रतिज्ञापत्र दाखवलं. हर्डिंगने पुन्हा विचारल्यावर यांनी नकार दिला. संतापाच्या भरात हर्डिंगने सहा बारीच्या सहा फैरी सत्येंद्र बाबूंच्या डोक्यापासून पायापर्यंत झाडून चळणी केली. रक्ताच्या चिळक्यांडा उडल्या. वंदे मातरम भारत माता की जय असं म्हणून ते पाठीवर पडले. मरताना सुद्धा शरणांगती घेतली नाही. बळी पडला दहा लाख

माझावर माझं शिवार या कार्यक्रमात आपण ऐकलं स्वातंत्र्यासाठी लढाई या विषयावर कीर्तन. कीर्तनकार होते ज्ञानेश्वर कपलातनी. श्रोते हो, उद्याच्या माझावर माझं शिवार या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात शेवगा लागवड तंत्रज्ञानाविषयी डॉक्टर विनोद राऊत यांची. श्यामली राऊत यांनी घेतलेली मुलाखत आणि शेताच्या बांधावर प्रगतिशील शेतकरी तन्मय पटले यांची श्यामली राऊत यांनी घेतलेली मुलाखत. आता निरोप घेण्याची वेळ झाली आहे. पुन्हा भेटूया उद्याच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. माझावर माझं शिवार या कार्यक्रमाचे सादर करते होते रोशन जाधव. हा कार्यक्रम आपण ऐकल्यात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून.

श्रोतेहो, आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. रात्रीचे 8 वाजले आहेत. आता ऐकूया सायली महाडिक यांच्या स्वरात एक गाणे ताजेतवाने. संगीत आहे भगवंत नार्वेकर आणि सोमेश नार्वेकर यांचं. रचना आहे अनुराधा नेरूरकर यांची.

0: एक गाणे ताजेतवाने सायली महाडिक यांच्या स्वरात आत्ताच आपण ऐकलं आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. रात्रीचे 8:05 होत आहेत. आता प्रसारित करत आहोत राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.
1: आकाशवाणी मुंबई. तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशव्यापी हर घर तिरंगा अभियानाला आजपासून प्रारंभ. झारखंडमध्ये आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या 98% मागण्यांवर सहमती, मात्र इतर मागण्यांसाठी आंदोलन सुरूच. बिगर जीवाश्म इंधनावर आधारित वीज निर्मितीत भारतानं गाठला 300 GW टप्पा. मध्य प्रदेशात झालेल्या अपघातात 6 जणांचा मृत्यू. आणि आशियाई कनिष्ठ भारोत्तोलन अजिंक्यपद स्पर्धेत महाराजन अरुमुक पंडियन यानं पटकावलं रौप्यपदक. देशभरात आजपासून हर घर तिरंगा हे अभियान सुरू झालंय. येत्या 17 तारखेपर्यंत चालणाऱ्या या मोहिमेत यंदा वंदे मातरम या राष्ट्रीय गीताच्या 150व्या वर्धापन दिनाचंही औचित्य असणार आहे. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी आज अंदमान आणि निकोबार बेटांवरून हर घर तिरंगा मोहिमेचा प्रारंभ केला. आपला तिरंगा हा आपला अभिमान आहे, त्यामुळे सर्वांनी हर घर तिरंगा मोहिमेत उत्साहानं सहभागी होऊन विकसित भारत घडवण्याच्या कार्यात सहभागी व्हावं असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज पुदुच्चेरी इथल्या मुरुगा थिएटर सिग्नलजवळ हर घर तिरंगा यात्रेला हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये पदकांची लयलूट केलेल्या भारताच्या चमूची भेट घेतली आणि या उत्तम कामगिरीबद्दल त्यांचं अभिनंदन केलं. जो खेलेगा वह खिलेगा असा संदेश त्यांनी समाजमाध्यमावर सामायिक केलेल्या चित्रफितीत दिला आहे. या स्पर्धेत भारतानं 13 सुवर्णपदकांसह 39 पदकांची कमाई केली होती. झारखंडमधल्या भरती परीक्षांमध्ये झालेल्या कथित अनियमिततेविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या 98% मागण्यांवर सहमती झाल्याची माहिती मंत्री सुदिव्य कुमार सोनू यांनी आज दिली. या अंतर्गत झारखंड लोकसेवा आयोगाची 14वी पूर्वपरीक्षा आणि 2023-25 प्रलंबित परीक्षा रद्द करण्याला सरकारनं सहमती दिली असल्याचं त्यांनी सांगितलं. यासोबतच आर्थिक अनियमिततेची सक्तवसुली संचालनालयामार्फत चौकशी करणं, गुन्हेगारी स्वरूपाच्या प्रकरणांची सीआयडीमार्फत चौकशी करणं आणि 90 दिवसात आरोपपत्र दाखल करण्यासाठी जलदगती न्यायालय स्थापन करण्यालाही सरकारनं मंजुरी दिल्याचं ते म्हणाले. परीक्षा व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी तज्ज्ञांची एक समिती स्थापन करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र झारखंड कर्मचारी निवड आयोगाची संयुक्त पदवीधर स्तरीय परीक्षा रद्द करण्याच्या तसंच सीबीआय चौकशीच्या मागणीवर सहमती होऊ शकली नाही, यामुळे आंदोलन सुरूच राहील असं विद्यार्थ्यांनी म्हटलंय. दरम्यान या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर झारखंड लोकसेवा आयोगाच्या अमिता भट्टाचार्य, जमील अहमद आणि अनिमा हंसदा या 3 सदस्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राज्य सरकार या तिघांची सीआयडी चौकशी करणार आहे. या प्रकरणी झारखंड लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष एल खियांगते यांनी यापूर्वीच आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. बिगर जीवाश्म इंधनावर आधारित वीज निर्मिती क्षमतेत भारतानं 300 GW टप्पा गाठलाय. 31 जुलै 2026 देशात स्थापित बिगर जीवाश्म वीज निर्मिती प्रकल्पांची क्षमता 300 GW पलीकडे गेली असल्याचं नवं आणि

अंतर्गतकरणीय ऊर्जा मंत्रालयानं कळवलं आहे. यात सौर ऊर्जेचं प्रमाण 164.59 गिगावॉट, पवन ऊर्जेचं प्रमाण 58.14 गिगावॉट, जलविद्युत ऊर्जेचं प्रमाण 57.24 गिगावॉट, जैव ऊर्जेचं प्रमाण 11.75 गिगावॉट, तर अणुऊर्जेचं प्रमाण 8.78 गिगावॉट इतकं आहे. यामुळे आता एकूण वीज निर्मिती क्षमतेत बिगर जीवाश्म इंधनावर आधारित वीज निर्मितीचा वाटा 54% जास्त झाला आहे. हवामान बदलावरच्या उपाययोजनांतर्गत 2030 पर्यंत 500 गिगावॉट क्षमतेचं उद्दिष्ट गाठण्याच्या दिशेनं हे यश एक महत्वाचं पाऊल ठरलं आहे. परकीय गुंतवणूकदारांची भारतीय बाजारपेठेतली गुंतवणूक सातत्यानं वाढत असून ऑगस्ट महिन्यातल्या पहिल्या आठवड्यात त्यांनी 12,921 कोटी रुपये भारतीय बाजारांमध्ये गुंतवल्याचं सीडीएसएलच्या अहवालात म्हटलंय. जुलै महिन्यात हा आकडा 20,200 कोटी इतका होता. मार्च ते जून या काळात परदेशी गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात पैसे काढून घेतले. त्यानंतर सलग दुसऱ्या महिन्यात ही मोठी गुंतवणूक देशात आली आहे. विविध उच्च न्यायालयांच्या 4 न्यायाधीशांची मुख्य न्यायाधीश म्हणून पदोन्नती करायची शिफारस सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदानं केली आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती महेशचंद्र त्रिपाठी यांची मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून तर मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून शिफारस करण्यात आली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती व्ही कामेश्वर राव यांची पाटणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून तर पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती अश्वनी कुमार मिश्रा यांची त्याच न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून पदोन्नती करायची शिफारस न्यायवृंदानं केली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मध्य प्रदेशातल्या धार जिल्ह्यात आज दुपारी झालेल्या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला. उज्जैनहून गुजरातकडे जाणारी कार कंटेनरला आदळल्यानं हा अपघात झाला आणि कारमधले सर्व 6 जण जागीच ठार झाले. कंटेनरच्या चालकाला पोलिसांनी अटक केली असून पुढचा तपास सुरू आहे. झारखंडच्या रामगढ जिल्ह्यात एका खासगी पोलाद कारखान्यात झालेल्या स्फोटात किमान 9 जण जखमी झालेत. यापैकी 2 जणांची प्रकृती गंभीर आहे आणि त्यांच्यावर रांचीतल्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कारखान्यातल्या भट्टीत स्फोट झाल्यानं गरम धातू अंगावर ओढून हे कामगार जखमी झाल्याची माहिती कारखान्याच्या मुख्य निरीक्षकांनी दिली. आशियाई कनिष्ठ भारोत्तोलन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या महाराजन अरुमुख पंडियन यानं रौप्य पदकावर नाव कोरलं. पुरुषांच्या 65 किलो वजनी गटात त्यानं स्नॅच प्रकारात 128 किलो आणि जर्क प्रकारात 157 किलो असं एकंदर 285 किलो वजन उचललं. व्हिएतनामचा होवांग थाच यानं 291 किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकावलं. ब्रिक्स 2026 भारताच्या अध्यक्षपदाअंतर्गत ब्रिक्स सदस्य देशांच्या स्पर्धा प्राधिकरणांच्या प्रमुखांची बैठक आज राजस्थानमध्ये उदयपूर इथं झाली. भारतीय स्पर्धा आयोगानं या बैठकीचं आयोजन केलं होतं. बाजारपेठांमध्ये निकोप स्पर्धेला प्रोत्साहन देणं तसंच स्पर्धेसंबंधीचे कायदे आणि धोरणांच्या अनुषंगानं उदयाला येत असलेल्या आव्हानांवर मात करण्यासाठी परस्पर सहकार्याला बळकटी देण्याच्या मुद्द्यावर या बैठकीत चर्चा झाली. या बैठकीत ब्रिक्स सदस्य देशांच्या स्पर्धा प्राधिकरणांचे प्रमुख आणि वरिष्ठ प्रतिनिधी सहभागी झाले होते. कोलकात्याच्या आर्ज कार रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयात 2 वर्षांपूर्वी झालेल्या बलात्कार आणि हत्येप्रकरणी नव्यानं तपास करायची घोषणा पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी केली. या प्रकरणातल्या पीडितेची आई आणि भाजपाच्या आमदार रत्ना देवनाथ यांनी नव्यानं तपास करायची विनंती करणारं पत्र आपल्याला लिहिलं होतं. त्यानुसार मुख्य सचिव आणि तज्ञांशी चर्चा करून हा निर्णय घेतल्याचं अधिकारी यांनी सांगितलं. या प्रकरणाचा तपास करायचं कर्तव्य बजावण्यात पोलीस अपयशी ठरल्याचा दावा त्यांनी केला. फुकेतहून दिल्लीला येत असलेल्या एअर इंडियाच्या विमानाशी संबंधित घटनेची चौकशी विमान अपघात तपास संस्था करत असून या घटनेचं वर्गीकरण गंभीर या श्रेणीत करण्यात आल्याचं नागरी हवाई वाहतूक मंत्रालयानं म्हटलंय. 4 ऑगस्ट रोजी दिल्ली दिशेनं येणारं हे विमान आकाशात क्रूज म्हणजे स्थिर अवस्थेत असताना अचानक सुमारे 300 फूट खाली आलं होतं. यावेळी हादरे बसल्यानं विमानातले काही प्रवासी आणि कर्मचारी जखमी झाले. काही वेळानं विमान स्थिर होऊन सुरक्षितपणे दिल्ली विमानतळावर उतरलं. त्यानंतर प्रमाणित कार्यपद्धतीनुसार दोन्ही वैमानिकांनी मनोव्यापारांमध्ये बदल घडवणाऱ्या पदार्थांचं सेवन केलं होतं का याची चाचणी करण्यात आल्याचं मंत्रालयानं सांगितलं. या प्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत दोन्ही वैमानिकांना निलंबित करण्यात आलं आहे. एका खासगी कंपनीचं प्रशिक्षण विमान आज बारामतीच्या धावपट्टीजवळ कोसळलं. या अपघातात जीवितहानी झालेली नाही. हा अपघात दुपारी 12:30 सुमारास झाला. या प्रकरणाचा प्राथमिक तपास नागरी विमान वाहतूक संचालनालयाचं हवाई सुरक्षा पथक करणार आहे अशी माहिती नागरी विमान वाहतूक मंत्रालयानं दिली आहे. या अपघाताची नेमकी

0: काय होती याचा शोध हे पथक घेईल. होर्मुझची समुद्रधुनी पुन्हा खुली करण्यापूर्वी अमेरिकेनं आपल्या काही मागण्या पूर्ण करायला हव्यात असं इराणनं म्हटलंय. इराणचे सुरक्षा प्रमुख मोहम्मद बागेर झोलगात यांनी आज या मागण्या जाहीर केल्या. अमेरिकेनं नौदलाची नाकेबंदी हटवावी, लष्करी तुकड्या मागे घ्याव्यात आणि युद्ध पूर्णपणे थांबवावं इत्यादी मागण्यांचा यात समावेश आहे. या संघर्षामुळे झालेल्या नुकसानीची अमेरिकेनं भरपाई द्यावी तसंच इराणची गोठवलेली मालमत्ता मुक्त करावी या मागण्याही इराणनं केल्याचं इराणच्या सरकारी माध्यमांनी म्हटलं आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संघर्षग्रस्त गाझासाठी मांडलेला 15 मुद्द्यांचा प्रस्ताव इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतान्याहू यांनी फेटाळून लावलाय. जोपर्यंत हमास खरोखर शस्त्रास्त्र खाली ठेवत नाही तोपर्यंत इस्रायलचं सैन्य आणि नागरिकांना असलेला धोका दूर करण्यासाठी लढत राहू, सैन्य मागे घेणार नाही अशी भूमिका त्यांनी आज मंत्रिमंडळ बैठकीत मांडली. रशिया आणि युक्रेननं काल रात्रभर परस्परांवर केलेल्या हल्ल्यांमध्ये एकंदर 7 नागरिक मारले गेले तर अनेक जण जखमी झाल्याची माहिती स्थानिक सूत्रांनी दिली. रशियाच्या सीमावर्ती भागात युक्रेनच्या ड्रोन हल्ल्यात 5 जण ठार झाले तर 24 नागरिक जखमी झाले. रशियाच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात 2 जण ठार झाले तर 13 जण जखमी झाल्याचं स्थानिक सूत्रांनी सांगितलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशव्यापी हर घर तिरंगा अभियानाला आजपासून प्रारंभ. झारखंडमध्ये आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या 98% मागण्यांवर सहमती मात्र इतर मागण्यांसाठी आंदोलन सुरूच. बिगर जीवाश्म इंधनावर आधारित वीज निर्मितीत भारतानं गाठला 300 गिगावॉटचा टप्पा. मध्य प्रदेशात झालेल्या अपघातात 6 जणांचा मृत्यू आणि आशियाई कनिष्ठ भारोत्तोलन अजिंक्यपद स्पर्धेत महाराजन अरुमुख पंडियन यांना पटकावलं रौप्य पदक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. रात्रीचे 8:15 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम बालसभा. सूत्रनिवेदन आहे आदिती जोशी यांचं आणि सादरकर्ते आहेत मुक्सित मुजावर.

बालमित्रांनो, 9 ऑगस्ट हा दिवस भारतात ऑगस्ट क्रांती दिन म्हणून पाळला जातो. 8 ऑगस्ट 1942 रोजी मुंबईच्या गवालिया टँक मैदानावर महात्मा गांधीजींनी भारत छोडो आंदोलनाची हाक दिली आणि करो या मरो हा नारा दिला. याच ऐतिहासिक लढ्याची आठवण म्हणून हा दिवस साजरा होतो.

0: बालमित्रांनो, आज बालसभेच्या कार्यक्रमात सारंग देशपांडे आपल्याला ऑगस्ट क्रांती दिनाविषयी माहिती सांगणार आहे. चला तर मग ऐकूया.
1: नमस्कार बालमित्रांनो, मी सारंग वैभव देशपांडे पटवर्धन हायस्कूल सांगली या शाळेत शिकत आहे. मी आज तुमच्यासमोर ऑगस्ट क्रांती दिन याबद्दल माहिती सांगणार आहे. आधुनिक भारताच्या इतिहासात ऑगस्ट क्रांती दिनास विशेष महत्त्व आहे. ऑगस्ट क्रांती ही वसाहतवाद विरोधी, वर्णवाद विरोधी आणि भांडवलशाही विरोधी क्रांती होती. भारतीय राष्ट्रवादास अद्भुत चेतना आणि प्रेरणा देण्याचे सामर्थ्य आपण ऑगस्ट क्रांती दिनमध्ये दिसून येते. या दिवशी आपल्या हाती कोणतीही शस्त्रे नसताना महात्मा गांधी यांनी चले जाओ, भारत छोडो अशा घोषणा केल्या. संपूर्ण भारतातून

0: इंग्रजांविरोधात असंतोषाची लाट निर्माण झाली. ज्यांच्या साम्राज्यावरचा सूर्य कधीही मावळत नव्हता अशा इंग्रज सत्तेला भारतीय जन आंदोलनातून जे जबरदस्त आव्हान देण्यात आले त्याला जगाच्या इतिहासात तोड नाही. 14 जुलै 1942 रोजी वर्धा येथील बापूकुटीत छोडो भारत चळवळीचा ठराव झाला. या ठरावास वर्धा योजना म्हणून ओळखले जाते. महात्मा गांधी यांना चळवळीचे सर्व अधिकार दिले होते. मुंबई येथे झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात चले जाओ चळवळीचा ठराव मंजूर झाला. त्यानुसार 8 ऑगस्ट 1942 रोजी आझाद मैदानावर गांधीजींनी भाषण केले. त्यात त्यांनी डू ऑर डाय हा महत्वाचा नारा केला. तेव्हा गांधीजी म्हणतात हा मोठा कसोटीचा क्षण आहे, ही अग्निपरीक्षा आहे. जनतेने चले जाओ चळवळीचे भरभरून समर्थन करावे. आमचे अंधभक्त बनू नका. आमचे काही चुकत असेल तर आमच्यावर तुम्ही टीकाही करू शकता. तर बालमित्रांनो, पाशवी साम्राज्य सत्ता असलेल्या इंग्रज सत्तेला मुळापासून हादरवून टाकणारा हा मोठा महत्वाचा ठराव होता. त्याला गांधीजींचे नेतृत्व लाभले होते. गांधीजींनी मुंबई येथील भाषण करून पुण्यातील आगाखाना पॅलेस पोहोचताच त्यांना इंग्रजांनी अटक केली. काँग्रेसचे सर्व नेते भूमिगत झाले. अशा वेळ तडफदार युवा नेत्या अरुणा असफली यांनी आझाद मैदानावर तिरंगा फडकावला आणि ऑगस्ट क्रांती दिन चळवळीस प्रारंभ झाला. हे जन आंदोलन मोठ्या प्रमाणात सफल झाले. अनेक ठिकाणी लोकांनी सरकारी कार्यालयांवर टेलिफोनच्या तारांवर हल्ले केले आणि मालमत्तेचे नुकसान केले. भारतातील ब्रिटिश सत्ता संपवण्याची ही समीने कायदेभंग चळवळ सुरू केली. भारत छोडो आंदोलनाची सुरुवात ऑगस्ट महिन्यात झाल्यामुळे याला ऑगस्ट चळवळ किंवा ऑगस्ट क्रांती असेही म्हणतात. चळवळी सुरुवात झाल्यानंतर ब्रिटिश सरकारने महात्मा गांधींसह काँग्रेसच्या इतर मोठ्या नेत्यांना अटक करून चळवळ दडपण्याचा प्रयत्न केला. हा ऐतिहासिक दिवस लक्षात ठेवण्यासाठी 8 ऑगस्ट हा दिवस क्रांती दिन म्हणून ओळखला जातो. स्वातंत्र्यवीरांना श्रद्धांजली वाहून तसेच देशाच्या एकतेची भाषणे आणि इतर कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो. शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते, या चळवळीतील सर्व महान नेत्यांना माझ्याकडून विनम्र अभिवादन. धन्यवाद.
1: सारंग देशपांडे यांना आपल्याला ऑगस्ट क्रांती दिनाची माहिती सांगितली.

0: बालमित्रांनो, 9 ऑगस्ट हा दिवस आदिवासी दिन म्हणून साजरा केला जातो. आज बालसभेच्या कार्यक्रमात आपण प्रतीक्षा कांबळे आपल्याला आदिवासी दिनाविषयी काय सांगतेय ते आता ऐकूया.
1: नमस्कार बालमित्रांनो, मी प्रतीक्षा कांबळे तुम्हाला आदिवासी दिनानिमित्त माहिती सांगणार आहे.

जल, जंगल, जमीन ही आदिवासी समाजाची जीवनरेषा आहे. आदिवासी समाज निसर्गाला केवळ संसाधन म्हणून नव्हे तर देवता स्वरूप मानतो. पाणी, जंगल, पर्वत, वृक्ष, प्राणी आणि जमीन यांच्याशी त्याचे अतूट नाते आहे. त्यामुळे निसर्गाचे जतन आणि संवर्धन ही त्याची जीवन पद्धती बनली आहे. आदिवासी समाज जंगलातील झाडे, नद्या, डोंगर आणि वन्यजीव यांचे संरक्षण करतो. आवश्यक तेवढ्याच नैसर्गिक साधनांचा वापर करून तो पर्यावरणाचा समतोल राखतो. वृक्षतोड, पाण्याचा अपव्यय आणि निसर्गाची हानी टाळण्याची शिकवण त्याच्या संस्कृतीतून मिळते. आज संपूर्ण जग पर्यावरण संरक्षणासाठी प्रयत्न करत आहे, मात्र आदिवासी समाजाने हे कार्य अनेक पिढ्यांपासून आपल्या संस्कृतीचा भाग म्हणून जपले आहे. म्हणूनच पर्यावरण संरक्षणामध्ये आदिवासी समाजाचे योगदान अत्यंत मोलाचे आणि प्रेरणादायी आहे. म्हणूनच बालमित्रांनो, जल, जंगल, जमीन यांचे रक्षण म्हणजेच मानवजातीचे रक्षण. आदिवासी संस्कृतीचा हा संदेश आजच्या काळात अधिक महत्त्वाचा ठरतो. निसर्गाशी मैत्री करून शाश्वत विकास साधता येईल हे आदिवासी जीवनशैली आपल्याला शिकवते. धन्यवाद.

अवकाशाची गुपितं या कार्यक्रम मालिकेमध्ये आपण आपल्या आकाशगंगेबद्दल माहिती जाणून घेत आहोत. मागील भागात आपण आपल्या आकाशगंगेचा आकार, आपल्या सूर्यमालेचं स्थान, कॉस्मिक वर्ष आणि त्यामध्ये मानवाचं स्थान याविषयी माहिती पाहिली. आजही आपण आपल्या आकाशगंगेची माहिती घेणार आहोत. आज आपण आपल्या आकाशगंगेची रचना आणि भविष्य याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. बालमित्रांनो, आपण या आकाशगंगेचा एक भागच आहोत. अर्थातच आपण आत राहून तिचा फोटो किंवा छायाचित्र घेऊ शकत नाही, मात्र अवकाशात जाऊन आपली आकाशगंगा जर आपण वरून पाहिली तर ती एखाद्या फिरत्या चक्रासारखी दिसते. तिच्या मध्यभागापासून बाहेर जाणाऱ्या अनेक वक्राकार किंवा सर्पिलाकार भुजा दिसतात. या भुजा वायू, धूळ आणि नवीन ताऱ्यांनी बनलेल्या असतात. आपल्या आकाशगंगेच्या मुख्य चार मोठ्या भुजा आहेत, काही लहान उपभुजा सुद्धा आहेत. त्यातल्या मुख्य चार भुजा कोणत्या आहेत माहितीये का? पहिली भुजा आहे पर्सियस वा ययातियार्म, तर ही उत्तरेकडे दिसणारी मुख्य भुजा आहे. दुसरी भुजा स्कूटम आणि सेंटॉरस आर्म, ही केंद्राच्या दुसऱ्या बाजूला असलेली मुख्य भुजा आहे. कॅरिना

सॉजिटेरियस आर्म ही तिसरी भुजा अंतर्गत भागातील एक महत्वाची भुजा आहे. मुलांना चौथी भुजा ओरियन आर्म आणि ओरियन स्पर ही एक लहान उपभुजा आहे. आपला सूर्य आणि पृथ्वी याच ओरायन भुजेमध्ये आहेत. मुलांनो आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या आकाशगंगेची रचना ठरवली कशी गेली असेल. जर आपण या आकाशगंगेत राहतो तर मग तिचा आकार तिची रचना वैज्ञानिकांनी शोधली कशी असेल हा मोठा प्रश्न निर्माण होतो. आपण स्वतःच आकाशगंगेत राहत असल्यामुळं तिचा बाहेरून फोटो काढणे किंवा तिची अचूक रचना पाहणं आपल्याला शक्य नाहीये. हे म्हणजे एका बंद खोलीत बसायचं आणि संपूर्ण घराचा नकाशा तयार करणं यासारखं आहे. बालमित्रांनो यावरती शास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या पद्धती वापरल्या, काही तंत्रांचा वापर केला आणि आपल्या आकाशगंगेचा नकाशा तयार केला. त्यातलं पहिलं तंत्र म्हणजे ताऱ्यांची गणना आणि त्यांचं अंतर मोजणं. सुरुवातीला खगोलशास्त्रज्ञांनी ताऱ्यांची गणना केली. खास अशा सेफिड व्हेरिएबल्स या ताऱ्यांचे विशिष्ट तारका गुच्छांमध्ये शोध घेऊन त्यांच्या मदतीनं तारका गुच्छांचं अंतर मोजून रचना समजून घेण्याचा प्रयत्न केला. दुसरं तंत्र म्हणजे रेडिओ आणि इन्फ्रारेड दुर्बीण याचा वापर करणं. अंतराळातील वायू आणि धुळीचे कण दृश्यमान प्रकाश अडवतात, परंतु रेडिओ लहरी आणि इन्फ्रारेड प्रकाश या धुळीतून आर पार जाऊ शकतात. शास्त्रज्ञांनी 21 सेंटीमीटर हायड्रोजन रेषेचा वापर करून वायूचे ढग आणि ताऱ्यांच्या गतीचा मागोवा घेतला. त्यामुळं भुजांची रचना अगदी स्पष्ट झाली. तिसरं तंत्र म्हणजे आधुनिक उपग्रह गाया आणि इतर उपग्रहांद्वारे मोजमाप. बालमित्रांनो युरोपियन स्पेस एजन्सीच्या गायासारख्या उपग्रहाने अब्जावधी तारकांचं अचूक स्थान अंतर आणि त्यांची गती मोजून आकाशगंगेचा त्रिमितीय नकाशा तयार केला आहे. बालमित्रांनो अशा या आपल्या आकाशगंगेचं आपल्या सूर्यमालेचं भविष्य काय आहे याबद्दल सुद्धा शास्त्रज्ञ विविध तर्क करत आहेत. आपली आकाशगंगा स्थिर नाही, ती आकाशात सतत प्रवास करत असते. तिच्या भविष्याबद्दल शास्त्रज्ञांनी काही रंजक आणि महत्वाचे शोध लावले आहेत. या अथांग अवकाशात आपली सर्वात जवळची शेजारी आकाशगंगा देवयानी ही आपल्या दिशेने वेगाने येत आहे. आजपासून सुमारे 4 ते 5 अब्ज वर्षांनंतर आपली आकाशगंगा आणि देवयानी आकाशगंगा एकमेकावरती आदळतील. मात्र या प्रचंड टकरीमुळं कोणताही विध्वंस होणार नाही, कारण ताऱ्यांमधील अंतर खूप जास्त असते. उलट या दोन आकाशगंगा एकत्र येऊन एक नवीन लंबगोलाकार आकाशगंगा तयार होईल. वैज्ञानिक या होणाऱ्या नवीन आकाशगंगेला मिल्कोमेडा असं म्हणतात. बालमित्रांनो तुम्हाला प्रश्न पडला का, अशा मोठ्या अवकाशातील टकरीमध्ये आपलं काय होणार? म्हणजे पृथ्वीवरील जीवनाचे आणि जीवनदात्या सूर्याचं काय बरं होणार? कदाचित या आकाशगंगेच्या टकरीच्या वेळी आपला सूर्य नष्ट होणार नाही, परंतु आपल्या सूर्यमालेचं स्थान कदाचित बदलून ती नवीन आकाशगंगे बाहेरील भागात फेकली जाण्याची शक्यता आहे. अर्थातच तोपर्यंत सूर्याचं तापमान वाढल्यामुळं पृथ्वीवर जीवसृष्टी शिल्लक नसेल. कदाचित तोपर्यंत मानवानं नवीन ग्रहावर वसाहत करून ती अमूल्य जीवसृष्टी वाचवली सुद्धा असेल. बालमित्रांनो या सर्व घटना अर्थातच दूर भविष्यात होणार आहेत. आज आपल्याला त्याचा विचार करण्याची आवश्यकता नाहीये. आपल्या नितांत सुंदर ग्रहावरून ताऱ्यांनी भरलेल्या सुंदर अवकाशाचा आनंद घेत राहणं, तिचं संरक्षण करणं हे सध्या आवश्यक आहे. बालमित्रांनो आता वळूया आजच्या प्रश्न उत्तरांकडे. मागील भागात तुम्हाला विचारलेला प्रश्न होता आपल्या डोळ्यांनी दिसणाऱ्या अवकाशातील सर्वात दूरच्या गोष्टीबद्दल. मानवी डोळ्यांनी दिसणारी सर्वात दूरची गोष्ट आहे देवयानी किंवा अँड्रोमेडा आकाशगंगा. साधारणपणे 25 लाख प्रकाश वर्ष दूर असणारी ही आकाशगंगा निरभ्र रात्री आपण आपल्या डोळ्यांनी पाहू शकतो. देवयानीबद्दल आपण माहिती घेणार आहोत

पुढील भागात. मित्रांनो, आता वळूया आजच्या प्रश्नाकडे. बुधवारी म्हणजे 5 ऑगस्ट रोजी आपल्या चंद्रावर एक वेगळीच घटना घडली. अनपेक्षितपणे घडलेली ही घटना कोणती याबद्दल तुम्हाला माहिती घ्यायची आहे. मुलांनो, याचं उत्तर आपण पुढील भागात पाहणार आहोत. या कार्यक्रमात आता इतकंच. तुमची नजर असू दे आकाशाकडे आणि मन जिज्ञासूपणे भरलेलं ठेवा.

अवकाशाची गुपित या मालिकेचं लेखन केलं होतं कृष्णा गायकवाड यांनी. बालमित्रांनो, बालसभेच्या कार्यक्रमाची वेळ आता संपली. कार्यक्रम कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. या कार्यक्रमातून मला अदिती जोशीला आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते मुक्सित मुजावर यांना निरोप द्या. पुन्हा भेटू पुढील रविवारी. तोपर्यंत नमस्कार.

श्रोते हो, प्रसार माध्यमात सदैव अग्रेसर असणाऱ्या आकाशवाणी सांगली केंद्राच्या कार्यक्रमांचे अपडेट्स आता मिळवा समाज माध्यमावर, अर्थात इंस्टाग्रामवर। इंस्टाग्रामवरील AKASHWANISANGLI अर्थात आकाशवाणी सांगली हे ऑफिशियल अकाउंट फॉलो करा आणि आमच्या विविध रंगी कार्यक्रमांचे अपडेट्स मिळवा। तेव्हा जरूर फॉलो करा आकाशवाणी सांगली या इंस्टाग्राम आयडीला। आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली।

कोणत्याही प्रकारच्या अडचणीमध्ये किंवा संकटामध्ये सापडलेल्या तसेच काळजी आणि संरक्षणाची गरज असलेल्या 0 ते 18 वयोगटातील सर्व बालकांच्या त्वरित मदतीसाठी चाइल्ड हेल्पलाईन सेवा 1098 हा क्रमांक संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये कार्यान्वित आहे. महिला आणि बालविकास विभाग नवी दिल्ली आणि राज्य शासनाच्या बालविकास विभागामार्फत ही हेल्पलाईन सेवा सुरू करण्यात आलेली आहे. या सेवेअंतर्गत संकटग्रस्त बालकांना 24 तास हेल्पलाईन सेवा उपलब्ध आहे. या सेवेचा लाभ बालक स्वतः घेऊ शकतो किंवा इतर कोणीही या सेवेद्वारे बालकाला मदत मिळवून देऊ शकतात. 1098 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून संकटग्रस्त बालकांना जरूर मदत करावी.

0: वृक्षारोपण कार्य महान, एक वृक्ष दशपुत्र समान।
1: श्रोते हो, आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे। रात्रीचे 8:43 झाली आहेत। काही क्षणातच आपण ऐकू शकाल समाचार संध्या, त्यानंतर 9:00 News@9, 9:15 स्पॉटलाइट, 9:30 नॅशनल प्रोग्राम ऑफ फीचर्स दुसरा रविवार, 10:00 रविवासरीय अखिल भारतीय संगीत सभा, कलाकार आहेत सात्विक मोहन, सात्विक मोहन यांचे कर्नाटकी गायन होईल, 11:00 हिंदी बातम्या, 11:05 इंग्रजी बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित करण्यात येतील, आम्ही त्या सहक्षेपित करू।

उपलब्ध आहोत. रात्रीचे 11:10 झाली आहेत. आमची सायंकालीन प्रसारण सभा आता समाप्त करीत आहोत. आमची प्रातकालीन प्रसारण सभा सुरू होईल सकाळी ठीक 5:50. मी हर्षाली शेटजी आता आपली रजा घेते. नमस्कार, शुभ रात्री, जय हिंद.